नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। मध्यम लहरी 537.6 MHz अर्थात 558 KHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। तसंच FM 103.6 MHz वर हे आहे आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र। आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 7 ज्येष्ठ शके 1948 अर्थात दिनांक 28 मे 2026। पहाटेचे 5:56 होत आहेत। आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीसह आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे। या प्रातकालीन प्रसारणात AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या श्रोत्यांचंही मनपूर्वक स्वागत। प्रसारणात सुरुवातीला ऐकूया मंगलध्वनी, सनईवर वाजवलेला राग प्रभात।

0: वन्दे स्मर्तृगामी सनोवतु जयलाभयशः काम दातुर्दत्तस्य यस्तवम् भोगमोक्षप्रदस्येवम् प्रपठेत्स कृति भवेत् इति श्री जयलाभाधिकरम् श्री दत्तस्तोत्रम् सम्पूर्णम्।
1: मंगल प्रभात कार्यक्रमात सुरुवातीला श्री वैशंपायन गुरुजी यांच्या स्वरात दत्तस्तोत्र आपण ऐकलात। कार्यक्रमात आता ऐकूया संत एकनाथ महाराज यांचा अभंग प्रदीप धोंड यांच्या स्वरात।

अजित कडकडे यांनी गायलेला पंत महाराज यांचा अभंग आपण ऐकलात. मंगलप्रभात कार्यक्रमात आता ऐकवित आहोत उषा आमोणकर यांच्या स्वरात सुधाकर कुलकर्णी यांची रचना.

श्यामा चित्तार यांनी गायलेला संत तुकाराम महाराज यांचा अभंग आपण ऐकलात. मंगलप्रभात कार्यक्रमात आता शेवटी ऐकवीत आहोत आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरात वसंत निनावे यांची रचना. संगीत कानू घोष यांचं आहे.

0: आकाशवाणी गायकवृंदांच्या समूह स्वरातील या देशभक्ती गीतांबरोबरच मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून. श्रोते, सकाळचे 6:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम जगूया आनंदी.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: नमस्कार श्रोते हो, जगूया आनंदी या कार्यक्रमात आज मी वर्षा जानवे आपलं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, कालचीच गोष्ट. लोकलनी प्रवास करत असताना स्टेशनच्या जवळच लोकलमध्ये खूप जोराचा आवाज झाला आणि अचानक लोकल थांबली. क्षणातच डब्यातील फॅन लाईट सर्व बंद झालेत. काय झाले कुणालाच कळत नव्हतं. केबल तुटून लोकलवर पडली म्हणून काही जणी घाबरून स्टेशनवर उतरून गेल्या. चौकशी केली तेव्हा कळलं की छोटा शॉर्ट सर्किट झाला होता. थोड्या वेळानं लोकल सुरळीतपणे सुरू झाली. हे सगळं सांगायचं कारण हेच की पुष्कळदा आपण एखादी बातमी ऐकतो आणि लगेचच त्यावर प्रतिक्रिया देऊन मोकळे होतो. ती बातमी खरी की खोटी याचा आपण कधीच शोध घेत नाही आणि एखादी चुकीची गोष्ट तशीच सगळीकडे पसरत जाते. श्रोते हो, माझ्या मते कानावर आलेल्या गोष्टीपेक्षा डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टीवरच जास्त विश्वास ठेवावा, कारण ऐकलेलं बहुतांश वेळा कुणाच्या तरी सोयीस्कर शब्दांतून आलेलं असतं आणि प्रत्येक सांगणारा सत्य सांगेलच असं नाही आणि प्रत्येक ऐकणारा योग्य अर्थ लावेलच असंही नाही. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की अफवा गैरसमज आणि द्वेष याचा जन्म बहुतेक वेळा कानातूनच होतो, पण डोळ्यांनी पाहिलेल्या वास्तवाला

सहज नाकारता येत नाही. एखादी गोष्ट स्वतः पाहिली, स्वतः अनुभवली तरच मन त्या गोष्टीवर ठाम राहतं. कधीकधी दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून नात्यांमध्येही दुरावा निर्माण झालेला आपण पाहतो. चुकीचा निर्णय घेतला जाते आणि नंतर पश्चाताप करण्याची पाळी येते. म्हणून श्रोते हो, आनंदी जगायचं असेल तर प्रत्येक गोष्टीत प्रतिक्रिया देण्याआधी थांबून पाहणं, समजून घेणं आणि खात्री करून घेणं हेच शहाणपण असतं. कारण ऐकलेली गोष्ट क्षणात बदलते, पण पाहिलेलं सत्य आयुष्यभर लक्षात राहतं.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: जगूया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून। श्रोतेहो, सकाळचे 6:35 झालेली आहेत। आता जाणून घेऊया अस्मिता वाहिनीवरील आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि त्यानंतर हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। या रूपरेषेमध्ये सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 कृषीवाणी, विषय आहे फेरोमन सापळे याविषयी माहिती। सकाळी 6:45 आणि पुन्हा दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा, यात पोस्ट पार्टम डिप्रेशन याविषयी मार्गदर्शन तज्ज्ञ डॉक्टर सिमीन बावडेकर। आज भाग पहिला, निर्मिती आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची। सकाळी 6:50 आणि पुन्हा दुपारी 2:10 परिसर, विषय आहे बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण, भाग पहिला, सहभाग डॉक्टर पल्लवी भोसले, निर्मिती आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची। सकाळी 7 आणि पुन्हा दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके, साहित्य ते सिनेमा या मालेत देवदास या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा आपण ऐकू शकाल। सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, सकाळी 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आणि सकाळी 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम। सकाळी 9 अज्ञात मुंबई या नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन, भाग 18, वाचक स्वर अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी। सकाळी 9:30 एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग। श्रोतेहो, आज सकाळी 11:05 स्वरसंवाद कार्यक्रमाचा विषय आहे वाक्यप्रचार आणि मणी, संवादिका सविता गुटाळ। दुपारी 12 वनिता मंडळ, निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची, यात हितगुज मालिकेत स्टँडअप कॉमेडियन नेहा ठोंबरे यांची मुलाखत आणि त्यानंतर तिच्या शब्दातून सुरेखा देवघरे यांचे मनोगत। दुपारी 1:40 सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून आपण ऐकू शकाल। संध्याकाळी 5:30 युवावाणी, निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची, यात करिअर मंत्रमालेत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात करिअरच्या संधी याविषयी डॉ दिनेश पडोळे यांची मुलाखत। संध्याकाळी 6:30 कामगार सभा, निर्मिती आहे आकाशवाणी नागपूर केंद्राची, यात महिला कामगारांच्या सामाजिक समस्या आणि उपाय या विषयावर प्राध्यापिका डॉ अनुराधा मोरेश्वर खाडे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल। वृत्तविशेषची वेळ आहे संध्याकाळी 7:15। संध्याकाळी 7:30 माझे आवार माझे शिवार या कार्यक्रमात माती परीक्षणानुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉ सचिन कारले यांची मुलाखत। रात्री 8:15 लोकसंगीत, अंबादास काशीनाथ तेवरे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेला ऊर्जेचा पोवाडा, निर्मिती छत्रपती संभाजीनगर केंद्राची असेल। रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इनसाईट हे तिन्ही कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू। रात्री 10:30 नभोनाट्य चित्रा, लेखिका मालती जोशी, नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सकाळी 10:30 पंडित सुनीलकांत गुप्ता यांचं बासरी वादन राग रामकली, दुपारी 2:30 ऋतुजा लाड यांचं उपशास्त्रीय गायन दादरा सावन आणि कजरी, संध्याकाळी 5:02 महेश राव यांचं व्हायोलिन वादन राग भीम पलास आणि रात्री 10:00 गोविंदराव दंताले यांचं गायन राग जोगिया। ही होती अस्मिता वाहिनीवरील आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा। आता जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। आज सकाळी 5:30 कुलाबा वेधशाळेकडून मिळालेल्या नोंदीनुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ होतं। कमाल तापमानाची नोंद कुलाबा आणि सांताक्रूज इथे प्रत्येकी 35 सेल्सिअस इतकी नोंदविण्यात आली। किमान तापमानाची नोंद कुलाबा इथे 28 सेल्सिअस आणि सांताक्रूज इथे 29 सेल्सिअस अशी करण्यात आली। हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथे 74% अशी झाली। येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश काहीसं ढगाळ असेल. वातावरण दमट आणि उष्ण राहील. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 29 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी कोणताही इशारा नाही, परंतु येत्या 5 दिवसांसाठी हा इशारा किनारपट्टीपासून 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरासाठी आहे. सोमालियाची किनारपट्टी, नैऋत्य अरेबियन समुद्र लगतचा भाग आणि कोमोरियनचा काही भागात 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहतील. वादळात वाऱ्यांचा हा वेग 65 किलोमीटर प्रतितास वाढण्याची शक्यता आहे. तरी मच्छीमार बांधवांनी या काळात या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. सकाळचे 6:40 झालेली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा इशारा. या तीनही जिल्ह्यात पुढील 24 तासात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. मंडळी कृषीवाणी कार्यक्रमात आता ऐकूया फेरोमन सापळे याविषयी माहिती. वाचक स्वर स्वप्निता शिंदे आणि सादरकर्ते रोशन जाधव.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये भौतिक उपाय म्हणून फेरोमोन्स सापळे उपयुक्त ठरतात. फेरोमोन्स म्हणजे कीटकांचे लैंगिक गंध मिलनासाठी मादी कीटक आपल्या शरीरातून विशिष्ट गंध असलेले रसायन बाहेर सोडतात की जे संवेदनाचे कार्य करतात. कृत्रिमरित्या असे अनेक कामगंध विकसित केले आणि मग

0: नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फेरोमोन सापळे तयार केले. प्रामुख्याने किडींच्या प्रादुर्भावाची पूर्वकल्पना घेणे, एकत्रितपणे किडी सापळ्यात पकडणे आणि कीटकांच्या मिलनात अडथळा उत्पन्न करणे या तीन कारणांसाठी सापळे तयार करण्यात आले. फेरोमोन सापळ्याचे वॉटर ट्रॅप्स, फनेल ट्रॅप्स, रक्षक ट्रॅप्स असे प्रकार आहेत. सापळ्यात वेगवेगळ्या मादी किडीचे कृत्रिमरित्या तयार केलेले कामगंध बसवावे लागतात, त्यालाच प्रलोभन कुपी असे म्हणतात. या कामगंध कुपीकडे नर पतंग मिलनासाठी आकर्षिले जातात. त्यावेळी ते सापळ्याच्या खाली लावलेल्या प्लॅस्टिक पिशवीत पडतात, अडकतात आणि त्यांचा आपल्याला नाश करता येतो. त्यामुळे मिलनात अडथळा येतो आणि मग पुढची संख्या नियंत्रितच ठेवली जाते. वॉटर ट्रॅप्स या सापळ्याचा वापर प्रामुख्याने वांग्यावरच्या शेंडे आणि फळ पोखरणाऱ्या अळीसाठी ट्युसिन ल्यूर, कोबी फ्लॉवर मधल्या गड्डा पोखरणाऱ्या अळीसाठी डीबीएम ल्यूर, उसावरील खोडकिडीसाठी ईएसबी ल्यूर इत्यादींचा वापर केला जातो. वॉटर ट्रॅप्स छत्रीच्या आकाराचे असतात. या ट्रॅप्समध्ये खालच्या पिवळ्या रंगाच्या पिशवीत पाणी आणि गोडेतेल असते. यात पतंग पडतात आणि मरतात. जमिनीपासून 2 फुटावर काठीच्या आधाराने प्रति एकरी 16 सापळे बसवावेत, वरचेवर ल्यूर बदलावेत. हरभऱ्यावरील घाटे अळी, सोयाबीनवरील लष्करी अळी, टोमॅटोवरील फळ पोखरणारी अळी, तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी, कपाशीवरील शेंद्री बोंड अळी, ढोबळी मिरचीवरील फळ पोखरणारी अळी, सूर्यफूल भुईमुगावरील पानं कुरतडणारी अळी इत्यादींच्या नियंत्रणासाठी फनेल ट्रॅप्स वापरतात. फनेल ट्रॅप्स पीक फुलावर येण्याच्या वेळी लागवडीनंतर महिन्याभरात एकरात 10 ते 12 फनेल उभे करावेत. रक्षक सापळे हे प्रामुख्याने वेलवर्गीय भाजीपाला, पेरू, आंबा यावर येणाऱ्या फळमाशीच्या नियंत्रणासाठी वापरतात. काकडी, कलिंगड, खरबूज, दुधी भोपळा, दोडका, कारली, गिलकी, पेरू आणि आंबा या पिकांचं फळमाशी नुकसान करते. तिच्या नियंत्रणासाठी रक्षक सापळे उपयोगी पडतात. एकरी 4 ते 6 सापळे विखुरलेल्या स्थितीत बसवावेत. फळमाशीसाठी वापरात असलेले कॅप्सूल 15 दिवसांनी बदलावेत. चिकट सापळे गडद पिवळे आणि गडद निळ्या रंगाचे असतात. पिवळे सापळे पांढरी माशी, तुडतुडे, मावा आणि नागळीसाठी तर निळे सापळे फुलकिडे आणि मावा या किडींना आकर्षित करतात. स्ट्रॅप्सच्या दोन्ही बाजूंना चिकट द्रव लावलेला असतो. कीटक आकर्षिले जातात आणि चिकटले जातात. एका एकरात 20 सापळे लावावेत. वेगवेगळ्या किडींचे वेगवेगळी कामगंध वापरून किडींचे नियंत्रण फेरोमोन सापळ्याने केलं जातं. अशा या फेरोमोन सापळ्याचे अनेक फायदे होतात.
1: फेरोमोन सापळे याविषयी माहिती आपण ऐकली आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात. वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा आणि सादरकर्ते होते रोशन जाधव. श्रोतेव, हाच कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2 वाजता. आकाशवाणी मुंबई केंद्र आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. 6:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. निर्मिती आहे आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयाची माहिती घेणार आहोत, ते म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन. सगळ्यात आधी जाणून घेऊया पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे काय. डिलिव्हरी झाल्यानंतर स्त्रीच्या शरीरामध्ये होणारे काही अनिश्चित आणि चिंताजनक शारीरिक आणि भावनात्मक जे बदल असतात त्याला पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणतात. जनरली डिलिव्हरीनंतरच्या काही आठवड्यात किंवा वर्षभरानंतर हे बदल जाणवावे लागतात. याचा परिणाम इमोशनल, वैचारिक क्षमता, झोप, बाळासोबतचे तिचे बॉन्डिंग व संपूर्ण हेल्थवर होतो. आपल्याला वाटतं की हा आजार किंवा ही कंडिशन भारतामध्ये नाही आहे, कारण आपल्याकडे बाळ बाळंतिणीची काळजी घेणारे कोणी ना कोणी घरी असतेच. डिप्रेशन वगैरे ह्या गोष्टी आपल्याकडे फिरकू शकत नाहीत, कारण बाळ झालं की सोहळे सुरू होतात. पाचवीची पूजा, बारसे, जेवण, अन्नप्राशन संस्कार असे अनेक सोहळे होतात. तरीही आपल्याकडे ह्या केसेस सध्या वाढताना दिसत आहेत. आता हा आजार का होतो याची कारणं आपण पाहूया. यामध्ये काही महत्वाचे घटक आहेत. सगळ्यात पहिला म्हणजे हॉर्मोनल शिफ्ट. डिलिव्हरीच्या दरम्यान होणारे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन यामध्ये मेजर बदल हे एक सर्वात महत्वाचं कारण आहे. स्ट्रेस हॉर्मोनचा स्पाइक, डिलिव्हरीनंतर होणारा थायरॉइडचा इम्बॅलन्स, तसंच न्यूट्रिशनल डिफिशियन्सी, मेजरली आयर्न डिफिशियन्सी, B12 किंवा D3ची डिफिशियन्सी ही महत्वाची कारणं यामध्ये येतात. दुसरं महत्वाचं कारण आहे फिजिकल एक्झॉशन. रात्री बाळाला दूध पाजण्यासाठी किंवा बाळाचं रडणं वगैरे ह्यामुळे होणारी अपुरी झोप, तसंच ॲनिमियामुळे आलेला थकवा, सिझेरियनमध्ये होणाऱ्या वेदना असतील किंवा ब्रेस्ट फिडिंगमध्ये येणाऱ्या समस्या ही याची कारणं आहेत. तिसरा घटक म्हणजे भारतीय संस्कृती किंवा रूढीशी निगडीत कारण. स्त्रियांमध्ये सतत एक आदर्श सून किंवा आदर्श माता होण्याचं प्रेशर असतं, हेही याचं एक प्रमुख कारण आहे. काही कुटुंबामध्ये मुलगा होण्यासाठी दबाव असतो, हेही याचं एक कारण आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वडीलधाऱ्या व्यक्ती सतत काही ना काही सूचना देत असतात. या दबावामुळे मोकळेपणाने वावरता न येणं हे सुद्धा याचं एक कारण आहे. बाळाला सांभाळतानाही सततच्या सूचनांचा भडीमार करत राहणं हेही यामध्ये एक येतं. मानसिक आरोग्यासाठी तज्ज्ञांची मदत घेताना संकोच वाटणं हेही याचं एक कारण आहे. यानंतर चौथं महत्वाचं कारण सामाजिक व भावनिक गोंधळ. यामध्ये नवऱ्याचा सपोर्ट किंवा संवाद याची कमतरता भासणं, डिलिव्हरीच्या दरम्यान आर्थिक ताण किंवा नोकरीची अनिश्चितता हेही एक कारण आहे. घर व मित्रांपासून लांब राहणं, म्हणजे काही लोक नोकरीनिमित्त अदर स्टेटमध्ये राहतात किंवा देशाबाहेर राहतात, त्यांना मनमोकळेपणाने संवाद साधता येत नाही किंवा मदतीची कमतरता भासते. यासोबतच अँझायटी व डिप्रेशनची हिस्ट्री असणं हाही यामध्ये एक महत्वाचा घटक असू शकतो. श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया. पुढील भागात आपण याची लक्षणं व चिकित्सा जाणून घेऊया. नमस्कार.
0: डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतो, हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05. सकाळचे 6:50 होत आहेत. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर

श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये तयार होणारे एन्झाईम्स हे त्याचे मुख्य कार्यकारी घटक असतात. हे एन्झाईम्स घाण, तेल, चरबी आणि सेंद्रिय पदार्थांचं विघटन करतात. उदाहरणार्थ लिपेस हे एन्झाईम चरबीचं विघटन करतं, प्रोटीयस प्रथिनांचं विघटन करतं आणि एमायलेज स्टार्चचं विघटन करतं. त्यामुळे बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावीपणे स्वच्छता करू शकतो. या प्रक्रियेमध्ये तयार होणारं ऍसिटिक ऍसिड हा एक महत्वाचा घटक आहे. हे ऍसिड जंतुनाशक म्हणून कार्य करतं आणि दुर्गंधी कमी करण्यास मदत करतं. याशिवाय फ्लॅवोनॉइड्स, टॅनिन्स आणि सॅपोनिन्स यासारखे घटक सुद्धा तयार होतात. ते स्वच्छतेमध्ये आणि जंतुनाशकात महत्वाची भूमिका बजावतात. बायो क्लिन्झर तयार करताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. सर्वप्रथम वापरलेलं भांडं स्वच्छ आणि कोरडं असावं. मिश्रणामध्ये प्लॅस्टिक, काच किंवा धातूचे हानिकारक पदार्थ नसावेत. तसंच फर्मेंटेशन दरम्यान भांडं पूर्णपणे हवाबंद ठेवू नये, कारण गॅस तयार होतो. वेळोवेळी गॅस बाहेर सोडणं आवश्यक आहे. या प्रक्रियेचा एक महत्वाचा फायदा म्हणजे ती पूर्णपणे नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचं कृत्रिम रसायन वापरलं जात नाही, त्यामुळे तयार होणारा बायो क्लिन्झर सुरक्षित असतो आणि पर्यावरणाला कोणतीही हानी पोचवत नाही. बायो क्लिन्झर तयार करण्याची ही प्रक्रिया केवळ घरगुती

वापरापुरती मर्यादित नाही, तर मोठ्या प्रमाणावर देखील वापरता येते. शाळा, महाविद्यालय, उद्योग आणि सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बायो क्लिन्झर तयार करून त्याचा उपयोग करता येतो. त्यामुळे कचरा व्यवस्थापन सुधारतं आणि पर्यावरण संरक्षणाला हातभार लागतो. याशिवाय या प्रक्रियेमुळे लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढते. लोक स्वतः सेंद्रिय कचऱ्याचा उपयोग करून उपयुक्त उत्पादन तयार करू लागतात. त्यामुळे वेस्ट टू वेल्थ ही संकल्पना प्रत्यक्षात येते. शेवटी बायो क्लिन्झरची निर्मिती प्रक्रिया ही एक साधी, स्वस्त आणि प्रभावी पद्धत आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून आपण सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन करू शकतो, पर्यावरणाचं संरक्षण करू शकतो आणि सुरक्षित स्वच्छता साधन तयार करू शकतो. बायो क्लिन्झरची कार्यपद्धती मुख्यतः फर्मेंटेशन प्रक्रियेवर आधारित आहे. या प्रक्रियेमध्ये सूक्ष्मजीवांची महत्वाची भूमिका असते. फळांच्या साली, भाजीपाल्याचा कचरा, गूळ यामध्ये नैसर्गिकरित्या उपस्थित असलेले बॅक्टेरिया आणि यीस्ट हे सूक्ष्मजीव गुळामधील साखरेचं विघटन करतात. या विघटन प्रक्रियेमुळे विविध प्रकारचे एन्झाईम्स आणि सेंद्रिय आम्ल तयार होतात. ही प्रक्रिया अंशतः एनारोबिक वातावरणात घडते, ज्यामुळे विशिष्ट प्रकारचे सूक्ष्मजीव सक्रिय होतात. या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम गुळामधील सुक्रोज या साखरेचं ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये रुपांतर होतं. त्यानंतर सूक्ष्मजीव या साध्या साखरेचं विघटन करून ऊर्जा निर्माण करतात. या प्रक्रियेदरम्यान कार्बन डायऑक्साइड, अल्कोहोल आणि विविध सेंद्रिय आम्ल तयार होतात. ही जैव रासायनिक प्रक्रिया बायो क्लिन्झर तयार होण्याचा मुख्य आधार आहे. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत साहित्यावर आधारित चित्रपटांबाबत आपण जाणून घेणार आहोत. आजच्या भागात ऐकूया देवदास या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण एका अशा कला प्रकाराबद्दल बोलणार आहोत जो तुमच्या आमच्या जीवाभावाचा विषय आहे. दोन्हीत आपल्याला आनंद, जीवनदर्शन आणि दृष्टी मिळू शकते. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपली स्वप्न चिरडली जाऊ शकतात, आपले प्रयत्न विफल होतात, निराशा येते. अशा वेळी आपल्या मनाला आसरा असतो तो साहित्यातील शब्दांचा, चित्रपटातील एखाद्या दृश्याचा, कधी वाचलेलं पुस्तक त्यातील शब्द आणि भाव अचानक जागे होऊन आपल्याला आधार देतात, उमेद जागवतात. आलाय ना हा अनुभव तुम्हालाही? साहित्यात शब्दातून जग निर्माण होतं तर चित्रपटाची भाषा दृश्यातून उमटते. साहित्यिक 100 शब्दाचं वर्णन परिसर वाचकांच्या मनात उभा करतो, तोच परिसर क्षणार्धात दृश्यातून प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर उभा राहतो. माध्यमांतर असं केलं की या बाबी होणं साहजिकच आहे. प्रत्येक माध्यमाची खासियत आणि कमतरता भिन्न असल्याने हे बदल स्वाभाविक आहेत. त्यामुळे साहित्यच श्रेष्ठ असं समजायचं काही कारण नाही. खरं तर

0: तसा भेद करूही नये, त्यात रस घेऊन माध्यमाचं महत्व ठरवावं. काही बाबतीत साहित्यातील शब्द महत्वाचा ठरेल, पण त्याचा चित्रपटीय आविष्कार, संगीत, चित्रीकरण, अभिनय ह्या त्या माध्यमाच्या महत्वाच्या अंगांमुळे अधिक परिणामकारक ठरेल. इथं कोणतं माध्यम श्रेष्ठ, कोणतं कनिष्ठ हे ठरवायची स्पर्धाच नाहीये. मनावर होणाऱ्या परिणामांचे पडसाद टिपणं, दोन्हीचे सामर्थ्य समजून घेणं, घाईने शेरेबाजी न करता रसिकता जाणवणं हे आहे. हिंदी मराठी चित्रपटांना आरंभीच्या काळात साहित्याने चांगलाच उठाव दिला. हिंदीत बंगालच्या साहित्याने आघाडी घेतलेली दिसते. विभूतीभूषण बंदोपाध्याय, शरदचंद्र चटर्जी ही नावं सहज आठवली. त्यांच्या कादंबऱ्यावरती वेगवेगळ्या काळातील दिग्दर्शकांनी चित्रपट केले. उदाहरणार्थ देवदास कादंबरी होती तर 3 चित्रपट बनले. कथा तर सांगत बसत नाही, पण त्यातील कथानकाने वाचक आणि प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलं हे निश्चित. वास्तविक यातील नायक देवदास हा काही नेहमीच्या चित्रपटात असतो तसा ही मॅन नाही आहे. बहुतेक बंगाली साहित्यात नायिका ह्या अधिक कडखर आणि प्रेमासाठी रूढीच्या विरोधात जायला डगमगत नाहीत. देवदासमध्ये ती हिंमत नसते, पण देवदासच्या बरोबर राहायला मिळावं आणि अर्थात विवाह व्हावा म्हणून एकदा पारो सगळं सोडून रात्री त्याच्याकडे येते. पण त्याची हिंमत नसते. तो म्हणतो, हे धाडस तू का केलंस? मी तुला बदनाम केलं तर? इतका तो दुबळा. तीच गोष्ट त्याच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या आणि आपला व्यवसाय सोडून जोगीण बनलेल्या चंद्रमुखीला आपलं करायचं धैर्य देखील त्याच्यात नव्हतं. तरीही तो हिरो होता आणि आहे. याचं रहस्य कथेत आणि चित्रकरणात आहे. हिरो नेहमीच उदात्त वागणार, सारी बंधनं तोडणारा असाच हवा असं काही नाहीये. देवदास हा सामान्यातील एक असू शकतो. एकेकाळी तरुणात देवदास सिंड्रोम झाला होता. जिसे तू कबूल करले वो अदा कहां से लाओ, तेरे दिल को जो लुभाये वो गीत कहां से लाओ. नायिकेने सर्वस्व द्यावे आणि नायक दुबळेपणाने ते घेऊ नये. सुशिक्षित, सुस्वभावी असूनही तो पारोला कधीच विसरू शकला नाही.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला देवदास या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक करण्यासाठी 25,500 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह सार्थक पीडीएस योजनेच्या मुदतवाढीला केंद्राची मंजुरी. राज्यातील ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल. नेमबाज ईशा सिंगचा 25 मीटर पिस्तूल प्रकारात नवा जागतिक विक्रम आणि उष्णतेच्या लाटेबाबत पंतप्रधानांकडून खबरदारीचा इशारा. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्तावही या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक पीडीएसमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत. लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारीवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणाली टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांना निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे असं वैष्णव म्हणाले. साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करणं, इथेनॉल कोटा वाढवणं, कर्ज पुनर्गठन, व्याजसवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचं ग्रेडिंग, कांदा बियाणांवर अधिभार आदी प्रश्नांबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे याबाबत लवकरच केंद्र सरकार अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. नवी दिल्लीत महाराष्ट्रातील साखर कारखानदारी ऊस आणि कांदा उत्पादक

शेतकरी यांच्या विविध अडचणीसंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्री आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींची चर्चा झाली. साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवणं गरजेचं असल्याचं शहा यांनी मान्य केलं आहे. इथेनॉलचा कोटा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी येत्या 2 महिन्यात निर्णय घेण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली असून कर्ज पुनर्गठनासंदर्भात राज्य शासनासोबत एकत्रितपणे काम करून मार्ग काढण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. व्याज सवलतीचे पैसे तत्काळ देण्याचं मान्य करण्यात आलं. नाफेड आणि एनसीसीएफनं सुरू केलेली कांदा खरेदी बाजारात थेट व्यापाऱ्यांकडून न होता थेट शेतकऱ्यांकडून केली पाहिजे ही मागणी मान्य करण्यात आली आहे. सध्या कांद्याचं बियाणं मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्यानं देशांतर्गत कांद्याला निर्यात बाजारपेठ उरत नाही म्हणून कांदा बियाण्यावर मोठ्या प्रमाणात निर्यात अधिभार लावला पाहिजे ही मागणी देखील मान्य करण्यात आली. कांद्याच्या बियाण्यावर निर्बंध असले तरी कांद्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी नाही असं या चर्चेत स्पष्ट करण्यात आलं. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं काल शिक्कामोर्तब केलं. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे असं न्यायालयानं सांगितलं. इतर पुनरीक्षणापेक्षा एसआयआरची प्रक्रिया वेगळी आहे एवढ्याच कारणामुळे ती अवैध ठरत नाही असं सांगून एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावला. आसाम विधानसभेनं समान नागरी संहिता विधेयक काल मंजूर केल्यामुळे अशा प्रकारचा कायदा स्वीकारणारं आसाम हे ईशान्य भारतातलं पहिलं आणि देशातलं तिसरं राज्य ठरलं आहे. विवाह घटस्फोट वारसा हक्क आणि लिव्ह इन संबंधांशी निगडीत बाबींमध्ये राज्यातील सर्व रहिवाशांसाठी एकच नागरी कायदेशीर चौकट प्रस्थापित करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी ईद अल अधा म्हणजे बकरी ईदनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद अल अधा हा सण त्याग करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो. हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी घेऊन येवो या शुभकामनेसह सर्वांना विशेषतः मुस्लिम बंधू भगिनींना ईद मुबारकच्या शुभेच्छा राज्यपालांनी आपल्या संदेशात दिल्या आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम 21 जूनला यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी काल खजुराहो इथं या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ही माहिती देताना निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योगाभ्यासाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क कार्यक्रम योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150व्या अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलन सोहळ्यानिमित्त उद्या 29 तारखेला सारंग हेलिकॉप्टर पथकाकडून भव्य हवाई कसरती सादर करण्यात येणार आहेत. महिला कॅडेट्सच्या 3र्या तुकडीच्या सहभागामुळे सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. स्वदेशी ध्रुव हेलिकॉप्टरद्वारे आकर्षक समूह उड्डाण आणि कौशल्यपूर्ण हवाई प्रात्यक्षिकं सादर केली जाणार आहेत. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्ली इथं दिली. केंद्रीय जलसिंचन मंत्री सी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्राकडून व्यक्त केलेल्या अपेक्षांना केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. राज्यातील 75%पेक्षा जास्त पूर्ण झालेल्या योजना तसंच 50 ते 75% दरम्यान पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्यानं निधी दिला जाणार आहे. वेगानं बदलणाऱ्या सामाजिक परिस्थितीत बालकांसमोरची आव्हानं अधिक गंभीर स्वरूपाची होत आहेत. म्हणूनच संवेदनशील जबाबदार आणि सकारात्मक वातावरण समाजात निर्माण करण्याची गरज आहे असं आवाहन महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष अॅडव्होकेट संजय पुराणिक यांनी काल रत्नागिरी इथं केलं. आयोगाच्या अर्धन्यायिक सुनावणी आणि आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक नागरिकाची सामाजिक बांधिलकी अधिक सक्षम होऊन बालस्नेही समाज निर्माण करण्यासाठी माध्यमं समाजसेवी संस्था आणि प्रशासनानं पुढाकार घ्यावा असंही बैठकीत सांगण्यात आलं. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत विक्री आराखड्याअंतर्गत आयएफएमएस आणि अॅग्रीस्टॅक प्रणाली एकत्र करण्यात आल्या आहेत.

यासाठी FSAS हे मोबाईल ऍप विकसित करण्यात आलं असून QR कोडद्वारे शेतकऱ्यांना खतांची ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. नोंदणीनंतर 3 दिवसात निवडलेल्या विक्रेत्याकडून खत खरेदी करता येईल. त्यामुळे रांगा, अनावश्यक खतांची सक्ती आणि उपलब्धतेबाबतचा गोंधळ टळणार आहे. या पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात खरीप हंगामात कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणार आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवर नेत्यांनी पंडित नेहरू यांच्या आठवणींना उजाळा दिला. नवी दिल्लीत शांतिवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. भारतीय नेमबाज ईशा सिंगनं म्युनिक इथं सुरू असलेल्या ISSF विश्वचषक स्पर्धेतील महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात जागतिक विक्रम मोडला. 21 वर्ष ईशानं अंतिम फेरीत 50 पैकी 43 गुण मिळवत दक्षिण कोरियाच्या किम यजीच्या नावावर असलेला 42 गुणांचा मागील विक्रम मोडीत काढला आणि सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. हवामान. देशाच्या अनेक भागात पसरलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिवस आणि रात्र या दोन्ही वेळी तापमान असामान्यरित्या उच्च पातळीवर कायम आहे. पुढील 2 ते 3 दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. शरीरातील पाण्याचं प्रमाण कायम राखण्याचा आणि घराबाहेर पडताना सोबत पाणी बाळगण्याचा सल्ला त्यांनी काल दिला. वृद्ध आई वडील, आजी आजोबा आणि प्रियजनांची नियमितपणे विचारपूस करा. त्यांना पुरेसं पाणी पिण्याची, दुपारच्या कडकउन्हात घराबाहेर पडणं टाळण्याची आणि पुरेशी विश्रांती घेण्याची आठवण करून द्यावी असं आवाहन त्यांनी लोकांना केलं. हिंगोली जिल्ह्यात काल संध्याकाळी गारपिटीसह पाऊस झाला, त्यामुळे आंब्यासह फळबागांचं नुकसान झालं. विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. उत्तर कोकणातील तुरळक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची दाट शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक करण्यासाठी 25,500 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह सार्थक PDS योजनेच्या मुदतवाढीला केंद्राची मंजुरी. राज्यातील ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्राकडून दखल. नेमबाज ईशा सिंगचा 25 मीटर पिस्तूल प्रकारात नवा जागतिक विक्रम आणि उष्णतेच्या लाटेबाबत पंतप्रधानांकडून खबरदारीचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देत,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत,
0: वाचन माणूस बनवत,
1: वाचन मनांना घडवत,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।

हा संस्थेनं तयार केलेला हा उपक्रम जगातील भूक संपवण्याचा प्रयत्न करतो. 28 मे हा दिवस महिलांच्या आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन म्हणून पाळला जातो. मराठी उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर यांचा जन्म 28 मे 1903 या दिवशी. 28 मे 1921 शास्त्रीय गायक पंडित दत्तात्रय विष्णू उर्फ बापूराव पलुस्कर यांचा जन्मदिवस. महान क्रांतिकारक, वक्ते, कवी, नाटककार आणि लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती. त्यांचा जन्म 28 मे 1883 रोजी झाला. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

ठळक दिनविशेष आपण ऐकलेत. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र सकाळचे 7:25 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, बदलत्या हवामानामुळे आपल्याला वारंवार पूर, चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटा यासारख्या संकटांना सामोरं जावं लागतं. या बदलत्या परिस्थितीत राज्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा खूप प्रभावी होत आहे आणि प्रभावीपणे कार्य करत आहे. मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातनं आपत्ती व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयावर डॉ भालचंद्र चव्हाण यांच्याशी संवाद साधला. आजच्या कार्यक्रमातनंही याविषयी सविस्तर जाणून घेऊया. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आजच्या दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपत्ती व्यवस्थापन करत असताना राज्य शासन तर कार्य करतच आहे, पण राज्य शासन कार्य करत असताना त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणं, सामाजिक संस्थांचा सहभाग असणं, तसंच सामाजिक संघटनांचा सहभाग असणं महत्वाचं आहे, तर तो वाढवण्यासाठी आपण काय करत आहात?
1: नक्कीच, कुठल्याही शासनाच्या कार्यक्रमात जर जनतेचा सहभाग नसला तर तो यशस्वी होत नाही. आणि विशेषतः आपत्तीमध्ये जे प्रथमता प्रभावित ही जनता असते आणि प्रथमता रिस्पॉन्डर्स ही जनता असते, त्यामुळे जनतेचा सहभाग असणं यात अत्यंत महत्वाचं आहे. त्याशिवाय ही शासनाचे कुठलेही प्रयत्न फलदायी ठरणार नाहीत. या अनुषंगाने

0: मला सांगायला आवडेल की आपण शासन म्हणून जनतेला वेळोवेळी प्रबोधन करत आहोत, जनजागृती करत आहोत. या अनुषंगाने ज्या ज्या जनजागृतीच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत त्या आपण राबवतोय. याशिवाय वेळोवेळी आपण मॉक ड्रिल्स घेतोय, म्हणजे फक्त जनजागृती करून होणार नाही, पण एखादी आपत्ती आली तर त्यामध्ये कसा प्रतिसाद द्यावा याचा सराव पण आपण वेळोवेळी करून घेतोय. तर या प्रकारे आपण मीडिया प्लॅनद्वारे काम करतोय, मॉक ड्रिल्स प्रमाणे काम करतोय. याशिवाय आपण मोठ्या प्रमाणात एक स्वयंसेवकांचं जाळं निर्माण करतोय, विशेषतः पदामित्र कार्यक्रम, पदामित्र वा पदसखी यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण तरुणांना प्रशिक्षित करतोय आणि त्यांना आपदासखी आपदामित्र म्हणून प्रमाणित करतोय. याशिवाय त्यांना नुसतं प्रशिक्षित करत नाहीत, तर आपण त्यांना एखादी आपत्ती आली तर त्या अनुषंगाने एक मिनिमम किट असते, छोटी किट, ती किट पण देतोय. याशिवाय आपण त्यांचा विमा पण उतरवतोय, त्यामुळे त्यांना या शासन प्रक्रियेत आपत्तीवर सहभागी करून घेतोय. याशिवाय आपण 18 ते 23 या वयोगटातील विशेषतः NCC, NSS, याशिवाय भारत स्काउट अँड गाईड व नेहरू युवा केंद्र या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षित करत आहोत आणि यांनाही किट देतोय आपण. याशिवाय मला सांगणार नव्हतं की मागे जे लँडस्लाईडची घटना झाली त्यावेळेस पण आपण वेगळ्या स्वयंसेवी संस्थांना अंतर्भूत करून घेतलंय, विशेषतः तळीमध्ये सह्याद्री ट्रेकर्स वगैरे यासारख्या संस्थांनी खूप चांगलं काम केलं. त्यामुळे जनता, स्वयंसेवी संस्था आणि NGOs यांचा आपण आपत्ती व्यवस्थापन सहभाग मोठ्या प्रमाणात करून घेतोय, जेणेकरून आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे काम करते.
1: नक्कीच, समुदायांची विविध यंत्रणांची क्षमता बांधणी करणं या आपत्ती व्यवस्थापनासाठी फार फार गरजेचं आहे. तर ती नेमकी आपण कशी करता आहात?
0: कुठल्याही आपत्ती येण्यापूर्वीचे आपत्तीपूर्व ज्या उपाययोजनामध्ये त्यामध्ये पूर्वतयारी क्षमता बांधणी हे दोन महत्वाचे उपक्रम असतात. क्षमता बांधणीमध्ये जी व्यवस्थित आपली सद्यस्थिती यंत्रणा आहे त्यांना सक्षम करणं, ती सक्षम करण्यासाठी जी आपली वेगवेगळी यंत्रणा आहे शासनाची, मूलतः शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत यांना प्रशिक्षित करणं. आपल्याकडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आहे, त्यांना आपण वेगवेगळे शासनाचे जे विभाग आहेत, जे रिस्पॉन्डर्स विभाग आहेत त्यांना आपण प्रशिक्षण देण्यासाठी आपण वेळोवेळी पाठवतो. याशिवाय जी जनता आहे जनतेच्या प्रशिक्षणासाठी आपण वेगवेगळ्या प्रशिक्षण योजना राबवतो, विशेषतः खेडेगावातील प्रत्येक नागरिकासाठी प्रशिक्षण संस्था आपण घेतो. याशिवाय शाळेतील विद्यार्थी आहेत त्यांचंही प्रशिक्षण घेतो, जेणेकरून त्या प्रशिक्षणामार्फत एक आपत्तीला प्रतिसाद देणारे सक्षम लोक घडावेत या अनुषंगाने आपण त्यांनाही ट्रेन करतोय. अशा वेगवेगळ्या विभागांना ट्रेनिंग देऊन क्षमता बांधणी करून, याशिवाय फक्त ट्रेनिंग देऊन थांबत नाही तर आपण आपत्ती व्यवस्थापन संरचना निर्माण करतो, त्यांना वेगवेगळे साधन निर्माण करतो. उदाहरणार्थ आपत्ती व्यवस्थापनासाठी वेगवेगळे रिस्पॉन्डर्स असतात, त्यांची साधनं, जी साधनं लागतात आपत्ती व्यवस्थापनासाठी ती उदाहरणार्थ फायर बाईक्स असतील, वेगवेगळे इन्फ्लेटेबल रबर बोट्स, मुळात इन्फ्लेटेबल रबर बोट असतात, NDRF SDRF मोठ्या प्रमाणात ते ड्रोनचा वापर करतात, उपग्रह छायाचित्राचा वापर करतात. या वेगवेगळ्या शासनाचे जे महत्वाचे उपक्रम आहेत त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान कसं उपलब्ध होईल आणि त्यांच्या साधनांचा कसा आपत्ती व्यवस्थापनाची तीव्रता कमी करण्यासाठी उपयोग होईल या अनुषंगाने आपण शासन काम करते.
1: आपत्ती प्रतिरोधक असा आपला महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण नक्कीच काहीतरी दीर्घकालीन असा रोडमॅप ठरवला असेल, तर तो नेमका काय आहे, दृष्टिकोन काय आहे?
0: भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047 या संकल्पनेच्या अनुषंगानेच महाराष्ट्राने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित महाराष्ट्र 2047 यासाठीचा रोडमॅप तयार केला आहे. या रोडमॅपमध्ये शासनाच्या वेगवेगळ्या विभागांनी काय काम करावं यात स्पष्ट सूचना केल्या आहेत. या वेगवेगळ्या विभागांमध्येच आपत्ती व्यवस्थापन हा विभाग आहे आणि त्या विकसित महाराष्ट्र संकल्पनेतच आपत्ती व्यवस्थापनाने भविष्यात कसं काम करावं 2047 जेणेकरून महाराष्ट्राची आपत्ती व्यवस्थापन कधी अधिक सजग कसं होईल, सक्षम कसं होईल या अनुषंगाने उपाययोजना आहेत. यात मुख्यतः वेगळ्या स्तरावरच्या उपाययोजना आहेत. एक प्रथमतः 2029 उपाययोजना, नंतर 2035 उपाययोजना आणि 2047 यात मुख्यतः महाराष्ट्राची सध्याची जी आपत्ती व्यवस्थापन संरचना आहे, संस्था आहे, ती अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. याशिवाय आपली आस्थापना आहेत यांना संरक्षण करण्यासाठीची यंत्रणा निर्माण करणं, याशिवाय आपत्ती प्रतिरोधक क्षमता ही अधिक सक्षम करण्यावर या विकसित महाराष्ट्रामध्ये धोरणात समाविष्ट केला आहे. यासाठी 2029 आपण जे टप्पे केले 2029, 2035 आणि 2047 तर सुरुवातीला आपली जी NDRF मी आपल्याला म्हटलं त्यासोबतच राज्य प्रतिसाद दले याच्या तुकड्या वाढवणं 2 पासून 7 नेणं, याशिवाय त्यासोबतच प्रत्येक जिल्हा स्तरावर स्वतःचं एक स्वतंत्र आपत्ती प्रतिसाद दल असावं आणि टप्प्याटप्प्याने त्यांची संख्या वाढवत जाणं हे काम करण्यावर

0: देते. याशिवाय राज्याची जी आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे त्यांचं बळकटीकरण करून अधिक सक्षम प्रतिरोधक्षम आणि जेणेकरून झिरो रिस्क झिरो टॉलरन्स ही जी शासनाची संकल्पना आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठीच्या सर्व उपाययोजना या विकसित महाराष्ट्र धोरणात अंतर्भूत आहेत आणि त्या दृष्टीने शासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागही प्रयत्नशील आहे.
1: फार सुंदर आपला हा रोडमॅप आणि एकूणच दृष्टिकोन आहे झिरो टॉलरन्स. म्हणजे ते अगदी सुसह्य होईल प्रत्येक नागरिकासाठी. बरं, हा रोडमॅप सांगितल्यानंतर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्या समस्त प्रेक्षकांना आपण या निमित्तानं काय संदेश देणार आहात.
0: कुठल्याही आपत्तीच्या प्रसंगी हा फर्स्ट अफेक्टेड पर्सन आणि फर्स्ट रिस्पॉन्डर ही जनता असते, सर्वसाधारण लोक असतात. त्यामुळे त्या जनतेने अधिक सजग राहणं गरजेचं आहे. कारण कुठलीही योजना असेल शासनाची, कुठलेही कार्यक्रम असेल, जर जनता प्रभावीपणे प्रतिसाद दिली नाही तर तो यशस्वी होत नाही. त्यामुळे या प्रसंगी जनतेने पण सजग राहणं आणि शासनाद्वारे एसईओसी मार्फत वेगवेगळे जे अलर्ट्स वेळोवेळी शोधतात त्याला प्रतिसाद देणं, त्याच्याकडे पॉझिटिव्हली पाहणं आवश्यक असतं, त्यावर कार्य करणं आवश्यक असतं. या अनुषंगाने आपण बघाल तर अलीकडे आता हा जो सीझन आहे उष्माघाताची घटना वाढल्यात, उष्माघाताच्या घटना वाढतात. यावेळेस नागरिकांनी उष्माघाताचे परिणाम टाळण्यासाठी शासनाने जी आढावा जारी केली त्याचं पालन करणं आवश्यक आहे आणि त्या सूचनांचं जनतेने पालन करावं. याशिवाय पावसाळ्याच्या काळातही वेगवेगळ्या आपत्ती होतात, वेगळ्या दुर्घटना होतात, त्या दुर्घटना टाळण्यासाठी जनतेने थोडं सजग होणं गरजेचं असतं. अतिउत्साह काय बऱ्याच वेळेस असतो तो उत्साह टाळणं, जेणेकरून बऱ्याच वेळेस प्रेक्षणीय स्थळ धबधबे इथे नागरिक पाहायला जातात पावसाळ्यात, तर त्या प्रसंगी जर अतिउत्साह दाखवला तर दुर्घटना मोठ्या प्रमाणात होतात, त्या टाळण्यासाठी जनतेने प्रयत्न करणं आवश्यक आहे. याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या वेगवेगळ्या आपत्ती असतात त्याला प्रत्येक जनतेने सकारात्मक प्रोत्साहन प्रतिसाद देणं आणि त्या अनुषंगाने शासनाद्वारे जे वेळोवेळी सूचना त्याचं पालन करणं. बऱ्याचदा काय होतं, एखादी घटना घडते त्यावेळेस अफवा जास्त पसरते, अफवांवर विश्वास न ठेवता शासनाचे अधिकृत जे सोर्सेस आहेत त्यांचा अवलंब करणं, त्यांचं पालन करणं, त्या अनुषंगाने कार्य करणं आवश्यक असतं. या अनुषंगाने मी जनतेला आश्वासन देऊ इच्छितो की राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग हा शासनाच्या इतर सर्व विभागांसोबत एकत्रित काम करून आपत्तीमुळे होणारे नुकसान, जनतेचं होणारं नुकसान टाळण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने मी जनतेला आवाहन करू इच्छितो की या प्रसंगी जे प्रसारण चॅनल आहेत, जे नंबर्स 1077A 112A, यावर जर काही आपत्ती आली तर जनतेने संपर्क करावा, त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न शासन निश्चित करेल.
1: मंडळी, आपत्ती कोणतीही असो वेळेवर केलेली अंमलबजावणी हीच हानी कमी करण्यास मदत करते. शासनाचे प्रयत्न आणि लोकांचा प्रतिसाद यावर फार सुंदर पद्धतीने आज डॉक्टर भालचंद्र चव्हाण सरांनी प्रकाश टाकला. सर, आज आपण इथे आलात आणि संवाद साधलात आणि अतिशय उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते आहे. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत. रसिकहो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगर.

0: केळकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका, मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर स्वरांजली.
1: श्रोतेहो, आज सकाळी 11:05 प्रसारित होणाऱ्या स्वरसंवाद कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का. आपल्या रोजच्या बोलण्यात आपण वाक्यप्रचार आणि म्हणीचा सर्रास वापर करतो. आनंद झाला तर दुधात साखर पडणे आणि एखादी वस्तू नाही सापडली तर काखेत कळसा गावाला वळसा, या आणि अशा अनेक म्हणी वाक्यप्रचार आपण नित्यनेमाने वापरत असतो आणि याचा आपण कधी कधी रागात, कधी प्रेमात, कधी आनंदाने, कधी कौतुकाने देखील वापर करतो. तुम्हालाही अशा काही गमतीदार म्हणी माहीत असतील तर अवश्य सांगा स्वरसंवाद या कार्यक्रमात. विषय आहे वाक्यप्रचार आणि म्हणी. वेळ सकाळी आज 11:05 ते 11:40 आणि संवादिका आहेत सविता गुटाळ. तेव्हा अवश्य फोन करा स्वरसंवाद या कार्यक्रमात.
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलियाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
3: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अनुरूपच्या मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार गौरीताई.
5: नमस्कार
4: गौरीताई. अनुरूपचे थेट भेट कार्यक्रम हे दरवर्षी होत असतात आणि यावर्षी सुद्धा US मध्ये हा कार्यक्रम होणार आहे, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय, काय सांगाल?
5: नक्की. साधारणपणे गेली जवळपास 12-13 वर्ष 2014 पासून आम्ही US मध्ये थेट भेट कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतो. यावर्षीचा पहिला थेट भेट कार्यक्रम आम्ही 14 जूनला कॅलिफोर्नियामध्ये आयोजित केलाय आणि या कार्यक्रमाला फक्त वधूवर असतात, मुलं मुली असतात, पालक नसतात, त्यामुळे त्यांना खूप मोकळेपणाने एकमेकांशी गप्पा मारायला चान्स मिळतो, मोकळेपणा असतो या सगळ्यामध्ये आणि हे दरवर्षीच होत असतात, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो.
4: हा प्रतिसाद तर आम्हाला माहिती आहे कारण बऱ्याचदा आम्ही हे ऐकलेलं आहे, पण जे पहिल्यांदा ऐकतात किंवा जे नवीन लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार की हा थेट भेट कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आणि तो इथे कशा पद्धतीने सफल होतो?
5: बरेचदा काय होतं की आपण वेबसाईटवरती किंवा ऍपमध्ये आपण कुठली एखाद्या व्यक्तीची माहिती वाचली किंवा फोटो पाहिले तरी लग्न ही गोष्ट अशी आहे ना की जी मला असं वाटतं आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपल्याला एक वेगळा इमेज आपल्या मनामध्ये तयार होते, तर त्यासाठी हा थेट भेट कार्यक्रमांचा खूप चांगला उपयोग होतो.
4: गौरीताई, मग हा जो कार्यक्रम आहे थेट भेटचा हा फक्त कॅलिफोर्नियामध्येच होणार आहे की अजून कुठे होणार
5: आहे? न्यूयॉर्कला पण घ्यायचा आमचा विचार आहे, तर त्याची तयारी आमची चालू आहे. आणि या थेट भेट कार्यक्रमामध्ये प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलगी ही प्रत्येक मुलाला समोरासमोर भेटून गप्पा मारून त्यांच्या मनातल्या शंका हे सगळं विचारू शकतात.
4: अरे वा, याबद्दल आपण अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. वेबसाईट www.anurupviwah.com. गौरीताई, आता सध्या जी युद्धाची पार्श्वभूमी आहे त्यामुळे व्हिसा मिळण्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येतात. मग अशा वेळेला जे मुलं मुली तिथे US थेट भेट कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल?
5: ही आताची परिस्थिती खूपच अवघड होऊन चाललेली आहे आणि त्यामुळे जी मुलं मुली US आहेत तर हा व्हिसाचा जो इश्यू आहे तर त्याच्यासाठी कसं आहे की आपल्या इथनं भारतातनं तिकडे जाणं हे आता जरा अवघड वाटतंय मला. कारण व्हिसा प्रॉब्लेम्स आहेतच, त्यामुळे तिथे असणाऱ्या मुलामुलींनी एकत्र भेटून आपापसात लग्न जमवणं हे आताच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि त्यातूनही इकडून आपल्याला काही मुलींना जर तिकडे जायचं असेल, मुलांना जायचं असेल, तर त्यांची ओनली इन्फॉर्मेशन या कॅटेगरीखाली त्यांची नुसती माहिती आपण तिथे सादर करू शकतो.
4: अगदी. तर कॅलिफोर्नियामध्ये 14 जूनला अनुरूप विवाह संस्थेचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे. यामध्ये तुमच्या मुलांना नक्की सहभागी व्हायला सांगा आणि जे जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ओनली इन्फॉर्मेशनचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. वेबसाईट www.anurupviwah.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर गौरी कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
5: नमस्कार.
6: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
1: अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आणखी एक ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम, श्री विश्व वल्लभ आयुर्वेद.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे या कार्यक्रमात आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावरचे आयुर्वेदातले उपचार याची माहिती सांगत असतात. आजही तशाच प्रकारची माहिती आपल्याला डॉक्टर देणार आहेत. डॉक्टर नमस्कार, आपलं कार्यक्रमात स्वागत.
8: नमस्कार मॅडम.
7: गेल्या 2 भागात डॉक्टर आपण डोळ्यामध्ये होणारा रक्तस्राव आणि त्याची कारणं जाणून घेत होतो, तर अजूनही काही कारणं आहेत का की ज्यामुळे डोळ्यामध्ये रक्तस्राव होतो?
8: अजूनही 2-3 महत्वाची कारण आहेत. एक मधुमेह राहिला आहे, दुसरी गोष्ट ग्लॉकोमा म्हणजे काचबिंदूचा परिणाम स्वरूप डोळ्यात रक्तस्राव येतो, आणि तिसरं जिरलेलं आम्लपित्त. आता एकेका बाबतीत बघता येईल. आम्लपित्ताच्या बाबतीत मी सांगेन की बऱ्याच वेळेला जिरलेलं आम्लपित्त असेल तर लोकांना ओकाऱ्या काढणं, रात्री थंड पाणी पिणं, रात्री थंड दूध पिणं हे होत असताना वर्षानुवर्ष अँटॅसिड घेत असतात. मी नेहमी सांगतो आपण साधी भाजीपोळी खा किंवा तुम्ही ड्रायफ्रुट्स खा, म्हणजे काय खाताय हे महत्वाचं नाही, त्याचा मळ आणि मूत्र तयार होणार हे महत्वाचं लक्षात घ्या. म्हणजे काहीही खाल्लं, सोनं जरी खाल्लं तर त्याचा बाय प्रोडक्ट शरीराला लागतं तेवढं शरीर घेणार आहे आणि बाकी सगळं बाहेर टाकून देणार आहे, मळ आणि मूत्र हे तयारच होणार आहे. तसं ज्या वेळेला तुम्ही सततचे घाणेरडे पदार्थाची सेवन होत असेल, तुमची दिनचर्या चुकीच्या पद्धतीचे असेल, दुपारचं झोपणं असेल, उष्ण पदार्थ खाणं असेल, व्यसनाधीनता असेल आणि त्याचा परिणाम लिव्हरवरती होऊन तुमच्या रक्तात पित्त वाढत असेल, तुमच्या कोठ्यात पित्त वाढत असेल आणि आम्लपित्तासारखी लक्षणं येत असतील आणि त्याला तुम्ही मूळ आजाराचं कारण शोधून ट्रीटमेंट न करता नुसते अँटॅसिड घेत राहिलात तर सप्रेस होईल फक्त, म्हणजे बाय प्रोडक्ट तयार झालाय, हा पित्त तयार झाले, फक्त तुम्ही अँटॅसिड घेतले की पित्ताचा तुम्हाला त्रास होणार नाही, ते न्यूट्रलाइज होऊन जाईल, पण त्याचा परिणाम मात्र लॉंग टर्म त्या रक्तवाहिन्यांवरती रक्तावरती होत असतो. आणि मग हे सततचं अँटीऍसिड घेणं कुठेतरी न बाधा असं करते की रक्तवाहिन्यांची जाडी कमी करतं, रक्तामध्ये पित्ताचा उद्रेक खूप मोठ्या प्रमाणात होतो, जळजळ नाही होणार पण रक्तात पित्त मात्र खूप

0: मोठ्या प्रमाणात वाढायला लागतं आणि भविष्यात पुढे जाऊन ह्या आम्लपित्तामुळं रक्तवाहिनी ब्रेक होऊन पडद्यावरती रक्तस्राव होत असतो. त्यामुळे साधा आम्लपित्ताचा विकार सुद्धा आपल्याला पडद्यावरती रक्तस्राव करू शकतो. त्यामुळे त्याची ट्रीटमेंट आयुर्वेदाच्या माध्यमातून समूळ तो विकार घालवायच्या अनुषंगाने केली गेली तर आम्लपित्तातून होणारा रक्तस्राव आपल्याला डोळ्यातला रक्तस्राव आपल्याला नक्की थांबवतो.
1: आता तुम्ही आम्लपित्तामुळे डोळ्यामध्ये कसा रक्तस्राव होतो म्हणजे आम्लपित्त हे कारण कसं घडू शकतं याविषयीची माहिती दिलीत. अजूनही काही कारणं जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9822561699, 9822561699.
1: तर आम्लपित्तानंतर अजून असा कुठला विकार आहे ज्यामुळे डोळ्यामध्ये रक्तस्राव होऊ शकतो?
0: जसं मी आता मागाशी सांगितलं की काचबिंदू हा एक विकार आहे. मग काचबिंदू मुळात विकार कशाचा आहे? काचबिंदू जसं उच्च रक्तदाब आहे तसं डोळ्याचं प्रेशर वाढणं म्हणजे काचबिंदू.
1: अच्छा,
0: ग्लॉकोमा म्हटलं जातं. ते का वाढतं? दोन वेगवेगळ्या गोष्टींमुळे. डोळ्यातला जे ॲक्वियस ह्युमर आहे ते ड्रेन होत नाही, ते डोळ्यात साठायला लागतं, डोळ्याचं प्रेशर वाढतं आणि नसांवरती परिणाम करतं आणि मग नसांना सूज येते आणि मग नसा सुकायला लागतात. खरं तर नसा सुकणं एवढं त्याचं स्वरूप असताना पडद्यावरती रक्तस्रावी बऱ्याचदा प्रेशर खूप वाढायला लागलं की मग पडद्यावरतीही रक्तस्राव त्याचा मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसत असतो. अशा वेळेला मात्र हे कॉम्प्लिकेशन असं होतं, मागच्या डोळ्याच्या नसाही सुकायला लागलेले असतात, पडद्यावरती रक्तस्राव येतो आणि ह्या व्यक्तींमध्ये कायमस्वरूपी अंधत्व यायला लागतं. अशा व्यक्तींमध्ये निदान करताना मात्र ते प्रेशर का वाढतंय, तर ते ओपन अँगल ग्लॉकोमा आहे की क्लोज अँगल ग्लॉकोमा आहे, त्याचं कारण काय, तसं निदान जर केलं आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून तर बऱ्याच वेळेला मेंदूशी संबंधित विकार असतात, बऱ्याच वेळा रक्तातला वात असतो, बऱ्याच वेळा मलावस्तंभ असतात, बऱ्याच वेळा पोटाचे विकार असतात, बऱ्याच वेळा जिरलेल्या पित्ताचा विकार असतो, ज्याचा परिणाम स्वरूप ही डोळ्यातली जे प्रेशर आहे ते वाढतं आणि रक्तस्राव होत असतो. तर त्या मूळ निदानाची ट्रीटमेंट केली तर ग्लॉकोमामुळे जो काही आपल्याला डोळ्यात रक्तस्राव होतो हा टाळता तर येतोच पण अंधत्वी टाळता येतं. त्यामुळे ग्लॉकोमाच्या पेशंटमध्ये प्रेशर मेंटेन करणं आधुनिक शास्त्रानुसार एवढं मर्यादित स्वरूपात विचार न करता प्रेशर का वाढतंय त्या मूळ कारणाचा शोध घेऊन ट्रीटमेंट केली गेली तर ग्लॉकोमावरती आपल्याला यशस्वी ट्रीटमेंट करता येते आणि त्याचे होणारे दुष्परिणाम आपल्याला नक्की टाळता येऊ शकतात.
1: म्हणजे तुम्ही काचबिंदूमुळे सुद्धा डोळ्यामध्ये रक्तस्राव कसा होतो याची माहिती दिलीत. अजूनही काही कारणं जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9822561699, 9822561699.
1: डॉक्टर, अजूनही काही महत्वाचं कारण राहिलंय का की ज्यामुळे डोळ्यामध्ये रक्तस्राव होऊ शकतो?
0: जसं मी मागाशी सांगितलं सुरुवातीलाच की मधुमेह हे एक प्रमुख कारण आहे जे आता कॉमन बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे
1: आणि लोकांना माहिती झालंय मधुमेह झाला की डोळ्यावर परिणाम
0: होतो. डोळ्यात मग बऱ्याच वेळेला पडद्याला सूज येते, नसांना सूज येते आणि रक्तस्रावही होतो. मग रक्तस्राव व्हायचं कारण अनियंत्रित रक्त शर्करा मूत्र शर्करा हे तर आहेच, पण बऱ्याच वेळेला रक्त शर्करा मूत्र शर्करा आटोक्यात असून सुद्धा रक्तस्राव होतो याचं कारण मधुमेह हा मुळात विकार तसा आहे. जरी सगळे आजार असा आहे की रक्तशर्करा मूत्रशर्करा नियंत्रणात राहिली पण 8-10 वर्ष होऊन गेले असतील, 3 वर्षाच्या वरती जर एखादा विकार शरीरात वास्तव्य करायला लागला की मधुमेहासारखा विकार शरीरात बऱ्यापैकी दोष उत्पन्न करतो आणि मग रक्तवाहिन्या पातळून डोळ्याच्या पडद्यावरती रक्तस्राव होत असतो. इतके दिवस म्हणजे गेले 3 पार्ट आपण रक्तस्रावाबद्दल बोलतोय. खरं तर रक्तस्राव होणं आणि झालेला रक्तस्राव डोळ्यातला कमी करणं तसं फारसं अवघड नाही. आयुर्वेदानुसार रक्तस्राव डोळ्यातला पटकन ऍब्झॉर्बही करता येतो, दिसणं परत नॉर्मली करता येतं, पण मुळात मुळात तो परत जो रक्तस्राव होतो तो थांबणं फार आवश्यक आहे. कारण वारंवार रक्तस्राव व्हायला लागला तर पडदानंतर भविष्यात फाटतो, रेटिनल डिटॅचमेंट बसते किंवा पडद्याचं फंक्शन हॅम्पर कायमस्वरूपी होतं, नंतर दिसणं बंद होतं. त्यामुळे पॅथी कोणती असो, आयुर्वेद असो किंवा आधुनिक शास्त्र असो, त्या पॅथीनं आपल्याला डोळ्यातला होणारा रक्तस्राव कमी करणं हे ध्येय

0: लागताच कामा नये, तो रक्तस्राव पुन्हा उद्भवू नये डोळ्यात, म्हणजे जेणेकरून आपला डोळा नाही खराब होणार आहे. रक्तस्राव तर ऍब्झॉर्ब होईलच, कोणत्याही पद्धतीने ट्रीटमेंट करताना होईलच. त्यामुळे आयुर्वेदात मात्र पुन्हा पुन्हा होणारा रक्तस्राव आपल्याला टाळता येतो. खरं तर घरच्या घरी बऱ्याच वेळेला हे आपल्याला ट्रीटमेंट सांगता येते. मी दरवेळेला हे सांगत असतो,
1: घरगुती ट्रीटमेंट करू
0: शकतो आपण. ज्यांना रक्तस्राव सुरुवात झाली त्यांनी घरच्या घरी दोन दोन चमचे सकाळ संध्याकाळ दुर्वांचा रस चालू केला तर डोळ्याचा रक्तस्राव कमी व्हायला मदत व्हायला लागते. मग जवळच्या वैद्यांकडे किंवा लगोलग हे चालू करून वैद्यांकडे गेलं तर त्याचं निदान करून ट्रीटमेंट केली गेली तर रक्तस्राव का होतो याचं निदान केलं जातं. मग ते आम्लपित्त आहे, मलावस्तंभ आहे, किडनीचा विकार आहे, लिव्हरचा विकार आहे, जिरलेली सर्दी आहे, ग्लॉकोमा आहे, हे म्हणजे मूळ निदान काय हे बघून मग त्याची ट्रीटमेंट केली गेली तर रक्त आणि रक्तवाहिन्या दोन्ही चांगलं आणि मजबूत करून आपल्याला पडद्याचा रक्तस्राव कायम स्वरूपी थांबवता येतो. ह्याच्यात शरीर शुद्धी करावी लागते, बऱ्याच वेळेला बस्ती करावं लागतं, काही वेळेला डोळ्यांचे क्रियाकल्प करावे लागतात. कारण रक्तस्रावहून जर पडद्याला सूज आली असेल, रक्तस्रावहून पडद्यावरती परिणाम झाला असेल तर तो कमी करणं आणि कायमचं कमी करण्यासाठी शरीर शुद्धीशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे आयुर्वेदाच्या माध्यमातून ट्रीटमेंट करताना नाडी परीक्षण करून मूळ आजाराचं निदान करणं, त्याच्यासोबत शमन चिकित्सा म्हणजे पोटातली औषधं, शरीर शुद्धी म्हणजे वमन विरेचन बस्ती आणि डोळ्यांच्या बाबतीत क्रियाकल्प म्हणजे अगदी शिरोवेष्टन शिरोधारापासून ते पादाभंग पादलेपापर्यंत सगळ्या प्रोसिजर केल्या तर ह्या आजारातून आपल्याला कायमस्वरूपी मुक्तता नक्की होऊ शकते.
1: म्हणजे थोडक्यात डोळ्याच्या रक्तस्रावावरही इलाज करता येतो, पण मूळ कारणावर आपण इलाज केला तर आपण ते समूळ कायमस्वरूपी नष्ट करू शकतो आणि ते उपचार आयुर्वेदामध्ये आहेत. तर गेल्या तीन भागामध्ये आपण डोळ्याला रक्तस्राव का होतो आणि त्याची कारणं आणि त्याच्यावर असलेले उपचार याविषयीची माहिती डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याकडून घेतली. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9822561699, 9822561699. पुढच्या भागात एक नवीन विषयावर डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी चर्चा करूया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.

श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा ग्राहक केंद्रीत प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:55 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया कृष्णा कल्ले यांच्या स्वरात शांता शेळके यांची रचना, संगीत प्रभाकर पंडित यांचं आहे.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 वाजलेत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वच्छ भारत अभियान आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. समान नागरी कायदा स्वीकारणारं आसाम ठरलं ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातील तिसरं राज्य. आणि 8व्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये पुरुषांच्या भालाफेकीत हरियाणाच्या सुमित अंतिलनं मिळवलं सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. स्वच्छ भारत अभियान 2 आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज असून अभियान केवळ पायाभूत सुविधा विकासापुरतं मर्यादित न राहता नियमित समीक्षा, लोकसहभाग आणि विविध संस्था संघटनांच्या समन्वयानं कायमस्वरूपी यशस्वी करणं आवश्यक आहे असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. नवी दिल्लीत काल पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली 51वी प्रगती बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नवीकरणीय ऊर्जा निर्मिती, नदी सुधार प्रकल्प, रस्ते आणि बंदरांचा विकास, सागरी किनाऱ्यांचा विकास आदी सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला. स्वच्छता अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व राज्य सरकारांनी कचऱ्यावरील पुनर्प्रक्रिया प्रकल्प आणि गोबर गॅस प्रकल्प अधिक वेगानं राबवावेत अशा सूचना पंतप्रधानांनी केल्या. तसंच शहरातील रहिवासी इमारती, सरकारी कार्यालयं आणि सार्वजनिक संस्थांच्या इमारतींच्या छतावर सोलर पॅनल बसवून सौर ऊर्जा निर्मिती वाढवावी, ग्रामीण भागात नदीकाठच्या मोकळ्या जागांवरही सौर ऊर्जा संयंत्र बसवून स्वच्छ ऊर्जा निर्मितीला चालना द्यावी असा सल्लाही मोदी यांनी यावेळी दिला. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्तावही या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक पीडीएसमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत. लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारींवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांनी

निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे असं वैष्णव म्हणाले. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं काल शिक्कामोर्तब केलं. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे असं न्यायालयानं सांगितलं. इतर पुनरीक्षणापेक्षा एसआयआरची प्रक्रिया वेगळी आहे एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही असं सांगून एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावला. आसाम विधानसभेनं समान नागरी संहिता विधेयक काल मंजूर केल्यामुळं अशा प्रकारचा कायदा स्वीकारणारं आसाम हे ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातील तिसरं राज्य ठरलं आहे. विवाह घटस्फोट वारसा हक्क आणि लिव्ह इन रिलेशनशिप संबंधांशी निगडीत बाबींमध्ये राज्यातील सर्व रहिवाशांसाठी एकच नागरी कायदेशीर चौकट प्रस्थापित करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सिक्कीमच्या दौऱ्यावर असून गंगटोक इथल्या पालजोर क्रीडा संकुलात आयोजित विशेष कार्यक्रमात सिक्कीम पोलीस विभागाला त्यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा राष्ट्रपती पोलीस ध्वज प्रदान करण्यात येणार आहे. हा विशेष पुरस्कार मिळवणारं सिक्कीम हे देशातील 15वं राज्य तर पूर्वोत्तर राज्यांमधील तिसरं राज्य ठरलं आहे. राष्ट्रपती पोलीस ध्वज हा देशातील पोलीस विभागाला मिळणारा सर्वोच्च सन्मान मानला जातो. असामान्य सेवा शिस्त आणि राष्ट्रपती समर्पण भावना या गुणांच्या जोरावर हा सन्मान प्रदान करण्यात येतो. गंगटोक इथं होणाऱ्या या सोहळ्यामध्ये सिक्कीम पोलिसांचे 400 कर्मचारी संचलनात सहभागी होऊन राष्ट्रपतींना मानवंदना देणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. दोन दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधील भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. या परिषदेत कृषी उत्पादन वाढवणं लहरी हवामान आणि बदलत्या पावसाच्या पॅटर्ननुसार पीक लागवड सेंद्रिय शेती कृषी क्षेत्रासाठी विविध डिजिटल उपकरणं आणि एआयचा वापर आदी विषयांवर चर्चा होणार आहे. साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करणं इथेनॉल कोटा वाढवणं कर्ज पुनर्गठन व्याज सवलत शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी शेतीमालाचं ग्रेडिंग कांदा बियाणांवर अधिभार आदी प्रश्नांबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे याबाबत लवकरच केंद्र सरकार अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. नवी दिल्लीत महाराष्ट्रातील साखर कारखानदारी ऊस आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणींसंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्री आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींची काल चर्चा झाली. साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवणं गरजेचं असल्याचं शहा यांनी मान्य केलं आहे. इथेनॉलचा कोटा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी येत्या 2 महिन्यात निर्णय घेण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली असून कर्ज पुनर्गठनासंदर्भात राज्य शासनासोबत एकत्रितपणे काम करून मार्ग काढण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. व्याज सवलतीचे पैसे तात्काळ देण्याचंही मान्य करण्यात आलं आहे. नाफेड आणि एनसीसीएफनं सुरू केलेली कांदा खरेदी बाजारात थेट व्यापाऱ्यांकडून न होता थेट शेतकऱ्यांकडून केली पाहिजे ही मागणीही मान्य करण्यात आली आहे. सध्या कांद्याचं बियाणं मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्यानं देशांतर्गत कांद्याला निर्यात बाजारपेठ उरत नाही म्हणून कांदा बियाणांवर मोठ्या प्रमाणात निर्यात अधिभार लावला पाहिजे ही मागणी देखील मान्य करण्यात आली आहे. देशभरात आज साजरा होत असलेल्या ईद अल अधा अर्थात बकरी ईद निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
ईद अल अधा हा सण भक्ती त्याग आणि निस्वार्थतेचं प्रतीक असून तो सर्वांना मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा देतो. या निमित्तानं नागरिकांनी समाजात

प्रेम आणि बंधुभाव वाढवण्यासाठी दृढ संकल्प करावा असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. 8व्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये बंगळुरू इथं हरियाणाच्या सुमित अंतिलनं पुरुषांच्या भालाफेकीमध्ये स्वतःचाच जागतिक विक्रम मोडीत काढताना 74 मीटरपेक्षा जास्त अंतरावर भाला फेकला आणि सुवर्णपदक मिळवलं. महाराष्ट्राच्या संदीप सरगरनं 62.88 मीटर भाला फेक करून रौप्य पदक मिळवलं. महाराष्ट्राच्या दिलीप गावित यानं पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवलं आहे. हवामान. मध्य आणि वायव्य भारतासह देशाच्या अनेक भागात पसरलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिवस आणि रात्र या दोन्ही वेळी तापमान असामान्यरित्या उच्च पातळीवर कायम असल्यानं लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुढील 2 ते 3 दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच त्यांनी परिसरातील पशुपक्ष्यांसाठी पाणी उपलब्ध करून त्यांची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्वच्छ भारत अभियान आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं काल शिक्कामोर्तब. समान नागरी कायदा स्वीकारणारं आसाम ठरलं ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातलं तिसरं राज्य. आणि 8व्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये पुरुषांच्या भालाफेकीत हरियाणाच्या सुमित अंतिलनं मिळवलं सुवर्णपदक. या होत्या याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोता अस्मिता वाहिनीसह आपण ऐकत आहात आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील प्रसारण. सकाळचे 8:41 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

श्रोत्या भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं अर्चना काळे यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची रचना. कार्यक्रमात आता ऐकूया एक निवेदन स्वरसंवाद या कार्यक्रमाविषयी. श्रोत्या आज सकाळी 11:05 प्रसारित होणाऱ्या स्वरसंवाद कार्यक्रमात आपल्या रोजच्या बोलण्यात आपण वाक्यप्रचार आणि मणीचा सर्रास वापर करतो. आनंद झाला तर दुधात साखर पडणे आणि एखादी वस्तू नाही सापडली तर काखेत कळसा गावाला वळसा या आणि अशा अनेक म्हणी वाक्यप्रचार आपण नित्य नियमाने वापरत असतो आणि याचा आपण कधी कधी रागात तर कधी प्रेमात कधी आनंदाने कधी कौतुकाने देखील वापर करतो. तुम्हालाही अशा काही गमतीदार म्हणी माहीत असतील तर अवश्य सांगा आजच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात. विषय आहे वाक्यप्रचार आणि म्हणी. वेळ सकाळी

11:05 ते 11:40 आणि संवादिका आहेत सविता गुटाळ. तेव्हा अवश्य फोन करा. आमचा फोन नंबर आहेत 45-15-41-29 आणि 45-15-41-30. तेव्हा श्रोतेहो नक्की फोन करा स्वरसंवाद या कार्यक्रमात आणि सहभागी व्हा. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत रंजना जोगळेकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत.

रंजना जोगळेकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेव, एक निवेदन आहे का? सार्वजनिक आरोग्य सूचना तीव्र उष्णतेसंदर्भात हे निवेदन आहे. काय करावे? सर्वसामान्य नागरिकांसाठी शरीरात पुरेसे पाणी ठेवा, शरीर झाकून ठेवा, सतर्क रहा, शक्य तितके घरात किंवा सावलीत रहा. संवेदनशील आणि जोखमीच्या गटांसाठी उष्णतेमुळे कोणालाही त्रास होऊ शकतो, मात्र काही लोकांना अधिक धोका असतो. लहान मुले आणि पालक, गर्भवती महिला, हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब असलेले आजारी व्यक्ती, बाहेर काम करणारे लोक, मानसिक आजार असलेले लोक, थंड हवामानातून उष्ण हवामानात आलेल्या प्रवाशांनी शरीराला वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी किमान एक आठवडा द्यावा. इतर काळजी: एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी लोकांची नियमित काळजी घ्या. घर थंड ठेवा. पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघडा. सार्वजनिक आरोग्य सूचना तीव्र उष्णतेसंदर्भात निवेदन आपण ऐकलं. आपण ऐकत आहात भावधारा, हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

मधुकर अरकडे यांनी गायलेलं संगीतबद्ध केलेलं आणि त्यांचीच रचना असलेलं गीत आपण ऐकलं आणि श्रोतेहो या गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो सकाळचे 9 वाजत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच आकाशवाणी मुंबई केंद्र प्रसारित करीत आहोत. अज्ञात मुंबई या नितीन साळुखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन आज भाग 18.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया दादरच्या जन्मकथेचा तिसरा भाग.
1: मुंबई शहराचा अभ्यास करताना दादर सापडतं ते 1909-10 नंतर. 1896 साली मुंबईत उसळलेल्या प्लेगच्या साथीनंतर मुख्य मुंबई शहरात एकवटलेली लोकसंख्या सरकारच्या प्रयत्नांमुळे उपनगरांच्या दिशेने स्थलांतरित होऊ लागली. बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्टने लोकसंख्या विकेंद्रीकरणासाठी उपनगरात अनेक योजना आखल्या होत्या. या योजनांमध्ये दादरचा पहिल्यांदा उल्लेख आलेला दिसतो. इथून पुढे दादरचं महत्व वाढत गेलं. मुंबई शहर गॅझेटियर मध्ये शहरातल्या फोर्ट, चनी रोड, परळ, सँडर्स रोड अशा काही ठिकाणच्या सन 1907-8 मध्ये असलेल्या जागांच्या दरांचा तक्ता दिलेला आहे. यात दादरचा उल्लेख आहे. आणि आज तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, पण त्या तक्त्यांमध्ये दिलेल्या इतर ठिकाणांच्या तुलनेत दादर रोडच्या जागांचे दर सर्वात कमी, म्हणजेच ₹9 ते ₹12 चौरस यार्ड असे आहेत. त्याचवेळी परळ सारख्या गिरणांच्या गावांमध्ये मात्र हेच दर दादरच्या तुलनेत दुप्पट आहेत. याचा अर्थ त्या काळात दादर पश्चिम हा लोकांच्या खिसगणतीतही नसलेला भाग होता आणि साधारण 1920 ते 1925 पासून त्याचं अस्तित्व मुंबईच्या नकाशावर दिसायला सुरुवात झाली असा होतो.
2: या म्हणण्याला दुजोरा मिळतो तो सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक श्रीना पेंडसे यांच्या लिखाणातून. साधारणतः 1925 च्या दरम्यानचं दादर पश्चिम कसं होतं

0: याच्या आठवणी लेखक श्रीना पेंडसे यांनी लिहून ठेवल्या आहेत. ते त्यावेळी भवानी शंकर मार्गावरच्या डोंगरे बागेत राहत असत. त्यांनी 1925 सालच्या दादरचं केलेलं वर्णन आपण आत्ता केलेल्या अनुमानाशी मिळत जुळत असणार आहे. त्यांनी लिहून ठेवलंय की 1925 साली दादरला मोठे रस्ते 2-3 होते. स्थानकातून बाहेर पडलं की भवानी शंकर मार्गापर्यंत जाणारा दादर मार्ग आणि सैतान चौकीपासून सुरू होणारा भवानी शंकर मार्ग ते माहीम कॉजवे पर्यंत गेलेला लेडी जमशेटजी मार्ग हे एवढे 3 मोठे रस्ते होते. बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. गोखले मार्ग नॉर्थ आणि साऊथची गल्ली होती आणि तो रुंद करण्याची फक्त आखणी झाली होती. टिळक पूल नुकताच तयार झाला होता पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच. टिळक पुलाच्या शेजारी आता म्हणजे आज उभ्या असलेल्या छबिलदास शाळेच्या जागी एक मोठं पटांगण होतं. या मोकळ्या जागेत मंडप घालून दादरचा सार्वजनिक गणेशोत्सव झालेला आठवतो. हा गणेशोत्सव पुढे सध्याच्या विसावा हॉटेलच्या जागी होऊ लागला. विसावा हॉटेलच्या जागी गणपतीचा मांडव आणि स्टेज असायचं तर समोरच्या मोकळ्या रस्त्यावर लोकांना बसण्यासाठी जागा असायची. छबिलदास शाळा म्हणजे त्यावेळचं दादर इंग्लिश स्कूल कोहिनूर सिनेमाजवळ लेडी जमशेटजी मार्गाला खेटून उभी होती. दादर स्थानकातून पश्चिमेला बाहेर पडल्यावर थेट माहीमपर्यंतचं दृश्य दिसत असे. मध्ये वस्ती अशी काही नाहीच. दादर ते माहीमपर्यंतच्या जागेत डबकी खाजणं असं काहीतरी होतं. श्रीना पेंडसे यांच्या आठवणीतील मुंबई या लेखात आलेलं दादरचं हे वर्णन.
1: आता दादर इथंच होतं ह्या अनुमानाला पुष्टी देणारा आणखी एक पुरावा सापडतो. तो पोस्टाच्या पिनकोड क्रमांकात. पिनकोड क्रमांक देताना वाढती वस्ती हा निकष असतो. नवीन ठिकाणी वस्ती होऊ लागली की त्या परिसरासाठी अस्तित्वात असलेला पिन नंबर त्या वस्तीलाही लागू होतो. पण ही वस्ती पुरेशी वाढली की त्या वस्तीसाठी नवीन नंबर दिला जातो. हे दोन्ही पिनकोड क्रमांक ओळीनं असतीलच असं नाही. उदाहरणार्थ दादर पूर्वेचा पिनकोड क्रमांक 400014 आहे. कारण सन 1925 पर्यंत दादर पूर्वेची वस्ती वसली होती. दादर पश्चिम मात्र अजूनही ग्रामीण स्वरूपातच होतं. दादर पश्चिम ज्या माहीम बेटावर वसला आहे त्या माहीमचा पिन नंबर 400016 असा आहे. याचा अर्थ असा की माहीम बेटावरचं वस्तीमान वाढण्यापूर्वी माहीम कॉजवे ते वरळीपर्यंतच्या भागासाठी 400016 हा एकच पिनकोड क्रमांक होता. जुनं दादर पश्चिम या माहीम बेटावरच असल्यानं त्याच्यासाठी स्वतंत्र पिनकोड क्रमांक देण्यात आलाच नव्हता. पुढे इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या माध्यमातून पश्चिम दिशेला वाढलेली वस्ती, रेल्वेमधून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या कोणत्याही स्टेशनला जाण्याची सुविधा, बाजाराची निकटता, शाळांच्या सोयी इत्यादी कारणांमुळे हळूहळू दादर माहीमच्या दिशेने वाढू लागलं. पुरेशी वस्ती वाढल्यावर या परिसराला स्वतंत्र पिनकोड क्रमांक म्हणजेच 400028 हा देण्यात आला. या पिनकोड क्रमांकामध्ये 6 सब पोस्ट ऑफिसेस येतात आणि त्यातलं मुख्य पोस्ट ऑफिस भवानी शंकर रोड पोस्ट ऑफिस हे आहे. मूळ दादर गाव कबूतर खाण्याच्या आसपास वसलेलं होतं यासाठी आणखी कोणता पुरावा हवाय?
2: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षिती

अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकलं. आज ऐकलात भाग 18. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 9:10 होत आहेत. प्रसारित करीत आहोत गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पिंजरा या चित्रपटातील गीत. उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी. ऐकूया पिंजरा या चित्रपटातील गीत.

0: श्रोत्या गीतबहार कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलात उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पिंजरा या चित्रपटातील गीत.
1: 20 दिवसात सेंद्रिय भाजी स्वतः कुंडीत पिकवा. निवासी प्रशिक्षण 30 व 31 मे रोजी. प्रशिक्षणासाठी nipht.org वेबसाईट पहा. लक्षात ठेवा nipht.
2: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे BC कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

आंधळा मारतो डोळा या चित्रपटासाठी जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं दादा गोंडके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रभाकर जोग यांचं. श्रोतेव आपण ऐकत आहात गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेव आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. कार्यक्रमात आता ऐकूया धूमधडाका या चित्रपटातील गीत.

सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेलं धूमधडाका या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती शांताराम नांदगावकर यांची आणि संगीत अनिल अरुण यांनी दिलं होतं. आपण ऐकत आहात गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतो कार्यक्रमात आता एक निवेदन ऐका. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी http://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख 31 जुलै ही आहे. निवेदन संपलं. चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातील गीत.

नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. सचिन आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं आणि याला संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत आदर्श शिंदे यांच्या स्वरात देऊळ बंद या चित्रपटातील गीत. गीतरचना होती प्रणीत कुलकर्णी यांची आणि संगीत नरेंद्र भिडे यांनी दिलं होतं.

0: एक होता विदूषक या चित्रपटासाठी देवकी पंडित यांनी गायलेलं ना धो महानोर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं आनंद मोडक यांनी.
1: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

0: जोगवा या चित्रपटासाठी हरिहरन आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं संजय पाटील यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अजय आणि अतुल यांचं. चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: रसिक हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वरांजली.

सुलोचना चव्हाण यांच्या स्वरातील हे गीत जगदीश खेबुडकर यांचं आणि याला संगीत वसंत पवार यांनी दिलं होतं आणि चित्रपट रंगल्या रात्री अशा. चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया आजच सकाळी 11:05 प्रसारित होणाऱ्या स्वरसंवाद कार्यक्रमाचा कार्यक्रमाविषयी निवेदन. श्रोते, आजचा विषय आहे वाक्यप्रचार आणि म्हणी. आपल्या रोजच्या बोलण्यात आपण वाक्यप्रचार आणि म्हणीचा सर्रास वापर करतो. आनंद झाला तर दुधात साखर पडणे आणि एखादी वस्तू नाही सापडली तर काखेत कळसा गावाला वळसा, या आणि अशा अनेक म्हणी वाक्यप्रचार आपण नित्यनेमाने वापरत असतो आणि याचा आपण कधी कधी रागात तर कधी प्रेमात कधी आनंदाने कधी कौतुकाने देखील वापर करतो. तुम्हालाही अशा काही गमतीदार म्हणी माहीत असतील तर अवश्य सांगा आजच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात. विषय पुन्हा एकदा वाक्यप्रचार आणि म्हणी. वेळ सकाळी 11:05 ते 11:40 आणि संवादिका आहेत सविता गुटाळ. आम्हाला फोन करण्यासाठी आमचा फोन नंबर आहेत 45-15-41-29 आणि 45-15-41-30. तेव्हा श्रोते हो अवश्य फोन करा आणि सहभागी व्हा आजच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात. निवेदन संपलं.

आरती अंकलीकर टिकेकर यांच्या स्वरात दे धक्का या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती श्रीरंग गोडबोले यांची आणि संगीत अजित अतुल आणि समीर यांनी दिलं होतं.

कलावंतीन या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. शोभा गुरटू यांच्या स्वरातील हे गीत होतं जगदीश खेबुळकर यांचं आणि याला संगीत दिलं होतं राम कदम यांनी. श्रोतो, या गीतासोबतच चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यावेळी सकाळचे 10:30 वाजले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित सुनीलकांत गुप्ता यांचं बासरी वादन प्रसारित करीत आहोत. राग रामकली. विलंबित गत एक तालात तर द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ प्रसून चटर्जी यांची आहे. ऐकूया पंडित सुनीलकांत गुप्ता यांचं बासरीवादन राग रामकली.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित सुनीलकांत गुप्ता यांचं बासरीवादन आपण ऐकलं, राग रामकली. यांना तबला साथ होती प्रसून चॅटर्जी यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतो, आज दुपारी 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऋतुजा लाड यांचं उपशास्त्रीय गायन आपण ऐकू शकाल, दादरा सावन आणि कजरी. संध्याकाळी 5:02 महेश राव यांचं व्हायोलिन वादन, राग भीमपलास. आणि रात्री 10:00 गोविंदराव दंताले यांचं गायन, राग जोगिया. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोते, आता ठीक 11:05 आपण ऐकू शकाल स्वरसंवाद डायल इन कार्यक्रमात. आजचा विषय आहे वाक्यप्रचार आणि म्हणी. आणि आपल्याला सहभाग घ्यायचा आहे 11:05 सकाळी 11:40. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक असे आहेत 45:15:41:29 आणि 45:15:41:30. मुंबई बाहेरील आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर श्रोते आमचे कार्यक्रम एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 11:05:39 झाली आहेत. प्रसारित करत आहोत स्वरसंवाद डायल इन कार्यक्रम.

सुप्रभात आणि नमस्कार श्रोते हो. आजच्या स्वरसंवाद डायल इन कार्यक्रमात मी सविता गुटाळ सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते, आजचा आपला विषय तर तुम्हाला कळलाच असेल, पण तरी एक आठवण करून देते आपल्या विषयाची. आज आपला विषय आहे वाक्प्रचार आणि म्हणी, आणि आपली वेळ आहे 11:05 ते 11:40. आणि संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक असे आहेत 45:15:41:29 आणि 45:15:41:30. मुंबई बाहेरील आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 022 हा एसटीडी कोड अवश्य लावावा. आणि श्रोत्यांना एक नम्र विनंती आहे, ज्या श्रोत्यांचे फोन एकदा लागले आहेत त्यांनी कृपया पुन्हा करू नये, कारण दुसऱ्या श्रोत्यांना त्याची संधी मिळायला पाहिजे. आणि विषयांतर होऊ नका, आपल्या विषयाशी निगडीत असलेलंच बोला. आणि आज वाक्यप्रचार आणि म्हणी आहेत त्या अशा सांगा की जेणेकरून आपल्या आकाशवाणीच्या दृष्टीने योग्य असतील ते. आणि सगळ्यांना शुभेच्छा, फोन करा.

0: वाक्प्रचार वगैरे, तर आज आपण बोलूयात आपल्या स्वरसंवाद डायल इन कार्यक्रमात वाक्प्रचार आणि म्हणीविषयी. फोन येतोय, फोन घेऊयात. हॅलो,
1: नमस्कार.
0: नमस्कार, बोला.
1: बकरी ईद निमित्ताची शुभेच्छा.
0: तुम्हालाही शुभेच्छा, बोला.
1: अनिल नाईक बोलून मुंबई.
0: हो, माहित आहे, बोला.
1: आता एखाद्याला आपण एक गोष्ट सांगितली, एखादी आपण एखाद्याला गोष्ट सांगितली तर तो काय करतो, गुण ऐकून तुम्ही सोडून देतो. म्हणजे ऐकायला जाण्याचे कारण मनाचे.
0: अगदी बरोबर आहे.
1: आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एखाद्याला सांगितलं तर तो आपल्याला बोलण्याकडे दुर्लक्ष करतो, तर ती खूप मनाला दुःखदायक गोष्ट आहे. तर असं कोणी करू नये.
0: अच्छा,
1: तर तुम्हाला तुमच्या या कार्यक्रमात मनपूर्ण स्वागत आणि तुम्हाला ईद निमित्त शुभेच्छा.
0: ठीक आहे अनिलजी, धन्यवाद, धन्यवाद. हो हो, नक्की नक्की प्रयत्न
1: करा. तुमची गोष्ट ऐकली मला वाटलं तुम्ही आज गाण्यांचा विषय घ्याल असं वाटलं.
0: पुढच्या वेळेस घेईन नक्की. ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद
1: धन्यवाद. नमस्कार.
0: हॅलो, स्वरसंवाद.
2: हा नमस्कार, सविताताई, अरुणा जोशी बोलते.
0: बोला अरुणाताई.
2: आज सकाळीच मी एका म्हणीचा प्रत्यय घेतलेला आहे. जो विश्वास जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला.
0: बरोबर.
2: काय काल झालं, काल आमच्या कामवादीचा फोन आला, बरं नाहीये म्हणून येत नाही. मग म्हटलं उद्या येते, येशील का? हो, डॉक्टर कडे जाऊन येते आणि उद्या येईल, त्या लाईन वगैरे लावून आले म्हणाले. आणि म्हणून भांडी ठेवली मी रात्रीची. आणि आज सकाळी बाईसाहेब आल्या नाही, फोन नाही, काही नाही. त्यामुळे 10:30 शेवटी भांडी सगळी घासली आणि फोन तिचा स्विच ऑफ लागला. म्हणजे ती जर येणार कळलं असतं, म्हणजे येणार नाही हे माहिती असतं, तर आम्ही ठेवली नसती ना आज भांडी.
0: आणि तुमची म्हण पण बाहेर नसती आली आज तुमच्या मुखातून.
2: म्हणजे अगदी चांगलाच अनुभव आला. याला आणखीन एक म्हण आहे, भरोशाच्या म्हशीला तोंडगा.
0: तोंडगा, हा बरोबर आहे. आणि आज माझा विषय आणि तुम्हाला ती म्हण सुचणे म्हणजे बघा ना.
2: हो ना, म्हणजे ते मी अनुभवच घेतला प्रत्यक्ष.
0: बरोबर बरोबर.
2: मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव म्हण आहे.
0: आणि आपल्या सर्रास जीवनामध्ये दैनंदिन रोजच्या जीवनामध्ये आपण म्हणी अगदी सहज बोलून जातो.
2: अगदी सहज बोलून जातो.
0: एखादी वस्तू नाही सापडली
2: गावाला वळता.
0: अगदी बरोबर,
2: अगदी सहज. नंतर मला वाटतं ही मराठी भाषेची आपल्या खासियत आहे. माय मराठीचं एक विलोभनीय रूप आहे हे, नाही का? म्हणी आणि वाक्प्रचार हे
0: अगदी महाराजांनी पण म्हटलंय, गड आला पण सिंह गेला.
2: सिंह गेला, खरे, अगदी मस्त. बरोबर आहे.
0: ठीक आहे, धन्यवाद.
2: छान छान म्हणी आहे.
0: हो,
2: बाकीच्यांना आता संधी देऊया.
0: हो हो, ठीक आहे, धन्यवाद ताई, धन्यवाद. श्रोते, आपल्या दैनंदिन जीवनात आपण नेहमी सर्रास म्हणींचा वाक्यप्रचारांचा वापर करतो. आपल्याला ते कळत नाही की आपण कधी बोलतो आणि कधी म्हणजे आपल्या मुखातून जातं ते. तर घेऊयात एक फोन. हॅलो.
3: हॅलो सविताताई, नमस्कार.
0: हां बोला.
3: मी जोशी बोलतोय अंबरनाथहून.
0: हां बोलूया, बोला.
3: तर नमनाला घडाभर तेल जाळायला नको आणि हातच्या काकणाला आरसा कशाला.
0: बरोबर आहे.
3: मराठी भाषेमध्ये अशा विपुल म्हणी आणि वाक्प्रचार आहेत की या विषयावरती PhD करावी. तर आळस हा माणसाचा शत्रू आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा. आणि आता काही काय कालबाह्य झालेले म्हणी आहेत. घरोघरी मातीच्या चुली.
0: हे कालबाह्य नाहीये, आजही आहेत बर का. आजही जरी आपण नवीन पिढी आहे ना, तरीही म्हण आज लागू आहे.
3: म्हण लागू आहे आता घर.
0: बरोबर.
3: तर अशा त्या म्हणी आहेत आणि विद्या विनयन शोभते. मी सांगेन तुम्हाला, आळस माणसाचा शत्रू आहे.
0: बरोबर.
3: आणि आता आपल्याकडे पंडित नेहरूंनी सांगितलं आराम हराम आहे. लालबहादूर शास्त्रींनी सांगितलं छोटा जय जवान जय किसान.
0: बरोबर.
3: आणि इंदिरा गांधीने सांगितलं कठोर परिश्रमास पर्याय नाहीये. तर अशा पुष्कळ
0: अगदी कबीरांनी सांग

0: सांगितलंय कल करेसो आज, आज करेसो अभी, बरोबर
1: आहे? कल करेसो आज, आज करेसो अब, पल में प्रलय होगा फिर करेगा कब,
0: बरोबर आहे, चालेल चालेल.
1: आणि अति तिथे माती आहे,
0: हो हो,
1: बैल गेला झोपा केला, अति शहाणा त्याचा बैल रिकामा.
0: ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद जोशी साहेब. बाकीच्यांना पण फोन आणि म्हणीन थोडी ती संधी मिळायला पाहिजे. धन्यवाद.
1: अशा पुष्कळ म्हणी आहे, मराठी भाषा समृद्ध आहे. आणि इंग्रजीमध्ये फक्त एकच आठवते, स्टिच इन टाइम सेव्ज नाईन. आणि बाकी इंग्रजीतला म्हणी काय आठवत.
0: आणखी एक आहे ना जी फेमस आहे, ट्राय टू ट्राय बट डोंट क्राय, नेहमी असते अगदी आपल्या शाळेमध्ये पासून शिकवलेली असते. बरोबर आहे,
1: बरोबर बरोबर.
0: ठीक आहे, धन्यवाद
1: धन्यवाद. तुम्ही माझा फोन घेतला, पुष्कळ काही सांगण्यासारखं आहे. बाकी श्रोत्यांना संधी द्यायची म्हणून मी थांबवतो.
0: ठीक आहे ठीक आहे,
1: धन्यवाद.
0: हॅलो स्वरसंवाद, तुमचा रेडिओ, हा फोन आहे ना तो लांब ठेवा.
2: हॅलो हॅलो हॅलो,
0: हा प्रतिमा,
2: आम्हाला अति आनंद. ओके ओके, तर हे म्हणीप्रमाणे दात असतात त्या त्याने नसतात, त्याने असतात त्या दात नसतात. त्याच्यावर मी एक उदाहरण सांगते की कॉलेजमध्ये मुलं जातात, त्यांचा सकाळचा जो पिरियड असतो तो आता गाड्या बिड्या बसेस बिसेस पकडून मुलं जातात, आणि सर आलेले असतात, प्रोफेसर आलेले असतात, पण मुलांना उशीर होतो, मुलांना बाहेर उभी केली जातात, तर तू टायमात आतमध्ये आला नाही. तर सरांचं पण बरोबर आहे की त्या मुलांना पण हे लागू दे, पण त्या विचार काय होतो की मुलं आम्हाला सांगतात, म्हणजे सरांनी आम्हाला लेटर पण पाठवलं, मुलं आली नाही, ते आली नाही, असं ते त्यांचं लक्ष होतं, हे मला म्हणायचंय, त्यांचं लक्ष होतं त्याच्यावर. पण ज्या वेळेला मुलं हजर असतात व्यवस्थित, कारण कसं तरी गाडी एवढा पकडून त्याला सरत आलेले नसतात, तेव्हा ही म्हण लागू पडते. चणे असतात त्या दात नाही, दात असतात त्या चणे नाही, ही म्हण इकडे लागू झाली.
0: आणि
2: हे बरोबर आहे.
0: प्रतिभाताई कसं आहे, आता तुम्ही म्हणालात की शाळेमध्ये कॉलेजमध्ये मुलांना उशीर झाला किंवा इव्हन ऑफिसमध्ये पण, तर हे तुम्हाला तुमचे दिवस आठवले असतील, बरोबर आहे ना?
2: हो बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. अच्छा अच्छा, कितीतरी आहेत म्हणे, नाचता येणार अंगण वाकडं, नेसता येणार लुगडं तोकडं, हे असं आपल्याला येत ना हे नाही बोलायचं, हे लुगडंच तोकडं आहे, हे अंगणच वाकड आहे, आपल्याला येत ना हे कबूल करा ना, हे या म्हणीमधून सगळं समजतं. काय दुसरं एक तुम्हाला सांगते म्हण, म्हण म्हणजे नाही वाक्प्रचार, जिताची खोड मेल्याशिवाय जात
0: नाही,
2: हे काय. दुसरं एक सांगते की काय, भीक नको कुत्रावर. ही कशी असतात ही मला मला नाही पटत आहेत, कारण एक आता अर्थ आहे ना हे मला नाही, पण अशी बोलणारे जे बोलतात ना ते मी सांगते तुम्हाला. चालेल चालेल, धन्यवाद
0: धन्यवाद प्रतिभाताई,
2: धन्यवाद, थँक्यू थँक्यू.
0: हॅलो स्वरसंवाद,

0: हेलो स्वर संवाद, हेलो स्वर संवाद।
1: हेलो, नमस्कार. मी
0: हाँ
1: नीता पाटील बोलते.
0: हाँ बोला।
1: हाँ, तर आपला विषय छान आहे आणि मराठी भाषेत हे वाक्प्रचार आणि म्हणी भाषेची शोभा वाढवतात. आपण किती वेळा बोलताना इझिली असे म्हणी वाक्प्रचार वापरतो आणि त्यात कमी शब्दात मोठा आशय किंवा अनुभव मांडतो.
0: हो बरोबर आहे.
1: वाक्प्रचार स्पेशली शब्दांपेक्षा वेगळा आणि विशिष्ट अर्थ देणारा शब्द समूह आहे. जसं की आपण म्हणतो, मी अगदी यांनी एक अगदी कंबर कसली. कसली म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी मिळवण्यासाठी हिंमतीने तयार होणे. परीक्षेचा अभ्यास स्पेशली मुलं अगदी कंबर कसून करतात की आम्हाला मार्क चांगले मिळायला पाहिजे. तसंच आपण आता ऑफिसला जाताना अगदी घाई गर्दी सगळं घरचा आटपून जातो आणि जाऊन बघा तर स्टेशनला ट्रेन लेट आहे, ट्रेन आली नाही. मग आपण खरोखर कपाळाला हात लावतो, आज आपल्याला वेळेवर जायचं आहे आणि आपली ट्रेन बंद आहे. आपण कपाळाला हात लावतो. तसं म्हणी या स्वयंपूर्ण असते म्हणी आणि ती संपूर्ण परिस्थितीवर किंवा अनुभवावर भाष्य करते. जसं की आपण म्हणतो, अंधा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे, म्हणजे आपली अपेक्षा कमी असते आणि आपल्याला जास्त प्राप्त होतं. आपण थोडंच माहितलेलं असतं. आता एका हाताने चाई वाजत नाही तेव्हा भांडतात, तेव्हा आपण म्हणतो एका हाताने चाई वाजत नाही, दोघांचंही काहीतरी चूक असते. तसंच आता नवीन म्हणी आले आहेत की राहायला नाही घर आणि म्हणे लग्न कर. तसंच खिशात नाही डोनेशन आणि घ्यायला गेला ऍडमिशन. किंवा आता नवीन म्हणजे अगदी लहान मुलांपासून त्यांच्याकडे मोबाईल असतो आणि मुलं इतकी मोबाईल आहे झाले की कधी बघा तर खेळ बी बाजूला राहून चॅनल साफ करत बसलेले असतात. म्हणून म्हणतात मुलं करतात चॅनल सर्फ आणि आई बाप करतात होमवर्क.
0: छान
1: आता उचलला मोबाईल लावला कानाला,
0: आपण जशी उचलली जीप लावली टाळ्याला. बरोबर आहे, तुम्ही अगदी छान तयार केलं.
1: हा अगदी मजेशीर म्हणी आली आलेलं आहे. आपल्या जुन्या म्हणी आहे, वयाचे माती आजारी गाडवाचे पाय धरी म्हणी सांगायला तेवढ्या कमी आहेत.
0: कमी आहेत, हो बरोबर आहे.
1: हो म्हणजे आपला इतका प्रचंड त्याचा मजा येते.
0: त्यांनी
1: आपल्या टीव्हीवर याच्यावर पण मणी वगैरे बोलत बोलत ते करत असतात. देव माणूस मध्ये एक म्हातारी बाई दाखवलेली की ती सतत मणीच बोलत असते. प्रत्येक गोष्ट असून असून पुरे वाटवते.
0: ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद
1: नीताताई. धन्यवाद,
0: धन्यवाद नीताताई, धन्यवाद. हॅलो स्वर संवाद.
2: हॅलो.
0: हा बोला.
2: हा नमस्कार, अशोक सर बोलतोय मालाडून.
0: हा बोला.
2: हा मनी आणि वाक्प्रचारांवरचा कार्यक्रम आहे ना?
0: हो हो हो. आत्ताच
2: लावला मी, ऐकायला घेतला ते केला तुका झाला माका हात दाखवून अवलक्षण, त्या म्हणी झाल्या का?
0: नाही नाही झाल्या, तुम्ही सांगता.
2: त्या केला तुका झाला माका म्हणजे आपण दुसऱ्याला वाईट करायला जातो आणि ते आपल्याला उलटत.
0: त्याच्या
2: अर्थाची कोकणी भाषेतली म्हण आहे हात दाखवून अवलक्षण, तर तिचा अर्थ सर्वांना माहितीच आहे. ग्रामीण भाषेत अजून एक म्हण आहे बघा, नेसली 12 लुगडी तरी अंग उघडी. अंग उघडी अशी पण ती म्हण आहे ग्रामीण, म्हणजे कितीही तुम्ही प्रयोग केलं तरी शेवटी तुम्ही उघड्या पडतात तुम्हाला नीट जमत नसेल तर.

0: समुद्राला आरसा कशाला?
1: हो बरोबर आहे, जे आपल्याकडे आहे ते दिसणारच. ठीक आहे, धन्यवाद ताई, धन्यवाद.
0: धन्यवाद, हरिओम.
1: हरिओम.
0: सगळ्यांना चान्स द्यायला पाहिजे.
1: हां धन्यवाद ताई. श्रोतोया, म्हणी आणि वाक्प्रचार या आपल्या भाषेचं सौंदर्य वाढवणाऱ्या आणि कमी शब्दात मोठा आशय आणि जीवनमूल्य सांगणाऱ्या छोट्या पण परिणामकारक उक्ती असतात, आणि आपण दैनंदिन जीवनात त्या सर्रास वापरतो. घेऊयात पुढचा फोन. हॅलो, स्वरसंवाद.
2: हॅलो, मी गणेश पाटील बोलतोय.
1: हां बोला.
2: आजचा विषय म्हणजे आपण थोडीशी म्हण सांगायची आणि लगेच दुसऱ्या म्हण वरते आपण स्विच ओव्हर होतो. त्यामुळे काय होतंय की जास्तीत जास्त आपण म्हणी आणि वाक्प्रचार कव्हर करतोय आणि सर्व जण सुद्धा अगदी थोडक्यात आवरता घेत आहेत.
1: आवरत आणि सगळ्यांना संधीचा लाभ पण मिळतोय. बरोबर
2: हो ना, हो ना. मला खूप बरं वाटलं की प्रत्येक जण इतका छोट्या वेळामध्ये जास्तीत जास्त सांगतोय
1: आणि प्रत्येकाला असं वाटतं की मी किती म्हण सांगू आणि कोणती सांगू.
2: हो हो हो हो. असं लहानपणी मला आमचे वडील काहीतरी 10 पैसे म्हणा 15 पैसे म्हणा असं द्यायचे हातामध्ये ऑफिसला जाताना. त्यावेळेला ते आपूप वाटायचं. तर मी आईला सांगायचे सांगायचं प्रत्येक वेळेला अगं हे काय देतात अग. अरे म्हणे तू थेंबे थेंबे तळेसाचे.
1: बरोबर आहे.
2: नाही त्याला तू हात ठेवून दे, तुझ्या ड्रॉवर मध्ये ठेवून दे आणि हळूहळू ते त्याचा संचय झाला की आपण ते बँकेत टाकू किंवा ती पेटी असायची त्याच्यात टाकू. हे किती रास्त असायचं थेंबे थेंबे तळेस होते.
1: बरोबर
2: आहे का?
1: बरोबर.
2: आणि पुष्कळदा लोक अगदी मोठ्या बड्या मारतात आणि मग आपण म्हणतो की उथळ पाण्याला खळखळ.
1: बरोबर.
2: काहीच नसतं त्याच्यामध्ये, दम नसतो. पण तसंच ते अगदी गर्वाचे घर खाली म्हणतात ना, गर्व झालेला असतो भरपूर. मी असा आहे, मी तसा आहे, त्यावेळी ही म्हण पण लागू पडते.
1: अगदी रागात, प्रेमात, आनंदात आपण काही आपल्या मुखातून जेव्हा जातं तेव्हा नकळतपणे जातं ते.
2: हो
1: बरोबर.
2: त्याचा मग ते असं म्हणतात की डंका पिटवला म्हणून.
1: अगदी खूप आपण खर्च केला तर असंही म्हणतात अंथरून पांघरून पाय पसरावं असं म्हणतात. खूप सारे म्हणी आहेत. बरोबर आहे.
2: पुष्कळ आहेत, पुष्कळ आहेत. अगदी दवंडी पिटवणे. शेवटी शेवटी मी एकच सांगेन. मला कालच देवाची आठवण अशी आली, देवा मला पाव. माझा छोटासा ऍक्सिडेंट झाला होता आणि ते थोडक्यात निभावलं. पण ते असंच वाटलं की देवा मला पाव म्हणून, देवामुळे माझी सुटका झाली छोट्याशा ऍक्सिडेंटमुळे.
1: बरोबर
2: आहे. तर पुष्कळदा तुम्हाला ह्या म्हणी उपयोगी पडतात.
1: आणि आपण किती जरी आज विज्ञान असलं हे असलं पण परमेश्वराचा धावा नेहमी करतो आणि परमेश्वर साक्षात असतोच आपल्या सोबत.
2: अगदी अगदी अगदी बरोबर.
1: धन्यवाद.
2: धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.

श्रोते, आज आपल्या स्वरसंवाद डायलिंग कार्यक्रमात आपला विषय आहे वाक्प्रचार आणि म्हणी. आणि संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक असे आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. मुंबई बाहेरील आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 02 हा STD कोड अवश्य लावावा.

0: हॅलो, स्वरसंवाद.
1: हा, मी गीता कळके ठाणे.
0: हा, बोला.
1: आपला विषय आपला चांगला आहे आजचा.
0: धन्यवाद.
1: मला एवढंच सांगायचं आहे की भाषा हा स्त्रीलिंगी शब्द आहे. ही भाषा आपण म्हणतो, ही भाषा म्हणतो. तर जसं एखादी स्त्री दागदागिन्याने नटली, जशा अधिक खुलून दिसतं सौंदर्य तिचं, तसं हे भाषेचे अलंकार आहेत, म्हणी आणि वाक्प्रचार. तर त्याच्यामुळे भाषा आणखीन खुलून दिसते. साध्या शब्दामध्ये सांगण्यापेक्षा तेच आपण एखाद्या वाक्प्रचारामध्ये सांगितलं, म्हणीमध्ये सांगितलं, तर ते चांगलं पटत सगळ्यांच्या मनाला. म्हणजे तर आजच्या ह्याच्या चर्चेमध्ये मला वाटते जास्त म्हणींवरच भर दिला गेला. वाक्प्रचार पण आपले शरीराच्या अवयवांवरून पण बरेच वाक्प्रचार आहेत.
0: आणि तुम्ही त्याचा वापर कसा करता म्हणजे जीवनामध्ये? आता पहिला फोन त्यांनी सांगितला की आज माझी भांडेवाली आली नाही, तेव्हा मला हे आठवलं, त्याचा पण तुम्ही असं सांगा सविस्तर.
1: नाही म्हणजे असं वाक्प्रचारांबद्दल आज बोलायला हवं होतं कोणीतरी, अजून तसं कोणी नाही बोललं. तर काना डोळा करणे असे वाक्प्रचार अवयवांवरून बरेच असतात. बघा, शाळेमध्ये मुलांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येतात वाक्प्रचार.
0: सांगितलंय हातच्या हाताला हे कशाला वगैरे सांगितलंय. आपले अवयव पण आलेले आहेत. तुम्ही सांगा एखादा.
1: म्हणींचा जास्त झालं असं वाटतं मला.
0: नाही, तुम्ही सांगा आता एखादा वाक्प्रचार.
1: काना डोळा करणे आता मी सांगितलं ना.
0: काना डोळा,
1: आणखी तोंडाला पाणी सुटणे.
0: बरोबर.
1: अशा प्रकारचे वाक्प्रचार जर का म्हणजे आपण रोज सर्रास वापरतो आणि लहान मुलं पण ते ऐकून ऐकून वापरतात. मग
0: वापरतात. हो, बरोबर आहे.
1: आणि मराठीच्या पेपरमध्ये, म्हणजे शाळे, मी शिक्षिका असल्यामुळे मराठीच्या पेपरमध्ये वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा, म्हणजे त्या विद्यार्थ्याला तो आधी अर्थ माहीत असला पाहिजे वाक्प्रचाराचा, तरच तो वाक्यात भरभर उपयोग करू शकतो. म्हणजे असं हे मुलांची रुची त्यातली विकसित होत जाते.
0: आणि तुम्ही शिक्षिका आहात आणि शाळेमध्ये तुम्ही शिक्षिका आहात म्हणजे शाळेमध्ये, तर सुविचार हा निवृत्ती असलात तरी पण आमच्यासाठी तुम्ही बाईच आहात ना. आता शाळेमध्ये नेहमी सुविचार लिहिला असतो की नाही? आल्या आल्या आपण पहिलं काय करतो, सुविचारकडे पाहतो. बरोबर आहे ना? आणि श्रोत्यांच्या टीकेकडे काना डोळा करणे हेच आमचं प्रेम आहे. बरोबर आहे.
1: म्हणींवरनं पण कथा वगैरे लिहिल्या येते मुलांना, म्हणजे आणि ते आपण मुलांना गोष्टी सांगत असतो, करावे तसे भरावे, अति तिथे माती. ह्याच्यावरनं पहिल्यांदाच अरुणाताईंनी सांगितलं ना की कंबलीचा प्रसंग सांगितला आणि जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. असं मुलांना पण हळूहळू ते नकळत कळत जातं आणि म्हणून भाषेचे अलंकार आहेत असं माझं म्हणणं आहे. म्हणजे
0: आता तुम्ही सांगा बरं, लेकी बोले सुने लागे याचा अर्थ?
1: म्हणजे सुनेला बोलायचं असेल तर सासू आपल्या मुलीला ते बोलून दाखवते, म्हणजे तो टोमणा मारणं झालेलं आहे खरं सांगायचं तर.
0: बरोबर आहे ना?
1: की सुनेला बोलता येत नाही, मग ते मुलीच्या मार्फत तिला ऐकवायचं. पण ते सुना पण तेवढ्या सुज्ञ असतात ना, त्यांना कळत असते.
0: बरोबर.
1: चालेल. मला एवढंच सांगत होतं की भाषा म्हणजे एक स्त्री

0: लिंगी शब्द आहे तर तो ती भाषा खुलवण्यासाठी अशा वाक्प्रचार म्हणी यांचा उपयोग केला जातो.
1: आणि तुम्ही बरोबर श्रोत्यांना म्हणजे तुमच्या बोलण्यातून मला सांगितलं बरोबर आहे ना?
0: हा बरोबर.
1: ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.
0: चालेल.
1: हॅलो.
2: हा नमस्कार.
1: हा नमस्कार, बोला.
2: दुष्काळात 13वा महिना अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आणि दिव्याखाली अंधार मारावे परी कीर्ती रूपी उरावे.
1: धन्यवाद जोशी साहेब, तुमचा दुसऱ्यांदा फोन लागलाय, माफ करा पण रागवू नका.
2: धन्यवाद. धन्यवाद, काय हरकत नाही. पुष्कळशी आहेत बाकी.
1: हो
2: जाऊ द्या बाकी श्रोत्यांना.
1: आणि तुम्ही लकी ड्रॉ मध्ये असता नेहमी, तुमचा नेहमी डबल फोन लागतो, त्याबद्दल तुमचं कौतुक आहे.
2: धन्यवाद. धन्यवाद.
1: ठीक आहे ठीक आहे.
2: योगा योगानी
1: योगा योग. ठीक आहे. हॅलो.

0: हॅलो, स्वरसंवाद.
1: सविता ताई नमस्कार. मी रवींद्र कुडाळकर बोलतोय.
0: हां, बोला कुडाळकर.
1: मनी आणि वाक्प्रचार जे आहेत ते आपल्या मराठी संस्कृतीला नक्कीच समृद्ध करतात,
0: हां,
1: त्यात वादच नाही. आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये व्यवहारामध्ये वागताना बोलताना एखादी गोष्ट थोडक्यात सांगायची असेल तर एक दोन वाक्यात समर्पकपणे सांगू शकतो आपण.
0: हां, बरोबर आहे.
1: आणि यामध्ये कसं आहे की एखाद्याचं वर्णन करणं म्हणा किंवा कुत्सितपणे टोमणे देखील मारले जातात असंही आहे, किंवा त्या उलट स्तुती देखील केली जाते असंही आहे. आता सर्व म्हणी आणि वाक्प्रचार हा जो विषय आहे ना, तो मी लहानपणीच्या शाळेतल्या आठवणींमध्ये नॉस्टॅल्जियामध्ये नक्कीच गेलो. बाई वर्गात शिकवताना म्हणी वाक्यप्रचार सांगायचे तेव्हा थोड्या गमती जमती देखील वर्गात होत असे. आणि आम्ही विद्यार्थी मित्र मग असं जेव्हा जेव्हा मैदानात किंवा खेळताना गल्लीमध्ये या वाक्प्रचारांचा आणि म्हणीचा वापर नक्की करत असो आणि गमतीने हसत असो. हाच ते विनोदान आहे. या सगळ्या आठवणी माझ्या जागृत झाल्या. आता अनेकांनी म्हणी आणि वाक्प्रचार सांगितलं असेल ते मी सांगत नाही कारण वेळ संपत आलेली आहे. पण एक वेगळा विषय आपल्या मराठी व्यक्तिमत्वाला निश्चितच प्रगल्भता देणारा आणि विचार करायला भाग पाडणारा यातनं संदेश देखील छान दिले जातात म्हणी वाक्प्रचार मधनं.
0: बरोबर आहे.
1: तर ते खूप आपल्याला जीवन जगायला शिकवतात, एक दिशा देतात, मार्गदर्शक करतात, यात वाद नाही. धन्यवाद.
0: आणि आज तुम्हाला असं वाटत असेल ना, आपण शाळेमध्ये एकमेकाला हे करतो, खो देतो आणि तो दुसरा सांगतोय.
1: बाई बाई कोकडेबाई म्हणून एक बाई होती आमच्या. निबंधांमध्ये देखील मी म्हणी वाक्प्रचारांचा उपयोग करायचो तर बाई वर्गामध्ये कुकडे वे माझे निबंध वाचून दाखवायचे. आणि निबंध स्पर्धेत मला आतापर्यंत शाळा कॉलेजमध्ये दुसराच नंबर मिळायचा, पहिला कधीच मिळायचा नाही याचं दुःख अजूनही आहे.
0: बरोबर आहे, बरोबर. अगदी तुकडोजी महाराजांनी अभंगात फार छान सांगितलंय, मनी नाही भाव देवा मला पाव.
1: हो समर्पकपणे समर्पकपणे.
0: आणि आपल्या छत्रपती महाराजांनी सांगितलंय, गड आला पण सिंह गेला.
1: गीतामध्ये किती छान आहे की काही बोलायचे आहे पण बोलणार नाही, देवायच्या दारामध्ये बसती तोडणार नाही. गीतांमध्ये देखील अशा संदेशांचा जो उपयोग केलेला आहे ना, पाव तिथे देव म्हणा किंवा अशा अनेक छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत ना, की आता या विषय घेतला म्हणून आठवल्या त्या, त्याचं कधी कधी असा विषय सुद्धा येत नाही इतकं धावतं जीवन झालेलं आहे. पण नक्कीच आज या विषयानं आम्हाला समृद्ध केलं सविताताई. धन्यवाद
0: धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
2: मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. हो मनी

0: हेलो सूरज कुमार।
1: हेलो,
0: हाँ बोला।
1: हाँ मी प्रदीप वसंत जोशी मेढा रायगड रोड ने बोलतो आहे।
0: हाँ कोण बोलता है आपण?
1: प्रदीप जोशी।
0: हाँ हाँ हाँ बोला बोला। हाँ बोला।
1: नातेवाईकांच्या वाईट अनुभवांवरनं एक म्हण तयार केले स्वतःच, दुरून दुरून नातेवाईक साजरे,
0: दुरून डोंगर साजऱ्यासारखं ना।
1: हा तसं मी इथे कोणी आलं तर माझ्याकडे कोणी आलं तर आदरात इथे करतो, पण कोणाकडे जात नाही कारण मला बऱ्याचशा ठिकाणी असे चांगले अनुभव आले नाहीत नातेवाईकांकडे पण, आणि कोणी बोलवलं कोणी बोलवलं तर त्यांना ही म्हण ऐकवतो, दुरून नातेवाईक साजरे, तुमच्या तुम्ही घरी इथे आलात तुमचं स्वागत।
0: हा हा हा ठीक आहे ठीक, धन्यवाद धन्यवाद। श्रोत्या असा तर आपला कार्यक्रम, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे। पुन्हा आपण भेटणार आहोत सोमवारी स्वरसंवाद डायल इन कार्यक्रमात नवीन आशय विषय घेऊन। तोपर्यंत मी सविता घुटाळ आपला निरोप घेते। ज्या श्रोत्यांचे फोन लागले त्यांचे आभार, आणि ज्यांचे लागले नाही त्यांनी निराश न होता सोमवारी पुन्हा प्रयत्न करायचा आहे। तर मी आपला निरोप घेते, नमस्कार।

0: स्वरसंवाद डायल इन कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतो, प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा. 20 दिवसात सेंद्रिय भाजी स्वतः कुंडीत पिकवा. निवासी प्रशिक्षण 30 व 31 मे रोजी.

0: भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. यानंतर ठीक 12 वाजता महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि स्वागत करते तुमचीच मैत्रीण राखी पाटील. मैत्रिणींनो, बघता बघता मे महिना संपत आला आणि जून महिन्याची सुरुवात होईल. जून महिना म्हणजे पावसाचा महिना, त्यामुळे आता चातकाप्रमाणे आपण सारेच पावसाची वाट पाहत आहोत. सरता उन्हाळा हा निसर्गाच्या चक्रातील एक अत्यंत मोहक आणि परिवर्तनाचा काळ आहे. सध्या नवतपाच्या झळांनी सारेच गर्मीने त्रस्त आहोत. मध्येच कडक ऊन, पण मध्येच येणाऱ्या सावलीमुळे जरा वातावरणात बदल झालेला वाटतो. अशा या वातावरणात संध्याकाळच्या वेळी सुखद्वारेची झुळूक मनाला शांत करून जाते. दिवसभर उन्हाची प्रखरता जरी असली तरी संध्याकाळच्या वेळी क्षितिजावर दिसणारे सोनेरी नारंगी रंग मात्र मनाला भुरळ पाडतात. घरात असलेल्या बागेतील झाडांच्या सानिध्यात रममाण होताना दिवसभराच्या झालेल्या गर्मीचा काही काळ विसर पडतो. मैत्रिणींनो, हा जो सरता उन्हाळा आहे ना, हा काळ संयम आणि प्रतीक्षेचा असतो. निसर्गाच्या बदलांचा स्वीकार करायला आपल्याला शिकवतो. थोडक्यात काय तर सरता उन्हाळा म्हणजे केवळ असह्य उष्णतेचा अंत नाही, तर तो चैतन्यमय पावसाच्या आगमनाची नांदी आहे. तेव्हा उन्हाच्या दाहकतेकडून पावसाच्या शीतलतेकडे जाण्याचा हा प्रवास लवकरच सुरू होईल अशी आशा करूया. आणि कार्यक्रमात ऐकूया निसर्गावर आधारित हे सुंदर गीत.

0: मैत्रिणींनो, गीत संगीत ऐकलं की मन कसं प्रसन्न होतं, त्यामुळे छान छान गाणी ऐकायला आपल्याला आवडतंच आणि यातून आपण आनंद मिळवत असतो. मैत्रिणींनो, आपल्याला आयुष्यात निखळ आनंद केव्हा मिळतो? जेव्हा आपण स्वतःतील कलागुण ओळखून त्याला बहरू देतो, त्यातून जेव्हा यश मिळतं ना, तेव्हा आयुष्यात निखळ आनंद मिळतो. मैत्रिणींनो, प्रत्येकातच काही ना काही कलागुण असतात. जसं कोणाकडे विनोद बुद्धी असते, अशा व्यक्ती अगदी सहजतेने प्रत्येक वाक्यात विनोद निर्मिती करून आजूबाजूचं वातावरण हास्यमय करतात. अलीकडच्या काही वर्षात स्टँडअप कॉमेडी हा कला प्रकार वेगाने विकसित होत आहे. युवा पिढी त्यात करिअरही करत आहे आणि या क्षेत्रात मुलींनीही छान गगनभरारी घेतलेली आहे. याविषयी बोलण्याचं कारण म्हणजे आज याच क्षेत्रात करिअर करणाऱ्या व्यक्तीची मुलाखत आपण ऐकणार आहोत. ऐकूया स्टँडअप कॉमेडी प्रकारात उत्तुंग भरारी घेणाऱ्या, कितीतरी मुलींसाठी प्रेरणा असलेल्या नेहा ठोंबरे यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत. मालिका आहे हितगुज, ऐकूया ही मुलाखत. मैत्रिणींनो, आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत स्टँडअप कॉमेडी प्रकारामध्ये उत्तुंग भरारी घेणाऱ्या, कितीतरी मुलींसाठी प्रेरणा असलेल्या, खास वैदर्भीय भाषेत हास्याचे कारंजे फुलवणाऱ्या, ठोंबरेबाई या नावाने परिचित असलेल्या स्टँडअप कॉमेडियन नेहा ठोंबरे. मैत्रिणींनो, गावातून शहराकडे येऊन शिक्षण घेत स्टँडअप कॉमेडी या कलेच्या प्रवासात त्यांनी अनेक काही गोष्टी मिळवलेल्या आहेत. हा प्रवास थेट लंडनपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. एका वैदर्भीय कन्येचा हा प्रवास छान आता गप्पांमधून जाणून घेऊया. स्वागत करूया. नमस्कार नेहाताई.
1: नमस्कार राखीताई.
0: आणि कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत आहे.
1: थँक्यू सो मच, मला आज तुम्ही इथे बोलवलं. आकाशवाणी म्हणजे माझ्या जीवाजवळचा विषय आहे, तर मला खूप छान वाटत आहे इथे आज येऊन.
0: इतरांना हसवणाऱ्या नेहाताई कशा आहात?
1: मी एकदम मजेत आहे.
0: आणि इतक्या कमी वयामध्ये तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची ओळख निर्माण केली, तेही ठसकेबाज भाषेतून. एक वैदर्भीय भाषेचा तडखा तुम्ही त्याला लावलेला आहे की बहारदार व्हिडिओज आम्ही बघतो आणि मोठा चाहता वर्ग आहे तुमचा. आणि सोपं नाही आहे, हा प्रवास नक्कीच संघर्षांनी भरलेला असेल, अप अँड डाऊन्स असतील, तर हा प्रवास छान गप्पांमधून जाणून घ्यायचा आहे. पण सुरुवात तुमच्या छान वराडी भाषेतील एका मजेदार सादरीकरणाने करूया ना.
1: येस, इंजिनिअरिंग केलं आणि मला मुंबईत नोकरी लागली. सो मुंबईत गेली आणि गेल्या गेल्या मला भेटली नाईट शिफ्ट. आता आपण गावाकडचे लोक रात्री 8 वाजले का आपल्या माना लागतात डोलायला. तर मी विचार केला का आजकाल कोणी काही पायऱ्याचा वापर करत नाही, सगळेजण लिफ्ट न ऑफिसमध्ये वर जातात खाली येतात. तर मी गेली आणि पायऱ्यावर जाऊन पसरली. तिकडून एक पोरगी आली, मला म्हणते एक्सक्यूज मी व्हेअर इज रेस्ट रूम. मी म्हणलं बाई मी तर इथंच रेस्ट करून राहिली. बाकीच्या पोरी टेबलावर करून राहिल्या आणि उरल्या सुरल्या गाडीत करून राहिल्या. तुला बसायचं असं तर बस इथं. हे म्हणे आय मीन बाथरूम. मी म्हणलं सर की जाणं तिकडं होय काय माहिती भेटलं का नाही भेटलं.
0: खूप छान, स्टाईल असते वेगळी सांगण्याची. शब्द साठाही आहे वेगळा, किंवा संवाद फेक जी म्हणतात ती तुमच्यात अगदी हे गुण अगदी पुरेपूर भरलेले आहेत. आणखीन एक महत्वाचं, तुमच्या या कलेच्या प्रवासाने तुम्हाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिलेली आहे आणि कोणत्याही कलाकारासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. स्टँडअप कॉमेडी या प्रकारामध्ये फारशा मुली जात नाहीत, पण आता हळूहळू हाही प्रकार आता छान विकसित होत चाललेला आहे, वेगाने पसरतोय, लोक त्यामध्ये करिअरही करतायत. तुम्ही लंडनमध्ये गेलात, लंडनच्या रंगभूमीवर तुम्ही हे सगळं प्रकार सादर केला, तो अनुभव जाणून घ्यायचा आहे.
1: लंडनचा प्रवास हा अतिशय धक्कादायक आणि अकस्मातरित्या माझ्यापर्यंत पोहोचला. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की मी विदर्भातून पुलगावजवळ विटाळा म्हणून एक छोटं खेडं आहे,

0: 1000-1500 पॉप्युलेशनचं तिथली मी आहे, तर माझी काहीच ओळख नाही आहे इतक्या लांब लांब पर्यंत, तर बिलकुलच नाही. तर ह्या आपल्या छोट्या रील्सच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्याच माध्यमातून व्हिडिओज माझे आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचले, आणि तिथनं मग एका इंटरेस्टेड काही लोकांचा मला मेसेज आला. मला आता पहिले खोटंच वाटलं, म्हटलं माझ्यासारख्या गाखेड्या पाड्यातल्या पोरीला आणि आपल्याला कोण एवढ्या दूर लंडनला बोलवून, मी तर विचार म्हणजे मी भावच नाही दिला त्यांना सुरुवातीला. मला असं वाटलं की फ्रॉड असेल, पण म्हटलं की नाही, हे थोडे सिरियस वाटतात, कारण ते परस्यू करत होते रेग्युलरली, ईमेल करत होते. आणि ज्या दिवशी आमचं ठरलं की आपण व्हिडिओ कॉलवर एकदा बोलूया, तर एक दादा आणि ताई असे नवरा बायको समोर दिसले, आणि ते विदर्भातले होते, मुलमुले म्हणून त्यांचं सरनेम आहे. तर मग मला थोडं त्यांच्याकडे पाहून वाटलं की हे लोकच जेन्युइन वाटत आहेत म्हणून, तर म्हटलं आपण रिस्क घ्यावी. तेव्हाही माझ्या मनात खूप प्रश्न आला की जाऊ की नको, जाऊ की नको, जेन्युइन लोक आहे की नाही आहे, काय करू मी एकटी लंडन मध्ये जाऊन काय करीन. जे आपल्या छोट्या गावातल्या लोकांच्या मनात अपॉर्च्युनिटी पेक्षा भीतीच जास्त असते, कारण कोणीच नाही राहत आपलं तिथे. तर मी म्हटलं जाऊ दे, जे होईल ते पाहून घेऊ, आपल्या जीवनामध्ये काही अशी संधी परत परत चालून येणार नाही. त्यामुळे मग मी त्यांना हो म्हटलं, आणि त्यांनी तेव्हा मला विचारलं की तुझ्याकडे एक तासाचा स्टँडअपचा परफॉर्मन्स रेडी आहे का. माझ्याकडे 10 मिनिटाचा होता. मी हो म्हटलं आणि मग मी त्याची तयारी केली. सो हो म्हटल्यापासून तर लंडनला जाईपर्यंत माझ्याकडे फक्त 3 महिने होते. त्या 3 महिन्यात मी एक तासाचा परफॉर्मन्स बनवला, त्याचे महाराष्ट्रात 20-25 शो केले ऍज अ रिहर्सल म्हणून, आणि मग लंडनला जाऊन मी तिथे 3 शोज केले. तर कधी कधी असं असते की आपण रेडी असो नसो, अपॉर्च्युनिटीला हो म्हटल्यावर मग आपण स्वतःला तयार करतो. तर असा एक रिव्हर्स प्रवास माझा लंडनचा राहिला आहे.
1: आणि लंडन मधल्या रंगभूमीवर तुम्ही उभे राहिल्या,
0: हो,
1: तिथल्या मराठी प्रेक्षकांची मनं जिंकले.
0: येस, खूप मस्त, बापरे, तिथे लंडन मध्ये आपले लोक आहेत महाराष्ट्रीयन म्हणा, खूप प्रेमळ, आणि त्यांना खूप मजा येते की अरे भारतातून आलाय कोणीतरी, तर ते आपल्याला खूप छान ट्रीट करतात. मला तर रोजचे पाऊनचार असायचे लोकांच्या घरी, आणि खूप मजा आली तिथे. माझ्या कार्यक्रमाला खूप दिग्गज लोक होते, माधुरी दीक्षितची मावशी काय आणि भरपूर असे लोक होते, आणि ते खूप आवडीने आपले मराठी प्रोग्राम्स बघतात. आणि मला सांगायला आवडेल की मी पहिली मुलगी आहे की जिने मराठीमध्ये तिथे स्टँडअप कॉमेडी प्रकार हा सादर केला पूर्ण महाराष्ट्रातूनच. तर हे जाणून पण मला खूप मजा आली, आणि माझी जे ऑर्गनायझर होती ती पण महिलाच होती, तर मला ते त्याही गोष्टीचा एक अभिमान आहे की एका महिलेने एका महिलेसाठी प्रयत्न केला आणि आम्ही मुलींनी मिळून तिथे परफॉर्मन्स केलं.
1: छान, म्हणजे अगदी छोट्याशा गावातून शहराकडे, शहरातून आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणं हा प्रवास नक्कीच सोपा नसा.
0: हो,
1: तर थोडी उत्सुकता आहे नेहाते की कसं होतं तुमचं बालपण, कुठे शिक्षण घेतलं आणि काही अशा तिथल्या खास आठवणी.
0: तर जसं मी सांगितलं की मी पुलगाव, वर्धेनंतर जे पुलगाव आहे तिथे विटाळा म्हणून ते आमचं गाव आहे. सो माझं बालपण तिथे गेलं आणि 12वीपर्यंत तिथे शिक्षण झालं. माझ्या घरी 2-3 एकर शेती आहे, आणि ती काही जेव्हा आम्ही शाळेत जायची तेव्हा ते वाळू शेती होती, तिथं इरिगेशन किंवा पाण्याचा स्रोत नव्हता. त्यामुळे खूप काही शेतकरी कुटुंब असून पण खूप सधन बा आणि खूप चांगली शेती असा काही बॅकग्राऊंड नव्हता. सो खूप हालाखीचंच बॅकग्राऊंड राहिलेलं आहे. कधी हे भेटायचं तर कधी ते नाही भेटायचं, जसं आपलं विदर्भातल्या गावातल्या मुलांचं असतं तसं. आणि जे काही शाळा, जसं काही लेवल ऑफ एज्युकेशन होतं ते होतं. आवर्जून सांगायला आवडेल की मी इथे आज एक आर्टिस्ट म्हणून बसली आहे तुमच्या समोर, पण आर्टिस्टचं अही आजूबाजूला काहीच नव्हतं. सो टीव्ही घरात नव्हता, सिनेमा गृह आजूबाजूचे माहीत नव्हते. तिथं एंटरटेनमेंटचं एकमेव साधन म्हणजे आपलं आकाशवाणी.
1: बरं,
0: तर आमच्या घरी त्यावेळी रेडिओ होता. आजोबांना शौक होता रेडिओचा, तर ते 24 तास रेडिओ चालूच राहायचा. तर जे काही ऐकलं, म्हणजे जे पण काही ऐकलं माझ्या कानावर, मला सर्वात जास्त शास्त्रीय संगीत आवडतं, आणि माझ्यासारख्या व्यक्तीला शास्त्रीय संगीत माहीत असणे म्हणजे फक्त रेडिओमुळे ते शक्य झालं.
1: बरं,
0: तर मी आकाशवाणीची खूप मोठी काय म्हणू आपण त्याला, श्रोता, फॅन, आणि एक गुरु सारखं पण मी त्याला बघते. कारण नाटकं फक्त ऐकली तर आकाशवाणीवर ऐकली, कधी पाहिलीच नाही. माझ्या इंजिनिअरिंग किंवा माझ्या ग्रॅज्युएशन पर्यंत मी नाटक पाहिलं नाही. गाणी ऐकली तर फक्त आकाशवाणीवरच ऐकली, मुलाखती ऐकल्या तर आकाशवाणीवरच ऐकल्या. तर माझ्यासाठी आकाशवाणी एक प्रकारचं म्हणू आपण मेंटर असल्यासारखं पण आहे, कारण ऐकून ऐकून पण माणूस किती काही शिकू शकतो, त्याचं एक्झाम्पल मी आहे. सो आजही मी रेडिओ ऐकते, आकाशवाणीच ऐकते.
1: मग शिक्षण कुठे झालं?
0: येस, तर 12वी पर्यंत पुलगावला झालं. त्यानंतर इंजिनिअरिंगसाठी मी पुण्याला गेली, तिथे इंजिनिअरिंग केलं आणि एमटेक मी मुंबईहून केलं.
1: बरं,
0: तर लहानपणीच पासूनच नाटकांमध्ये गाण्यांमध्ये आवड होती. मी दाखवतही होती चिन्ह स्कूल्समध्ये म्हणा किंवा अशा कॉम्पिटिशन्समध्ये वगैरे, पण माझा

0: बरोबर आहे. पण तेच आहे की आपण आपण रोल मॉडेल कधी पाहिलेलं नसतं, आपल्या आजूबाजू तसे मॉडेल्सच नसतात, एक्झाम्पलच नसतात की कोणी आर्टिस्ट होऊन त्याने जीवनात काहीतरी चांगलं केलंय. घरच्यांना नेहमी भीती असायची की ह्या क्षेत्रात पैसा आहे की नाही, कसे खाय खाणार पिणार. तसं तर शेतीतही पैसा नव्हता, तेही बेकारच चालू होतं, पण तरी सावलीतली नोकरी व्हा म्हणून शिक्षण घ्या असं होतं त्यांचं. आणि मी शिक्षणात पण चांगली होती, सो मग ते मला करावंच लागलं इंजिनिअरिंग आणि एमटेक हे सगळं सोबत सोबत. मग मी माझा जे कलेचा माझा जो इंटरेस्ट होता तो मग मी पुण्या मुंबईत जाऊन पण जपला. दिवसभर कॉलेज करून मग रात्री नाटक पाहिले किंवा नाटकांच्या ग्रुप्समध्ये जाऊन ऑब्झर्व केलं. किंवा नोकरी पण जेव्हा मी करायला लागली तेव्हा दिवसभर नोकरी करून मग रात्री इकडे तिकडे आपले हातपाय मारून कसं तरी कलेसोबत कनेक्ट राहण्याचा मी प्रयत्न करत गेली.
1: खूप छान, म्हणजे जिद्द होती ना तुम्हाला शिक्षणही पूर्ण करायचंय आणि कुठेतरी नाटकाची आवड कलेबद्दलचा थोडासा तो जिव्हाळा होता आणि ही कला बहरून आलीच. थोडं बहुत खतपाणी तुम्ही घातलं तर स्टँडअप कॉमेडी या क्षेत्राकडे कसं वळणं झालं, मग कशा वळलात?
0: तर स्टँडअप तर हा फार रिसेंट फॉर्म आहे. मी जेव्हा प्रयत्न करत होती तेव्हा नाटक आणि सिनेमा, सिनेमा तर आपल्या अवकाशाबाहेरचाच आर्ट फॉर्म आहे असं होतं. नाटक वगैरे थोडस खूप असं मस्त वाटायचं, बघायला वाटायचं, किंवा कधी आजूबाजूला कुठले परफॉर्मन्सेस असले पुण्या मुंबईत तर मी जायची पाहायला. पण स्टँडअपचं असं झालं की मध्यकाळी नागपूरमध्ये कधीतरी अशीच एक कॉम्पिटिशन होती आणि मी खूप रॅन्डमली भाग घेतला. माझं सवय आहे, मी कुठेही जाऊन भाग घेते, म्हणजे मल्टिपल आर्ट फॉर्म्समध्ये. असं मी स्वतःला रिस्ट्रिक्ट करून नाही ठेवलं की इथे शास्त्रीय संगीताचं काहीतरी तर जायचं नाही. मी तेही पाहते, मी नाटकही पाहते, म्हणजे लाईव्ह आर्ट फॉर्म पाहायला मला आवडतं. तर मी तिथं अशीच पोचली आणि तिथे चालू होतं ओपन माईक आजचा जो प्रकार असतो. अनेक कलाकार येऊन तिथे आपली सादरीकरण करत होते, कोणी डान्स करून दाखवलं, कोणी गाणं म्हटलं, कोणी रॅप केलं, कोणी कविता म्हटल्या. तर तिथं मी वराडी भाषेमध्ये एक 5-7 मिनिटाचं सादर केलं काहीतरी आपलं एक पात्री टाईप. तर ते खूप छान वाटलं लोकांनी, खूप डोक्यावर घेतलं आणि मी ती कॉम्पिटिशन जिंकली. तर म्हटलं यार हे आपल्यालाही आवडत आहे, लोकांनाही आवडत आहे, त्याच्यात आपण बघाव काय होते. आणि स्टँडअप प्रकार असा आहे की हा एकपात्री नाटकातला सगळ्यात लो कॉस्ट फॉर्म म्हणावा आपण, की ज्याच्यामध्ये लाईटिंग नाही लागत, ज्याच्यात सेट नाही लागत, ज्याच्यामध्ये खूप काही टीम नाही लागत. तर तुम्ही तुमच्याजवळ जर काहीच नाही आहे तर तुम्ही फक्त तुमच्या बोलण्याच्या कलेनी आणि तुमच्या कॉन्टेंटनी लोकांना खिळवून ठेवू शकता. हा आहे तो स्टँडअप फॉर्म आणि आपल्याला सुटेबल आहे, कारण मग आपल्याला एवढी मोठी टीम वागवून इकडे तिकडे फिरावं नाही लागत. कारण आपल्याला खास करून जेव्हा विदर्भातून आपण कुठे परफॉर्म करायला जातो तर त्याचा एक मोठा खर्च असतो. सो म्हटलं आपण याच्यात थोडंसं लक्ष घातलं पाहिजे. सो मग मी त्याच्यात थोडं गुंतवलं, स्वतःला काय आहे कसं आहे त्याचा आर्ट अँड क्राफ्ट थोडं समजून घेतलं. मग हळूहळू पुण्याच्या एका कंपनीपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचला, त्यांनी इन्व्हाइट केलं, मग त्यांनी त्यांच्या टीम बरोबर वर्षभर मला महाराष्ट्रात परफॉर्म करायला लावलं. सो हळूहळू वन थिंग आफ्टर द अदर असं लिंक जुळत गेली,
1: म्हणजे एक एक पायरी पुढे पुढे जात होतात आणि प्रत्येक पायरीला 100% देत होतात आणि ती सक्सेसफुल.
0: आणि मला माहित नव्हतं की याचं फ्युचर काय होणार आहे, मला तेव्हा ते करावं असं वाटलं म्हणून केलं. माहित नव्हतं हा की याचं हे होईल का ते होईल, म्हणजे आधीच खूप बा याचं असं झालं पाहिजे म्हणून मी असं करते असं नव्हतं.
1: पण आता तुम्ही जसं म्हणाला की आपलं लिखाणही दमदार हवं, पुढचा प्रेक्षक खेळून राहिला पाहिजे आणि वाक्यगणित हसू पण त्या व्यक्तीला आलं पाहिजे, तर मग लिखाणही तुम्ही स्वतःच करत होता का?
0: हो, स्टँडअपचं लिखाण हा तो परफॉर्मर स्वतःच करतो. आणि येस, लिखाण ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की लिखाण आपल्याला जर चांगलं आलं आणि आपली स्टोरी जर आपल्याला पॉवरफुल मांडता आली तर त्याचं खूप काही काही होऊ शकतं, म्हणजे त्याचं स्टँडअप होऊ शकतं, त्याचं नाटक होऊ शकतं, त्याचा सिनेमा होऊ शकतो. सो लिखाण जे आहे ना, मला असं वाटतं ते कोणत्याही आर्ट फॉर्मचं सगळ्यात इम्पॉर्टंट ढाचा आहे. ते एकदा बेस बढिया बनला लिखाणामध्ये की मग त्याच्यावर आपल्याला चढवता येते. आणि लिखाणावर मला असं वाटतं खूप लक्ष दिलं पाहिजे, लिखाणच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे.
1: मी कमी वेळेमध्ये हो आणि भरपूर असं त्याच्यामध्ये संदेश म्हणा किंवा असं हसवण्याचे कंटेंट आले पाहिजे, तर कुठले विषय तुम्ही खास करून निवडले हसवण्याचे?
0: येस, तर माझं नेहमीच असं राहिले आहे किंवा मे बी ते जगण्यातून आलेलं आहे की विषय हे नेहमी सामाजिक आणि माझ्या मी जे जीवनात ऑब्झर्व केलेलं आहे किंवा मी ज्याच्या थ्रू गेली आहे त्याचे जास्त राहिलेले आहे. जसं गावातून आपण शहरात शिकायला जातो त्या गमती, किंवा खेड्यातल्या आपल्या गमती, विदर्भातल्या आपल्या गमती, किंवा आपल्या म्हणजे सटायर आपल्या दैनंदिन जीवनातला, किंवा महिला म्हणून सटायर, सो मी किंवा शेतकरी म्हणून सटायर, किंवा गावातली बाई म्हणून सटायर. सो विषय हे नेहमी माझ्या नॅचरलीच सामाजिक विषय मला आवडतात, तर सामाजिक आणि त्यात ट्विस्ट असा माझा स्टाईल राहिलेला आहे.
1: तर सुरुवातीला कसा रिस्पॉन्स होता लोकांचा या भाषेबद्दलचा?
0: आता मी जे बोलत आहे ते मी जे ऐकलं तेच मी बोलत आहे. आता मी जसं म्हटलं की खेड्यात वाढल्यानंतर हेच लोकल भाषा होती किंवा हेच

0: डायलेक्ट होतं लोकांचं बोलण्याचं. सो मी वेगळा प्रयत्न नव्हती करत, मी हेच ऐकलं होतं तर मी हेच बोलत होती आणि मला वावगं वाटत नव्हतं. पण मी जेव्हा नवीन नवीन पुण्या मुंबईत गेली होती आणि तिथले थिएट्रिकल ग्रुप्सला जाऊन बसत होती, त्यांना माझं खूप हसायला यायचं. त्यांना वाटत होतं की हे जाणून बोलते का, हे असं कोण बोलते, अरे असेच बोलतो आम्ही, म्हणजे आपली भाषा तशीच आहे ना. इच्छी वाटायचं लोकांना, जे वाटायचं ते वाटायचं, पण मी तेच ऐकत होती त्याच्यामुळे मला काही वावगं वाटत नव्हतं. माझ्या आजूबाजूत पण लोक तसेच बोलत होते, तर माझं पहिलेपासूनच वऱ्हाडी भाषेवर विशेष प्रेम होतं. तर आपल्या इकडे जरा वेगळंच लहेजा आहे, मलाही लोक बोलतात तर मजा वाटते ह्या भाषेची. तर माझं स्वतःचं पण प्रेम आहे ह्या भाषेवर आणि नॅचरली येतं, तर मग मी तसंच केलं आणि मी जबरदस्ती केलीच नाही, जसं आलं तोंडून तसं बोलली आणि ते लोकांना भिडलं, तर ते भाषेने सगळे कनेक्ट झाले असं मला वाटतं.
1: म्हणून तर इतकं प्रेम तुम्हाला भरभरून मिळालेलं आहे चाहत्या वर्गाचं, श्रोत्यांचं, प्रेक्षकांचं.
0: इवन लंडनमध्ये गेल्यावर ते लोक वऱ्हाडीत माझ्याशी बोलायचे. हा, तर मला मजा वाटते की लोकांना मजा येते, लोकांना आवडते आपल्या इकडचं बोलायला. आणि मग ते ना आपण मग एकदम पूर्ण अक्रॉस द बॉर्डर कनेक्ट होतो. मला वाटतं भाषा जर आपण त्या माणसाशी बोलायला लागलो ना, मग आपण कनेक्ट होऊन जातो.
1: कारण भाषा आपल्याला समृद्ध करते आणि बालपणापासून जी भाषा आपण बोलत आलेलो आहोत, तर ती आपल्या डोक्यामध्ये एवढी फिट बसलेली असते. त्या भाषेचा तुम्ही इतका छान वापर करून घेतला आणि इतकी छान प्रसिद्धी तुम्ही मिळवलेली आहे. बरं, आता या स्टँडअप कॉमेडीमध्ये पंच प्रकार हा खूप जरुरी आहे, जसं तुमची पण एक लाईन आहे, तर काय महत्व आहे आणि कुठली लाईन आहे ती?
0: येस, पंच प्रकार म्हणजे मला असं वाटतं आता कुठलाही एक मुद्दा असला तर त्याला सांगण्याचे खूप प्रकार आहे ना, पण त्याला असं आपल्याला सांगता आलं पाहिजे की म्हणजे ते अट्रॅक्टिव्ह वाटेल ऐकायला पण, आणि ते स्टँडअपच्या फॉर्मॅटमध्ये पण आलं पाहिजे. म्हणजे कसं पण असू शकतं. फॉर एक्झाम्पल, माझ्या केसमध्ये मी असं म्हणते की माझ्या शाळेचं नाव आहे सेंट जॉन कॉन्व्हेंट मराठी माध्यमिक शाळा, तर त्याच्यामध्ये तो एक पंच आहे की सेंट जॉन कॉन्व्हेंट आणि मराठी माध्यमिक शाळा. इंग्लिश तर आहे शाळेचं नाव, पण शिकवते मराठीतूनच, तर असं याला आपण म्हणू शकतो की फर्स्ट पायरी असते की त्याला आपण साधं लिहितो आणि मग साधं लिहिल्याच्या नंतर आपण त्याला अजून शार्प बनवण्याचा प्रयत्न करतो, ताकी ते इफेक्टिव्ह वाटलं पाहिजे. मग हाच एक भाषणातला आणि स्टँडअप कॉमेडीमधला फरक आहे ना, की ते रिफाईंड असतं आणि कमी वेळात ते जास्त पोचतं. पंचलाईन तर अलग अलग आहेत माझ्या. जशा पहिले तर माझं एक गाणं होतं ठोंबरेबाईची इंट्रो लाईन होती की पाहायचं असेल ठोंबरेबाईले अजून तर लाल बटणीवर ते क्लिक मारा, हे माझी पंचलाईन होती आधी युट्यूबची. सो विथ टाइम चेंज होत राहिलेली आहे.
1: बरोबर. आणि ठोंबरीन बाई म्हटलं की सगळे व्हिडिओ डोळ्यापुढे आम्हाला येतात आणि अपसुक हसू सुद्धा येतं. बरं, आता या स्टँडअप कॉमेडी हा प्रकार सुरू असताना तुम्ही छोटे छोटे व्हिडिओ बनवले जे तुमच्या वऱ्हाडी भाषेतले होते आणि खूप प्रसिद्ध झाले आणि त्यानंतरच तुम्ही घराघरात जाऊन पोहोचल्यात. चाहता वर्ग सगळ्याच प्रकारमध्ये येतो, म्हणजे यंग जनरेशन, सिनियर सिटीझन सुद्धा आवडीने हे व्हिडिओ बघतात. हे व्हिडिओ बनवण्याचं कसं सुचलं?
0: एक्सपेरिमेंटलीच झालं ते पण, की लॉकडाऊन लागलं होतं आणि असं वाटलं की काय करावं काय करावं. आता फिजिकल शो स्टँडअपचे बंद होते आणि बिईंग अ क्रिएटिव्ह पर्सन आपण हातपाय मारतच असतो काय करावं, तर फार नॅचरली असंच मी शूट करून पाहिलं. आणि स्टँडअप लिहत होती त्याच्यामुळे थोडंसं लिहिण्याचं थोडंसं येत होतं थोडंसं, तर म्हटलं बनवला असाच सहज व्हिडिओ. तो शेताच्या वाटण्याचा पहिला व्हिडिओ होता, त्याची आत्ताही लोक आठवण करून देतात. पायजो मर्जो गिरजो नको शेताच्या वाटण्या झाल्याशिवाय असं. तो व्हिडिओ बनवला एकदम माझ्या खराब फोनमधनं, त्याचा कॅमेरा बरोबर नव्हता, ऐकू येत नव्हतं, काही नव्हतं, कशी साडी काही काही काही विचार नाही केला, बनवला आणि टाकला युट्यूबवर. आणि तो टाकल्याबरोबर तो एवढा व्हायरल झाला की 500 वरून फॉलोअर्स माझे युट्यूबचे डायरेक्ट 2 दिवसांमध्ये 25,000 झाले होते. आणि तो त्या 3 दिवसात इतका व्हायरल झाला की मला एकाच दिवशी IAS IPS ऑफिसर्सच्या ग्रुप्सचेही स्क्रीनशॉट आले आणि एक आजीबाई बघती आहे त्याचेही स्क्रीनशॉट्स आले, लहान मुलं बघतायत त्याचेही स्क्रीनशॉट आले. मग लोकांनी त्याला इमिटेट करूनही बनवलं आणि हे सगळं एवढं नवीन होतं त्यावेळी की हे समजलंच नाही काय झालं म्हणून आम्हाला घरी. आणि माझ्या वडिलांना फोन यायला लागले की अरे वहिनी मस्त व्हिडिओ बनवून राहिली. माझे पप्पा म्हणे वहिनी वहिनी तर इथंच बसली आहे, वहिनी तर कोणते व्हिडिओ नाही बनवून राहिली. तर नेहा वाटणे ते, म्हणजे लोकांना असं वाटते की मी जे महिला कॅरेक्टर प्ले करते ते माझी आई आहे म्हणून.
1: बरं,
0: पण त्यांना असं लक्षात नाही की हीच वेगवेगळे कॅरेक्टर प्ले करते आहे असं.
1: पण ते कठीण केलं असेल रेकॉर्ड करणं, ते लिखाण करणं.
0: हा, म्हणजे ते सुरुवातीला तर व्हायचं कठीण, पण तेव्हा लॉकडाऊन होतं, दुसरं कोणतं काम नव्हतं, तर तेच एक काम दिवसभर चालायचं, ऑफिस पण बंद होते. तर पण मग केलं, म्हणजे करायचं होतंच आपल्याला तर केलं.
1: बरोबर. सगळ्यांच्या लाडक्या ठुमरीन बाई, इथे थांबूया आणि तुमच्या आवडीचं एक गीत ऐकूया. कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: तर आशा

0: नेहाताई, सामाजिक विषय तुम्ही या बाबतीतनं खूप छान पद्धतीने हाताळलेले आहेत, तर कुठले कुठले विषय होते ते?
1: अनेक विषयांवर मी व्हिडिओज बनवले, त्यानंतर पण अनेक गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स माझ्याशी जुळल्या, जसं महाराष्ट्र इलेक्शन कमिशन आहे, त्यांचे लोकसभा इलेक्शन्सच्या वेळी मी त्यांची ब्रँड अँबेसेडर होती, आणि ज्याच्यामध्ये मी इलेक्शन कसं आपण त्याला आपल्या स्वतंत्र मताने केलं पाहिजे, कुठल्याही इन्फ्लुएन्समध्ये न येता, याबद्दलचे व्हिडिओज बनवले. रिसेंटली पाणी फाउंडेशन जे आहे आमिर खानचं, त्यांनी मला बोलवलं होतं विदर्भातनं, आणि पाण्याचं जे त्यांचं वॉटर कप आहे शेतकऱ्यांचं, त्याबद्दलची जनजागृती करण्यासाठी मी त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवला. त्यानंतर आपलं जे नायलॉन मांजेचे जे होतात प्रकार, ज्याच्यामध्ये पशूंचे डेथ होते, त्यानंतर मुलांचे होतात त्या पतंगीच्या याच्यात, त्याबद्दल मी कोलॅबरेट केलेला आहे गव्हर्नमेंट सोबत आणि बाकीच्या एनजीओ सोबत सुद्धा. सो अनेक आता असं झालेलं आहे की कुणाला काही सामाजिक विषयाचे व्हिडिओ बनवायचे असेल तर ते हमखास माझ्यापर्यंत येतात, आणि मग मला मी त्याच्यावरती काही विचार करून आपल्या हिशोबाने व्हिडिओ बनवून मी त्यांना देते.
0: बरोबर, म्हणजे हसण्याचंही काम होतंय, सामाजिक संदेशही लोकांपर्यंत पोहोचतोय, आणि तुम्ही इतक्या प्रसिद्ध आहात की जेव्हा लोक असे व्हिडिओ बघत असतील तर नक्कीच तुमचे हे विचार आत्मसात करायला पुढे येतील. खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे या कलेच्या माध्यमातून किती चांगल्या गोष्टी घडतायत. नेहाताई, नेहाताई, तर हा प्रवास जेव्हा सुरू झाला तर असतात काय अडचणी आल्या तुम्हाला?
1: अडचणी तर खूप आल्या आणि त्या येणारच. म्हणजे असं समजू की आपण मार्जिनल विद इन मार्जिनल आहोत, म्हणजे शहर खेड्याच्या रेसमधलेही खेड्यातल्याही छोट्या खेड्यातले आपण आहोत. मग अशा परिस्थितीतनं आपण येतो, तर मगाशी मी जसं सांगितलं की आपल्याकडे एकतर संसाधनं काहीच नसतात, आपल्या आजूबाजूला कोणी असे कॉन्व्हर्सेशनमध्येही ही सगळ्या गोष्टी येत नाहीत. जसं मी आता पुण्या मुंबईमध्ये येत जात राहते तर लहान लहान मुलं शाळा कॉलेजची सहज बोलून जातात की मी हे नाटक लिहिलं, की आम्ही सिनेमा लिहिला, की मी हे लिहिलं, की ते बनवलं, त्यांच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये सहज येतं. आपल्याला हे म्हणणं की मी नाटक लिहिलं, सिनेमा लिहिला, म्हणजे असं वाटतं की हे आपलं कामच नाही आहे, कधी पाहिलंच ना, ऐकलंच नाही ना, आपले तर खाण्यापिण्याचेच प्रश्न नाही सुटले. तर मी म्हणेन की प्रत्येक टप्प्यात अडचणी आल्या, राईट फ्रॉम द सायकोलॉजिकल, की मी हे करू शकते का, खरंच मी करू शकते का, म्हणजे माझ्यात आहे का ती कॅपॅसिटी. तर इथून लढाई सुरू झाली की स्वतःच मध्ये कॉन्फिडन्स की नाही, आपण करू शकतो, आपणही एक आर्टिस्ट बनू शकतो, किंवा आपला जर का आपल्यामध्ये काही कलागुण असेल तर त्याला एक चान्स आपण देऊ शकतो. सो इथून सुरुवात झाली. मग ते करू शकतो काच्या नंतर मग संसाधनं काहीच नाही, मेंटरशिप काहीच नाही. आज जर पुण्या मुंबईच्या मुलाची इच्छा झाली तर त्याच्याजवळ अनेक मेंटर्स उपलब्ध आहेत, किंवा असंच एखाद्या तो दादा ताईजवळ जाऊन विचारू शकतो की असं मी इथे अडलो कसं करू काय करू. सो मेंटर नसल्यानंतर मग स्वतःलाच स्वतःचं मेंटर बनायचं आहे, त्यातनं आपल्याला शिकायचं आहे, पुढे यायचं आहे. सो स्वतःलाच स्वतः मोटिवेट करून, आपणच आपले दुश्मन आहोत की आपण करू शकतो की नाही, आपल्यातलीच निगेटिव्हिटीला फाईट करून आपल्याला पुढे जायचं.

0: असते आणि याच्यात अनेक आपल्याला प्रॉब्लेम्स येतात आणि येणारच, पण तरीही आपण ते करायचं
1: म्हणजे किती पॉझिटिव्हली त्याकडे बघायचं
0: हो
1: ते आपण ठरवायला पाहिजे.
0: येस
1: बरोबर. बरं, आता जेव्हा तुम्ही या कलाक्षेत्रात येण्याचं ठरवलं तर घरच्यांचा कसा सपोर्ट होता, काय समाजाची प्रतिक्रिया होती?
0: घरच्यांना तर काही माहितच नव्हतं की मी काय करत आहे, कारण दुपार व्हायची लॉकडाऊन असायचं म्हणजे व्हिडिओज तर सांगते, तर मी त्यांना ते झोपून जायचे दुपारी आणि मी आपलं काहीतरी करत राहायची. त्यांनाच माहितच नव्हतं, मलाच माहित नव्हतं मी काय करत आहे, तर मी त्यांना काय सांगू. मग जेव्हा माझे व्हिडिओ व्हायरल झाले, मग त्यांना जेव्हा फोन यायचे तर त्यांच्याकडे स्मार्टफोन पण नव्हता, त्यामुळे त्यांना अनेक दिवस काही माहितच नव्हतं. त्यांना खूप उशिरा माहित झालं आणि त्यांनी काही माइंड नाही केलं. ठीक आहे बनवत आहे ठीक आहे, म्हणजे काही भावही नाही दिला आणि माइंडही नाही केलं. पण आता म्हणजे 2-3 वर्षापासून जेव्हा जेव्हा माझ्यासोबत बाहेर जातात, लोक फोटोज घेतात, भेटायला येतात, त्यांनाही लोक विचारतात की तुम्ही नेहा ठोंबरेचे मम्मी पप्पा का, मग त्यांना वाटते का अरे हिनं काहीतरी केलं वाटते. तर आता जरा नाही तर त्यांनी नव्हतं म्हटलं सुरुवातीलाच, फक्त जेव्हा मी म्हणजे लहान होती, 11वी 12वीत होती, करिअर निवडायचा प्रश्न आला तर तेव्हाच त्यांचं असं होतं की. पण आता जेव्हा मी त्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या, म्हणजे त्यांच्या हिशोबाचं इंजिनिअरिंग केलं, नोकरीवर लागली, आता कर म्हणतात जे करायचं.
1: छान, म्हणजे आवडीने तुमच्याही व्हिडिओमध्ये सहभाग असतो.
0: हो हो हो, आता मी माझ्या वडिलांचे मम्मीचे प्रतिक्रिया घेते आणि ते पण माझ्यासारखेच कॉमेडी आहेत, तर त्यांची स्वतःचं फॅनबेस आहे. मला लोक विचारतात की अरे तुझे मम्मी पप्पा खूप दिवस झाले घरी आले नाही.
1: बरं,
0: चाहत्यांच्याही लक्षात राहतात आता ते. समाजाची प्रतिक्रिया असं होतं की खूप वेळ लोकांना असं वाटायचं की ती माझी मम्मी आहे, म्हणजे ते एक माझ्या ऍक्टिंगसाठी दाद पण म्हणू शकतो आपण, की जे मी बाईचं कॅरेक्टर प्ले करते, ठोंबरे बाई आणि मुलगी असं खूपदा व्हिडिओज मध्ये आलंय, तर लोकांना वाटायचं की ती बाई म्हणजे हिची आई आहे आणि दुसरी मुलगी म्हणजे मी आहे. मी त्यांना सांगितलं मीच आहे आई, मीच आहे पोरगी. मग ते एकदम आश्चर्याने बघतात की अरे कसं. सो असं ते झालं. आणि इन जनरल पण समाजाकडून मला खूप प्रतिसाद मिळाला, प्रेम मिळालं. विदर्भातले लोक तर मी जिथं गेली तिथं डोक्यावर घेतात, खूप प्रेम करतात. लंडन म्हणा, विदर्भ म्हणा, कुठेही. आता कालच मी एका ठिकाणी कूलर घ्यायसाठी गेली होती, त्यांना माहित पडलं की मी आहे, तर त्यांचा पूर्ण अॅटिट्यूड चेंज होतो. म्हणजे ते काही पाहत नाही, आपली पोरगी आहे, विदर्भातली आहे आणि ही पुढे गेली पाहिजे. आपला जे कल्चर आहे याच्यासाठी एवढी झटपट करते आहे, तर आपण पण हिच्या कार्यामध्ये कुठेतरी हेल्प केली पाहिजे म्हणूनच सगळ्यांची भावना असते.
1: खूप छान. आणि हे मिळणारं प्रेम आहे ना.
0: हो
1: छान. बरं, आता इतके वर्ष झाले तुम्ही हा स्टँडअप कॉमेडी प्रकारामध्ये आहात, व्हिडिओ बनवून वेगवेगळे गेटअप बनवून तुम्ही समोर येता, पण यामध्ये आता काही असं वेगळेपणा नवीनपणा आणायचं ठरवलंय का? कारण कलाकाराला एक काहीतरी नवनवीन द्यायचं असतं प्रेक्षकांना.
0: हो, तर आता मी त्या दिवशी पाहिलं, मी स्वतःच मोजले की मी 1000 व्हिडिओ तरी आतापर्यंत बनवले असतील. पण मलाही वाटलं की आपण आता काहीतरी अपग्रेड केलं पाहिजे, तर मी 2024 मध्ये एक डॉक्युमेंटरी शूट केली. आपलं दीक्षाभूमीवरती जे धम्मचक्र प्रवर्तन सोहळा असतो, तर तो पूर्ण मी शूट केला आणि तो शूट करून मी त्याला एक फिल्म बनवली 30 मिनिटाची. तर आता ह्या 14 एप्रिलला IIT दिल्लीमध्ये त्याचं स्क्रीनिंग झालं पहिलं.
1: बरं.
0: आणि खूप छान प्रतिसाद मला तिथे मिळाला आणि ते माझ्या जीवनातलं पहिलं स्क्रीनिंग होतं. सो हे माझी +1 स्टेप आहे की रील्स नंतर मी फिल्मकडे ऍज अ फिल्म मेकर मी प्रयत्न केला आणि ते झालं. आणि त्याच्यावरच बेस्ड एक माझं नाटक पण मी बनवलं, जे की सोलो डॉक्युमेंटरी परफॉर्मन्स आहे. त्याचं मी पुण्यामध्ये सादरीकरण केलं, तिथं मी एक ब्रॉन्झ मेडल जिंकली, त्यामुळे मला अजून कॉन्फिडन्स आला की लोकांना हे आवडत आहे. आणि पुण्यामध्ये 11 तारखेला म्हणजे ज्योतिराव फुले जयंतीच्या दिवशी भरतनाट्य मंदिर मध्ये तिथं मी एक पहिला शो केला. +1 म्हणेन की नाटक आणि फिल्म्स याच्याकडे मी वळली आहे.
1: हो, पण नोकरी आणि तारेवरची कसरत होत असेल. ठोंबरेबाईला सगळं शक्य आहे.
0: नाही, असं काही नाही,
1: जिद्दी आहेत ठोंबरेबाई आणि जिद्द चिकाटी हे गुण असल्यामुळे पुढे तर जात असेल. बरं नेहाताई, आता गप्पा तर इतक्या भरपूर मारायच्या आहेत, पण वेळाभावी आपल्याला थोडेसे आता कमी प्रश्न घ्यावे लागतील. या क्षेत्रात येणाऱ्या मुलींना खास करून तुम्ही काय मार्गदर्शन कराल किंवा काय सल्ला द्याल?
0: येस, मला म्हणायचं आहे सर्वात आधी की जे पण मला ऐकत आहेत आता, की प्रॉब्लेम येणार, प्रॉब्लेम आहेच, अनेक लेवलवर प्रॉब्लेम आहे. तुमच्या सोशियोलॉजिकल प्रॉब्लेम राहतील, तुमचे फायनान्शियल प्रॉब्लेम राहतील, तुमचे जेंडर प्रॉब्लेम राहतील, तुमचा ज्योग्राफीचा प्रॉब्लेम राहील, तुमचा संसाधनांचा प्रॉब्लेम राहील, पण हे इट इज व्हॉट इट इज, म्हणजे आहे हे असंच आहे. पण तरीही आपल्याला करायचं आहे. आणि तुम्ही काही विचार नका करू का माझ्याकडे मेंटर नाही आहे तर मला कोणी माझ्या जीवनात मेंटर येईल तर मी बनवीन. तुम्ही ज्या लेवलवर आहात तुम्ही त्या लेवलवर सुरू करा. म्हणजे जर तुम्हाला पूर्ण कॉन्व्हर्सेशन

0: नाही एखादी लाईन घेऊन जायची असेल तर मी हेच म्हणेन की तुम्ही ज्या लेवलवर आहात तिथनं तुम्हाला जे आवडत असेल, तुम्ही लेखक असाल तुम्ही लिहिणं सुरू करा, तुम्ही नाटककार असाल तुम्ही डायरेक्ट नाटक बनवा, सिनेमाची आवड असेल डायरेक्ट बनवा, तुम्ही गाणं म्हणत असाल डायरेक्ट म्हणायला सुरुवात करा. ज्या लेवलवर आहे त्या लेवलपासून डायरेक्ट सुरू करा आणि कोणी येऊन आपलं कल्याण करेल असं होणारच नाही. आपल्यालाच आपलं कल्याण करायचं असतं आणि खास करून आपल्याला विदर्भातल्या लोकांना आणि मार्जिनल लोकांना एक कन्झ्युमर कम्युनिटी पासून क्रिएटर कम्युनिटी बनायचं आहे. हा मात्र मी तुम्हाला एक टॅग लाईन आधी ते सांगून जाते की आपल्याला आता हळूहळू कन्झ्युमर पासून क्रिएटर कम्युनिटीकडे वळायचं आणि आपल्याला आता आपल्या भागातले क्रिएटर्स आणायचे आहेत.
1: बरोबर. आणि एका वैदर्भीय कन्येनी इतका छान आपल्या या कलेच्या माध्यमातून ठसा उमटवलेला आहे या कलेच्या क्षेत्रामध्ये आणि खूप छान संदेश दिला, मैत्रिणींना खूप छान पद्धतीने सांगितलं, छान मस्त हसवलं, छान मग मनमोकळ्या गप्पा झाल्यात. सुंदर गप्पांमधून तुमचा हा कलेचा प्रवास तुम्ही उलगडून दाखवलात. पुढच्याही वाटचालीसाठी तुम्हाला आकाशवाणी नागपूरतर्फे भरपूर शुभेच्छा आहे, भरभरून शुभेच्छा आहे. अशीच वाटचाल तुमची चढत्या क्रमाने होत राहो ही सदिच्छा. तर नेहा ठोंबरे इथे आलात आणि मनमोकळ्या गप्पा केल्यात. धन्यवाद, नमस्कार.
0: थँक्यू सो मच राखीताई. आणि आकाशवाणी नागपूरला सुद्धा खूप खूप आभार की त्यांनी मला आज इथे बोलवलं. माझं लहानपणीचं चाइल्डहूड ड्रीम पूर्ण झालं आज. सो थँक्यू सो मच.
1: धन्यवाद.

0: मैत्रिणींनो, आत्ताच आपण हितगुज या मालिकेअंतर्गत स्टँड अप कॉमेडियन नेहा ठोंबरे यांची मुलाखत ऐकलीत. मुलाखत घेतली होती राखी पाटील यांनी. मैत्रिणींनो, आत्ता आपण ही मुलाखत ऐकलीत. खरंच व्यक्तीतील कलागुणांचं किती कौतुक करावं. प्रत्येकातच कोणती ना कोणती कला असते. आपल्या अनेक मैत्रिणी सुंदर लिखाण करतात, सहजपणे आपल्याला कथेच्या कधी कवितेच्या विश्वात नेतात, कधी शब्दातून निसर्गाच्या सानिध्यात तर कथेतून स्त्री मनाचा ठाव घेतात. खरंच शब्द म्हणजे वेदना, शब्द म्हणजे संवेदना, शब्द म्हणजे अबोल मनाचा बोलका आरसा जणू. अशा लिखाण करणाऱ्या मैत्रिणींचं आपल्याला नेहमीच कौतुक वाटतं. तिच्या शब्दातील लिखाण आपल्या कार्यक्रमातून ऐकत असतो. आज सुरेखा देवघरे यांचं मनोगत ऐकूया. मालिका आहे तिच्या शब्दातून.
1: मनाची ए गुंती, मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे रावळ, मनाच्या अशा गुंग करणाऱ्या अवस्थेचा थांग अशक्यच. मन गोचर नाही तरी त्याचे अधिपत्य शब्दात सांगणं कठीणच. तरी सहजच शब्द ओठी येतात, मनाचा मनाशी संवाद, आपुलाच वाद आपण अशी हे अंगीकारणे म्हणजे आनंदाचे डोही, आनंद तरंग अनुभवण्याचा व जगण्याचा राजमार्ग, आनंदाचे झाड बहरण्याचा, आनंद भावना आपपर भेदाच्या पार वैश्विक होण्याचा निरलस प्रेम मार्ग होय. जणू तमसो मा ज्योतिर्गमयचा साक्षात्कारच. मनाचा स्वतःच्या मनाशी संवाद साधणे म्हणजे विवेक बुद्धी, तार्किक न्याय यांचा उहापोह करणे. जे जे उत्तम उदात्त ते ये हृदयीचे ते हृदयी घालण्या, मनाचा मनाशी संवाद हवा. समतोल साधला की समानतेची वाटचाल सुकर आणि सुसह्य होते. कारण मी माझे हा अहंपणा विषमता आवडे मज या मार्गाने जाणारा. परदुःखात माझे सुख,

परदुःख शीतलतेचा प्रभाव, त्यामुळेच राखावी बहुतांची अंतरे या विधानाला दूर सारले जाते हे असे होऊ नये. समानता स्वीकारण्या व ती सह्य होण्यासाठी आपुलाची वाद आपणाशी मनाशी संवादाची अत्यंतिक गरज आहे.

माझिया मना जरा थांबना पाऊली तुझ्या माझिया खुणा हा काव्यभाव असो की अचपळ मन माझे नावरे आवरीता हे शब्दांकन असो. मनाची तरलता चंचलता गतिशीलता झरझर मनात साठते. तर मुद्दा आहे अशा चंचल वढाय वढाय मनाशी संवाद वाद कठीण असले तरी अशक्य मात्र नाही. मन चंगा तर कठोती मे गंगा. मनाचं स्वास्थ्य धैर्याचं काम करतं. जीवनाच्या नौकेला भल्या बुऱ्या अनुभवांच्या वादळ वाऱ्यातही स्थैर्य जरा विसावू या वळणावर सारखे अल्पकालिक का असेना मिळतं. आपलं मन अशांत असेल आजारी असेल तर कोणत्याही बाह्य उपचारांनी शांतता समाधान मिळणं शक्यच नाही. म्हणूनच तर मन चंगा सारखी म्हण अगदी सार्थ वाटते.

मन के हारे हार है, मन के जीते जीत, यासाठी मनाला सतत क्रियाशील ठेवायला हवे, अर्थात मनाशी संवाद साधायलाच हवा. चिंतनाची जोड हवी, सुसंस्काराचे प्राबल्य हवे. थांबला तो संपला, मनाची चिंतनशीलता थांबली, आळस सोकावला की बेचैनी वाढते, म्हणजेच निष्क्रियता वाढते, सर्जन संपते, आणि असे मन घेऊन जगणारे फक्त चालते बोलते शरीर उरते, जे निष्प्राण कलेवरासारखेच असे म्हणणे वावगे वाटत नाही. आपले काम निष्ठेने करणे, मनाची साद ऐकून सावधतेने काळाची पावले ओळखणे व कर्तव्य तत्परतेने वागणे, हाच जीवनातील राम आहे. यासाठीच मनाचा मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी करत राहणे जीवन जगण्याची कला आहे. कर्मात मन लागण्यासाठी कार्य मनात असावे लागते. म्हणजेच काय? तर काम यंत्रवत शरीराने करणे बिगारच भरण्यासारखे आहे. वर्क इज वर्शिप, मनापासून काम हीच ईश्वर पूजा. त्यासाठी मनाशी संवाद एक सच्चा साधकाची साधना आहे, हे मर्म समजण्याची गरज आहे. पण अशी साधना, असे साधक विरळाच दिसतात. चित्र काय? तर मनाला झापडबंदपणाच्या प्रदूषणाचे ग्रहण लागलेले आहे. उदाहरण द्यायचे तर अंधश्रद्धेचे प्रदूषण, अविवेकाचे, घातक रूढींचे ढोल बडवत त्या पुन्हा पुनर्जीवित करत स्वतःचे प्रस्त वाढवण्याचे, अशा अनेक प्रदूषकांच्या विळख्याने मनस्वास्थ्य अस्थिर झालेले आहे. त्यामुळे तर्कबुद्धीची, विवेकाची फारकत होऊन केल्या जाणाऱ्या वेड्यागत वर्तनालाच खरं मानण्यात गैर वाटेनासे होते. त्यामुळे खऱ्या पथप्रदर्शकांचे बोल खरे वाटत नाहीत. बुद्धी गहाण ठेवून वागताना मनाशी सुसंवाद हरवून जातो. सत्यासाठी अख्खं आयुष्य खर्ची पडतं. सत्याचा विजय निश्चित असला तरी फार उशीर झालेला असतो. मनाचे सुद्धा अनेक ऋतू असतात असं म्हणणं चमत्कारिक वाटू शकतं, परंतु हे खरे आहे. मूड बदलतात ना हो. तर हे ऋतू सोबतीला असले तरी ऋतुमर्म कळणे व त्यानुसार सजगतेने वळणे सहजी शक्य होत नाही. सावध ऐका मनाच्या हाका हे विधान बोलणे सोपे व शुद्ध

लिखन, सुवाच्य अक्षरात लिहिणे वगैरे सब ठीक है, लेकिन ओळखू कशा मना तुझ्या भावना, तुझे ऋतू इथे पाऊलडले असेच होऊन जाते. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छाते. मनाची प्रसन्नता शब्दातीत आहे, ती अनुभूती आहे. आपला एकटेपणा दूर करणारा सखा प्रसन्न असे मनच असते. एकटे न वाटे मज सोबतीला मन सखा, हे वळले तर सुखाच्या संकल्पनाच बदलतील. समाधान, संतोष ही फार मोठी संपदा आहे. मनाला ओळखा, पारखा, त्याच्यासारखा मित्र दुसरा नाही. मनातले व्यक्त करण्याची नभोवाणीची ही संधी म्हणजे भक्तिपंथच म्हणायला हवा. मना सज्जना भक्तिपंथे जिजावे, अर्थात मनाला प्रगल्भ बनवण्याची पायवाटच. चिंता करतो विश्वाची या भावनेने तत्परता. कळणे वळणे याचे भान ठेवून जागणारा जगणारा उपासक होण्याचेच कार्य होय. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हा मानवधर्म आहे. वृक्षवल्ली, आम्हा सोयरे, वनचरे यासाठीही हाच धर्म, आणि यासाठी शरीर माध्यम खलु धर्म साधनम. शरीराला श्रमाने झिजवावे, मनाला स्वस्थ ठेवावे, धरणीच्या कुशीत सुखे निजवावे या तनुला, परंतु मन मात्र जागेच ठेवावे. अनेक प्रसंगी मन विचारत, हे असच का नि ते तसच का, तेव्हा एकतर अशा प्रश्नांची उत्तरं देणं टाळलं जातं, पलायनवादी वृत्ती उफाळते, किंवा थातूर मातूर उत्तरांनी जखम डोक्याला नि पट्टी पायाला पूर्णविरामाची नाळ ठोकली जाते. विचारशक्तीला खीळ बसते. असे नाही करता आले तर अपौरुषेय, अमानवीय वगैरे ठेवणीतले शब्द किंवा वर आकाशाकडे निर्देश करून त्याची लीला अपरंपार अशा वाक्यांचा प्रहार. परंतु बुद्धिनिष्ठांना हे जेव्हा पटतच नाही, आणि आपले मन आपली बुद्धी गहाण ठेवण्यापासून जे वाचवू शकतात ते बंडखोर ठरतात, कारण ते मनाच्या सच्चा हाका ऐकतात. समतेचे पुरस्कर्ते, लोकहितवादी, समाज धुरीणांचे विचार समाजाला विषमतेच्या गर्तेत जाण्यापासून वाचवण्यासाठी मार्गदर्शक. परंतु असे विचार, हितोपदेश जाणून बुजून दुर्लक्षित करत, मनाचा सत्याकडे झुकणारा कल न मानता वर्तन म्हणजे शेख चिल्लीच्या झेरॉक्स नाही का? संतांनी कळवळून म्हटले आहे, बुडती हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. या कळवळ्याचे मोल जाणून मनाला तर्कनिष्ठ बनवून स्वहितासोबतच लोककल्याणही साधता येते. त्यासाठीच तर मनाचा मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी या सातत्य असले पाहिजे.

मध्यंतरी फार सुरेख निरूपण ऐकण्याचा योग आला. निरूपणकारांनी सुख आणि सौख्य यातील उकल फार सुंदर सांगितली. बाह्य उपचारांनी अल्पकालिक आनंद म्हणजे सुख, परंतु जे उपचार अंतर्यामी तरल अनुभूतीचा आनंद देतात ते सौख्य. हे सौख्यच जीवीचे जीवन असते जे सकारात्मकतेची ऊर्जा देते. अशा सौख्याच्या देवाणघेवाणीसाठी मन केले ग्वाही आणि नंतरच शक्य होईल देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने नंतरचा काव्यभाव घेता घेता घेणाऱ्याचे हात व्हावे घेणाऱ्याचे हात घ्यावे. अर्थात आपणासारखे करीन सकळाशी सौख्यानुभूतीच्या घागरी रित्या करण्यात कद्रुपणा करणार नाही हाच मनाचा मोठेपणा. असले मनाचे मोठेपण ललामभूतच आहे नाही का. नादातूनी नाद निर्मिती अगदी

तसंच विचारांना चालना देण्याचं ठरवलं की इतकं सुचत जातं की काय लिहू, मी किती लिहू असं होऊन जातं. आता हेच बघा ना, तिच्या मनातले किंवा सहज सुचलं म्हणून सारख्या सदरांसाठी लिहिताना माझं अगदी असंच होतंय. हातातली झरणी शब्द स्त्रवण्यासाठी जणू उतावी असल्यागत. मनाचे वारू तारू मध्ये सैरभैर, तर कधी सितप्रज्ञासारखे स्थिर, स्वतःशी संवाद करण्यात गुंग. असे लेखन करताना सहजच मनात येतं, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, सारे रोजचेच तरीही नवा सुवास सुवास. मनातील मळब दूर होऊन नवविचारांचा प्रकाश दिसू लागतो तेव्हा विसंवाद दूर होऊन अनेक उदाहरणांची मालिका नव्या रूपाने समोर ठाकते. गाणी जुनीच परंतु नव्याने विचार प्रवृत्त करतात.

मनातले बोल लोक कल्याणासाठी प्रकट व्हावेत, परंतु असे होताना दिसत नाही। वर्तमानाचा विचार करता घडणाऱ्या घटनांनी हादरायला होतो। भयावह लूट, लैंगिक आर्थिक शोषणांनी जीवन उद्ध्वस्त होत आहेत। मानसिक कोंडीने जीवन नकोसे करण्यापर्यंत दहशत निर्माण होते। व्यसन, भूकबळी, भूल थापांना पडलेले बळी, विषमता, आहेरे आणि नाहिरेची प्रचंड दरी, त्यामुळे थोतांडाच्या मागे लागणे, दांभिकता, या सगळ्यांमुळे भय इथले संपत नाही। संतापाचा उद्रेक होतो तरी बुडत्याचा पाय खोलात म्हणतात तसेच होत जाते। अशा दलदलीत फसलेले तशाच कृत्यांचे वाहक बनतात। अशांचा पोतराज कधी बनला त्यांचे त्यांनाही कळत नाही। कृष्णविवरात खोल खोल काळामिट्ट अंधार, आर्तता विरून जाते, भय मात्र कायमच राहते। या भयाची गडद छाया दूर सारण्याचा मार्ग मनाला ओळखा। तुझे आहे तुझ पाशी, परी तू जागा भुललाशी, हे खरे आहे। मोको कहा ढूंढे रे बंदे, मैं तेरे पास में, ना मंदिर में, ना मस्जिद में, ना काबे कैलाश में। खऱ्या संतांच्या विवेक वचनांचा तौलनिक विचार करण्याची सवय लावून घ्यायला हवी। अंतर्मनाच्या सावध करणाऱ्या हाका ऐकल्या पाहिजेत। मनाला विकलांग करू नका। आत्मसंयम व समाज हितैषी विचारांना समाजाभिमुख बनवण्याचा निर्धार, समानता, सन्मान, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकसंगत न्याय यासाठी कटिबद्ध, उत्तमोत्तमाला प्रवाही करणे, मला काय घेणे देणे या विचारांनी झापडबंद होऊन मैं और मेरी दुनिया असे वर्तन मानवतेला कलंकच। यासाठी अर्थात या कलंकापासून वाचण्यासाठी मनाचा मनाशी संवाद श्वासा इतकाच आवश्यक आहे। तोरा मन दर्पण कहलाये असे असले तरी असेही आहे की चेहरा मोरा याचा कुणी कधी पाहिला नाही। धनी अस्तित्वाचा तरीही याच्या विण दुसरा नाही। मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ, या तेजासाठी, या ऊर्जेसाठीच करावा अट्टाहास, अर्थात मनाचा मनाशी संवाद व्हावा। संवाद ही एक चिकित्साच आहे, थेरपी आहे। दासबोधाचा दाखला बघा। मन चिंती ते वैरी न चिंती, आपुलीच सावली भिववती हृदया, आपुलेच पदरव अनामिक भीतीचे भूत, या सर्वांची उपज कुठे? तर मनातच होते। म्हणून हा दाखला। तिच्या मनातले हे सदर इतके व्यापकतेकडे नेणारे की विचारांचे वारू लगाम लावण्यापलीकडे। परंतु कुठे थांबायचे हे जसे जीवनात महत्वाचे, तसेच लेखनातही महत्वाचे आहे। ते कळणे व तसे वळणे, समजले की जीवन याला कळले हो सहजच म्हणावेसे वाटावे। तद्वतच शब्दांकन ही थांबवता आले तरच मनातल्या भावभावना

त्यांचे लेखन प्रकटीकरण मनभावन होण्याची आशा पल्लवित होऊ शकेल, नाही का? वाद नको, संवाद हवा, विसंवाद नकोच नको. म्हणतात ना, मन उजियारा जब जब फैले, जग उजियारा होय. या तमसोमा ज्योतिर्गमयच्या मार्गक्रमणासाठी सुसंवादी पथिक होऊया. मनाची ये गुंती गुंफियला शेला, तिच्या म्हणजेच माझ्या मनातल्या शब्दांची कशिदाकारी सकळाशी आवडावी. या संवादी सुपंथाची यात्रिक मी नेहमीच संवाद साधण्यास आतुरलेली असेन. माझी लढीवाळ आशा पल्लवित होईलच या खात्रीसह मनाचा मनांना सुसंवादी नमस्कार.

मैत्रिणींनो, तिच्या शब्दातून या मालिकेअंतर्गत सुरेखा देवघरे यांचं मनोगत आपण आताच ऐकलं. मैत्रिणींनो, उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे छान छान थंडगार पदार्थ बनवून आपण खातो. थंडगार पेय, काहीतरी वेगळी चव, लवकर झटपट बनणारं असं काय बनवावं हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच असतो. थोडं पौष्टिकही हवं आणि घरातील मंडळींना आवडायलाही हवं. अशावेळी आपण नेहमीच ऍपल बनाना स्मूदी बनवू शकतो. आता बनाना काजू स्मूदी कशी बनवायची याची रेसिपी मी सांगते. लागणारं साहित्य आहे 10-12 काजू, अर्धा कप दही, अर्धा कप पाणी, चवीला विलायची, 2 चमचे मध, 2 केळी, 1 चमचा चिया सीड्स. हे झालं साहित्य. आता हे बनवायचं कसं? चिया सीड्स पाण्यात साधारण 1 तास भिजत ठेवायची. काजू कढईत हलके गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचेत. इकडे मिक्सरमध्ये दही, पाणी, केळ्याचे तुकडे आणि मध हे टाकून छान मिक्स करून घ्यायचं. मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. ग्लासमध्ये हे मिश्रण टाकल्यावर त्यामध्ये चिया सीड्स आणि काजूचे बारीक तुकडे करून टाकायचे. छान मिक्स करून या बनाना काजू स्मूदीचा आस्वाद घ्यायचा. झाली ना झटपट तयार? मैत्रिणींनो, तुम्ही हे नक्की करून बघा. मैत्रिणींनो, बघता बघता आता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलचा अभिप्राय नक्की कळवा आणि स्वतःची नक्की काळजी घ्या. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. आता मी राखी पाटील आपला इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर श्रोते आमचे कार्यक्रम ए आर मराठी डीटीएच उपग्रहवाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 1:05 आणि 24

45 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया हळदी कुंकू या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं.

0: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती। मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर। तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या। आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती।
1: श्रोतो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया निखारे या चित्रपटातील अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत। संगीत आहे बाळ पळसुले यांचं।

गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. श्रोता, एक निवेदन ऐका. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी http://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै. वेबसाईट पुन्हा ऐका http://awards.gov.in. निवेदन संपलं.

അരെ രാവി നക്കുക മല്ല ആയിത്തോ പാന പോയിൽ വേടാ അതേ ചർമ്മ ലഗ്

रसिक हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका, मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वरांजली.

आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गंगाधर म्हांबरे यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतो, गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लक्ष्मीची पाऊले या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि रंजना पेठे यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

लक्ष्मीची पावले या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि रंजना पेठे यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. आणि या गीताबरोबरच गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. यानंतर ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी पुणे केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.

ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. सीबीएसईच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज राजीनामा देणार आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या वर्ल्ड एनर्जी इन्व्हेस्टमेंट या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. भारतानं आपली वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधा बळकट करण्याचा आणि स्वच्छ ऊर्जेकडे संक्रमणासाठीच्या प्रयत्नांचा वेग वाढवला आहे. त्यामुळे गेल्या 5 वर्षात भारतातल्या ऊर्जा गुंतवणुकीत सरासरी वार्षिक 11% दरानं वाढ झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे. या काळात सौर ऊर्जेच्या गुंतवणूक

0: 25% वार्षिक दरानं तर तेल शुद्धीकरण क्षेत्रातली गुंतवणूक 23% दरानं वाढली आहे. कोळसा पुरवठा क्षेत्रात गुंतवणूक करणारा भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि गेल्या दशकात या क्षेत्रातली गुंतवणूक तिप्पट झाल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल, तसंच मूल्यमापनातल्या विसंगती संदर्भातल्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि त्यावर उपाययोजनाही केल्या जातील, असं प्रधान यावेळी म्हणाले.
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही है, इसको मैं दायित्व लेता हूँ उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की अनआंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करत होते. देशातल्या कष्टाळू शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच देशात अन्नसाठ्याची कोणतीही कमतरता नाही. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चौहान यावेळी म्हणाले. 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधील भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. या परिषदेत कृषी उत्पादन वाढवणं, लहरी हवामान आणि बदलत्या पावसाच्या पॅटर्ननुसार पीक लागवड, सेंद्रिय शेती, कृषी क्षेत्रासाठी विविध डिजिटल उपकरणं आणि एआयचा वापर, पिकांचे दुबार आणि तिबार उत्पादन आदी विषयांवर चर्चा होणार आहे. देशभरात आज ईद अल अदा अर्थात बकरी ईद भक्तिभावानं साजरी होत आहे. यानिमित्त विशेष नमाज आणि प्रवचनांचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद अल अदा निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण भक्ती, त्याग आणि समर्पणाचं प्रतीक असून तो सर्वांना मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा देतो. यानिमित्तानं नागरिकांनी समाजात प्रेम आणि बंधुभाव वाढवण्यासाठी दृढ संकल्प करावा असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात शांती, आनंद आणि सद्भावना घेऊन येवो अशा शब्दात उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही ईदनिमित्त समाजात बंधुभाव आणि सलोखा वृद्धिंगत होवो, सर्वांना यश आणि आरोग्य प्राप्त होवो अशी शुभकामना व्यक्त केली आहे. बकरी ईदमुळे आज नियोजित असलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या सीयूईटी यूजी अर्थात सर्वसाधारण विद्यापीठ प्रवेश परीक्षेचं सुधारित वेळापत्रक आणि प्रवेशपत्र राष्ट्रीय चाचणी संस्थेनं प्रसिद्ध केली आहेत. या परीक्षा आता 31 मे, 6 आणि 7 जून रोजी घेण्यात येतील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रसिद्ध करण्यात आली असून ती cuet.nta.nic.in या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. उर्वरित परीक्षांसाठीची प्रवेशपत्रं लवकरच प्रसिद्ध केली जातील. विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ नियमितपणे पाहून अद्ययावत माहिती मिळवत राहण्याचं आवाहन संस्थेनं केलं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सावरकर यांचं शौर्य आणि राष्ट्रभक्ती कायम लोकांना प्रेरणा देत राहील, तसंच त्यांची बुद्धिमत्ता आणि समाज सुधारणेवरील त्यांचा भर हे देखील विशेष उल्लेखनीय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहताना म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय आज जाहीर केला. सिद्धरामय्या यांनी आज बेंगळुरूतल्या निवासस्थानी मंत्रिमंडळ सदस्यांची बैठक बोलावली होती, त्यावेळी त्यांनी हा निर्णय जाहीर केल्याचं कर्नाटकचे संसदीय कामकाज मंत्री एच के पाटील यांनी बैठकीतून बाहेर पडताना वार्ताहरांना सांगितलं. सिद्धरामय्या आज दुपारी 3 वाजता राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करतील आणि डी के शिवकुमार नवे मुख्यमंत्री असतील, असंही ते म्हणाले. आजच्या बैठकीला शिवकुमारही उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीनं 4 प्रदेशाध्यक्षपदाच्या नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्ष मल्होत्रा यांची तर हरियाणाच्या प्रदेशाध्यक्षपदी डॉ अर्चना गुप्ता यांची नेमणूक झाली आहे. पंजाबमध्ये सरदार केवल सिंग ढिल्लो आणि त्रिपुरामध्ये आमदार अभिषेक देबरॉय यांची नेमणूक पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांनी केली आहे. अमेरिकेनं इराणच्या लष्करी तळावर हल्ला केल्यानंतर आज कच्च्या तेलाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 4.25% वाढून $97.83 प्रति बॅरल इतके झाले आहेत, तर अमेरिकेतल्या कच्च्या तेलाचे दर 4% वाढून $92.22 प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहेत. होर्मुझच्या समुद्रधुनीतून मालवाहतूक सुरळीत सुरू होईल या अपेक्षेनं या आठवड्यात तेलाच्या किमती कमी झाल्या होत्या, मात्र अमेरिकेच्या हल्ल्यानंतर यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. भारत आणि चीन यांच्यात सीमा प्रश्नाबाबत शिष्टमंडळ स्तरावर 35वी बैठक काल बीजिंग इथं झाली. शांतता आणि स्थैर्य स्थापन करण्याच्या प्रक्रियेच्या प्रगतीबाबत दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केलं. भारताच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व संयुक्त सचिव सुजित घोष आणि चीनच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सीमा आणि सागरी व्यवहार विभागाच्या महासंचालक हो यांगी यांनी केलं. कुवेतवर होणाऱ्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याला कुवेतच्या सुरक्षा दलाकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात असल्याचं कुवेतच्या लष्करानं म्हटलं आहे. नागरिकांना सूचनांचं पालन करण्याच्या सूचनाही लष्करानं दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असून त्याचं थेट प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर AIR न्यूज या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ॲपवर केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे एअर न्यूज, DD न्यूज तसंच प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या YouTube वाहिन्यांवरून हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित केला जाईल. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आज चमकदार कामगिरी केली. महिला एकेरी प्रकारात PV सिंधूनं जपानच्या रिको गुंजी हिचा 21-9, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या फेरीत तिचा सामना दक्षिण कोरियाच्या अॅन से यंग हिच्याशी होईल. पुरुष एकेरी प्रकारात थायलंडच्या खेळाडूनं दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्यानं भारताच्या लक्ष्य सेननंही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष दुहेरी प्रकारात सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं मलेशियाच्या जोडीचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. CBSEच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज राजीनामा देणार आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. 1:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत जिल्हा वार्तापत्र सांगली.
3: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत यंदाच्या आर्थिक वर्षासाठी 676.29 कोटी खर्चाला मंजुरी. आरेवाडी इथल्या बिरोबा मंदिराच्या पर्यटनासाठी 150 कोटीच्या विकास आराखड्याला जिल्हास्तरीय बैठकीत मंजुरी आणि सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान, यासह ऐकूयात आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सांगली जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 676.29 कोटी खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. या अनुषंगानं जिल्हा विकास आराखड्याअंतर्गत धोरणात्मक कामांचा

0: साठी जिल्हा वार्षिक योजनेतील 25% निधी राखून ठेवून विकास कामं प्रस्तावित करावीत असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकही मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. खरीप हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक बी बियाणं, खतं, कीटकनाशकं वेळेत उपलब्ध करून द्यावीत. ही सर्व उत्पादनं गुणवत्तापूर्ण असावीत यासाठी कृषी विभागानं सूक्ष्म नियोजन करावं असे निर्देश पाटील यांनी यावेळी दिले. दरम्यान जिल्ह्यात सध्या खरीप पेरणी पूर्व मशागतींना वेग आला आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार सांगली जिल्ह्यामध्ये घेण्यात आलेल्या लोक अदालतीत 3173 प्रकरणं तडजोडीनं तसंच 439 प्रलंबित प्रकरणं अशी एकंदर 3612 प्रकरणं निकाली करण्यात आली. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये सांगली जिल्ह्यातील आणखी 13 रुग्णालयांच्या समावेश बाबतचा प्रस्ताव शासनाला मंजुरीसाठी पाठवण्याचा निर्णय जिल्हा सनियंत्रण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्ह्यामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सध्या 184 रुग्णालयं कार्यरत आहेत. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत कवठे महांकाळ तालुक्यातील आरेवाडी इथल्या बिरोबा देवस्थानचा 149.75 कोटी रुपये खर्चाचा पर्यटन विकास आराखडा जिल्हास्तरीय बैठकीत मंजूर करण्यात आला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. हा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी राज्य शासनाला पाठवण्याच्या सूचना यावेळी पाटील यांनी दिल्या. बिरोबा देवालय इथं पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येतात. यात्रा काळात 1.5 ते 2 लाख भाविक 2 दिवस मुक्कामाला असतात. या क्षेत्राच्या विकास कामाच्या माध्यमातून पर्यटकांची मोठी सोय होऊन बिरोबा देवस्थान हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार आहे. जिल्ह्यात पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यात 66 टँकर्स तसंच 126 विहिरींचं अधिग्रहण आणि 9 विंधन विहिरी घेणं अशा उपाययोजनांसाठी सुमारे 4.8 कोटी रुपयांचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 टँकर आणि 7 विहिरींद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. ज्या स्त्रियांच्या पतीचं निधन झालं आहे अशा महिलांच्या आयुष्यात पुन्हा आनंद, आत्मविश्वास आणि जगण्याची उमेद निर्माण व्हावी या उद्देशानं सांगलीतील सुवासिनी ग्रुपतर्फे अधिक मासानिमित्त हळदी कुंकू आणि वाण भेटीचा कार्यक्रम उत्साहात झाला. 4 वर्षापूर्वी अस्मिता पत्की यांनी या सुवासिनी ग्रुप उपक्रमाची स्थापना केली. समाजात उपेक्षित वाटणाऱ्या महिलांना मानसिक आधार देणं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांना समाजात सन्मानानं आणि कणखरपणे उभे राहण्याची प्रेरणा देणं हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त सध्या देशभरात आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं विविध कार्यक्रम सादर होत आहेत. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून आकाशवाणी सांगली केंद्राच्या वतीनं चांदणे शब्द स्वरांचे हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात यशश्री जोशी, श्रीरंग जोशी आणि ओंकार कुष्टे या आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकारांनी आकाशवाणीची मूळ निर्मिती असलेली अनेक लोकप्रिय गीतं तसंच काही नवीन गीतं सादर केली. केशवराव अप्पाजी चौगुले सभागृहात झालेल्या या संगीत सभेला रसिक प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. तर श्रोते हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स या मध्यम लहरींवर अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोते आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 1:45 आणि 51 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया विठ्ठल शिंदे यांनी गायलेलं GR पालकर यांचं गीत.

विठ्ठल शिंदे यांनी गायलेलं ग आर पालकर यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया बा भ बोरकर यांची रचना सुधा वाटवे यांच्या स्वरात.

0: सुधा वाटवे यांनी गायलेलं बा भ बोरकर यांचं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा ठीक 1:55 झाला आहे. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत साहित्यावर आधारित चित्रपटांबाबत आपण जाणून घेणार आहोत. आजच्या भागात ऐकूया देवदास या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण एका अशा कला प्रकाराबद्दल बोलणार आहोत जो तुमच्या आमच्या जीवाभावाचा विषय आहे. दोन्हीत आपल्याला आनंद, जीवनदर्शन आणि दृष्टी मिळू शकते. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपली स्वप्न चिरडली जाऊ शकतात, आपले प्रयत्न विफल होतात, निराशा येते. अशा वेळी आपल्या मनाला आसरा असतो तो साहित्यातील शब्दांचा, चित्रपटातील एखाद्या दृश्याचा, कधी वाचलेलं पुस्तक

0: त्यातील शब्द आणि भाव अचानक जागे होऊन आपल्याला आधार देतात, उमेद जागवतात. आलाय ना हा अनुभव तुम्हालाही? साहित्यात शब्दातून जग निर्माण होतं तर चित्रपटाची भाषा दृश्यातून उमटते. साहित्यिक 100 शब्दाचं वर्णन परिसर वाचकांच्या मनात उभा करतो, तोच परिसर क्षणार्धात दृश्यातून प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर उभा राहतो. माध्यमांतर असं केलं की या बाबी होणं साहजिकच आहे. प्रत्येक माध्यमाची खासियत आणि कमतरता भिन्न असल्याने हे बदल स्वाभाविक आहेत. त्यामुळे साहित्यच श्रेष्ठ असं समजायचं काही कारण नाही. खरं तर तसा भेद करूही नये, त्यात रस घेऊन माध्यमाचं महत्व ठरवावं. काही बाबतीत साहित्यातील शब्द महत्वाचा ठरेल, पण त्याचा चित्रपटीय आविष्कार, संगीत, चित्रीकरण, अभिनय ह्या त्या माध्यमाच्या महत्वाच्या अंगांमुळे अधिक परिणामकारक ठरेल. इथं कोणतं माध्यम श्रेष्ठ कोणतं कनिष्ठ हे ठरवायची स्पर्धाच नाहीये. मनावर होणाऱ्या परिणामांचे पडसाद टिपणं, दोन्हीचे सामर्थ्य समजून घेणं, घाईने शेरेबाजी न करता रसिकता जाणवणं हे आहे. हिंदी मराठी चित्रपटांना आरंभीच्या काळात साहित्याने चांगलाच उठाव दिला. हिंदीत बंगालच्या साहित्याने आघाडी घेतलेली दिसते. विभूतीभूषण बंदोपाध्याय, शरदचंद्र चटर्जी ही नावं सहज आठवली. त्यांच्या कादंबऱ्यावरती वेगवेगळ्या काळातील दिग्दर्शकाने चित्रपट केले. उदाहरणार्थ देवदास कादंबरी होती तर 3 चित्रपट बनले. कथा तर सांगत बसत नाही, पण त्यातील कथानकाने वाचक आणि प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलं हे निश्चित. वास्तविक यातील नायक देवदास हा काही नेहमीच्या चित्रपटात असतो तसा ही मॅन नाही आहे. बहुतेक बंगाली साहित्यात नायिका ह्या अधिक कडखर आणि प्रेमासाठी रूढीच्या विरोधात जायला डगमगत नाहीत. देवदासमध्ये ती हिंमत नसते, पण देवदासच्या बरोबर राहायला मिळावं आणि अर्थात विवाह व्हावा म्हणून एकदा पारो सगळं सोडून रात्री त्याच्याकडे येते. पण त्याची हिंमत नसते. तो म्हणतो, हे धाडस तू का केलंस? मी तुला बदनाम केलं तर? इतका तो दुबळा. तीच गोष्ट त्याच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या आणि आपला व्यवसाय सोडून जोगीण बदलेल्या चंद्रमुखीला आपलं करायचं धैर्य देखील त्याच्यात नव्हतं. तरीही तो हिरो होता आणि आहे. याचं रहस्य कथेत आणि चित्रकरणात आहे. हिरो नेहमीच उदात्त वागणार, सारी बंधनं तोडणारा असाच हवा असं काही नाहीये. देवदास हा सामान्यातील एक असू शकतो. एकेकाळी तरुणा देवदास सिंड्रोम झाला होता. जिसे तू कबूल करले वो अदा कहां से लाओ, तेरे दिल को जो लुभाये वो गीत कहां से लाओ. नायिकेने सर्वस्व द्यावे आणि नायक दुबळेपणाने ते घेऊ नये. सुशिक्षित सुस्वभावी असूनही तो पारोला कधीच विसरू शकला नाही.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला देवदास या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसे अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:20 झाले आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी येत्या 24 तासासाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात हवामान आकाश ढगाळलेलं राहील. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता वळूयात आपल्या कार्यक्रमाकडे. आज आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमाकडे. कार्यक्रमामध्ये फेरोमन सापळे याविषयी माहिती आपण ऐकूया. वाचक स्वर आहे स्वप्निता शिंदे यांचा.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये भौतिक उपाय म्हणून फेरोमोन सापळे उपयुक्त ठरतात. फेरोमोन्स म्हणजे कीटकांचे लैंगिक गंध मिलनासाठी मादी कीटक आपल्या शरीरातून विशिष्ट गंध असलेले रसायन बाहेर सोडतात की जे संवेदनाचे कार्य करतात. कृत्रिमरित्या असे अनेक कामगंध विकसित केले आणि मग कीड नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फेरोमोन सापळे

0: तयार केली. प्रामुख्याने किडींच्या प्रादुर्भावाची पूर्वकल्पना घेणे, एकत्रितपणे किडी सापळ्यात पकडणे आणि कीटकांच्या मिलनात अडथळा उत्पन्न करणे या तीन कारणांसाठी सापळे तयार करण्यात आले. फेरोमोन सापळ्याचे वॉटर ट्रॅप्स, फनेल ट्रॅप्स, रक्षक ट्रॅप्स असे प्रकार आहेत. सापळ्यात वेगवेगळ्या मादी किडीचे कृत्रिमरित्या तयार केलेले कामगंध बसवावे लागतात, त्यालाच प्रलोभन कुपी असे म्हणतात. या कामगंध कुपीकडे नर पतंग मिलनासाठी आकर्षिले जातात. त्यावेळी ते सापळ्याच्या खाली लावलेल्या प्लॅस्टिक पिशवीत पडतात, अडकतात आणि त्यांचा आपल्याला नाश करता येतो. त्यामुळे मिलनात अडथळा येतो आणि मग पुढची संख्या नियंत्रितच ठेवली जाते. वॉटर ट्रॅप्स या सापळ्याचा वापर प्रामुख्याने वांग्यावरच्या शेंडे आणि फळ पोखरणाऱ्या अळीसाठी ट्यूसिन ल्यूर, कोबी फ्लॉवर मधल्या गड्डा पोखरणाऱ्या अळीसाठी डीबीएम ल्यूर, उसावरील खोडकिडीसाठी ईएसबी ल्यूर इत्यादींचा वापर केला जातो. वॉटर ट्रॅप्स छत्रीच्या आकाराचे असतात. या ट्रॅप्स मध्ये खालच्या पिवळ्या रंगाच्या पिशवीत पाणी आणि गोडेतेल असते. यात पतंग पडतात आणि मरतात. जमिनीपासून 2 फुटावर काठीच्या आधाराने प्रति एकरी 16 सापळे बसवावेत. वरचेवर ल्यूर बदलावेत. हरभऱ्यावरील घाटे अळी, सोयाबीनवरील लष्करी अळी, टोमॅटोवरील फळ पोखरणारी अळी, तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी, कपाशीवरील शेंद्री बोंड अळी, ढोबळी मिरचीवरील फळ पोखरणारी अळी, सूर्यफूल भुईमुगावरील पानं कुरतडणारी अळी इत्यादींच्या नियंत्रणासाठी फनेल ट्रॅप्स वापरतात. फनेल ट्रॅप्स पीक फुलावर येण्याच्या वेळी लागवडीनंतर महिन्याभरात एकरात 10 ते 12 फनेल उभे करावेत. रक्षक सापळे हे प्रामुख्याने वेलवर्गीय भाजीपाला, पेरू, आंबा यावर येणाऱ्या फळमाशीच्या नियंत्रणासाठी वापरतात. काकडी, कलिंगड, खरबूज, दुधी भोपळा, दोडका, कारली, गिलकी, पेरू आणि आंबा या पिकांचं फळमाशी नुकसान करते. तिच्या नियंत्रणासाठी रक्षक सापळे उपयोगी पडतात. एकरी 4 ते 6 सापळे विखुरलेल्या स्थितीत बसवावेत. फळमाशीसाठी वापरात असलेले कॅप्सूल 15 दिवसांनी बदलावेत. चिकट सापळे गडद पिवळे आणि गडद निळ्या रंगाचे असतात. पिवळे सापळे पांढरी माशी, तुडतुडे, मावा आणि नागअळीसाठी तर निळे सापळे फुलकिडे आणि मावा या किडींना आकर्षित करतात. स्ट्रॅप्सच्या दोन्ही बाजूंना चिकट द्रव लावलेला असतो. कीटक आकर्षिले जातात आणि चिकटले जातात. एका एकरात 20 सापळे लावावेत. वेगवेगळ्या किडींचे वेगवेगळी कामगंध वापरून किडींचे नियंत्रण फेरोमोन सापळ्याने केलं जातं. अशा या फेरोमोन सापळ्याचे अनेक फायदे होतात.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात आताच आपण फेरोमोन सापळे याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्रोता स्वप्निता शिंदे यांचा हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
2: रसिक हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही. आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर. स्वरांजली
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:05 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: श्रोते हो, नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयाची माहिती घेणार आहोत, ते म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन. सगळ्यात आधी जाणून घेऊया पोस्टपार्टम डिप्रेशन.

0: ओव्युलेशन म्हणजे काय? डिलिव्हरी झाल्यानंतर स्त्रीच्या शरीरामध्ये होणारे काही अनिश्चित आणि चिंताजनक शारीरिक आणि भावनात्मक जे बदल असतात त्याला पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणतात. जनरली डिलिव्हरीनंतरच्या काही आठवड्यात किंवा वर्षभरानंतर हे बदल जाणवावे लागतात. याचा परिणाम इमोशनल, वैचारिक क्षमता, झोप, बाळासोबतचे तिचे बॉन्डिंग व संपूर्ण हेल्थवर होतो. आपल्याला वाटतं की हा आजार किंवा ही कंडिशन भारतामध्ये नाही आहे, कारण आपल्याकडे बाळ बाळंतिणीची काळजी घेणारे कोणी ना कोणी घरी असतेच. डिप्रेशन वगैरे ह्या गोष्टी आपल्याकडे फिरकू शकत नाहीत, कारण बाळ झालं की सोहळे सुरू होतात. पाचवीची पूजा, बारसे, जेवण, अन्नप्राशन संस्कार असे अनेक सोहळे होतात. तरीही आपल्याकडे ह्या केसेस सध्या वाढताना दिसत आहेत. आता हा आजार का होतो याची कारणं आपण पाहूया. यामध्ये काही महत्वाचे घटक आहेत. सगळ्यात पहिला म्हणजे हॉर्मोनल शिफ्ट. डिलिव्हरीच्या दरम्यान होणारे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन यामध्ये मेजर बदल हे एक सर्वात महत्वाचं कारण आहे. स्ट्रेस हॉर्मोनचा स्पाइक, डिलिव्हरीनंतर होणारा थायरॉइडचा इम्बॅलन्स, तसंच न्यूट्रिशनल डिफिशियन्सी, मेजरली आयर्न डिफिशियन्सी, B12 किंवा D3 डिफिशियन्सी ही महत्वाची कारणं यामध्ये येतात. दुसरं महत्वाचं कारण आहे फिजिकल एक्झॉशन. रात्री बाळाला दूध पाजण्यासाठी किंवा बाळाचं रडणं वगैरे ह्यामुळे होणारी अपुरी झोप, तसंच अॅनिमियामुळे आलेला थकवा, सिझेरियनमध्ये होणाऱ्या वेदना असतील किंवा ब्रेस्ट फिडिंगमध्ये येणाऱ्या समस्या ही याची कारणं आहेत. तिसरा घटक म्हणजे भारतीय संस्कृती किंवा रूढीशी निगडीत कारण. स्त्रियांमध्ये सतत एक आदर्श सून किंवा आदर्श माता होण्याचं प्रेशर असतं, हेही याचं एक प्रमुख कारण आहे. काही कुटुंबामध्ये मुलगा होण्यासाठी दबाव असतो, हेही याचं एक कारण आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वडीलधाऱ्या व्यक्ती सतत काही ना काही सूचना देत असतात. या दबावामुळे मोकळेपणाने वावरता न येणं हे सुद्धा याचं एक कारण आहे. बाळाला सांभाळतानाही सततच्या सूचनांचा भडीमार करत राहणं हेही यामध्ये एक येतं. मानसिक आरोग्यासाठी तज्ज्ञांची मदत घेताना संकोच वाटणं हेही याचं एक कारण आहे. यानंतर चौथं महत्वाचं कारण सामाजिक व भावनिक गोंधळ. यामध्ये नवऱ्याचा सपोर्ट किंवा संवाद याची कमतरता भासणं, डिलिव्हरीच्या दरम्यान आर्थिक ताण किंवा नोकरीची अनिश्चितता हेही एक कारण आहे. घर व मित्रांपासून लांब राहणं, म्हणजे काही लोक नोकरीनिमित्त अदर स्टेटमध्ये राहतात किंवा देशाबाहेर राहतात, त्यांना मनमोकळेपणाने संवाद साधता येत नाही किंवा मदतीची कमतरता भासते. यासोबतच अँझायटी व डिप्रेशनची हिस्ट्री असणं हाही यामध्ये एक महत्वाचा घटक असू शकतो. श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया. पुढील भागात आपण याची लक्षणं व चिकित्सा जाणून घेऊया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमेन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर. श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये तयार होणारे एन्झाईम्स हे त्याचे मुख्य कार्यकारी घटक असतात. हे एन्झाईम्स घाण, तेल, चरबी आणि सेंद्रिय पदार्थांचं विघटन करतात. उदाहरणार्थ लिपेस हे एन्झाईम चरबीचं विघटन करतं, प्रोटीअस प्रथिनांचं विघटन करतं आणि एमायलेज स्टार्चचं विघटन करतं. त्यामुळे बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावीपणे स्वच्छता करू शकतो. या प्रक्रियेमध्ये तयार होणारं ऍसिटिक ऍसिड हा एक महत्वाचा घटक आहे. हे ऍसिड जंतुनाशक म्हणून कार्य करतं आणि दुर्गंधी कमी करण्यास मदत करतं. याशिवाय फ्लॅवोनॉइड्स, टॅनिन्स आणि सॅपोनिन्स यासारखे घटक सुद्धा तयार होतात. ते स्वच्छतेमध्ये आणि जंतुनाशकात महत्वाची भूमिका बजावतात. बायो क्लिन्झर तयार करताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. सर्व

सर्वप्रथम वापरलेलं भांडं स्वच्छ आणि कोरडं असावं. मिश्रणामध्ये प्लॅस्टिक, काच किंवा धातूचे हानिकारक पदार्थ नसावेत. तसंच फर्मेंटेशन दरम्यान भांडं पूर्णपणे हवाबंद ठेवू नये, कारण गॅस तयार होतो. वेळोवेळी गॅस बाहेर सोडणं आवश्यक आहे. या प्रक्रियेचा एक महत्वाचा फायदा म्हणजे ती पूर्णपणे नैसर्गिक आणि पर्यावरण पूरक आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचं कृत्रिम रसायन वापरलं जात नाही, त्यामुळे तयार होणारा बायो क्लिन्झर सुरक्षित असतो आणि पर्यावरणाला कोणतीही हानी पोचवत नाही. बायो क्लिन्झर तयार करण्याची ही प्रक्रिया केवळ घरगुती वापरापुरती मर्यादित नाही, तर मोठ्या प्रमाणावर देखील वापरता येते. शाळा, महाविद्यालय, उद्योग आणि सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बायो क्लिन्झर तयार करून त्याचा उपयोग करता येतो. त्यामुळे कचरा व्यवस्थापन सुधारतं आणि पर्यावरण संरक्षणाला हातभार लागतो. याशिवाय या प्रक्रियेमुळे लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढते. लोक स्वतः सेंद्रिय कचऱ्याचा उपयोग करून उपयुक्त उत्पादन तयार करू लागतात, त्यामुळे वेस्ट टू वेल्थ ही संकल्पना प्रत्यक्षात येते. शेवटी बायो क्लिन्झरची निर्मिती प्रक्रिया ही एक साधी, स्वस्त आणि प्रभावी पद्धत आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून आपण सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन करू शकतो, पर्यावरणाचं संरक्षण करू शकतो आणि सुरक्षित स्वच्छता साधन तयार करू शकतो. बायो क्लिन्झरची कार्यपद्धती मुख्यतः फर्मेंटेशन प्रक्रियेवर आधारित आहे. या प्रक्रियेमध्ये सूक्ष्मजीवांची महत्वाची भूमिका असते. फळांच्या साली, भाजीपाल्याचा कचरा, गूळ यामध्ये नैसर्गिकरित्या उपस्थित असलेले बॅक्टेरिया आणि यीस्ट हे सूक्ष्मजीव गुळामधील साखरेचं विघटन करतात. या विघटन प्रक्रियेमुळे विविध प्रकारचे एन्झाईम्स आणि सेंद्रिय आम्ल तयार होतात. ही प्रक्रिया अंशतः एनारोबिक वातावरणात घडते, ज्यामुळे विशिष्ट प्रकारचे सूक्ष्मजीव सक्रिय होतात. या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम गुळामधील सुक्रोज या साखरेचं ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये रुपांतर होतं. त्यानंतर सूक्ष्मजीव या साध्या साखरेचं विघटन करून ऊर्जा निर्माण करतात. या प्रक्रियेदरम्यान कार्बन डायऑक्साईड, अल्कोहोल आणि विविध सेंद्रिय आम्ल तयार होतात. ही जैवरासायनिक प्रक्रिया बायो क्लिन्झर तयार होण्याचा मुख्य आधार आहे. परिसर या कार्यक्रमात आताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

परिसर हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 2:15 दोपहर समाचार हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. ठीक 2:15.

आकाशवाणी मुंबई केंद्र स्मितावाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर श्रोता आमचे कार्यक्रम एआर मराठी डीटीएच उपग्रहवाहिनी तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 2:30 आणि 40 सेकंद होत आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत ऋतुजा लाड यांचं उपशास्त्रीय गायन. सुरुवातीला दादरा, सावन आणि कजरी. दादराचे बोल आहेत भीगी जाऊ मे पिया बचाए कैसे. सावनचे बोल आहेत तुम बिन विदेशी फियर वा कैसे काटे बरसात. कजरी बोल आहेत बैरी काटे सताए. यांना साथसंगत अशी आहे तबल्याची साथ आहे मिलिंद जोशी यांची आणि हार्मोनियमची साथ आहे अभिषेक काठे यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऋतुजा लाड यांचं उपशास्त्रीय गायन. सुरुवातीला दादरा, नंतर सावन आणि कजरी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऋतुजा लाड यांचं उपशास्त्रीय गायन ऐकलं. सुरुवातीला दादरा, सावन आणि कजरी यांना साथ संगत अशी होती. तबला साथ होती मिलिंद जोशी यांची आणि हार्मोनियमची साथ होती अभिषेक काथे यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. श्रोतो, आज संध्याकाळी 5:02 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात महेश राव यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहात, राग भीमपलास, आणि रात्री 10 गोविंदराव दंताळे यांचं गायन राग जोगिया. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 आहेत. ठीक 3 आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. सीबीएसईच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. शेतकऱ्यांच्या कष्टामुळे देशात अन्नसाठ्याची कमतरता नाही. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त असून ते गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चौहान यावेळी म्हणाले. 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधली भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद आज राज्यात भक्तिभावाने साजरा होत आहे. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मशिदी आणि ईदगाहमध्ये नमाज अदा करण्यात आली. हिंगोलीतल्या ईदगाह मैदानावर नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी या सणाची

0: सुरुवात केली. परस्परांना शुभेच्छा देत मुस्लिम बांधवांनी हा सण उत्साहात साजरा केला. सोलापूर शहरातही बकरी ईदचा सण उत्साहात साजरा झाला. सोलापूर शहरातल्या शाही आलमगीर ईदगाह, अहले हदीस आलमगीर, जुना आदिलशाही तसंच असार मैदान ईदगाह या पाचही प्रमुख ठिकाणी आज सकाळी ईदची विशेष नमाज पठण करण्यात आली. मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं या पठणात सहभागी झाले होते. बकरी ईदमुळे आज नियोजित असलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या CUET UG अर्थात सर्वसाधारण विद्यापीठ प्रवेश परीक्षेचं सुधारित वेळापत्रक आणि प्रवेशपत्र राष्ट्रीय चाचणी संस्थेने प्रसिद्ध केली आहेत. या परीक्षा आता 31 मे, 6 आणि 7 जून रोजी घेण्यात येतील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रसिद्ध करण्यात आली असून ती CUET.NTA.NIC.IN या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. उर्वरित परीक्षांसाठीची प्रवेशपत्रं लवकरच प्रसिद्ध केली जातील. विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ नियमितपणे पाहून अद्ययावत माहिती मिळवत राहण्याचं आवाहन संस्थेनं केलं आहे. CBSEच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत CBSEच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल तसंच मूल्यमापनातल्या विसंगती संदर्भातल्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि त्यावर उपाययोजनाही केल्या जातील असं प्रधान यावेळी म्हणाले.
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनकी हाथ में आए, ये OSM की व्यवस्था है. पहली बार देश में CBSE ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही है, इसको मैं दायित्व लेता हूँ उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की अनआंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्र्यांनी काल केंद्रीय जलसिंचन मंत्री CR पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर सांगितलं. राज्यातल्या 75%पेक्षा जास्त पूर्ण झालेल्या योजना तसंच 50 ते 75% दरम्यान पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्यानं निधी दिला जाणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या वर्ल्ड एनर्जी इन्व्हेस्टमेंट या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. भारताने आपली वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधा बळकट करण्याचा आणि स्वच्छ ऊर्जेकडे संक्रमणासाठीच्या प्रयत्नांचा वेग वाढवला आहे. त्यामुळे गेल्या 5 वर्षात भारतातल्या ऊर्जा गुंतवणुकीत सरासरी वार्षिक 11% दराने वाढ झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. या काळात सौर ऊर्जेच्या गुंतवणुकीत 25% वार्षिक दराने तर तेल शुद्धीकरण क्षेत्रातली गुंतवणूक 23% दराने वाढली आहे. कोळसा पुरवठा क्षेत्रात गुंतवणूक करणारा भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि गेल्या दशकात या क्षेत्रातली गुंतवणूक तिप्पट झाल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सावरकर यांचं शौर्य आणि राष्ट्रभक्ती कायम लोकांना प्रेरणा देत राहील तसंच त्यांची बुद्धिमत्ता आणि समाजसुधारणेवरील त्यांचा भर हे देखील विशेष उल्लेखनीय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहताना म्हटलं आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण केलं आहे. राज्यपाल विष्णू देववर्मा यांनी आज मुंबईत लोकभवन इथं सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. प्रतिभावंत साहित्यिक, भाषाशुद्धीचे प्रणेते, थोर देशभक्त, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम असं मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. मुंबई महानगरपालिकेत आज सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रीय महिला आयोगाने भारतातील मुस्लिम महिलांच्या हक्कांबाबत शिफारशी करणारा सविस्तर अहवाल

0: गृहमंत्रालय, महिला आणि बालविकास मंत्रालय आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाला सादर केला आहे. विस्तृत विचारविनिमयानंतर तयार करण्यात आलेल्या या अहवालाचा उद्देश देशभरातल्या मुस्लिम महिलांचे कायदेशीर, सामाजिक आणि घटनात्मक हक्क बळकट करणं हा आहे. ताज्या कायदेशीर सुधारणांमुळे महिलांचे हक्क दृढ झाले असले तरी कायद्याबाबत जागरुकता आणि पीडितांपर्यंत न्यायाची पोहोच सुधारण्याची गरज असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. या अहवालात विवाह, घटस्फोट, पोटगी, मुलांचा ताबा आणि मालमत्तेचे हक्क यांसारखे मुद्दे हाताळले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात आरामदायी आणि जलद प्रवासाच्या दृष्टीने मेट्रो 5 या महत्वाच्या प्रकल्पाच्या विस्तारित टप्प्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या मेट्रो मार्गाची एकूण लांबी 34 किलोमीटरपेक्षा जास्त झाली असून ती या क्षेत्रातली सर्वात मोठी मेट्रो मार्गिका ठरली आहे. या समाविष्ट होणाऱ्या मेट्रो 5A विस्तार आता ठाणे, भिवंडी, उल्हासनगरपर्यंत करण्यात येणार आहे. या विस्तारानंतर मेट्रो 5 प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च 18,130 कोटी इतका झाला आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत मेट्रो 5 ठाणे ते धामणकर नाका हा पहिला टप्पा सुरू होण्याची अपेक्षा आहे. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आज चमकदार कामगिरी केली. महिला एकेरी प्रकारात पीव्ही सिंधूने जपानच्या रिको गुंजी हिचा 21-9, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या फेरीत तिचा सामना दक्षिण कोरियाच्या अॅन से यंग हिच्याशी होईल. पुरुष एकेरी प्रकारात थायलंडच्या खेळाडूने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्यानं भारताच्या लक्ष्य सेनलाही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने मलेशियाच्या जोडीचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 जूनपासून सुरू होणाऱ्या बेमुदत उपोषणादरम्यान आपल्या आरोग्याला अपाय झाला तर महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा समुदायाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि आरक्षणासंदर्भातल्या उरलेल्या मागण्या 29 मेपर्यंत पूर्ण कराव्यात अशी मागणी जरांगे यांनी सरकारकडे केली आहे. शांततापूर्ण आंदोलनानंतरही सरकारने मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण केली नाही असा आरोप त्यांनी केला. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर क्षेत्रीय युनिट अंतर्गत कार्यरत नागपूर विभागीय पथकाने म्हैसूर इथं मोठी कारवाई करत अवैध वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत भारतीय हत्तींच्या सुळ्यांचा म्हणजेच हस्तिदंताचा अवैध व्यापार करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. सीबीएसईच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 3:10 आणि 12 सेकंद झाली आहेत. अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेतील प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत सायंकाळी 4:58. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. नमस्कार.

ए आर मराठी DTH उपग्रहवाहिनी ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत. दुपारचे 3:12 आणि 5 सेकंद झाले आहेत. जाणून घेऊया आज सकाळी 8:30 नोंदीनुसार प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. राज्यात सर्वत्र हवामान कोरडं होतं. सगळ्यात जास्त कमाल तापमानाची नोंद ब्रह्मपुरी इथं 46.6 अंश इतकी करण्यात आली. वादळांचा वेग कोकणात 37 किलोमीटर प्रतितास, पालघर येथे 28 किलोमीटर प्रतितास, मध्य महाराष्ट्र इथे 44 किलोमीटर प्रतितास, नाशिक 41 किलोमीटर प्रतितास, मराठवाडा अंबेजोगाई बीड 37 किलोमीटर प्रतितास, लातूर 37 किलोमीटर प्रतितास. विजांच्या कडकडाटांसह मेघांच्या गडगडाटांसह काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसंच वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. वेग 40 ते 50 किलोमीटर प्रतितास राहील आणि तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट राहील. तसंच येत्या 48 तासात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. मुंबई शहर आणि उपनगरात कमाल आणि किमान तापमान 34 अंश सेल्सिअस ते 28 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे. ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी येत्या 24 तासासाठी हवामानाचा अंदाज. आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नैऋत्यकडनं ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. वादळात हा वेग 65 किलोमीटर प्रतितास वाढण्याची शक्यता आहे. या दरम्यान सोमेलिया बंदर, दक्षिण अरबी समुद्र या भागात मच्छीमारांनी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. दुपारचे 3:14 आणि 33 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

0: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. वनिता मंडळ या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरी संजीवनी या मालेत डॉक्टर मनीषा फडके यांचं भाषण, भाग दुसरा. सादरकर्त्या नेहा खरे.
1: मैत्रिणींनो, श्रोते हो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी नेहा खरे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. ज्ञानेश्वरी संजीवनी या मालिकेतून आपण ज्ञानेश्वरीचं अंतरंग उलगडण्याचा प्रयत्न करत असतो, अर्थातच तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या व्याख्यानातून. आज या मालिकेमध्ये ज्ञानेश्वरीतल्या विविध बलस्थानांपैकी चित्रमयतेविषयी आपल्याशी संवाद साधणार आहेत संत साहित्याच्या अभ्यासक डॉक्टर मनीषा फडके. ऐकूया ज्ञानेश्वरी संजीवनी भाग 22.

वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा, परतत्वाचा स्पर्श झालेलं काव्य सगळ्यात उत्तम, असं परतत्वाचं निरूपण करणारं रसपूर्ण काव्य करताना ज्ञानेश्वर वेगवेगळ्या इंद्रिय संवेदनांना साद घालतात. ज्ञानेश्वर गीताकथा सांगतायत, पण ते म्हणतात ह्या कथेच्या श्रवणानं ती सुरस आहे म्हणून कानाचं पारणं फिटेल आणि संसार दुःखही समूळ नाहीसं होईल. त्यासाठी मनाचा निग्रह करायला नको आणि इंद्रियांना दुःखही द्यायला नको. हे किती सहज सोपं आहे, हे कसं

होतं ते सांगताना ज्ञानेश्वर म्हणतात, सहजे मलया नीलू मंद सुगंधू, तया अमृताचा होय स्वादू, आणि तेथेची जोडे नादू जरी दैवगत्या, तरी स्पर्शे सर्वांग निववी, स्वादे जिव्हे ते नाचवी, देवीची काना करवी म्हणवी बापू माझा. ते म्हणतात मलया नील पर्वतावरनं वाहत आलेला वारा आहे, त्यामुळे सुगंध त्याला आहेच. ह्याच वाऱ्याला अमृताचा स्वाद मिळाला आणि नादही जोडला गेला तर तो स्पर्शानं सर्वांग निववेल, जिभेने स्वाद चाखता येईल आणि काना करवी श्रवणाचा आनंद मिळेल. तसंच माझा हा ग्रंथ ऐकलात तर मनाचा निग्रह करायला नको, इंद्रियांना दुःख द्यायला नको, कानाचं पारणं फिटेल आणि संसार दुःखही समूळ नाहीसं होईल. अशा इंद्रिय संवेदना जागवत वसंताच्या आगमनाचं रूपक ज्ञानेश्वर करतात. भक्तांचा मेळावा आहे आणि तिथे गीतेवर व्याख्यान करणारा व्याख्याता आला. ते म्हणतात जणू काही बगीचामध्ये वसंत ऋतू आला. हा किती कोवळिकेचा आनंद सोहळा, त्याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर म्हणतात, नवपल्लवी रोमांचितू, मंदानिळे कापवितू, आमोद जळे वोलवितू फुलांचे डोळे, कोकिळ कलरवाचे निमिषे, सद्गद बोलवीत जैसे, वसंतका प्रवेशे मद्भक्त आरामी. झाडाला नवी पालवी फुटली आहे ती जणू काही रोमांचांप्रमाणे. मंद वारा वाहतोय आणि फुलांचे डोळे मधानी जणू काही भरून आलेत. कोकिळ आपल्या पंचमसुरांनी गातोय असा हा वसंत प्रवेशला आहे. अशा या वसंत ऋतूचा अनुभव येतो. तसंच जेव्हा दोन ज्ञानी एकमेकांशी बोलतात तेव्हा जणू काही वसंत फुलून येतो. इथे अष्टसात्विक भावातील काही लक्षणांचा उल्लेख ज्ञानेश्वर करतात. आणि मग दुसऱ्या ठिकाणी अष्टसात्विक भावांनी दाटून आलेल्या संजयाचं चित्र, हे चित्र पाहून आपल्या अंगावरही रोमांच उभे राहतात. ज्ञानेश्वर म्हणतात, संजयाची काय अवस्था झाली? चित्त चाकाटले आटू घेत, वाचा पांगुळली जेथींची तेथ, आपाद कंचुकीत रोमांच आले. त्याचे डोळे अर्धवट उघडे आहेत आणि त्या डोळ्यांतून जणू आनंदाश्रूंचा वर्षाव होतोय. अंतःकरणामध्ये सुखाच्या उर्मी उठतायत आणि त्या सुखांच्या उर्मीमुळे त्याचं शरीर कंपायमान झालंय. चित्त आटून गेलंय, वाचेतून शब्द फुटत नाहीत आणि सबंध अंगभर रोमांच आलेत. पै आघवाची रोममुळी आली, स्वेद कर्णिका निर्मळी, लेईला मोतियांची कडियाळी आवडे तैसा. आणि हे रोमांच उभे राहिलेत, या रोमांचांच्या मुळाशी स्वेदकर्णिका आहेत आणि त्यामुळे हा संजय कसा दिसतोय तर जणू मोत्यांचा अंगरखा त्यांनी घातलाय असा हा संजय दिसतोय. महासुखाने भरलेला हा संजय ज्ञानेश्वर आपल्यासमोर चित्रित करतात आणि हे सुख कधीतरी मलाही मिळेल अशी इच्छा मनात उत्पन्न करतात. ह्या सुखचित्राशी आपण थबकून जातो. संजयाच्या ठिकाणी निर्माण झालेल्या सुखाच्या उर्मी जणू आपल्यापर्यंत येऊन पोचतात आणि ह्या लाटांमध्ये बुलून जाणं सुखाचं आहे अशी मनोभूमिका तयार होते. संजयाच्या भावविश्वाची ही मोहिनी कृष्णाशी एकात्मतेची ओढ निर्देशित करते. ज्ञानेश्वर ही चित्रमय वर्णनं करतात तेव्हा त्यांच्या प्रतिभेचा आविष्कार दृश्यरूप घेऊन जणू आनंदाचे चित्र रेखत जातो. विश्वरूप बघितल्यावर अर्जुनाची अवस्थाही ते अशीच चित्रित करतात. अभूतपूर्व, अद्भुत, केवळ दिव्यचक्षूनं दिसू शकणारं रूप अर्जुनाने बघितलं आणि त्या अर्जुनाची मनोवस्था काय झाली? त्याच्या तोंडून तर शब्दच फुटत नाहीयेत, त्यामुळे हे वर्णन संजय करतो. संजय म्हणतो, विश्वरूप दर्शनाचा सोहळा श्रीकृष्णानं अर्जुनासाठी मांडला आणि अर्जुनाची सारी सापेक्षताच विरून गेली. अर्जुनाला वाटतंय एवढं मोठं आकाश होतं ते कुठं गेलं? दिशा कळत नाहीत, खालीवर काही शिल्लक राहिलं नाही, साऱ्या सृष्टीचा आकारच मिटून गेला. मग अर्जुन काय बघतोय? तर तो दिव्य तेज शृंगारू, कोणाची या मतीसी होय गोचरू, देव आपणपीची लेईले ऐसे वीरू देखत असे. देवानी शृंगार केलाय, देवानी अंगावरती अनेक अलंकार धारण केलेत दिव्य तेजाचे असं अर्जुनानी बघितलं. मग हे दागिने तरी देवापेक्षा वेगळे आहेत का? त्या विश्वरूपापेक्षा वेगळे आहेत का? तर हे बघताना अर्जुनाला जाणवलं की नाही, हे अलंकार सुद्धा वेगळे नाहीत, हे अलंकार रूपानी सुद्धा हे विश्वरूपच नटलंय.
आपण अंग आपण अलंकार।

आपण हाथ आपण हथियेर, आपण जीव आपण शरीर, देखे चराचर कोंदले देवे. सगळीकडे एक विश्वरूप भरलेलं अर्जुनाने बघितलं. हे विश्वरूपाचे ठाई मनमोहून घेणारी श्रृंगारश्रियेची भांडारे अशी रूप जशी आहेत तशी सशस्त्र संहारक रूपही आहेत. ही सारी रूपं बघून अर्जुन भांबावलाय. त्याला समोर विश्वरूप दिसतंय, पण आता हे विश्वरूप मी पाहणार नाही म्हणून त्यानं डोळे मिटून घेतले. पण आता आतही त्याला तेच विश्वरूप दिसू लागलं. श्रीकृष्ण अर्जुनाला अरूपाचं रूप दाखवतो आणि ज्ञानेश्वर आपल्या श्रोता आणि वाचकांना हेच दर्शन घडवतात. ज्ञानेश्वर म्हणतात, श्रीकृष्णाची कृपा कशी अद्भुत आहे. बाहेर दिठी उघडवनी पाहे तरी आघवे मूर्तिमय देख तू जाये. मग आता न पाहे म्हणून उगार आहे तरी आतूही तैसेची. कैसे अनुग्रहाचे करणे पार्थाचे पाहणे आणि न पाहणे तयाही सकट नारायणे व्यापूनी घातले. अर्जुना सकट सारं काही श्रीकृष्णांनी व्यापून टाकलंय. ही कल्पनाचित्र रेखाटून ज्ञानेश्वर आपलंही पाहणं आणि न पाहणं व्यापून टाकतात. प्रत्यक्ष दृष्टीला दिसत नाहीये तरी मनाच्या पटलावर मात्र ही आश्चर्यकारक अद्भुत चित्र कायमची रेखली जातात. आता हा विश्वाचा ऐक्य भाव अर्जुनाला दिसला आणि अर्जुनाच्या शरीरावर त्याचे पडसाद उमटू लागले. त्याचं ज्ञानेश्वरांनी केलेलं चित्रण निव्वळ अप्रतिम. अर्जुनाच्या मस्तकापासून पायापर्यंत रोमांच उभे राहिले. हे रोमांच कसे आहेत याचं वर्णन ज्ञानेश्वर करतात आणि एक निसर्ग चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. कसे हे रोमांच? तर वर्षीये प्रथम दशे वोहळलया शैलाचे सर्वांग जैसे विरूढ हे कोमलांकुरी तैसे रोमांच आले. आपल्या डोळ्यासमोर चित्र आहे की पर्वतावरून पहिलंच पावसाचं पाणी ओसरून गेलंय आणि मग त्या पर्वतावरती कोवळे गवताचे अंकुर फुटलेत. तसे अत्यंत कोवळे रोमांच अर्जुनाच्या शरीरावर आलेत असं ज्ञानेश्वर म्हणतात. हे पर्वतावरती गवताचं उमटणं आपल्या ओळखीचं आहे, पण त्याच्या पुढच्या चवीत कविकल्पनेला हाताशी धरून एक वेगळं चित्र दाखवतात. ज्ञानेश्वर म्हणतात, शिवतला चंद्रकरी सोमकांतू द्रावो घरी तैसिया स्वेद कणिका शरीरी दाटलिया. चंद्राचा स्पर्श झाला आणि सोमकांत मणी द्रवायला लागला तशा स्वेद कणिका त्याच्या शरीरावर दिसायला लागतात. पुन्हा एकदा एक निसर्ग चित्र. मग म्हणतात, माझी सापडलेनी अलिकुळे जळावरी कमळ कळिका जेवी आंदोळे तेवी आतुलिया सुखोर मी चेनी बळे बाहेरी कापे. संध्याकाळची वेळ झाली आहे, कमळाची कळी बंद झाली. कमळाच्या परागावर बसलेला भुंगा होता तो त्या कळीमध्ये अडकला. आता तो भुंगा बाहेर पडण्यासाठी धावपळ करतोय आणि त्यामुळे ही कमल कलिका आहे ती जळावरती आंदोळते आहे, इकडून तिकडे होते आहे. तसा आतमध्ये ज्या सुखाच्या उर्मी निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे हा अर्जुन त्याच्या शरीराला बाहेर कंप भरलाय असं ते म्हणतात. उदयलेनी सुधा करे जैसा भरलाची समुद्र भरे तैसा वेळोवेळा उर्मी बळे उचंबळत असे. समुद्र जसा चंद्राला बघून भरून येतो, भरलेलाच असतो पण तरीसुद्धा त्याला भरती येते, तशाच अर्जुनाच्या मनात ज्या आनंदाच्या उर्मी निर्माण झालेल्या आहेत त्या उर्मी कमीच होत नाहीत, त्या उचंबळत राहत आहेत. अर्जुना इतके आपण श्रीकृष्णाशी अनन्य नाही ह्याची जाण असूनही हा अर्जुनाचा सुखानुभव आपल्याला मोहवतो. ज्ञानेश्वरांच्या निरूपणाचे हे बलस्थान की ते श्रोता किंवा वाचकाला आपल्या निरूपण विषयाशी बांधून टाकतात. अत्यंत सहजतेनं आपल्या ग्रंथाच्या भावविश्वात सगळ्यांना सामावून घेतात. कसं असेल विश्वरूप असा प्रश्न सामान्याच्या मनात नक्कीच निर्माण होतो आणि आपल्या सामान्य दृष्टीला कळेल समजेल असं विश्वरूपाचं वर्णन ज्ञानेश्वर करतात. आपल्याला देवाची मूर्ती बघायची सवय असते त्या मूर्तीचं वर्णन आता ते करतात. ते म्हणतात, विश्वरूपाच्या डोक्यावर मुकुट आहे, त्या मुकुटावर फुलांचे घोस आहेत, मस्तकावर त्याने फुलं धारण केली आहेत, गळ्यात दिव्य फुलांचे हार आहेत. हे सगळं वर्णन आपल्या परिचयाचं आहे, पण पुढच्या चवीत आपल्या कल्पनेला हाक देतात. ते म्हणतात, विश्वरूपानं पितांबर धारण केलेलं आहे. हे पितांबर कसं आहे? तर जणू काही स्वर्गानं सूर्य तेज नेसावं किंवा मेरू पर्वत सोन्यानं मढवावा

पारा म्हटला की चकचकीतपणा तेज आलं. दुधाने क्षीरोदकाला पांघरुण घातलंय असं म्हटल्यावर तिथे स्वाद आला आणि जणू काही चंद्राची घडी होती ती उघडली आणि गगनावरती ती पसरली असं म्हणून तो चंद्राचा शांतपणा आणि चंद्राचं तेज आपल्यापर्यंत आणून पोचवतात. तैसी चंदन पिंजरी देखली सर्वांगी तेणे. चंदनाची उटी लावली आहे त्यामुळे चंदनाचा सुगंध सुद्धा आपल्यापर्यंत येऊन पोचतो. विश्वरूपाची शृंगार शोभा गोचर करण्याचे सामर्थ्य ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेचंच. हे विश्वरूप किती विस्तारलेलं आहे हे सांगताना आपल्या अनुभव चित्रांशी त्याची सांगड घालतात. महासागरात बुडबुडे असावे किंवा आकाशात गंधर्व नगर म्हणजे ढगांचं आभासी नगर असावं किंवा पृथ्वीवर मुंगीने घर बांधावं किंवा पर्वतावर परमाणू असावे तसं सारं विश्व विश्वरूपाच्या ठिकाणी दिसतं. मग मनात असा विचार येतो की विश्वरूपाच्या ठाई सारं विश्व जर परमाणू एवढं आहे तर ह्यात मी मी म्हणून अहंकार करणारा मी तो कुठे आहे, किती अहकश्चित आहे. अशा यहकश्चित अहंकाराची जाणीव ही मापपट्टी आपल्याला करून देते. अहंकाराला धक्का बसतो आणि मग आपलं भावविश्व बदलत जातं, विकसित होत जातं. ह्या भावविश्वात कृष्णाविषयीची प्रेम भावना मूळ धरायला लागते. अहंकाराचा दृढपणा ओसरू लागतो, शाश्वताचा शोध घ्यावा वाटू लागतो आणि मग ह्या साधकाची अवस्था कशी होते हे सांगताना ज्ञानेश्वर चित्रामागून चित्र रेखाटत जातात. ते म्हणतात, हा जो ज्ञाता आहे त्याला ज्ञेय प्राप्त करून घ्यायचं आहे. ज्ञेय दिसलं की त्याच्या दिशेने तो जणू धावत सुटतो. कसा? तर जैसे खालारा धावे पाणी, भ्रमर फुलाची ये घाणी, नाना सुटला सांजवणी वस्तू चिपा. जसं पाणी नेहमी खाली धावतं किंवा भ्रमर फुलाचं मध घ्यायला येतो, संध्याकाळच्या वेळी वासरू सोडलं की जसं ते ओढीने गायीकडे धावत सुटतं, तसं हा जो ज्ञाता आहे तो ज्ञेयाच्या दिशेने धावत सुटतो, कृष्णाच्या दिशेने धावत सुटतो. कल्पनेत सुद्धा जेव्हा आपल्याला सुख आहे असं वाटलं ना की त्या कल्पनेच्या सुखापाठी सुद्धा माणूस प्रयत्न करत राहतो. याचं उदाहरण देताना ते म्हणतात, अगा स्वर्गीची उर्वशी ऐकोनी जेवी माणूसी, वारत्या लाविजती आकाशी यागांची. स्वर्गात उर्वशी आहे हे केवळ ऐकलेलं आहे पण हे ऐकून ती उर्वशी आपल्याला मिळावी म्हणून यज्ञ याग करून जणू काही स्वर्गाला शिड्या लावतो माणूस असं ते म्हणतात. आणि मग हा जो ज्ञाता आहे तो ज्ञेयाशी अनन्य कसा असतो हे सांगताना म्हणतात, हे ना घनगर्जना सरिसा मयूर ओवांडे आकाशा. आकाशामध्ये घनगर्जना व्हायला लागली की त्या पावसाला भेटायला जसा मयूर निघतो तसा हा ज्ञाता आहे तो ज्ञेयाला भेटायला निघतो, तसा कृष्णप्राप्तीसाठी साधक आतुर होतो. हा साधक अनेक प्रकारांनी साधना करत असतो. योगसाधनेला बसलेला साधक आहे ज्ञानेश्वर म्हणतात, त्याची कुंडलिनी शक्ती जागी झाली. ही शक्ती जागी होणं हा अनुभवाचा विषय, ज्ञानेंद्रियांच्या पलीकडचा. पण ज्ञानेश्वर त्याला मूर्त रूप देतात आणि ह्या कुंडलिनीचं तेज, रंग, रूप, आकार शब्दांच्या आवाक्यात येतात. नागाचे पिले कुंकुमे नहाले, वळण घेऊन आले सेजे जैसे. तैशी ते कुंडलिनी मोटकी औट वळणी, अधोमुख सर्पिणी निजैली असे. ही कुंडलिनी निजलेली आहे, साडेतीन वळणांची आहे, जणू काही नागाचं पिल्लू कुंकुमानं नहालेलं आहे त्या कुंकुमवर्णाची ती आहे. आणि मोटकी औट वळणी साडेतीन वळणं घेऊन अधोमुख निजलेली आहे. आता ही कुंडलिनी जागी झाली. ती कुंडलिनी जागी झाल्यावर तिच्या तेजाचं वर्णन करताना म्हणतात, विद्युल्लतेची विडी वन्हिज्वाळांची घडी, पंधरेयाची चोखडी घोटी व जैशी. विद्युल्लता आपल्याला माहिती आहे, वन्हिज्वाळा माहिती आहेत, पण तिचं तेज त्याही पलीकडचं आहे हे स्पष्ट करताना कल्पनेला जणू आवाहन करतात आणि म्हणतात की जणू काही सगळी नक्षत्र तुटून पडावी. तेथ नक्षत्र जैसे उलंडले की सूर्याचे आसन मोडले, तेजाचे बीज विरुढले अंकुरेशी. तेजाचं बीज पडलंय आणि त्यातून जणू काही अंकुर निर्माण झालाय तेजाचा. तेज कसं आहे तर सूर्यासारखं आहे असं या तेजाचं वर्णन करून आपल्याला त्या कुंडलिनीच्या तेजाचं दर्शन घडवतात. ऐंद्रिय अनुभवांना कल्पनांचे विस्तृत क्षितिज दाखवत ही चित्र

मोनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला तयार मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. श्रोता, एक निवेदन आहे सार्वजनिक आरोग्य यांच्याकडून. तीव्र उष्णतेसंदर्भात काय करावे आणि काय करू नये. सर्वसामान्य नागरिकांसाठी शरीरात पुरेसे पाणी ठेवा. तहान लागली नसली तरी शक्य तितके पुरेसे पाणी प्या. तहान ही निर्जलीकरण करण्याचे योग्य लक्षण नाही. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा. ORS वापरा आणि लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस यासारखी घरगुती पेये घ्या. कलिंगड, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, लेट्यूस इत्यादी जास्त पाण्याचे प्रमाण असलेली हंगामी फळे खा आणि भाज्या खा. शरीर झाकून ठेवा. सैल आणि हलक्या रंगाचे सुती कपडे वापरा. उन्हात बाहेर जाताना छत्री, टोपी, कॅप, टॉवेल किंवा पारंपरिक डोक्यावरचे संरक्षण वापरा. उन्हात बाहेर जाताना चप्पल किंवा बूट वापरा. सतर्क राहा. रेडिओ ऐका, टीव्ही पहा, वर्तमानपत्र वाचा आणि स्थानिक हवामानाच्या बातम्या जाणून घ्या. भारतीय हवामान विभागाच्या IMD संकेतस्थळावरील हवामान अपडेट पहा. शक्य तितके घरात किंवा सावलीत राहा. हवेशीर आणि थंड जागेत राहा. दिवसाच्या वेळी विशेषतः घराच्या उन्हाच्या बाजूची खिडकी आणि पडदे बंद ठेवा. रात्री थंड हवा येण्यासाठी खिडक्या उघडा. बाहेर जायचे असल्यास सकाळ किंवा संध्याकाळच्या थंड वेळेत जा. बाहेरील कामे किंवा उपक्रम दिवसाच्या थंड वेळेत नियोजित करा. संवेदनशील जोखमीच्या गटांसाठी उष्णतेमुळे कोणालाही त्रास होऊ नये. मात्र काही लोकांना अधिक धोका असतो. लहान मुले आणि बालकं, गर्भवती महिला, हृदयरोग आणि उच्च रक्तदाब असलेली आजारी व्यक्ती, बाहेर काम करणारे लोक, मानसिक आजार असलेले लोक, थंड हवामानापासून उष्ण हवामानात आलेल्या प्रवाशांनी शरीराला वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी किमान एक आठवडा द्यावा. इतर काळजी: एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी लोकांची नियमित काळजी घ्या. घर थंड ठेवा. पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघडा. दिवसाच्या वेळी शक्यतो खालच्या मजल्यावर राहा. पंखे, पाण्याच्या फवारणीसाठी बाटल्या, ओले कापड किंवा बर्फाचे टॉयल वापरा. पाय घोट्यापर्यंत 20° सेल्सिअस पाण्यात ठेवल्यास शरीर लवकर थंड होते. आता काय करू नये. दुपारी 12 ते 3 या वेळेत उन्हात जाणे टाळा. दुपारच्या वेळेत जड कामे टाळा. गर्दीच्या किंवा हवेशीर नसलेल्या ठिकाणी जाणे टाळा. मद्य, चहा, कॉफी किंवा जास्त साखर असलेली शीतपेय टाळा. जास्त प्रथिने असलेले किंवा शिळे अन्न टाळा. मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना बंद वाहनात सोडू नका. नियोक्ते आणि कामगारांसाठी कामाच्या ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा आणि दर 20 मिनिटांनी पाणी पिण्याची आठवण करून द्या. थेट सूर्यप्रकाश टाळा. विश्रांतीसाठी सावलीची व्यवस्था करा. सकाळ आणि संध्याकाळच्या थंड वेळेत कामाचे नियोजन करा. बाहेरील कामामध्ये दर तासाला किमान 5 मिनिटांची विश्रांती द्या. हवामानाच्या बातम्या आणि IMD सूचना नियमित पहा. कामाचा वेग कमी करा किंवा अतिरिक्त कामगारांसाठी नेमणूक करा. शरीराला वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी कामाचा वेळ हळूहळू वाढवा. उष्णतेमुळे होणाऱ्या आजाराची लक्षणे ओळखण्यासाठी प्रशिक्षण द्या. गर्भवती महिला किंवा औषधे घेणाऱ्या कामगारांची विशेष काळजी घ्या. हलक्या रंगाचे पूर्ण बाह्याचे कपडे आणि पॅन्ट वापरा. उष्णतेच्या परिणामकारक बाबत जनजागृती करा. मोठ्या सभा, क्रीडा संघा या दरम्यान घ्यावयाची काळजी. गर्दीमुळे उष्णतेशी संबंधित आजाराचा धोका वाढू शकतो.

शारीरिक श्रम, थेट सूर्यप्रकाश आणि पाण्याची कमतरता आरोग्य बिघडू शकते. सहभागी व्यक्तींनी पाणी पीत राहावे आणि लक्षणाकडे लक्ष द्यावे. उष्णतेचा आरोग्यावर परिणाम. शरीराचे सामान्य तापमान 36.4° सेल्सिअस ते 37.2° सेल्सिअस दरम्यान असते. जास्त उष्णतेमुळे शरीरावर ताण येतो आणि विविध आजार होऊ शकतात. उष्णतेशी संबंधित आजार, उष्णतेमुळे त्वचेवर पुरळ, सूज येणे, तसंच स्नायूंना गोळे येणे, चक्कर येणे, उष्णतेमुळे थकवा, उष्माघात. लक्षणे: चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे, मळमळ किंवा उलटी, डोके दुखी, लघवी कमी होणे किंवा गडद पिवळी लघवी, जलद श्वासोच्छ्वास आणि हृदयाचे ठोके वाढणे. उष्णतेशी संबंधित आजार टाळता येऊ शकतात. तब्येत बिघडल्यास त्वरित सावलीत जा आणि पाणी घ्या. शारीरिक हालचाल थांबवा. शरीराचे तापमान तपासा. स्नायूंना गोळे आल्यास ORS किंवा इलेक्ट्रोलाइट युक्त पेय घ्या. 1 तासापेक्षा जास्त काळ त्रास राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. उष्माघात ही वैद्यकीय आणीबाणी आहे. खालील लक्षणे दिसल्यास तात्काळ वैद्यकीय मदत संस्था ला भेट द्या. मानसिक गोंधळ किंवा चिडचिड, त्वचा गरम, लाल किंवा कोरडी होणे, शरीराचे तापमान 40° सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त होणे, तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे, स्नायूंना गोळे येणे, जलद व उथळ श्वास, खाण्यास नकार देणे, जास्त चिडचिड, लघवी कमी होणे, डोळे कोरडे पडणे, झोप येणे किंवा बेशुद्ध अवस्था, फिट येणे, रक्तस्राव होणे. आपत्कालीन मदत: जर एखाद्या व्यक्तीचे शरीराचे तापमान खूप वाढले असेल किंवा घाम येणे बंद झाले असेल तर तत्काळ 112 वर कॉल करा. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. प्रसारित करत आहोत कार्यक्रम क्रीडा विश्व.

0: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत दुसरी मुंबई महापौर चषक इनडोर क्रिकेट स्पर्धा याविषयी व्योम फाउंडेशनच्या अध्यक्षा विनया बाळासाहेब तोरसकर आणि व्योम फाउंडेशन क्रिकेट संघाचा कर्णधार ओमकार पाटोळे यांची विशाल मोरेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार क्रीडा रसिको, क्रीडा विश्वच्या आजच्या कार्यक्रमात मी विशाल मोरेकर आपण सर्वांचे स्वागत करतोय. क्रीडा रसिको, नवीन महापालिका स्थापन झाल्यापासून विविध महापौर खेळाडूंच्या स्पर्धा आता सुरू झालेल्या आहेत. यातलीच एक स्पर्धा नुकतीच मुंबईत पार पडली, ती म्हणजे मुंबई महापौर चषक इनडोर क्रिकेट स्पर्धा. हे इनडोर क्रिकेट स्पर्धा म्हटल्यावरती जरा आश्चर्याचा धक्का बसणं स्वाभाविक आहे, पण आजच्या कार्यक्रमात आपण इनडोर क्रिकेट काय आणि याची स्पर्धा कशी खेळण्यात आली याचीच माहिती करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या समेत आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यात महा इनडोर क्रिकेट संघटनेच्या सदस्य आणि व्हीएम फाउंडेशन, ज्यांनी ही स्पर्धा आयोजित करण्यात मोलाची कामगिरी बजावली, त्या फाउंडेशनच्या अध्यक्ष विनया तोरसकर. या स्पर्धेत उपविजेता ठरलेला संघ म्हणजे व्हीएम फाउंडेशन, या संघाचा कर्णधार ओमकार पाटोळे आपल्या समेत आहेत. ओमकार आणि विनय मॅडम, तुमचं आजच्या कार्यक्रमात स्वागत आहे. अर्थात पहिला प्रश्न संघटनेच्या सदस्यांना जे पद सांभाळत आहेत, मॅडम इनडोर क्रिकेट संघटना नक्की काय, मुळात इनडोर क्रिकेट नक्की काय?
2: इनडोर क्रिकेट हा असा गेम आहे जो एक चारी बाजूनी फुल जाळी लावली जाते त्याच्यामध्ये हा खेळला जातो. याच्यामध्ये 8 प्लेयर असतात, त्याच्यामध्ये 8 प्लेयरने प्रत्येकी 2-2 ओव्हर मिळतात त्यांना, आणि त्याच्यानंतर म्हणजे कंपल्सरी 2-2 ओव्हर खेळायचं. जरी तो खेळाडू आउट झाला तरी त्याने कंपल्सरी 2 ओव्हर कम्प्लीट करायचे असतात. ह्याच्यामध्ये म्हणजे मजा अशी आहे, जरी प्लेयर आउट झाला तरी त्याचे -5 होतात आणि त्याने कंटिन्यू खेळायचं आहे. हा म्हणजे बघण्यासारखा गेम आहे. प्लस 4 मारला 6 मारला तरी धावणं हा कंपल्सरी आहे, त्याच्यामध्ये धावून 1 रन काढायचे फिजिकली. तर तुम्हाला 5 किंवा 6 मिळतात, म्हणजे 4+1 6+1 असे त्याच्यामध्ये हे मिळतात. प्लस 2 डॉट बॉल टाकले तरी तिसरा डॉट बॉल टाकला तर मायनस त्यांचे समोरच्याचे डॉट मायनस होतात, -5.
1: बॅटिंग करणारे
2: बॉलिंग करणाऱ्याचे बॉलिंग करणाऱ्याचे कडून मिळाले ना डॉट बॉल तर त्याचे मायनस होतात 5. असंही आहे. आणि खेळामध्ये खूप मजा येते. आणि जाळीवर लागल्याच्या नंतर खाली कॅच पकडता येतो, त्यानंतर 6

0: जरी मिळाला असेल आपल्याला आणि धावून रन काढले नसेल तर मायनस फाय होतात ते होतात, पण कॅच पकडल्याने त्याच्यात तो रन आउट सुद्धा होऊ शकतो तो खेळाडू समोर, अशी त्याच्यामध्ये मजा आहे. गेम बघण्यासारखा 45 मिनिटाचा गेम असतो, बघण्यासारखा असतो.
1: ओंकार, उपविजेता ठरला तुझा संघ, अर्थात काय स्ट्रॅटेजी चुकली किंवा कुठे दुसरा संघ सरस ठरला तर ते तुला लक्षात आलं असेल. तर या स्पर्धेत सहभागी होताना तुम्ही मुळात अंतिम फेरीपर्यंत जाल का, आणि अंतिम फेरीसाठी वेगळं असं काही ठरवलेलं का?
2: सर, पहिल्यांदा म्हणजे हा जो इनडोअर स्पोर्ट्स आहे, सो आउटडोअर क्रिकेट आणि इनडोअर क्रिकेटमध्ये बघायला गेलं तरी खूप फरक आहे मोठा. ह्याच्यामध्ये रूल्स खूप वेगळे आहेत, म्हणजे वेगवेगळे झोन आहेत, त्या हिशोबाने प्रत्येक झोनला रन्स ठेवले आहेत. बाजूला डिक्लेअर रन आहेत, पण इफ तुम्ही बाजूच्या झोन एमध्ये जरी खेळता, झोन एला 1 रन आहे, झोन बीला 2 रन आहेत, झोन 3ला 3 रन आहेत, झोन 4ला समोर 4 आणि 6 आहे, पण इफ तुम्ही 6 जरी मारता आहात, पण इकडे फिजिकल रनिंग कंपल्सरी आहे. तुम्ही जोपर्यंत धावून रन घेत नाही तोपर्यंत तुम्हाला एकही रन मिळत नाही. सो तुम्ही 6 जरी मारता आहात पण तुम्ही धावलात नाही तर तुम्हाला 0 रन मिळत आहेत. हा गेम म्हणजे वेगळा आहे, फिटनेस लेवल याच्यामध्ये खूप मॅटर करते, की तुम्ही 6 मारल्यावर 1 रन घेतलात तर तुम्हाला 7 रन मिळतात. हे सगळं खूप वेगळं होतं, म्हणजे प्रत्येक टीमला हा स्पोर्ट अजून एवढा इंट्रोड्यूस झाला नव्हता. जे टीम्स खेळत होते खूप म्हणजे वेगळं कॉम्पिटिशन होती, सो त्या हिशोबाने पूर्ण प्रिपरेशन असं म्हणजे नवीनच होतं सगळ्या मुलांसाठी. सगळी मुलं एन्जॉय करत होती हा स्पोर्ट. पहिली 1-2 मॅच खेळल्यानंतर सगळ्यांना आयडिया आली की कसं खेळायचं आहे. पहिल्या मॅचमध्ये सगळे नेहमी जे खेळतात तसे 6 मारायला जात आहेत, आउट होत आहेत, पण नंतर जसे जसे 1-2 मॅच खेळले तसे त्यांना आयडिया आली की हा गेम 6चा नाही आहे, हा डोकं लावून खेळायचा गेम आहे. जेवढं तुम्ही साईड साईडला खेळाल, 1-1 रन 2-2 रन वाढवाल, तसा तुम्हाला म्हणजे पुढे टीमचा स्कोर जसा न्याल तसं पुढे तुम्हाला फायदा होतो. कारण या स्पोर्टमधून एवढं कळलं की हा स्पोर्ट बाकी जे आहेत आउटडोअर गेम, इनडोअर गेम टर्फवर तसं नाही आहे की 4 ओव्हरची मॅच आहे, काही टार्गेट आहे, 3 ओव्हरमध्ये टार्गेट चेस केला मॅच संपली असंही नाही आहे. या स्पोर्टमध्ये शेवटच्या बॉलला पण मॅच फिरते, म्हणजे आता समजा 40 रन टार्गेट आहे, जसं मॅम बोलल्यात की 5 रन मायनस होतात टीमचे, 7.5 ओव्हरला मॅच जर का 44 रनवर आहे, बॅटिंग टीम 4 रनवर आहे, शेवटच्या बॉलला देखील विकेट गेली तरी 5 रन मायनस होतात आणि 40चा टार्गेट आहे तरी बॅटिंग टीमचा पटकन 39 होतो स्कोर, त्या शेवटच्या बॉलला पण बॉलिंग टीम जिंकू शकते. सो वेगळाच एक्सपिरियन्स आहे या स्पोर्टवर.
1: मॅडम, याचा प्रसार करण्यासाठी संघटनेमार्फत काय काय पावलं उचलली जातात?
0: प्रेसच्या माध्यमातून सगळीकडे ह्याच्यासाठी बोललं जातं, बाळ तुरस्कराची प्रसिद्धी बघतात बऱ्याच ठिकाणी, त्याच्यामुळे प्रिंट मीडियामधून सगळीकडे ओपन होते की इंडोर क्रिकेट काय आहे. बऱ्याच आता आम्ही मध्यंतरी गरवारे क्लबला एक मोठी मीटिंग घेतली होती, प्रत्येक जिल्ह्याच्या सदस्यांना बोलवलं होतं, जे बाकीच्या खेळांमध्ये वगैरे आहेत त्यांना बोलवलं होतं. त्यांनाही हा गेम आवडला, तेही त्यांच्याकडे स्वतःकडे हा गेम प्रसारित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि इथून पुढे बाहेर पण होतील अशा अपेक्षित आहे. मुंबईमध्ये सगळीकडे आता सगळ्यांनी बघितलेला आहे गेम आणि प्रत्येक जणांनी आम्हाला आश्वासन दिले की आपण ही स्पर्धा अंधेरीमध्ये असो किंवा दुसरीकडे कुठेही असो, इवन सुनील शिंदेंनी पण सांगितलेलं आहे की आता आपण येत्या ह्याच्या काही काळामध्ये आपण स्वतः ही स्पर्धा भरवूया असं सांगितलं आहे. त्यामुळे आता सुरुवात झालेली आहे प्रसारित होण्यासाठी हा इनडोअर क्रिकेट. आता इथून पुढे बघू किती प्रतिसाद मिळतो. इवन आमच्या इथे प्रिंट मीडियाचा एक ग्रुप सुद्धा क्रिकेट खेळला होता, त्यांनाही ही मॅच कशी खेळायची हे कळायच्या नंतर परतच्या वेळेला आम्ही येऊ खेळायला असं त्यांनी सांगितलं, तुम्ही कधी स्पर्धा भरवा आम्ही याच्यामध्ये सहभागी होऊ.
1: तुमकर, जेव्हा स्पर्धेत प्रवेश घेतला तर तुमचं टार्गेट काय होतं, अंतिम फेरीपर्यंत किंवा फायनल पर्यंत जाऊ असं तुम्हाला वाटलेलं का?
2: सुरुवातीला हा फॉर्मॅट बघून तरी आम्हाला असं वाटलेलं की हे सगळं आमच्यासाठी खूप नवीन आहे, तर आमच्या डोक्यात असं काही नव्हतं की आम्ही फायनलपर्यंत पोहोच. आमच्या डोक्यात पहिलं होतं की नवीन काहीतरी खेळायला मिळतंय तर आपण हा स्पोर्ट एन्जॉय करूया. तर ते सगळं करत करत आम्ही कधी फायनलपर्यंत पोचलो, अंतिम फेरीत पोचलो, सगळी मुलं चांगली खेळलीत त्याच्यामुळे पोचलो. थोडंसं अंतिम फेरीमध्ये काही कमी पडले, 5-10 रन आमचे कमी राहिले बॅटिंगमध्ये, आमचं मिडल ओव्हर्समध्ये काही थोडे स्कोर कमी झाल्यामुळे 5-10 रन कमी राहिले. त्याच्यानंतर त्यांना पण कळलं की टार्गेट तेवढा नाही आहे, सो त्यांच्या पण शेवटच्या बॅट्स म्हणजे त्यांचाही स्कोर 5 ओव्हरमध्ये 2 रन होता, तर त्यांना पण स्कोर मारायचा होता. 3 ओव्हरमध्ये 28 वगैरे पाहिजे होते वरती, तर त्यांनी शेवटचे त्यांचे जे बॅट्समॅन होते त्यांनी सुद्धा डोकं लावून खेळी केली की मारायला नाही गेले, बाजूबाजूला 2-2 रन करत राहिले, त्याच्यामुळे त्यांचा देखील स्कोर वर गेला. चांगले खेळले समोरची टीम, पण माइंडसेटनी खेळली, स्ट्रॅटेजीनी खेळली, त्यामुळे ते म्हणजे जिंकू शकले तेही. आणि आम्हालाही शेवटला एक 5 धारण कमी पडले त्या

0: जर्मनी.
1: मला तुला आता असं विचारायचं आहे की आपण जेव्हा ओपन क्रिकेट खेळतो म्हणजे लेदर बॉल क्रिकेट खेळतो तेव्हा साधारणपणे संघ निवडायच्या आधी आपण खेळपट्टीचं निरीक्षण करतो, कुठलाही कारणादार किंवा कुठलाही संघातले जे सिनियर खेळाडू असतात ते खेळपट्टी बघतात, त्याच्यानुसार स्ट्रॅटेजी ठरवतात की धोरण ठरवतात की काय करायला लागेल, खेळपट्टीवर किती गवत आहे किंवा नाही आहे, खेळपट्टी पाटा आहे त्यामुळे बॅट्समन निवडायचा का वगैरे, बॅटर निवडायचा का वगैरे. तर इकडे तर टर्फ आहे त्यामुळे 8 जण जे निवडायचे होते ते निवडताना तुला काही त्रास झाला का, किंवा टर्फवरती खेळताना ते जे टर्फ आहे त्याला थोडंफार हे असतं त्याच्यातनं तो जो बॉल आहे तो वेगळ्या प्रकारचा आहे, तो बॉल स्विंग होईल का किंवा फिरेल का वगैरे हे काही आराखडे बनलेलेस का?
0: हो, म्हणजे तो बॉल पण इंडोर क्रिकेटचा बॉलही थोडा वेगळाच आहे, काइंड ऑफ सीझन बॉलसारखाच बॉल आहे, थोडासा त्याचा वेट कमी आहे. टर्फवरती आर्टिफिशियल ग्रास असतं, सो बॉलिंग टाकताना तो बॉल असा पटकन पडून स्किट होतो, पटकन अंगावर येतो. आणि इकडे म्हणजे वेगळेच नियम आहेत की 8 ओव्हरची मॅच आहे तर 8 प्लेयर जे खेळत आहेत 8ही जणांना बॉलिंग टाकायची आहे, तर आम्हाला असे प्लेयर शोधायचे होते की 8 जण जे चांगली बॉलिंग टाकतील प्लस त्याच 8 जणांना कंपल्सरी बॅटिंगही करायची आहे. तर आम्हाला सगळे ऑलराऊंडर बघायचे होते की जे बॅटिंगमध्येही चांगले असतील बॉलिंगमध्येही चांगले असतील. आता तुम्ही जे बाहेरचं बोलता आहात सीझन क्रिकेटमध्ये, तिथेही 6 बॅट्समॅन 5 बॉलर किंवा 5 बॅट्समॅन 5 बॉलर 1 कीपर असं वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीने घेऊन खेळतात. इकडे असं नाही आहे, इकडे सगळेच तुम्हाला बॅटिंग करणारे बॉलिंग करणारे सगळे दोन्ही करणारे पाहिजेत. सो त्या हिशोबाने स्ट्रॅटेजी घेऊन खेळायला लागते की प्लेयर कोणत्या याच्यामध्ये चांगला बेनिफिशियल आहे, कोणाची बॅटिंग चांगली आहे. तर लास्टला जरी फिरते मॅच सो त्याच्यामध्ये कसं करतात, चांगले बॅट्समन वर उतरतात, खालती टेलेंडर्सला बॉलर येतात. इथे असं नाही आहे, खालती देखील चांगला बॅट्समन पाहिजे कारण या मॅचमध्ये खाली ही मॅच फिरू शकते खालच्या डेथ ओव्हर्समध्ये. सो ते सगळं खूप वेगळी स्ट्रॅटेजी डोक्यात ठेवून खेळायला लागतो हा गेम.
1: तू जेव्हा पहिली मॅच खेळलास तेव्हा तुझा स्वतःचा एक्सपिरियन्स काय होता?
0: खूप चांगला एक्सपिरियन्स होता त्या मॅचमध्ये. पहिली मॅच आमची मीडिया टीमसोबतच झाली, त्याच्यामध्ये देखील खूप चांगला एक्सपिरियन्स होता. त्यांनी पण चांगली फाईट दिली आम्हाला आणि त्यांच्यासाठीही नवीन होतं हे, आमच्यासाठीही नवीन होतं. सो मजा आली एकदवे त्यांच्यासोबत. पहिली मॅच खेळल्यानंतर आम्हाला कळलं की पुढच्या मॅचमध्ये काय स्ट्रॅटेजी करायची, फिल्डिंग कशी लावायची, बॅटिंग कशी करायची, बॉलिंग कुठच्या प्लेअरला, कारण पहिली मॅच आम्ही सगळं ट्राय करत होतो की काय करायचं कोणत्या बॉलर. नंतर आम्हाला कळलं की या बॉलरला ही ओव्हर नाही जाऊ शकत, हा बॉलर शेवटची ओव्हर टाकू शकतो, ते हे क्रुशल मोमेंट्सला हे बॅट्समॅन जाऊ शकतात. तसं आम्ही सेकंड मॅचपासून पेअर अप करायला चालू केलं, स्ट्रॅटेजी चांगले बनवायला चालू केले.
1: तू मग अशी उल्लेख केला तो झोनचा की ए झोनला 1 रन्स, बी झोनला 2 रन्स किंवा नंतर पुढे बाउंड्री आणि सिक्सर आहे, तर या झोननुसार फिल्डिंग लावणं, क्षेत्ररक्षक लावणं हे कसं काय हे ॲडजस्ट करायचं?
0: ॲक्च्युली ते कसं आहे की जिथे कीपर आहे विकेट कीपर त्याच्या मागे जो आहे मागचा जो बॅक नेट आहे तो झोन ए आहे, साईडचे जे नेट आहेत दोन्ही बॉलरपर्यंत ते झोन बी आहेत, बॉलर ते बाउंड्रीपर्यंत जो साईड नेट आहे तो झोन सी आहे, आणि जो समोरचा नेट आहे जिथे 6-4 आहेत बाउंड्री ते झोन डी आहे. सो इकडे रनिंग पूर्ण म्हणजे 30 मीटरचं हे आहे, पूर्ण ग्राउंड आहे बाउंड्री टू बाउंड्री, आणि 20 मीटरची विकेट टू विकेट बॉलिंग असते, बॉलिंग टू बॅट्समॅन 20 मीटरची हे. पण इकडे रनिंग असं नाही आहे की पूर्ण 20 मीटर धावायचं आहे, इकडे रनिंग 11 मीटरचीच असते, हाफ पिचवरून बॅट्समॅन रनिंग करतात. भले रनआउट तुम्हाला बॉलर एंडला घ्यायचं आहे पण विकेट टू विकेट नाही आहे, हाफ विकेट रनिंग असते. सो हाफ विकेट जी रनिंग आहे त्याच्या पुढे 4 प्लेयर असले पाहिजे कीपरला मोजून, आणि हाफ विकेटच्या मागे बॉलर साईडला 4 प्लेयर असले पाहिजे बॉलरला धरून,
1: बॉलरला धरून, आणि म्हणजे 3 जण त्या ठिकाणी एक्स्ट्रा आणि 3 जण पुढे साईड असे त्याची रचना असते. प्रत्येक सामन्यागणिक तुला वेगळी स्ट्रॅटर्जी वापरावी लागली का?
0: हो, म्हणजे जसं जसं म्हणजे मॅचेस जिंकत जिंकत आम्ही जसे पुढे गेलो तसे टीम्सही टफ होत गेले. सो त्यावेळेस आम्हाला म्हणजे एखाद्याकडनं मिसफील्ड वगैरे झाली सो प्लेअरला बॅक करणं हा एक मोठा विषय असतो की त्याला बॅक कसं करणार, जर का त्याच्याकडे नाही तेवढा बॉल वगैरे होता तर कसं फिल्डिंग वगैरे स्विच करायची, बॉलिंग वगैरे इन केस एक ओव्हर खराब पडली तर जो आम्ही बॉलर चांगला लास्टला ठेवला आहे तो कसा पुढे वापरू शकतो आम्ही, हे सगळं स्ट्रॅटेजी चेंज होत राहते टाईम टाईमला. तर एक माइंड गेम आहे सो ते प्रत्येक वेळी डिफर करत राहतं की कसं आपण ते यूज करू शकतो.
1: ही स्पर्धा दुसऱ्यांदा होत होती पण बरेचसे खेळाडू जे आहेत ते पहिल्यांदा या इंडोर क्रिकेटमध्ये खेळत होते, तर ते खेळत असताना त्यांचं जे काही धोरण असायचं किंवा टॅक्टिक्स असायच्या त्या बघून तुला काय वाटायचं की हे चुकीचं होईल काय किंवा आपण हे वापरायला पाहिजे होतं वगैरे, आपल्याला काय लक्षात आलं नाही, असं व्हायचं.

0: का?
1: हां, म्हणजे ॲक्च्युली कसं आहे की हा स्पोर्ट जास्त कोण अजूनही खेळले नाही आहेत. म्हणजे आम्ही जे खेळत होतो टीममधले सगळे ओपन क्रिकेट खेळत आले आहेत. इनडोअरमध्ये एवढं कोणी अजूनपर्यंत सहभाग घेतला नाही आहे. सगळे ट्राय करत होते की रूल्स खूप वेगळे आहेत, सो रूल्स अडॅप्ट करायला तेवढा टाइम जात होता प्रत्येक प्लेयरला, कारण खूप जणांना सवय नाही आहे. फोर मारला की सवय आहे उभं राहायची, इकडे फोर मारल्यावर रन काढला नाही तर फोर पण मिळत नाही. ते त्यांना खूप अडचण होत होती स्टार्टिंगला की फोर मारून पण धावत नव्हते, 0 रनच होत होते. त्याच्यानंतर त्यांना हळूहळू ते समजायला लागलं. सो त्यांनी वर्क केलं, टीमनी पण, म्हणजे पहिली मॅच झाल्यानंतर बसले साईडला, एक पूर्ण वर्क केलं की एक गेम खेळले, एक्सपिरियन्स आला, आता पुढे कसं करू शकतो. ते काही अडचणी होत्या, त्या 1-2 गेममध्ये त्या लोकांनी अडॅप्ट केल्या आणि पुढेच्या स्ट्रॅटेजी नवीन बनवायला चालू केल्या.
0: मॅडम, VM फाउंडेशन, म्हणजे VM फाउंडेशन जर बघितलं तर मूळ खेळ आहे खो खो आणि कबड्डी. देशी खेळांचं
2: हो
0: प्रेम VM फाउंडेशनचं खूप आहे, इंडोर क्रिकेटकडे वळलं. तर मुळात VM फाउंडेशन काय आहे?
2: VM फाउंडेशन हे माझ्या मुलाच्या नावावरती चालू केलेलं फाउंडेशन आहे आणि ह्याच्यामध्ये माझे मिस्टर म्हणजे बाळ तोरसकर यांची इच्छा होती की हे आपण चालू जे केले ते सामाजिक पेक्षा जास्त खेळासाठी प्राधान्य द्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त खेळ कसे खेळले जातील आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून ते नेहमी हे करतात. त्यामुळे आम्ही 2010 मध्ये पण नॅशनल खोखोची घेतली होती आणि त्याच्यामध्ये पण आम्हाला प्रतिसाद खूप चांगला मिळाला. त्यानंतर बऱ्याच आम्ही स्पर्धेंना VM फाउंडेशनकडून मदत करतो आणि आता इंडोरमध्ये पण आम्हाला असं वाटलं की आपण इंडोरमध्ये पण आता घुसायचं VM फाउंडेशननी, म्हणून आम्ही पहिल्यांदा आमची VM फाउंडेशनची टीम खेळवली ह्याच्यामध्ये. ठीक आहे, ह्या वेळेला थोडंसं कमी पडलो आम्ही, पण परतच्या वेळेला आम्ही नक्की जिंकू. पहिल्यांदा खेळामुळे मुलांनाही अनुभव आता चांगले आले की परत आपण काय खेळायचं आहे, कुठे चुकलो हे त्यांना शिकता आलं, पण ह्यातून ते शिकतील आणि परतच्या वेळेला आम्ही नक्की पहिला नंबरने येऊ असं मला वाटतं.
0: आपण जेव्हा खुलं क्रिकेट बघतो,
2: हो
0: म्हणजे टेनिस बॉलचं असेल किंवा लेदर बॉलचा असेल, तो वेगळा अनुभव असतो.
2: हो
0: पण जेव्हा इंडोर क्रिकेटमध्ये तुम्ही ऑर्गनाईज केली, सामने स्पर्धा ऑर्गनाईज केली, ही दुसरी वेळ होती, पण तरीसुद्धा ही मुलं जेव्हा खेळत होती आणि एखादा सामना बघितला, खास करून VMचा सामना तुम्ही बघत गेला असाल, तर तुम्हाला स्वतःला काय वाटत होतं?
2: जिंकण्याच्या बाबतीत म्हणत असाल तर व्योमने जिंकावं असं माझी स्वतःची इच्छा होती. त्यानंतर ज्या वेळेला आम्ही म्हणजे मुलं हरतायत हे लक्षात आल्यानंतर थोडंसं वाईट वाटलं, पण ठीक आहे, परतच्या वेळेला मुलांना मी म्हटलं परतच्या वेळेला आपण चांगलं खेळू असं त्या मुलांनाही सांगितलं आम्ही.
0: समजा तुम्ही एवढ्या मॅचेस, 4-1 मॅचेस तुम्ही VMचे पाहिले असतील, तर तुम्ही काय सूचना दिलेल्या का मुलांना देत गेलात की नियम असं आहे तर हे करायला हवंय किंवा मुलांनी असं खेळायला पाहिजे वगैरे?
2: पहिला आमची म्हणजे प्रेसी झाली, त्याच्यानंतर मला वाटतं SSCA बरोबर झाली. SSCAची टीम आमची टफ होती कारण ते बरेच लीग जिंकले होते SSCAची टीम. त्यानंतर मला वाटलं नव्हतं, अपेक्षित नव्हतं की SSCAची टीम आम्हाला म्हणजे असं वाटतं की हरवेल, पण आमचे मुलं इतके चांगले खेळत ना त्या टीमला हरवलं, त्यामुळे मी खूप आनंदी झाली आणि शेवटी बिंदास होती की आमचीच टीम जिंकेल असं, पण लास्ट मोमेंटला थोडासा इश्यू झाला आणि मायनस झाले आमचे काही पॉईंट्स.
0: तुम्ही ओमकार, तुम्ही एक दादा टीमला हरवलं जो संभाव्य विजेता असू शकत होता तो संघ, पण मेजर एका मोठ्या संघाला हरवल्यानंतर कॉन्फिडन्स वाढायच्या ऐवजी कुठे असं कटक लागा की बाय फ्लूक आपण यांना हरवलंय वगैरे असं काही झालं का?
1: नाही, असं तर काही नाही. म्हणजे आमची देखील टीम अशी रेग्युलर क्रिकेट खेळत आली आहे, भले अंडर क्रिकेटमध्ये तेवढं नाही खेळले आहेत, पण रेग्युलर क्रिकेट खेळत आलो आहोत. सो आम्ही आमचे म्हणजे जे गेम आहे त्याच्यावर आम्ही आमच्या कॉन्फिडन्सवर होतो की आपण चांगलं क्रिकेट खेळूया. सो त्याच्यावरती आम्ही होतो की आणि चांगल्या टीमला ऑफकोर्स हरवल्यानंतर आपल्याला एक कॉन्फिडंट येतोच की आपण चांगल्या टीमला जर का हरवू शकतो तर आपण टुर्नामेंटही जिंकू शकतो. सो आम्ही तोच कॉन्फिडंट कॅरी केला, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये नव्हतो, बट आम्ही त्या ह्याच्यात होतो की आपण जसं खेळत आलो आहोत तसंच अजून थोडं अजून चांगलं खेळून चांगलं कॉन्ट्रीब्युशन देऊन फायनल जिंकूया. फायनलला काही थोडंसं कमी पडलं, शेवटला 1 बॉलमध्ये 2 रन पाहिजे होते, तेव्हा त्यांच्या बॅट्समॅननी एक चांगला शॉट मारला आणि 2 रन त्यांचे पूर्ण झाले, पण चांगलं म्हणजे एकंदरीत एक चांगलं क्रिकेट खेळायला मिळालं आम्हाला.
0: तू उल्लेख केलास की शेवटच्या बॉलपर्यंत फायनल सामना किंवा अंतिम सामना रंगला, तर फायनलसाठी जी कुठली समोरची टीम होती त्यांच्या अगेन्स्ट वेगळी स्ट्रॅटेजी तयार केलेलीच?
1: हो, म्हणजे त्यांची टीम बघायला गेलो त्यांची टीम खूप चांगली होती. सो त्यांच्यासाठी आम्ही वेगळी स्ट्रॅटेजी, म्हणजे आम्ही बघत आलो त्यांचा गेम, आम्ही स्टडी करत होतो की त्यांचे जे चांगले बॅट्समॅन आहेत ते कोणत्या ओव्हर्समध्ये बॅटिंगला येतात, कोणते मिडलला कोणते चांगले बॅट्समॅन येतात. सो त्या हिशोबाने आम्ही थोडी बॉलिंग चेंज केलेली की जी मुलं पहिली बॉलिंग टाकत होती पहिल्या 2 ओव्हरमध्ये वगैरे त्यांना आम्ही थोडं थांबव

0: आम्ही स्ट्रॅटेजी चेंज केली की ह्यांचे जे चांगले बॅट्समॅन आहेत त्या टाइमाला आम्हाला चांगले बॉलर्स काढायचे होते. सो आम्ही त्यांचे जे लास्ट गेम होते ते गेम स्टडी देखील केले थोडे, की कसे हे लोक कोणत्या पेअरने बॅट्समॅन पाठवतात. सो त्या हिशोबाने आम्ही थोडे स्ट्रॅटेजिक चेंजेस केलेल्या.
1: तुरस्कर मॅडम आणि ओमकर, तुम्हाला आता दोघांनाही एक सामायिक प्रश्न की इंडोर क्रिकेटचं भवितव्य काय, लोकांनी याकडे आकर्षित व्हावं म्हणून तुम्ही काय आव्हान कराल?
0: मेजरली मी तर बोलेन की हा खूप चांगला स्पोर्ट आहे, खूप म्हणजे वेगळा स्पोर्ट आहे. म्हणजे इंडियामध्ये बघायला क्रिकेटचं क्रेज तर आहेच, तसं वेगवेगळ्या फॉर्मॅटचे क्रिकेट ऑलरेडी चालू आहे, लेदर बॉल क्रिकेट चालू आहे, टेनिस क्रिकेट चालू आहे, तसंच इंडोर क्रिकेटही आहे. म्हणजे वेगळा फॉर्मॅट आहे, वेगळे रूल्स आहेत. जसं जसं हे स्पोर्ट पुढे प्रसिद्ध होईल तसं जसं मुलांना आवडेल. म्हणजे आम्ही देखील फर्स्ट टाइम खेळलो पण सगळ्यांना खूप आवडला गेम. सगळे तेच बोलत आहेत की अजून पुढे कधी असेल टुर्नामेंट सगळे खेळायला रेडी आहेत. सो असं जसं जसं हे मोठं होत जाईल, लोकांच्या नजरेत येत जाईल, लोक खेळायला चालू करतील, तसं तसं त्यांची आवड निर्माण होईल, तर स्पोर्ट खूप पुढे जाईल.
1: मॅडम तुमचं मत काय?
2: माझं मत असं आहे की हा खेळ आपल्या इंडियामध्ये आता सुरुवात झालेली आहे, 2 मेयर कप झालेले आहेत, पण ह्याच्या आधी 10 देशांमध्ये हा गेम खेळला जातो. जसं की ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, भारत, श्रीलंका, सिंगापूर, UAE, अमेरिका व कॅनडा ह्या देशांमध्ये ह्याची म्हणजे हा गेम खूप प्रमाणात खेळला जातो. याचे वर्ल्ड कपसुद्धा होतात आणि त्याच्यामुळे आपल्याकडे पण हा गेम प्रसारित मोठ्या प्रमाणात व्हावा आणि इंडोर क्रिकेट हा इतर आउटडोर क्रिकेट आहेत तर जसं प्रसिद्ध आहे तसा हा आम्हाला मोठा करायचा आहे आणि मला वाटतं आता इथून पुढे आम्ही मोठा करायचा प्रयत्न करू.
1: तोरसकर मॅडम, ओमकार, आजच्या क्रीडा विश्वाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मुंबई आकाशवाणी केंद्र आणि व्यक्तिशः माझ्यातर्फे मी तुमचा आभारी आहे. क्रीडा रसिको, आता आपण घेऊयात मुंबईत घडलेल्या क्रीडा विश्वातील काही ठळक घडामोडींचा आढावा. नुकतीच 34वी कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धा पार पडली. LIC चा पुरस्कार लाभलेल्या या सामन्याचा अंतिम फेरीचा सामना रविवारी खेळवण्यात आला. अंतिम फेरीत चर्चगेट सेंटरने ठाणे केंद्राचा पराभव करत विजेतेपद पटकावलं. मुंबई क्रिकेट संघटनेची 14 वर्षाखालील मुलांची निवड चाचणी स्पर्धा HDFC परिवर्तन चषक स्पर्धा देखील आताच पार पडली. या स्पर्धेत निखिल अहिवारच्या नाबाद 123 धावांच्या खेळीमुळे गावस्कर संघाने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. गावस्कर संघाने या स्पर्धेत सर्वाधिक 9 गुणांची कमाई करत निर्विवादपणे आपलं वर्चस्व राखलं. तर क्रीडारसिको, क्रीडाविश्वाचा आजचा कार्यक्रम आपण इथेच आटोपत घेऊया आणि पुन्हा भेटूया क्रीडाविश्वाच्या पुढच्या कार्यक्रमास. तोवर विशाल मोरेकरला रजा द्यावी. धन्यवाद.
3: क्रीडाविश्व या कार्यक्रमात श्रोते हो, आताच आपण दुसरी मुंबई महापौर चषक इंडोर क्रिकेट स्पर्धा याविषयी व्योम फाउंडेशनच्या अध्यक्षा विनया बाळासाहेब तोरसकर आणि व्योम फाउंडेशन क्रिकेट संघाचा कर्णधार ओमकार पाटोळे यांची विशाल मोरेकर यांनी घेतलेली मुलाखत श्रोते हो आताच आपण ऐकली. बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राजकुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

क्रीडा रसिकांसाठी कार्यक्रम क्रीडा विश्व आपण ऐकला ते आर मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. संध्याकाळचे 4:01 आणि 38 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया घरचा भेदी या चित्रपटातील उत्तरा केळकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत आहे सुरेश कुमार यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले, रवींद्र साठे आणि सहकलाकारांनी गायलेलं जैत रे जैत या चित्रपटातील नादो महानोर यांचं गीत. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात AR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. श्रोते, एक निवेदन ऐका. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी http://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै. वेबसाईट पुन्हा ऐका, http://awards.gov.in. निवेदन संपलं. आता वळूयात आपल्या गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाकडे. कार्यक्रमात यानंतर ऐकूया हापूस या चित्रपटातील उर्मिला धनगर आणि राहुल सक्सेना यांनी गायलेलं संदीप खरे यांचं गीत. संगीत आहे सलील कुलकर्णी यांचं.

आशा भोसले आणि सहकलाकारांनी गायलेलं थापाडे या चित्रपटातील प्रभाकर नायक यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं बाळ पळसुले यांचं. शतो गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. कार्यक्रमात यानंतर ऐकूया महेंद्र कपूर यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. संगीत आहे एन दत्ता यांचं आणि चित्रपट आहे मधुचंद्र.

0: आशा भोसले यांनी गायलेलं मादा देवकते यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं बाळ पळसुले यांचं आणि चित्रपट होता डाळिंबी. श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया पिंजरा या चित्रपटातील उषा मंगेशकर आणि सहकलाकारांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत आहे राम कदम यांचं.
1: आता

0: या गीताबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकला तयार मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. संध्याकाळचे 4:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मालिका विशेष. आज या मालिकेचा भाग 6 बोहाडा आणि आदिवासी लोककला. लेखक लक्ष्मण भांगरे. सादरकर्त्या कांचन प्रकाश. संगीत
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. मालिका प्रसारित करत आहोत बोहाडा आणि आदिवासी लोककला. आज ऐकूया या मालिकेचा भाग 6 डाक वाद्य आणि वादन. संशोधन आणि लेखन लक्ष्मण भांगरे. सहभाग दिनेश अडावतकर. सादरकर्त्या कांचन प्रकाश. संजीव.
2: श्रोते हो नमस्कार. दिनेश तुलाही नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो. कांचन तुलाही नमस्कार.
2: दिनेश, आदिवासी लोककला आपण पाहण्यासाठी किंवा त्याच्या ध्वनिमुद्रणासाठी इथे आलो आहोत आणि त्यानिमित्ताने या लोकांची संस्कृती, त्यांच्या चालीरीती, परंपरा, त्यांच्याजवळ असणारी आख्यानं, कथानकं आणि गाणी या सगळ्याच आपल्याला दर्शन घडत आहे आणि अनुभवायला मिळत आहे.
1: खरं म्हणजे ना
2: आपण समृद्ध होतो.
1: घेता किती घेशील दोग कराने असं म्हणतात ना, तशी माझी अवस्था झाली आहे की आपण फक्त यांची एक गाणी ऐकण्यासाठी किंवा रेकॉर्डिंग साठी म्हणून आलो, पण हे सगळं इतकं अफाट आहे. यांची संस्कृती, यांची परंपरा किंवा यांचं जे एकंदरीत जीवन आहे ना, ज्याच्यामध्ये सुद्धा इतकी विविधता आहे आणि निसर्गाशी त्यांची एकरूपता.
2: निसर्ग हा त्यांच्यासाठी देव आहे आणि ही श्रद्धा किती दृढमूल आहे आपण ऐकणार आहोत. आपण जे डाक नावाचं वाद्य घेऊन हे एक समूह इथे बसलेले आहेत, ते सगळे कलाकार मंडळी.
3: कंचन, हे गाव जिथे आपण आलेलो आहोत ते इतकं छान गाव आहे.
2: हा, आपण ह्याच्यामध्ये इकडे येत असताना आपण अनुभवले ते दोन्ही घाट आणि आजूबाजूच हिरवगार रान म्हणावं असं नव्हे, पण हा परिसरच सगळा हिरवाईने नटलेला आहे. शेत आता मळणी भात
3: ठिकठिकाणी कामं चालू आहेत.
2: हा, पण ती जी कापणी झालेली शेत आहेत ना, ती सुद्धा दूरवरनं किंवा उंचावरनं येताना एखादं डिझाईन कापडावर घालावं बुट्टेदार असंच ते दिसत होतं आणि फार मनाला आनंद वाटला.
3: हिरव्या रंगामध्ये सुद्धा इतक्या वेगवेगळ्या छटा दिसत होत्या आपल्याला. तिथे मध्ये केळीच्या बागा पण काही ठिकाणी.
2: तेच बोलणार होते की केळीचे सुकले बाग असून निगराणी असं का वाटावं. होती पानं जी आहेत ती पिवळट पडलेली होती, पण बहुतेक सगळ्या केळींना लोंगर धरलेलेही आपण पाहिले. हे गाव आहे ना दिनेश, हे खडकी गाव आहे आणि आता ह्या गावामध्ये बघ, आपण विचारूया आपल्या समोर हा एक
3: वाद्यवृंद
2: पण ह्याच्यामध्ये हे गाणारेही लोक आहेत, यांच्याशी आपण थोडी ओळख करून घेऊया.
3: आणि तू बघितलंस की आता यांचा कार्यक्रम सुरू होणार आहे, तर ते सुरू होण्या अगोदर त्या वाद्यांची पूजा केली गेली. काही महिलांनी त्या वाद्यांची पूजा केली, त्या वाजवणाऱ्यांना सुद्धा कुंकू वगैरे लावलं, ओवाळलं. तर खूप छान ही परंपरा या लोकांनी जपलेली.

0: आपण त्यांच्याशी आधी बोलूया.
1: आधी बोलूया. आणि काय केलं त्यांनी की या तू जो वाद्यवृंद म्हणतोयस, गायक वृंद म्हणतोयस, त्या प्रत्येकाला त्यांनी कुंकू गुलाल लावलेला आहे आणि माझ्याही कपाळावर तो शोभतोय आहे आणि तुझ्याही. आणि इथे आजूबाजूला सगळ्यांनीच म्हणजे सगळेजण उत्सुक चेहरे आहेत, पण आपण आता त्यांच्याशी बोलूया.
0: म्हणजे जणू काही असं आहे ना की प्रत्येकाने इथे हजर असलेल्या प्रत्येकाने याच्यामध्ये सहभागी व्हायचंय याची एक निशाणी प्रत्येकाच्या कपाळावर त्यांनी लावलेली आहे जणू काही, नाही का? आपण त्यांच्याशी बोलू.
1: आधी आपण ह्या जी पूजा करणाऱ्या ह्या दोघी जणी आहेत त्यांच्याशी मी बोलते. तुमचं नाव काय?
2: यमुना चंद्र निंबारे.
1: यमुनाबाई. आणि तुमचं नाव काय?
3: लक्ष्मीबाई किसन भुजार.
1: बरं, तुम्ही दोघींनी ह्या वाद्यांची पण पूजा केली आणि त्याच्या मागे काय कारण काही सांगता येईल तुम्हाला?
2: तेच ना, त्या आमच्या वडिलापासूनचा परंपरा वाद्य आहे. मग त्या असाच वडील बाया त्या अशाच पूजा करायची, मग त्या प्रकार आम्ही पण केली.
4: काहो मावशी, पूजा केल्यामुळे हे वाद्य चांगलं वाजवतील असं तुम्हाला वाटतंय का?
1: ते चांगलं वाजवतील आणि ते वाद्य सुद्धा सुंदर सुरेल वाजेल असं काही त्याच्या मागे असेल. आपण यांना विचारूया.
5: तरी ही आमची जे आहे वाद्यकामाची ही परंपरा जी आहे, तर मग तो हिरवा देव जो आहे ना, मग तो त्याला त्या हिरवी देवाला नवस करत असताना तो देव पावले जातो. मग तो नवस करून नंतर मग त्याचा नवस फेडाय ते दिवस मग ह्या डाक्याचा वाद्यकाम आणि गायनकाम पण करतात.
1: काय वाद्य म्हणाला तुम्ही?
5: डाके. डाक हे पूजा करायची अशी आहे, तर मग अगोदर ते डाका वाजवताना अगोदर त्याची पूजा करायची, ते पूजा करून नंतर मग त्यानंतर सुरुवात करायची, मग ते देवाचा गाणं गायनकाम करतात, कला करतात. मग हे रात्री 9 वाजेपासून तर कमीत कमी 4 वाजेपर्यंत हा कार्यक्रम डाकाचा चालतो.
1: ह्याची किती जुनी परंपरा आहे?
5: ही जुनी परंपरा म्हणजे फार अनंत काळापासून ती परंपरा आहे.
1: आणि याला हिरवा देव का म्हणायचं?
5: हिरवा म्हणजे हिरवा देव असा ती कुलदैवत आहे, आदिवासींची ना परंपराची कुलदैवत आहे.
1: अजून कोणकोणती कुलदैवत असतात?
5: तर मग ती हा हिरवा देव ही परंपराची कुलदैवत आहे आणि ती हमायकांना कनसरी सांगते, ती पण परंपराची कुलदैवत आहे. खंडेराव ही खंडेराव देव आहे, हा सुद्धा कुलदैवत आहे आदिवासींची परंपराची. तो खंडेराव, तो भवानी आणि महादेव अशी ती पाच देव जे आहेत ना, हे आदिवासीची परंपराची कुलदैवत आहे.
0: हे आदिवासी देव तुम्ही जे म्हणता, या देवांची मंदिरं कुठे दिसतात का?
5: हिरव्या देवाचा मंदिर तर कुठं नाही, फक्त आदिवासींचाच आहे. त्यांचा मंदिर घरामध्ये राहतो, प्रत्येकाच्या घरामध्ये. तर मग ते मंदिर बाहेर नाही आणि घरामध्ये त्यांचा स्वतःच मंदिर राहतो, त्या मंदिरामध्ये हिरवा देव राहतो.
4: बरं, ठीक आहे. कंचन, आता आपण यांचा डाक वाजून थोडंसं ऐकूया ना.

0: कांचन आदिवासींचे जे वेगवेगळे देव आहेत त्याच्यामध्ये एक आहे हिरवा देव. त्या हिरव्या देवाविषयी आपण जरा यांच्याकडून आणखी थोडंसं जाणून घेऊया.
1: हो हो
2: रामदासजी, मला सांगा की हा जो देव आहे हिरवा देव असा आदिवासींचा जो म्हणतात, त्याची पूजा कशा प्रकारे केली जाते?
3: त्याची पूजा ह्या पद्धतीने केली जाते. उदाहरणार्थ तो नवसपण फेडला जातो. आपल्या घरातील जर एखादा जनावर हरले असेल तर आदिवासी पद्धतीने ते जो पुजाऱ्याकडे जातात आणि त्यांना सांगतात आमचं जनावर सापडलं तर यांना आम्ही काहीतरी पाच फळांचा नवस घेतात.
2: बरं,
3: ह्या पद्धतीने पण त्याच्यामध्ये पॉवर आहेत असे मानतात.
2: म्हणजे अशी श्रद्धा आहे आदिवासींची. आणि मला एक सांगा की घरामध्ये काही लग्न कार्य असतं किंवा शुभ कार्य आहे त्यावेळेस पण या देवाची काही वेगळी पूजा केली जाते का?
3: त्याच पद्धतीने करतात. सकाळी आंघोळ करतात. जे पुजारी असतात किंवा एकत्र डिलिव्हरी वगैरे झाली असेल किंवा लग्न कार्य असेल त्या दिवशी सकाळी ते स्वच्छ पाण्याने आंघोळ घालतात आणि त्यांना नैवेद्य वगैरे दाखवतात आणि त्याच्यावरती श्रद्धा ठेवतात.
1: काय नैवेद्य असतो?
3: वरण भात.
2: आणि काही विशेष असे उत्सव असतात का? जसं आता गणपतीचा एक उत्सव असतो तसा या हिरव्या देवाचा काही विशेष उत्सव असतो का? कुठला
3: उत्सव
2: केव्हा असतो तो?
3: तो आता हे आपल्या समोर हे वाद्य आहे डाक भक्ती. तेव्हा एखादा समजा आपल्या घरातील एखादा मनुष्य वारला असेल तर त्याचा एक उजेड म्हणून दाखवायचा असे ते म्हणतात.
2: बर.
3: तर सोनाराकडून ते एक प्रतिमा तयार करून आणतात आणि त्या ठिकाणी ते करंडीमध्ये ठेवतात. त्यावेळेस हा उत्सव केला जातो.
2: बर बर.
1: म्हणजे उत्सवाचा असं वेगळा

0: विशिष्ट दिवस किंवा असं तिथी नाहीये, तो कोणी वेळेला तो
1: जेव्हा किंवा एखादं संकट येईल किंवा एखादं शुभ कार्य सुद्धा असेल घरामध्ये, म्हणजे सुखदुःखाच्या कुठल्याही प्रसंगी
0: हा हिरवा देव त्यांच्या पाठीशी उभा आहे. आणि अजून काही सांगायचं
2: तर दुसरं असं सांगायचं, आमच्याकडे जेव्हा मळणी टाकतात तेव्हा पण ह्या पाची देवांची पूजा करतात आणि त्या ठिकाणी पण ते करंडी म्हणून त्या खळ्यावरती नेऊन ठेवतात आणि त्यांना वंदना करून नंतरच ते मळणीला सुरुवात करतात.
0: म्हणजे ती बरकत येण्यासाठी सुद्धा त्या देवाचा आशीर्वाद त्या ठिकाणी कृपा पाहिजे. दिनेश, आदिवासींच्या जीवनामध्ये चालीरीतींचं खूप महत्व असतं. आता हे आपल्याला इतक्या दिवसांच्या ह्या ध्वनिमुद्रणाच्या कार्यक्रमांतर्गत लक्षात येत आहे.
3: म्हणजे त्यांना आपण विचारलं ना की अमुक गोष्ट तुम्ही का करता, तर ते आपल्याला अगदी साधेपणाने उत्तर देतात की आमच्या आजा पणजांनी हे केलं त्यामुळे आम्ही करतो.
0: पूर्वजांचं ऋण मानतात आणि त्यांनी जी गोष्ट त्यावेळी केली तीच आदराने आणि आवर्जून आजही ते करतात. पण मग ते तसं का, हा प्रश्न तू विचारलास, मी विचारला, पण त्या प्रश्नाचं त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या मनातही हा प्रश्न येत नाही,
3: त्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा ते आपल्याला देत नाहीत. किंवा त्यांचं उत्तर अगदी साधं असतं की आमच्या वाडवडिलांनी हे केलं, अडील वडील असं त्यांचं,
0: अडील वडील
3: अडील वडिलांनी हे केलं म्हणून आम्ही ते करतो.
0: बरोबर.
3: तुला माहितीये कांचन, या आदिवासी कुटुंबामध्ये व्यक्ती मृत झाल्यानंतर आदिवासी लोक सोनं किंवा चांदीचा देव घडवतात, म्हणजे अशी त्यांची एक परंपरा आहे. म्हणजे याच्यामध्ये आता पुरुष जर मृत झालेला असेल तर ईर असं ते म्हणतात बरं का, आणि स्त्री मृत झाली असेल तर सुपली, म्हणजे ते जी प्रतिमा करतात धातूची सोन्याची चांदीची त्याला ईर किंवा सुपली असं म्हणतात. आणि ही प्रतिमा सोनाराकडून घडवून आणल्यानंतर या देवासाठी ही डाकभक्ती केली जाते.
0: हो,
3: डाकभक्ती म्हणजेच अवसर असंही त्याला म्हणतात.
0: आता आपण त्या वाद्याच्या विषयी ची माहिती घेऊया, म्हणजे या वाद्याची रचना कशी झाली आहे, कसं करतात बनवतात. कारण माझ्या हे लक्षात आलंय की हे जे आदिवासी लोक आहेत हे त्यांची वाद्य स्वतःच बनवतात. त्यांच्या आसपास निसर्गामध्ये ज्या गोष्टी उपलब्ध आहेत, मग ते मोरपीस असेल किंवा एखादं मूळ असेल, पान असेल, साल असेल,
3: तर
0: हा किंवा भोपळा, यापासून ते आपली वाद्य बनवतात. तर त्या वाद्याविषयी आपण समजून घेऊया.
1: तुमचं नाव काय?
4: नामदेव दरवडे.
1: तुम्ही किती वर्ष करता हे काम?
4: हे आता पूर्वीपासून जसं गाणं सांगतात ना, मग त्यांच्यापासूनच आम्ही शिकलेलो.
1: म्हणजे अगदी लहानपणापासून तुम्ही?
4: नाही, थोडं चांगलं शिणं झाल्यानंतर.
1: अच्छा, म्हणजे कळायला लागल्यापासून. बरं, मला सांगा की हे जे वाद्य आहे याचं नाव काय?
4: डाक.
1: डाक, हा डाक जो आहे हे दोन छोटे छोटे वाद्याशी एकत्र बांधल्यासारखे दिसतायत.
4: हे जर सर आहेत ना, हे आपले करवतानी कापून घ्यावं लागतं आणि मग हे स्वतःने मी बनवलेले आहे.
1: तुम्ही स्वतः बनवलं? कसं काय बनवलं हे? म्हणजे मध्ये हा एक जो पोकळ भाग आहे हा तुम्ही कसा काय कशाच्या बनवला?
4: त्याला ना सर इकुने आपले 16 असतो.
1: हा, एका बाजूनी?
4: एका बाजूनी इकून 16 लावायचा, एका बाजूनी इकून 16 लावायचा आणि त्याच्यानी तेवढा आहार म्हणजे पाडून घ्यायचा आणि त्याला 16 लावूनच हे मध्ये आहे ना आपले चाक बनवावं लागतं. तिने फिरवलं ना का ते जोरात फिरतं का आपण तिला नारद म्हणतात.
1: चाक असतं ते
4: सायकलीचं,
1: सायकलीच्या चाकाने ते तुम्ही पोखरता.
4: हा,
1: अच्छा. आणि या दोन्ही बाजू अशा मोठ्या आहेत, रुंद आहेत.
4: हा,
1: इथे मधली जी बाजू आहे ती अगदी छोटी अरुंद आहे.
4: हा,
1: तुम्ही केलं
4: तर मग ते आपले आकल्या आकल्याने मग ते करावं लागतं.
1: मग ते आधी पेन्सिलनी त्याचं आखून वगैरे घेतलं.
4: हा,
1: किती दिवस लागले हे
4: याला? सर तरी 3 दिवस लागले.
1: आणि कुठलं लाकूड आहे
4: हे? शिवणीचं लाकूड आहे.
1: हेच लाकूड लागतं?
4: हा, हे कामाला हेच लाकूड लागतं.
1: असे तुम्ही किती बनवलेत वाद्य?
4: बनवतोत ना,
1: नेहमी चालूच असतं का?
4: चालूच असत.
1: तुम्ही स्वतः पण वाजवता का?
4: हा.
1: आणि किती जणांचा ग्रुप असतो?
4: आमचा 10 किंवा 12 जणांचा आमचा ग्रुप असतो.
1: बरं, इतर वाद्य याच्यामध्ये तुम्ही वापरत नाही का? म्हणजे आता टाळ असतील किंवा झांज?
4: हो, टाळ सुद्धा आहे.
1: टाळ पण होते?
4: हो.
1: घुंगरू आहे, टाळ आहे.
4: हो,
1: हे वाद्य.
4: हो,
1: हो. हेच लाकूड का लागतं?
4: दिसर असलं ना तरी चालतं, पण हे जे लाकूड आहे ना ताई तर मग आवाज जिस्त चांगला येतो, गोड आवाज येतो. तसं नाही काय मॅडम, पण हे लाकूड जर असतं ना,
5: जुने लोक आपले जे आपले आजोपिंजोबा होते ना आदिवासी लोक आपले, तर मग हेच लाकडाची ती वस्तू घडवायची. म्हणजे देवाला हीच लागेल, म्हणजे देवाची हातून घडेल आहे, आपण ही केली नाही आहे, तर मग ती हेच वस्तूची ही वस्तू घडावं लागते.
1: म्हणजे त्यांचं म्हणणं की हे लाकूड आहे ते देवाचं आहे.
5: हा हा, ते देवाचं लाकूड, म्हणजे देवाच्या हातून वाजे जेवढं वाद्य आहे तेवढं देवानी घडेल आहे, आणि हे माझ्यावर आपलं आदिवासीवर सोपलेलं आहे, म्हणून हे आजपर्यंत करावं लागतं आपल्याला.
1: ही झाडं कुठे असतात?
5: आपले जंगलात राहत.
1: ही झाडं जे तुम्ही म्हणता ही अजूनही जंगलामध्ये
4: आहेत ना सर?
1: कुठल्या जंगलामध्ये आहेत?
4: आपले घाटामध्ये. आपले
1: बरीच झाड आहेत की थोडीच आहेत?
4: नाहीत, भरपूर आहेत.
1: तुम्हाला हे शोधावं लागतं झाड?
4: नाही, आम्हाला माहिती राहत ना काय याचं झाड कुठं आहे ते.
1: बरं, हे म्हणजे जुनं झाड लागतं का याला? किती वर्षाचं?
4: मोठंच लागतं सर, झाडच लागतं.
1: झाड असलेलं, खोड असलेलं लागतं.

0: चांगलं म्हणजे शॉपिंगच लागत चांगलं लागतं, असं कीड लागलेलं नाही.
1: बरं, हे लाकूड तुम्ही तोडता झाडाचं,
0: हो
1: त्यानंतर मग ते सुकवावं लागतं का?
0: नाही.
1: मग
0: जेव्हा हे जर बनवावा जर लागली ना फालं, तर मग जेव्हा हे बनवायला लागल्यानंतर तोडायला ना, तिथे सुद्धा पूजा करावी लागते, नंतर ते झाड तोडावं लागतं.
1: म्हणजे झाडाची पण पूजा केली जाते?
0: तसं तोडता येत नाही,
2: देवाच्या नावानेच हे तोडावं लागत, त्याची पूजा करूनच.
1: म्हणजे ह्या झाडाचं लाकूड जे आहे ते बाकी कामासाठी वापरलं जात
0: नाही?
1: जाळण्यासाठी वगैरे वापरलं जात नाही, ते फक्त या वाद्यासाठी,
3: पखवाजासाठी वापरले जाते, नाल बनवण्यासाठी वापरले जाते हे लाकूड. हे तीन वाजे पखवाज,
0: तबला
3: किंवा तबला किंवा नाल याची बनले जाते.
1: बरं, मला सांगा तुम्ही हे शिकलात कोणाकडे वाजवायला?
4: वाजवायला आम्हीच याच्या त्याच्या पाहून.
1: तुमचे वडील पण वाजवत होते का?
4: नाही, वडील नव्हते.
1: हे जे आहे वाजवण्यासाठी तुमच्या जवळ एक असं छोटस धनुष्य दिसतंय मला, याला काय म्हणतात?
4: कुडकी.
1: कुडकी ही कशी काय तयार करतात?
4: ही बांबूची आहे.
1: तुम्ही ही स्वतः तयार केली?
4: सावती.
1: काय बांधले त्याला? ते
4: त्याला फडका बांधावा लागतो.
1: चिंदी.
4: चिंदी.
1: चिंदी बांधलेली आहे आणि ते असं ताणलेलं आहे का?
4: हा, थोडा त्याला बाग दिलाय.
1: कसं काय वाकवलं ते?
4: हा नाही, त्याचं घासून घेतलं ना का, थोडा त्याला बागच द्यावा लागत.
1: का बाग का द्यावा लागतो? सरळ ठेवलं तर काय होईल?
4: नाही, सरळ नाही ते, सरळ तर याच्यावर मग आपल्याला वाद्य काम जमत नाही.
1: दाखवा कसं वाजवतं ते.

0: दिनेश, बोलता बोलता मी अशी माहिती मिळवली बरं का, की हा जो डाक भक्तीचा जो काही एक उपक्रम, हा उपक्रम जो ते करतात किंवा ते गातात, तर त्यामध्ये त्यांच्यापैकी कोणाच्या तरी एकाच्या अंगामध्ये तो देव येतो आणि तो देव आला की तेलाला उकळी आणतात कढईमध्ये आणि त्याच्यात
1: म्हणजे त्या उकळत्या तेलामध्ये तो हात घालतो,
0: हात घालतो आणि जर त्या हाताला काही होत नसेल तर समजलं जातं की खरोखरचाच देव हा ह्याच्या अंगात वारं आलेला आहे किंवा देव आलेला आहे, देवाचा संचार झालेला आहे.
1: हे सगळं कसं होतं आपण जरा यांनाच विचारूया ना.
0: चालेल चालेल.
1: हा भाऊ, सांगता का आम्हाला हे सगळं कसं होतं? ते
2: अशी देवाची ओवी सांगून तो भाया घुमत येतोय, ते तेल उकळवायचं, त्याच्यात मटण टाकायचं, त्याच्यात एक रुपया टाकायचा, मग ते माणसाने तेल उकळत असला त्याच्यातून तो रुपया काढून दावायचा.
3: अरे बापरे, पण असे काढतात?
2: काढतात.
4: जेलत जर साहेब जर हवा येते ना, ते देवाची जर खवा जर खास आलीच ना, तोच माणूस ती मटण काढून दावतो, असा पिळून
2: काढायचा.
4: दिसरेला दिसरेला नाही काढता येत,
1: हात भाजत नाही हे करताना. नाही भाजत, तुम्ही स्वतः बघितलेत?
2: मग हा बाबा बोलला तोच वारकरी आहे ना.
1: असं काढणार कोणी आहे?
2: बाबाच आहे.
1: तुमचं नाव काय भाऊ?
5: काराम रामा साप्ते.
1: कुठे राहता तुम्ही?
5: भुवनलत.
1: आता या भाऊंनी सांगितलं आपल्याला की उकळणार तेल असतं, त्याच्यामध्ये तो रुपया टाकलेला असतो, उकळत्या तेलातून तुम्ही तो काढता. कसं काय काढता?
5: मग ते हवाच येते ना, ते हिरवे देवाची.
1: हा, पण मग तुम्हाला हाताला भाजत नाही तेव्हा?
5: काही नाही,
1: काही होत नाही. कसं काय जमत हे? पण
5: आता ते देव साक्षी आहे ना.
1: बर,
5: त्याच्यामुळे.
1: तुमच्या घरामध्ये किती वर्षाची परंपरा आहे?
5: हे फार जुने पासून, ते आठ बोलला पासून,
1: तुमच्या वडिलांपासून. मग तुम्हाला असं बोलवलं जातं का जेव्हा हा उत्सव असतो तेव्हा?
5: ते देव आमच्याच कडे आहे ना.
1: बर, ज्यांच्या घरी हा देव असतो त्यांच्या घरीच हा कार्यक्रम होतो?
5: नाही, कुठेही नेतोय ना भा, बंद लांब लांब
1: जिथे असेल तिथे.
0: तुमच्याकडे, तुमच्या घरात हा हिरवा देव आहे, तर ज्यांच्या ज्यांच्याकडे आहे त्या सगळ्यांना अंगात येईल?
5: नाही नाही, ते एकच माणसाला येईल, सगळ्यांना नाही येणार.
0: आणि एरवी आपण जसं बघतो की अंगात आलं की ते घुमतात, नाचतात, असं काही होतं?
6: ते हिरवा देव जेव्हा अंगात येत असतो तेव्हा ते लोक भटी भटी अशी रचतात, त्याच्यामध्ये 15 ते 12 किलो तेल टाकतात, मातीचं भांडं असतं आणि ते मातीचं भांडं कमीत कमी 1 ते 1.5 तास त्याला उकळवतात.
0: हा, तेल
6: तेल तेल गोळ तेल ते उकळवत असतात आणि त्याच्यामध्ये थोडासा मटण आणि त्या हिरवे देवाचा थोडासा त्याच्यामध्ये काठ बुडवतात, का त्याचा जो आकार असतो गरमपणा असतात, ते थोडासा स्थिर होत असतात आणि मग ते लोक हात घालून त्याच्यामध्ये रुपया टाकलेले ते काढतात, तर त्यांना फोड येत नाही, काही नाही काही नाही, थंड असतं ते म्हणतात.
0: तेल थंड असतं?
5: हा, थंड लागते ना, ते गरम नाही ना लागत, एकदम थंड. हे आपले गरम पाणी आंघोळ करतो ना,
1: पाण्यासारखं
5: असं वाटत,
1: म्हणजे कोमट असं, फार गरम नाही.
5: नाही गरम. मग दिसऱ्यांनी सुद्धा ते भाईने हे केलं ना, मग असे माझ्या कोणी हात टाकायचे.
0: असं तुम्ही हात टाकल्यानंतर दुसऱ्याने पण टाकला तर त्यांना तसंच थंड लागेल, असे इथे कुणी आहेत का की जे तुम्ही हात टाकल्यानंतर त्यांनी पण हात टाकला आणि त्यांना नाही गरम लागलं?
1: गरम तेलामध्ये त्यांनी हात टाकला, ते नाणं काढलं, त्यांच्या हाताला काहीच झालं
2: नाही,
1: मग त्यानंतर तुम्ही पण त्याच्यामध्ये हात टाकलात?
2: हा, मग हात टाकत आम्ही सुद्धा, काल दे माझा देव झाला ना, पण प्रत्येक देवाचे ते ओवी जर सांगले

0: ना ते प्रत्येक देवाची हवा घ्यायला लागत येते. त्याच्यानंतर मग तो भाईला काही आठवत नाही. ते उकळेल तेल ना राहिला ना तर त्याच्यात मटण शिजत सुद्धा, पण ते मग बचकटायला लागतं काढायचं हाती, काहीच वाटत नाही ते.
1: कांचन, हे खरंच म्हणजे सगळं बघताना किंवा त्यांच्याकडून ऐकताना आपल्याला अगदी असं अद्भुत वाटतंय. पण कसं आहे की या त्यांच्या श्रद्धा आहेत आणि अशा भावड्या श्रद्धा आपण त्याला म्हणू शकतो. कदाचित आपल्याला म्हणजे शहरातल्या लोकांना हे पटणार नाही किंवा आपण त्याला अंधश्रद्धा म्हणून सुद्धा त्याच्यावरती शिक्का मारून मोकळे होऊ, पण वर्षानुवर्ष पिढ्यांपिढ्यांपासून या परंपरा त्यांनी जपलेल्या आहेत एवढंच आपण म्हणू शकतो नाही.
2: आणि या श्रद्धेच्या आसाभोवती यांचं जीवन फिरत आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली,
1: म्हणजे त्याचं महत्व त्यांच्या जीवनामध्ये अतिशय परंपरा असं आहे. आणखीन एक विशेष यामध्ये असं आहे कांचन की म्हणजे हे सगळे लोककलेचे जे प्रकार आहे त्यांचे, त्याच्यामध्ये हे सगळे कुटुंबीय एकत्र येतात किंवा सगळे गावकरी एकत्र येतात आणि रात्रभर हे वादन चालतं आणि देवाची भक्ती केली जाते.
2: आणि म्हणजे त्याच्याबरोबर ती गाणी किंवा त्या ज्या वेगवेगळ्या आख्यानाच्या कथा आहेत त्याही ते सांगत असतात
1: किंवा त्याच्याशी संबंधित ज्या सगळ्या गोष्टी आता आपण ज्याची चर्चा केली त्याही त्याच्याबरोबर येतात.
2: आणि आणखीन एक म्हणजे या भक्तीमध्ये मृत झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी ती केली जाते, हा मुद्दा महत्वाचा आहे,
1: खूप महत्वाचा.

0: आता तुम्ही जे सादर केलं, जे गाणं सादर केलं ते काय होतं?
1: हे रामायण,
0: रामायणामधल्या उभ्या होत्या. म्हणजे कसं काय तुम्ही सगळं पाठ करता?
1: हे असं गुरु करावं लागतं.
0: कोण गुरु आहे तुमचे?
1: गुरु आमचे रतन.
0: रतन गुरु कुठे असतात? हे
1: भुवनलाच राहतात, पण ते थोडे बाजूला गेले.
0: अच्छा, मग त्यांच्याकडे तुम्ही कसं म्हणजे रोज जाऊन शिकता?
1: रोज जाऊन.
0: किती वर्ष शिकता?
1: दोन वर्ष लागत.
0: पण मग ह्या लिहिलेल्या असतात उभ्या?
1: नाही नाही, आजोबांचे पूर्णपासून जी कथा घडलेली आहे ती सांगावं लागतं थोडी पाठ.
0: पण मग हे पाठ करायला किती वेळ लागतो तुम्हाला?
1: एक दोन वर्ष लागते.
0: एक दोन वर्ष? तुम्ही रोज म्हणत असताय?
1: नाही नाही, ते जे असं मग जेव्हा आपल्याला पाठंत करायचे ते दिवशी पाठंत करायचे. सतत जर पाठ केलं तर काम कोण करील? आहे का नाही?
0: बरोबर,
1: असं आहे.
0: अशा किती तुमच्या ओव्या पाठ आहेत?
1: तसं द्या आपले काय, पण पूर्ण पाठ नाही येतात. अपऱ्याप्र्याच्या आहेत, पूर्ण देवांच्या भव्या पाठ नाही, प्रत्येक देवाच्या आहेत. आपण पाठ नाही, थोडल्या थोडली माहिती आहे.
0: बरं, तुमचे जे गुरु आहेत त्यांचे किती शिष्य आहेत तुमच्यासारखे?
1: एवढं नाही सांगता येणार, त्यांनी किती केले असतील, पण मी त्यांचा चेला.
0: तुमच्या बरोबर शिकणारे किती जण होते असे?
1: ना, मी एकटाच होतो.
0: आणि मग तुम्ही आणखीन कोणाला शिकवता का?
1: आता मग आता बाजूला बसलेली मंडळ, आता हे शिकणारच ना.
0: हे सगळे लोक तुमचे शिष्य आहेत? आता ह्याच्यामध्ये ओव्यांच्या वेगवेगळ्या चाली असतात ना, तर तसे वेगवेगळे ताल याच्यावरती असतात का? कुठल्या कुठल्या?
1: जसं गाण्याचं पाठ चाल असली तसं ते हात पलटवायला लागत.
2: दिनेश, मला असं दिसतं की आपल्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या प्रसंगी हे लोक या ठिकाणी डाक गायन आणि वादन करत असावेत. तर या संदर्भात आपण विचारूया, हे आहेत वनौषधींचा उपयोग करून वैद्यक व्यवसाय करणारे सीताराम बाबा राऊत, त्यांच्याशी आपण बोलूया. तर सांगा बाबा.
3: तर आम्ही जे आमच्या गाव घरामध्ये एखादी सून डिलेवरी झाली का, ते आमचं हिरवा देव, पाची देव, इहमाय असे जे देव आहेत त्यांची आमचे लोक सकाळी जाऊन पाणी घेऊन आणि धोतात, त्याला स्वच्छ करतात आणि त्याची परत मांडणी करतात, बोनं वगैरे दाखवतात. आणि परत आमच्या एखादा सण आला का, सणाला समदेव भाऊबंद जे मेनमेन असतात ते येतात आणि त्याची सेवा करून धावून चुवून आणि त्या परत त्या याच्यामध्ये ठेवतात. करंडी
0: देव म्हणजे असा काही
2: दगड असतो का?
0: फोटो असतो दगड,
3: सोनाराकडून आणतात. त्याची कमीत कमी 10 ते 12 हजार रुपये लागतात त्याला, ते देव आणायला. आणि त्यांची हे लोक सेवा पूजा करतात आणि त्याच्या आधारावर हे समदेव ओवी यांची चालते, डाका वाजवून म्हणतात ते.

0: राजेश, आपण आधी सांगितलं त्याप्रमाणे या आदिवासी संस्कृतीमध्ये पिढीजात परंपरेला अनन्य साधारण असं महत्व आहे. म्हणजे आपल्या पूर्वजांनी अमुक गोष्ट का केली असा प्रश्न यांना काही पडत नाही किंवा तो ते विचारातच घेत नाही, त्यांच्या मनातच तो येत नाही, इतके ते आपल्या परंपरांशी समरस झालेले आहेत.
1: खरंय खरंय कांचन. आणि म्हणून असं म्हणतात ना की कोणत्याही संस्कृतीचं खरंखुरं विशुद्ध स्वरूपात दर्शन जर घ्यायचं असेल तर तिथल्या आदिवासी संस्कृतीचं निरीक्षण करावं. आपल्याला त्या आदिम संस्कृतीची एक सुंदर झलक नक्कीच अनुभवायला मिळेल,
0: जे आज आपण अनुभवतो.
1: आपण ऐकत होतात भोहाडा आणि आदिवासी लोककला या मालिकेचा भाग 6, डाकवाद्य आणि वादन. संशोधन आणि लेखन लक्ष्मण भांगरे, सहभाग दिनेश अडावतकर, यातील मुख्य कलाकार जयराम गावित आणि सहकारी, बाह्यध्वनी मुद्रण निनाद वेंगुर्लेकर, सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. भोहाडा आणि आदिवासी लोक

श्रोते हो, मालिका विशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात. AIR DTH वाहिनीवरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला थोड्याच वेळात सुरुवात होईल.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आजच्या आमच्या दुसऱ्या सभेत श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. आता आपण ऐकणार आहोत ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. यंदा देशातलं अन्नधान्याचं अनुमानित उत्पादन 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा 5.3% जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या सरकारकडे पूर्ण बहुमत असून मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षानं निवडलेल्या नेत्याला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी आमंत्रित करावं अशी विनंती त्यांनी राजीनामा पत्रात राज्यपालांना केली आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद आज राज्यात भक्तिभावानं साजरा होत आहे. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मशिदी आणि ईदगाहमध्ये नमाज अदा करण्यात आली. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 जूनपासून सुरू होणाऱ्या बेमुदत उपोषणादरम्यान आपल्या आरोग्याला अपाय झाला तर महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे. विख्यात शायर बशीर बद्र यांचं आज भोपाळ इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. आस कुल्येते बशीर बद्र हे त्यांचे संग्रह प्रसिद्ध आहेत. भारत सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज महेश राव यांचे व्हायोलिन वादन ऐकूया. राग भीमपलास विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. तबल्यावर साथ केली आहे संतोष मिश्रा यांनी. ऐकूया महेश राव यांचे व्हायोलिन वादन राग भीमपलास.

श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात महेश राव यांचे व्हायोलिन वादन ऐकले, राग भीमपलास. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आहे. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. आता ऐकणार आहोत युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी.

हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो. युववाणी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य घेऊन गेली 9 दशकं अवघ्या भारताच्या मनावर अधिराज्य गाजवणारे 2 शब्द म्हणजे हे आकाशवाणी आहे. होय मित्रांनो, काळ बदलला, माध्यम बदलली, तंत्रज्ञान बदललं, पण आकाशवाणीच्या आवाजाची जादू आणि तिची विश्वासार्हता आजही तशीच अढळ आहे. 1936 मध्ये इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नामांतरण ऑल इंडिया रेडिओ असं झालं. त्या काळापासून सुरू झालेला हा प्रवास आज जगातील सर्वात मोठ्या रेडिओ नेटवर्क पैकी एक बनला आहे. भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा असो, फाळणीचे अश्रू असो किंवा सीमेवरील युद्धाचे प्रसंग, प्रत्येक ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार हे ऑल इंडिया रेडिओचं केंद्र राहिलेलं आहे. जेव्हा देशावर संकट आलं तेव्हा याच मायक्रोफोनवरून देशाच्या पंतप्रधानांनी जनतेला धीर दिला आणि देशवासियांना एकत्र आणलं. ऑल इंडिया रेडिओची खरी ताकद कशात असेल तर ती तिच्या वैविध्यात आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्याला हवामानाचा अंदाज देणारे, शेतीची नवी तंत्रज्ञान सांगणारे अनेक कार्यक्रम, आमची माती आमची माणसं म्हणत शेतकऱ्यांच्या जगण्याला ऑल इंडिया रेडिओने आधार दिला आहे. तर दुसरीकडे घरच्यांपासून शेकडो मैल दूर असलेल्या जवानाला जेव्हा रेडिओवर त्याचं आवडतं गाणं ऐकायला मिळायचं ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर येणारं हसू हीच आकाशवाणीची खरी कमाई आहे. मित्रांनो, शास्त्रीय संगीताचा वारसा घराघरात पोहोचवण्याचं फार मोठं श्रेय ऑल इंडिया रेडिओला जातं. पंडित भीमसेन जोशी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्यापासून ते आजच्या नव्या पिढीतील कलाकारांपर्यंत प्रत्येकाला आकाशवाणीने व्यासपीठ दिलाय. हवा महल मधील ती नाटकं ऐकायला अख्खं कुटुंब रेडिओ भोवती जमायचं. तो काळ रेडिओ ऐकण्याचा नव्हता तर रेडिओ जगण्याचा होता. आणि हो, आपल्या युववाणीला आपण कसं विसरू शकतो? तरुणाईच्या उमेदीला, त्याच्या कलेला आणि विचारांना हक्काचं आकाश देण्याचं काम युववाणीने पिढ्यान पिढ्या केलं आहे. आजच्या गजबजलेल्या डिजिटल युगात जिथे सोशल मीडियावर फेक न्यूजचा सुसाट आहे, तिथे आजही ऑल इंडिया रेडिओच्या म्हणजेच आपल्या आकाशवाणीच्या बातम्यांवर लोकांचा डोळे मिटून विश्वास असतो. बातम्या वाचतात हा धीर गंभीर आवाज ऐकल्याशिवाय अनेकांचा दिवस पूर्ण होत नाही. माध्यम खूप आली आहेत आणि गेली सुद्धा, पण वादळातही पाय घट्ट रोवून उभ्या असलेल्या वटवृक्षासारखी आकाशवाणी आजही ताठ मानेने उभी आहे. मित्रांनो, 90 वर्ष पूर्ण झाली तरीही ऑल इंडिया रेडिओ अजूनही तरुण आणि आधुनिक झालेली आहे. आज आकाशवाणी थेट FM, न्यूज ऑन एअर ऍप आणि डिजिटल पॉडकास्ट पर्यंत पोहोचली आहे. जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात बसून आता आपण आपल्या मातृभाषे

नागपूरतील आकाशवाणी केंद्र ऐकू शकतो. काळ जरी बदलला तरी श्रोते आणि आकाशवाणी यांचं नातं आजही तितकंच रेशमी आणि घट्ट आहे. मित्रांनो, 9 दशकांचा हा प्रवास म्हणजे केवळ तंत्रज्ञानाचा विकास नाही तर कोट्यवधी भारतीयांच्या सुखदुःखाचा, त्यांच्या आशा आकांक्षाचा हा एक सुरेल प्रवास आहे. पिढ्या बदलल्या तरी या आवाजाची जादू कायमच राहणार आहे.

0: मित्रांनो, आता वेळ झालेली आहे कार्यक्रम वेद विश्वाचा आपला मित्र समर बोबडे याच्या आवाजात ऐकण्याची.
1: दाही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग दिला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेद विश्वाचा.
2: हॅलो, हाय आणि नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी समर बोबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या वेद विश्वाचा या मालिकेत हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, देशातील विदेशातील विज्ञान, अंतराळ, क्रीडा, शिक्षण आणि विकास या क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या वेद विश्वाची. मित्रांनो, जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल आणि अंतराळ संशोधन या विषयावर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. अनेक देश आता ग्रीन एनर्जी आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट वर भर देताना दिसत आहेत. मित्रांनो, भारताच्या अंतराळ मोहिमांना जागतिक स्तरांवर मोठं महत्व मिळत असून युरोपातील अनेक देश भारतासोबत स्पेस कोलॅबोरेशन वाढवताना दिसतात. अलीकडेच स्वीडनने भारताच्या व्हेनस मिशनमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून नॉर्वेनेही इस्रोसोबत स्पेस कॉर्पोरेशनसाठी करार केला आहे. मित्रांनो, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इस्रोने आदित्य L1 मोहिमेतील माहितीवर संशोधन करण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांना निमंत्रण दिलं आहे. सूर्याचा अभ्यास करणाऱ्या या मोहिमेमुळे स्पेस सायन्स क्षेत्रात भारताची ताकद आणखी वाढताना दिसते आहे. तसेच इस्रोच्या युविका 2026 या उपक्रमाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना स्पेस सायन्स बद्दल प्रेरित केलं जात आहे. मित्रांनो, देशभरातील तरुणांमध्ये विज्ञान आणि संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा मानला जातो. दरम्यान चंद्रयान 3 या जागतिक स्तरावर सर्वोच्च स्पेस सायन्स पुरस्कार मिळाल्याची अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. या यशामुळे भारताची अंतराळ क्षेत्रातील ओळख आणखी मजबूत झाली आहे. मित्रांनो, राजकीय क्षेत्रातून एक महत्वाची बातमी म्हणजेच देशात विकास, उद्योग आणि रोजगार निर्मितीवर भर देण्याबाबत केंद्र आणि विविध राज्य सरकारांकडून अनेक घोषणा केल्या जात आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडील उद्योग प्रदेशातील महाराष्ट्राला उद्योग आणि गुंतवणुकीसाठी अधिक सक्षम बनवण्यावर भर दिला आहे. राज्यात नवीन टेक्नॉलॉजी पार्क्स, डाटा सेंटर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट वाढवण्याबाबतही त्यांनी भूमिका मांडली आहे. दरम्यान निवडणूक प्रक्रियेमध्ये भारताने मोठा विक्रम केल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये युवकांचा सहभाग वाढताना दिसतो आहे. मित्रांनो, क्रीडा क्षेत्रातून एक महत्वाची बातमी म्हणजे भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांना एशियन गेम सिलेक्शन ट्रायल्स मध्ये सहभागी होण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. या निर्णयाचं क्रीडा विश्वातून स्वागत करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रातील ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेमध्ये अनेक युवा खेळाडू चमकत असून राज्यात स्पोर्ट्स कल्चर अधिक मजबूत होताना दिसत आहे. मित्रांनो, भारतातील डिजिटल इकॉनॉमी वेगाने वाढत असून AI स्टार्टअप्स आणि टेक्नॉलॉजी आधारित उद्योगांना मोठी चालना मिळत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेट्रो एक्सपान्शन वर भर दिला जातो आहे. नागपूर सारख्या शहरांमध्ये अर्बन डेव्हलपमेंट आणि इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्टमुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. तसेच DRDO आणि स्पेस टेक्नॉलॉजी संबंधित क्षेत्रांमध्येही संशोधन वेगाने सुरू असून भारत डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. मित्रांनो, शिक्षण क्षेत्रात प्रॅक्टिकल लर्निंग आणि टेक्नॉलॉजी बेस्ड एज्युकेशन वर भर दिला जात आहे. इस्रो आणि विविध वैज्ञानिक संस्थांकडून विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप्स, इनोव्हेशन प्रोग्राम्स आणि रिसर्च अपॉर्च्युनिटीज उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे युवकांमध्ये सायन्स, इंजिनिअरिंग आणि इनोव्हेशन विषयी आकर्षण वाढताना दिसत आहे. मित्रांनो, आजचं जग वेगाने बदलत आहे आणि या बदलत्या जगाशी जोडून राहण्यासाठी माहिती, विज्ञान आणि जागरूकता खूप महत्वाची आहे. अंतराळापासून राजकारणापर्यंत, क्रीडांपासून शिक्षणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारत नवनवीन उंची गाठताना दिसत आहे. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. आपण पुन्हा भेटूया नव्या ऊर्जेसह, नव्या बातम्यांसह. तोपर्यंत मी समर बोबडे तुम्हा सर्वांची रजा घेतो. नमस्कार.
0: मित्रांनो, आताच आपण ऐकलं वेद विश्वाचा आपला मित्र समर बोबडे ह्याच्या आवाजात. आणि आता आपण ऐकणार आहोत करिअर मंत्र या मालेत डॉक्टर दिनेश पडोळे यांची स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत.
3: नमस्कार मित्रांनो, आजच्या करिअर मंत्र या मालिकेत मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, करिअर मंत्र या मालिकेत आपण विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयांवर त्या क्षेत्रातील तज्ञांकडून जाणून घेत असतो. आजही आपण अशाच एका तज्ञांशी बातचीत करणार आहोत. प्रोफेसर डॉक्टर दिनेश पडोळे सर आज आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या क्षेत्रात करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. प्रोफेसर डॉक्टर दिनेश सर यांना या क्षेत्रातील 23 वर्षांचा अनुभव असून सध्या ते GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे प्रोफेसर आणि डीन या पदावर कार्यरत आहेत. सर, आपलं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
4: थँक्यू मॅडम.
3: आपल्या आजच्या चर्चेला सुरुवात करताना मला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हेच विचारायचंय की इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय?
4: नमस्कार. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हा आजच्या आधुनिक जगात आणि डिजिटल युगाचा कणा मानला जातो. आपण रोज वापरत असलेला मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही, इंटरनेट ते अगदी अंतराळात पाठवल्या जाणाऱ्या सॅटेलाइट पर्यंत सर्व गोष्टी या क्षेत्रावर अवलंबून असतात. यात प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे म्हणजे हार्डवेअरचे डिझाईन, माहिती आणि डेटा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वेगाने आणि सुरक्षितपणे कसा पोहोचवता येईल याचा अभ्यास केला जातो. आजच्या जगात तंत्रज्ञान वेगाने बदलत असल्यामुळे प्रत्येक नवीन शोधात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरची भूमिका अत्यंत महत्वाची आहे आणि त्यामुळे याची व्याप्ती पण अमर्याद आहे. यामध्ये येणारा विद्यार्थी हा 10वीनंतर डिप्लोमाला, 12वीनंतर इंजिनिअरिंगला किंवा एमटेक आणि PhD करून पण येऊ शकतो. त्या कोणत्याही लेवलवर असेल तर तो या इलेक्ट्रॉनिक्समध्ये एंटर करू शकतो.
3: ओके ओके. या क्षेत्रात शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत?
4: नक्कीच, या क्षेत्रात रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत मॅडम. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्सला प्रामुख्याने टेलिकॉम कंपन्या, इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या, माहिती तंत्रज्ञान म्हणजे IT क्षेत्रात मोठी मागणी आहे. सरकारी क्षेत्राचा विचार केला तर BSNL, इस्रो, DRDO आणि भारतीय रेल्वेमध्ये उत्तम दर्जाच्या नोकऱ्या मिळवता येतील. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी हा असा अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, संगणक प्रणाली म्हणजे IT, प्रोग्रामिंग याचा समावेश असतो. त्यामुळे या शाखेतील विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासोबतच सॉफ्टवेअर आणि IT क्षेत्रातही मोठ्या संधी उपलब्ध होतात. ही शाखा विद्यार्थ्यांना हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्ही क्षेत्रात करिअरची लवचिकता देते आणि त्यामुळे रोजगाराच्या संधीही वाढतात. याशिवाय आजकाल ऑटोमोबाईल क्षेत्रात विशेषतः इलेक्ट्रिकल व्हेकल यामध्ये पण इलेक्ट्रॉनिकचा खूप वापर वाढला, तेथेही मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होतात.
3: अच्छा, म्हणजे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट अशा दोन्ही सेक्टर्स मध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत विद्यार्थ्यांना.
4: प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट यामध्ये तर असतातच असतात, पण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरला दोन्ही क्षेत्रात जाण्याची मुभा असते. जसं की हार्डवेअर मध्ये पण जाऊ शकतो आणि सॉफ्टवेअर म्हणजे IT इंडस्ट्रीत मध्ये पण जाऊ शकतो. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरची मागणी मोठी आहे.
3: या क्षेत्रातील इमर्जिंग टेक्नॉलॉजीज अशा काही आहेत का की ज्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे?
4: हो नक्कीच, तंत्रज्ञान खूप वेगाने बदलत आहे. सध्या 5G टेक्नॉलॉजी, 6G टेक्नॉलॉजी हे कम्युनिकेशन मध्ये, नेटवर्क, इंटरनेट ऑफ थिंग्स जिथे उपक्रम एकमेकाशी इंटरनेटद्वारे जोडले जातात, क्लाउड कम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स यामध्ये मोठे ट्रेंड्स आहे. याशिवाय VLSI म्हणजे मायक्रोचिप डिझायनिंग, एम्बेडेड सिस्टम यामध्ये पण खूप क्रांती होत आहे. आजच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स या क्षेत्रांच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकीसोबत अत्यंत जवळचा संबंध आहे. इलेक्ट्रॉनिक्स अभियंते हे केवळ सर्किट आणि कम्युनिकेशन सिस्टम पुरते मर्यादित नाही तर ते स्मार्ट आणि AI विकसित करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी अभ्यासावर अवलंबून न राहता या नवीन नवीन टेक्नॉलॉजीशी स्वतःला जोडून घेणं महत्वाचं आहे आणि त्यामुळे त्यांच्या नवीन स्किल पण त्यात डेव्हलप होतील आणि ते त्यांना कामातच पडतील.
3: बरोबर बरोबर. येत्या काळामध्ये या क्षेत्रात अशा कुठल्या डेव्हलपमेंट होण्याची शक्यता आहे का?
4: नक्कीच, सरकारची इलेक्ट्रॉनिक्स बद्दल खूप सकारात्मक भूमिका आहे. जसे त्याचे उद्दिष्ट पण खूप व्यापक आहेत. जागतिक पातळीवर एक मोठे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चर

0: मैन्युफैक्चरिंग हब बनाना, इनोवेशन हब बनवणे, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, प्रोडक्ट लिंक इनिशिएटिव्ह स्कीम आणि सेमीकंडक्टर मिशन, इंडिया सेमीकंडक्टर मिशन याच्यासारखे महत्वाचे उपक्रम भारत सरकार राबवत आहे. या योजनांमुळे भारतात मोबाईल उत्पादन, सेमीकंडक्टर चिप, टेलिकम्युनिकेशन उपकरणे, इलेक्ट्रॉनिक उत्पन्न याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढत आहे. त्यासोबत संशोधन, स्टार्टअप, कुशल अभियंत्याकरता रोज नवीन संधी उपलब्ध होत आहे. याकरता यातला सर्वात मोठा उपक्रम म्हणजे इंडिया सेमीकंडक्टर चिप. तुम्हाला माहितीच असेल आता भारतानी 3 सेमीकंडक्टर फाउंड्रीज आता लॉन्च केलेले आहेत. त्यामध्ये याद्वारे भारत मायक्रोचिप मॅन्युफॅक्चरिंग हब बनत आहे. त्यामुळे येत्या काळात थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होण्याची खूप शक्यता आहे. भारत सरकार कोट्यवधी रुपये यामध्ये प्रोत्साहन आणि गुंतवणूक करत आहे. ज्यामुळे थोडक्यात सांगायचं असलं तर सरकारची दृष्टी भारताला फक्त इलेक्ट्रॉनिक्स वापर करता न बनवता डिझाईन, उत्पादन आणि तंत्रज्ञानमध्ये या जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता डेव्हलप करणं हे आपला उद्देश सुरू आहे.
1: अच्छा अच्छा सर, आता आपण बोलता बोलता मेक इन इंडियाचा उल्लेख केला तर विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग कडे आल्यानंतर नोकऱ्या तर ते करतातच, पण ज्या वेळेला स्टार्टअप हा विषय येतो तर त्यावेळेला त्यांच्या कॉलेज पिरियड मध्येच त्यांना स्टार्टअप साठी पण ट्रेनिंग मिळतं का?
0: हो, आजकाल मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया यामुळे भारत सरकारनी किंवा आजकाल जो नवीन ट्रेंड आलेला आहे, मुलं आता इंजिनिअरिंग नंतर फक्त नोकऱ्यांकरता न जाता स्वतःचे उद्योग सुरू करणं, स्वतःचे स्टार्टअप सुरू करणं यामध्ये खूप जास्त त्यांच्या ओढ आहे आणि आता सक्सेस पण मिळत आहे. याकरता खूप साऱ्या फॅसिलिटी पण अवेलेबल आहे आणि त्याच्याकरता मार्गदर्शन पण अवेलेबल आहे. मला वाटतं यामध्ये आपले युनिकॉर्न खूप सारे तयार होतात आणि यामध्ये मुलं आता नोकऱ्या घेणारे न करून नोकऱ्या देणारे आता बनतात. तर यामध्ये आपले स्टार्टअप पण वाढतात आणि नवीन हे रोजगार यामध्ये डेव्हलप होत आहेत.
1: ओके, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रातल्या संधींबद्दल तर आपण बोलूच, पण तत्पूर्वी मला हे विचारायचंय की समजा या क्षेत्राचं शिक्षणच घ्यायचं असेल विद्यार्थ्यांना तर ते कशा पद्धतीने घेता येईल, काय प्रोसेस आहे त्या सगळ्याची?
0: याकरता आता समजा आपण तिथे दोन वेगवेगळे आहे. तुम्हाला डिप्लोमा करायचा असेल पॉलिटेक्निक तर 10वीच्या नंतर आपण पॉलिटेक्निकला जाऊ शकतो आणि इंजिनिअरिंग करायचं असेल ग्रॅज्युएशन तर आपण 12वीच्या नंतर जाऊ शकतो किंवा पॉलिटेक्निकच्या नंतर डायरेक्ट सेकंड इयरला जाऊ शकतो. यामध्ये मुलांनी काय करायचं, सर्वात आधी मुलांनी आपला उद्देश आणि आपला इंटरेस्ट कशात आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांच्या आहे की आपल्याला इलेक्ट्रॉनिक्सला जायचं असेल किंवा आयटी सेक्टरमध्ये जायचं असेल तर सर्वात आधी त्यांचे जे प्रोसेस आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे कॅप म्हणून प्रोसेस असते सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस त्यामध्ये डीटी राबवत असते. त्यामध्ये मुलांना आता 12वीची एक्झाम देणं गरजेचं आहे. म्हणजे आपण ग्रॅज्युएशन लाव करतोय त्यानंतर त्यांनी 12वीच्या पर्सेंटेजच्या सोबत आता सीईटीची एक प्रोसेस आहे. सीईटीची एक्झाम असते आणि जेडब्ल्यूची एक्झाम. तर या बेसवर सीईटीचे मार्क आणि जेडब्ल्यूच्या मार्कच्या भरोशावर त्यांची ऍडमिशन असते. तर त्यांनी सीईटी आणि जेडब्ल्यूची एक्झाम चांगली द्यावी कारण त्याच्या भरोशावर याच्यावरच त्यांची रँकिंग लागेल. रँकिंग लागल्यानंतर एक साधारणत जून पासून सीईटीची कॅपची प्रोसेस सुरू असते महाराष्ट्र गव्हर्नमेंटची. त्यात मुलांनी अप्लाय करायचे. अप्लाय केल्यानंतर आपले डॉक्युमेंट रेडी ठेवायचे, जे आपली मार्कशीट, टीसी, समजा कोणी कॅटेगरीचे स्टुडंट असेल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, डोमिसाईल सर्टिफिकेट, हे सारी मुलांनी रेडी ठेवायचे असते. आणि कास्ट व्हॅलिडिटी पण, कारण आमचा असा अनुभव आहे की मुलांकडे डॉक्युमेंट नसल्यामुळे खूप वेळेवर धावपळ असते. तर मुलांनी ही तयारी, पूर्वतयारी आपण म्हणता येईल, ही करून घ्यावी. आपल्याला कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायची आहे, त्यातला रेपुटेशन, त्याच्या कट ऑफ काय, हे एकदा बघून घ्यावं त्यांनी. म्हणजे आपली एक प्रायोरिटी लिस्ट तयार होईल की मला या कॉलेजला ऍडमिशन घ्यायची आहे ही, नाही तर मग दुसरं की तिसरं, आपली प्रायोरिटी लिस्ट तयार होईल. आणि यानंतर या मुलांनी मग मेरिट लिस्ट लागेल. मेरिट लिस्ट नंतर कॉलेजचे ऑप्शन द्यायचे असतात आणि त्या थ्रू मग कॉलेज अलॉट होतात. कॉलेज अलॉट झाल्यानंतर तिथे ऍडमिशन घ्यायची असते. तर मुलांनी समजा आपली पूर्व तयारी केली डॉक्युमेंटेशनची आणि आपल्या प्रायोरिटीची, तर मला वाटतं यामध्ये मुलं चांगले करू शकतील. बट आपल्याला जे हवं असलेलं कॉलेज नाही मिळालं तर प्लॅन बी, प्लॅन सी मुलांनी तयार ठेवावं. म्हणजे ड्रॉप न घेता आपण या कॉलेजला नाही तर दुसऱ्या कॉलेजला आपण जाऊ. तर आपल्या पर्सेंटेजनुसार, आपल्या फायनान्शियल रिक्वायरमेंटनुसार आणि आपल्या स्कोपनुसार कॉलेजची त्यांनी प्रायोरिटी लिस्ट तयार ठेवावी आणि मार्क पण चांगले मिळाले तर चांगल्या कॉलेजला तुम्ही जाऊ शकाल.
1: अच्छा, कुठल्याही क्षेत्रात ज्या वेळेला आपल्याला करिअर करायचं असतं तर काही बेसिक स्किल सेट्स असतात, तर इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग किंवा ओव्हरऑलच इंजिनिअरिंग परस्यू करणाऱ्या विद्यार्थ्यांचं असं काही स्पेसिफिक स्किल सेट आहे का?
0: हो, इंजिनियर म्हटलं की आपल्या एक डोक्यात येतं की त्याला त्याची क्रिएटिव्ह थिंकिंग असायला पाहिजे आणि अनालिसिस पॉवर पाहिजे. ह्या दोन गोष्टी त्याच्याकडे पाहिजेच पाहिजे आणि सपोर्टिव टू त्याचे एक नॉलेज. तर इंजिनिअरिंग मध्ये आम्ही तेच शिकवत असतो की

0: त्या मुलांनी एखाद्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्याला त्या प्रॉब्लेमला समजण्याचा दृष्टिकोन, ही कॅपेबिलिटी त्याच्याकडे डेव्हलप व्हायला पाहिजे. तर याच्याकरता ज्यांच्याकडे क्रिएटिव्ह पॉवर आहे, थोडं अनालिटिकल पॉवर आहे, त्या मुलांनी इंजिनिअरिंगला बिलकुल जायला पाहिजे. सोबत सोबत त्याच्या मॅथमॅटिक्स आणि फिजिक्सचं नॉलेज याची गरज, याच्या गरज चांगलं नाही पण ऍटलिस्ट त्याच्यात त्याची आवड कमीत कमी पाहिजे. तर त्यामध्ये तो मुलगा इंजिनिअरला मला वाटतं खूप चांगला सक्सेस होऊ शकतो. आणि इंजिनिअरिंगमध्ये जे शिकवतात त्यामध्ये त्याची स्किल, अनालिटिक पॉवर, कॉम्प्लेक्स इंजिनिअरिंग प्रॉब्लेम सॉल्विंग हे त्याची डेव्हलप होतच होतं. कारण आज हे विषय जे शिकणार आहेत भविष्यात यातले 10% 20% 30% विषय नाहीशी होणार. पण जी त्याच्यात कॅपेबिलिटी ऑफ लर्निंग ऑफ न्यू थिंग, नवीन गोष्ट शिकण्याची ती त्याची प्रोसेस जी तयार होऊन देणार, हे त्याच्याकरता लाईफ लॉंग नेहमी करता त्याच्या लक्षात.
1: बरोबर. आपण आता बोलता बोलता असं नोकरी संदर्भात बोलत होतो, तर तुम्ही एक म्हणालात की आजकाल विद्यार्थी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देण्या कडे जास्त त्यांचा कल आहे. पण आपण जेव्हा ओव्हरऑल एज्युकेशन सिस्टमचा म्हणू किंवा एक असा विचार करतो की पेरेंट्सचा माइंडसेट की शिक्षण घ्या, इंजिनिअरिंग कर, चांगली पॅकेजची नोकरी घे आणि सेटल हो, पण तुम्हाला असा काही अनुभव आहे का की विद्यार्थी ज्या वेळेला नोकरीच्या ऐवजी स्टार्टअप कडे वळले त्यावेळेला पेरेंट्सनी असा काही वेगळा स्टँड घेतला?
0: नक्कीच खूप अनुभव आहे या साऱ्या गोष्टीत. याला आम्ही फर्स्ट जनरेशन ऑफ स्टार्टअप म्हणतो. जसं आपलं कल्चर आजच्या घडीला असं आहे की कोणतेही पॅरेंट विचार करतो की तो मुलगा, माझा मुलगा आता इंजिनियर झाल्यानंतर तो नोकरी करेल आणि जॉबमध्ये जाईल. पण समजा मुलांनी वेगळा विचार केला की मला स्टार्टअप करायचं आहे, तर पॅरेंट हा विचार करतात की त्याला तो कधी सक्सेस होईल आणि कधी तो त्या गोष्टीत जाईल. याला फर्स्ट जनरेशन ऑफ स्टार्टअपमध्ये किंवा फर्स्ट जनरेशन ऑफ एंटरप्रेन्योरशिपमध्ये याला मुलांना फॅमिली प्रेशर आणि फॅमिली रेजिस्टन्स खूप जास्त असतं. पण आजकाल काही पॅरेंट, मला वाटतं पॅरेंटलाही असं आहे की मुलांना ऍटलिस्ट 3 ते 4 वर्ष त्यांना द्यावं. समजा तो सक्सेस झाला त्या गोष्टीत तर ठीक आहे, अदरवाइज तो त्याला जॉबमध्ये, तर आपण त्याला एवढे वर्ष त्याला ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्ही त्याला सपोर्ट केलं, आणखी 3-4 वर्ष त्याला द्या. समजा तो सक्सेस झाला तर एखाद वेळी त्याच्याकडेच 10 ते 12 ग्रॅज्युएट किंवा जॉब तो लोकांना देऊ शकतो आणि खूप चांगला सक्सेस होऊ शकतो. तर हा मला पॅरेंटला एक म्हणणं आहे. आणि आजकाल खूप साऱ्या सिस्टम याच्याकरता काम करतात आहे, कॉलेजेस याकरता देतात आहे आणि मेंटर्स पण अवेलेबल आहेत यासारखे आणि सक्सेस स्टोरी आहेत यावेळी. तर मला वाटते पॅरेंटनी याची दखल घेतली तर छान होईल.
1: एखादं उदाहरण देऊ शकलात सक्सेस स्टोरी पैकी? तर
0: मी नाव कोणाचे घेणं ठीक राहणार नाही, पण आमच्या कॉलेजला असे काही विद्यार्थी आहेत ज्यांच्या पॅरेंटनी खूप त्यांना अपोज केलं होतं की त्यांना सांगितलं की तू बेटर आहे की तू जॉबला जा. पण त्या मुलाची जीव देते की मला माझ्या स्वतः स्टार्टअप सुरू केलं होतं, त्यांनी कॉम्पिटिशन मध्ये पण खूप सारे छान विनर, प्राईज विनर होते ते. त्यानंतर त्यांनी स्वतः स्टार्टअप सुरू केलं. आता मी परवा जेव्हा त्याच्याशी बोललो तर त्याला इंजिनिअरिंग व्हायला 4 वर्ष झाले. आज सुरुवातीला त्याचं स्टार्टअप खूप छोटं होतं, म्हणजे तो फक्त 3च लोक काम करायचे, ते मित्र होते. आजच्या घडीला त्याच्याकडे 22 लोक वर्किंग आहेत. तर मला वाटते याच्यापेक्षा सक्सेस स्टोरी आणि फक्त 4 वर्ष त्याचे स्टार्टअप आहेत. तर मला वाटते नवीन विजन आहे, नवीन एनर्जी आहे मुलांची, आपण त्यांना सपोर्ट केलं तर मला वाटतं खूप चांगलं करतील ते.
1: अगदीच. जाता जाता आमच्या युवा मित्रांना आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रात करिअर घडवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण काय संदेश द्याल?
0: माझ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना हा सल्ला असेल की इंजिनिअरिंग करताना फक्त मार्क्स मिळवण्यापुरते मर्यादित राहू नका. प्रॅक्टिकल नॉलेजवर जास्त भर द्या. कॉलेजमध्ये असताना छोटे छोटे प्रोजेक्ट स्वतः हाताळणे सुरू करा. इलेक्ट्रॉनिक्स सोबत आजकाल प्रोग्रामिंगची लँग्वेजेस यांनाही खूप फायद्याचे ठरते. क्लाउड कॉम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि IoT हे नवीन नवीन दालनं त्यांनी एक्सप्लोअर करायला पाहिजे. इंडस्ट्रीला काय हवे हे ओळखून इंटर्नशिप नक्की करा. तुमची आवड आणि प्रॅक्टिकल नॉलेज तुमच्या तुम्हाला या क्षेत्रात नक्कीच यशा शिखरावर नेऊन ठेवेल.
1: नक्कीच नक्कीच. सर आपण वेळात वेळ काढून आलात आणि इतकं छान मार्गदर्शन आपल्या सगळ्या युवा विद्यार्थ्यांना केलं, त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू थँक्यू.
1: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात करिअर मंत्र या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: मित्रांनो, आताच आपण ऐकली आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिने डॉक्टर दिनेश पडोळे यांची करिअर मंत्र या मालेत घेतलेली मुलाखत. आता वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. आपण भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

महानंदा चित्रपटातल्या या गाण्याला सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांनी आवाज दिला होता. यानंतर ऐकूया बन्या बापू या चित्रपटातलं गाणं उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांच्या आवाजात. गीतकार आहेत मुरलीधर गोडे आणि गाण्याला संगीत दिलं आहे ऋषिराज यांनी.

0: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कामगारांसाठी असलेला कार्यक्रम कामगार सभा। या कार्यक्रमात आपण महिला कामगारांच्या सामाजिक समस्या आणि उपाय या विषयावर प्राध्यापिका डॉक्टर अनुराधा मोरेश्वर खाडे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
1: श्रोतेहो नमस्कार। श्रोतेहो कामगार सभा या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व कामगार मंडळींना सप्रेम नमस्कार। श्रोतेहो कामगार म्हटला तर विविध कारखान्यात काम करणारा, मग ती खदान असो की निरनिराळे कारखाने असोत। आता कारखाने म्हटले तर केमिकलचे कारखाने, मेटल्सचे कारखाने, आपण विविध उद्योगांमध्ये वाहनांचे कारखाने, वाहनांचे पार्ट्स तयार करणारे कारखाने, वस्त्रोद्योग मधील कार्य करणारे कारखाने आणि अशा या कारखान्यात काम करणारे कामगार पुरुषच नव्हे तर स्त्रिया सुद्धा आज या विश्वात आहेत, अर्थात कामगार विश्वात। आणि महिला कामगार म्हटला तर महिला कामगारांच्या काही वेगळ्या समस्या सुद्धा असतात आणि या समस्या सामाजिक पण असतात। तेव्हा आज महिला कामगारांच्या समस्या ज्या सामाजिक आहेत आणि त्यावर कोणकोणते उपाय आहेत याचे निरासरण करण्यासाठी आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर अनुराधा खाडे बजाईत ज्या असोसिएट प्रोफेसर आहेत, ज्यांनी पीएचडी हे सोशियोलॉजी या विषयात केलेलं आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांनी त्यांना पीएचडी प्रदान केलेली आहे आणि मागील 17 वर्षापासून त्या निर्धन पाटील वाघाय कॉलेज लाखनी जिल्हा भंडारा या ठिकाणी कार्यरत आहेत। त्याचप्रमाणे समाजशास्त्र अभ्यासाच्या अभ्यास मंडळाची त्या सदस्य आहेत नागपूर विद्यापीठामध्ये आणि कवी कुलगुरू संस्कृत विद्यापीठामध्ये अभ्यास मंडळामध्ये सदस्य म्हणून तसेच पीएचडी गाईड म्हणून त्यांच्याकडे सध्या 5 विद्यार्थी पीएचडी कार्य करून राहिले आहेत अशा या डॉक्टर अनुराधा खाडे आणि समाजातील समाज कार्यामध्ये सुद्धा त्या सक्रिय सहभाग घेणाऱ्या आहेत बरं का। तर डॉक्टर अनुराधा मॅडम तुमचे आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार।
2: आकाशवाणीचे श्रोते हो माझा सगळ्यांना नमस्कार।
1: तर कामगार बंधू आणि भगिनींनो आपण जाणून घेऊया आज महिला कामगारांच्या सामाजिक समस्या आणि त्यावर उपाय। तर मॅडम आपला पहिला प्रश्न एक साधारण प्रश्न म्हणजे असा की आज बघा महिला कामगार प्रत्येक क्षेत्रात आपले योगदान देत आहेत आणि अशा या सगळ्या क्षेत्रांमध्ये महिला कामगारांचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे, तर तुमच्या माहितीप्रमाणे आज कुठल्या क्षेत्रात महिला कामगार या जास्त प्रमाणात कार्य करून राहिलेत?
2: आज महिला कामगार आपल्याला विविध उद्योगांमध्ये, कारखान्यांमध्ये आणि सेवा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कार्य करताना दिसून येतात। काही क्षेत्रामध्ये तर महिलांचे प्रमाण हे पुरुषांच्या पेक्षाही आपल्याला जास्त दिसून येतात। त्यामध्ये वस्त्रोद्योग आणि रेडीमेड कपड्यांचा उद्योग आहे, यामध्ये शिवणकाम आहे, गार्मेंट फॅक्टरी आहे, सूतगिरण्या आहेत, भरतकाम करणे आहे, या अशा वस्त्रोद्योगाच्या याच्यामध्ये बऱ्याच महिला कामगारांचा समावेश असलेला आपल्याला दिसून येतो। त्यानंतर आहे अन्न प्रक्रिया उद्योग, याच्यामध्ये छोटे छोटे कुटीर उद्योग आहे, लघु उद्योग आहे, पापड मसाले लोणची तयार करणे आहे, बेकरी उद्योग आहे, दुग्ध व्यवसाय

0: आहे, फूड पॅकेजिंग आहे, यामध्ये सुद्धा महिलांचा सहभाग जास्त प्रमाणात दिसून येतो. आणि या क्षेत्रामध्ये ग्रामीण भागातील महिलांचं प्रमाण किंवा कामगारांचं जे प्रमाण आहे महिला कामगारांचं ते जास्त असलेलं आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल या क्षेत्रामध्ये पण आता महिला आलेल्या आपल्याला दिसून येतात. आरोग्य सेवा क्षेत्र यामध्ये नर्स आहे, आशा वर्कर्स आहे, अंगणवाडी सेविका आहे, त्याचबरोबर लॅब टेक्निशियन आहे, अशा सुद्धा महिला कामगार कार्यरत आहे. त्यानंतर मोठं क्षेत्र म्हणजे आता शिक्षण क्षेत्र आहे. याच्यामध्ये आयटी कार्यालय आहे, कॉल सेंटर आहे, डेटा एंट्री करणे किंवा बँकिंग आहे, ई कॉमर्स आहे, अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्याला महिला कामगार दिसून येतात. शहरी भागाचा जर विचार आपण केला आता तर आपल्याला जास्तीत जास्त महिला कामगार या मॉल्समध्ये, मोठ्या मोठ्या मॉल्समध्ये सेल्स गर्ल्स म्हणून किंवा कॅशियर म्हणून कार्य करताना दिसून येतात. आणि सगळ्यात महत्वाचं आज महिला कामगारांचा जो जास्त वर्ग जो आहे तो घरगुती आणि असंघटित क्षेत्रामध्ये जास्त कार्यरत असलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये घर भांडी करणे, धुणं करणे, त्याचबरोबर स्वयंपाक करणे, साफसफाई करणे इत्यादी अनेक कार्यामध्ये आज महिला कामगार आपल्याला दिसून येतात.
1: बरोबर आहे, कारण आपण तसा विचार केला तर आज आपली भारताची लोकसंख्या आपण जर पकडली तर त्याच्यातली अर्धी लोकसंख्या जी आहे ती महिलांचीच आहे.
0: बरोबर.
1: आणि महिलांचं विश्व पण हे थोडं वेगळं आहे. जरी आपण सामाजिक दृष्टिकोनातून विचार केला तर एक मुलगी कुणाची तरी मुलगी आहे, मग शिक्षण झाल्यानंतर आणि मग कुणाची तरी सून होते
0: आणि मग पुन्हा कुणाची तरी आई
1: होते. हा नाही म्हणजे कुणाची तरी पत्नी होते पण ती जन्मजन्माची आई सुद्धा होते. आणि आजच्या तारखेला आपण असा विचार केला की बघा इतकी महागाई वाढून गेलेली आहे की माणसाच्या पुरुषाच्या एका पगारात काही भागत नाही.
0: बरोबर.
1: मग त्यामुळे आता महिला सुद्धा पुढे आल्या की आपल्याला काहीतरी कमवलं पाहिजे आणि कमवणं म्हणून तो त्या कुटुंबाला हातभार लागतोय. आणि म्हणूनच या सगळ्या महिला आज या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रवेश त्यांनी केलेला आणि आपलं विश्व त्यांनी निर्माण केलेलं आहे, कुठेतरी कार्य करत राहावं. बरं, पुढचा प्रश्न पुन्हा माझ्या डोक्यात असा आला मॅडम की बघा आता महिला कामगार या संघटित पण आहेत. आताच तुम्ही सांगितलं की संघटित आणि असंघटित, तर संघटित आणि असंघटित क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या या ज्या महिला आहेत त्या कशा प्रकारे विभागल्या गेलेल्या आहेत याबद्दलची थोडी माहिती आमच्या कामगार मंडळींना सांगाल.
0: बरोबर, हा छान प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. आता यामध्ये संघटित क्षेत्र म्हणजे काय आणि असंघटित क्षेत्र म्हणजे काय ते बघू. संघटित क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी निश्चित पगार मिळतो, कामाचे नियम असतात आणि सुट्या आणि सरकारी सुविधा सुद्धा त्यांना दिल्या जातात, यालाच आपण संघटित क्षेत्र असं म्हणतो. जसं याच्यामध्ये सरकारी कार्यालय आहे, बँका आहेत, शाळा व महाविद्यालयामध्ये नोकरी करणे आहे, रुग्णालय आहे किंवा मोठे कारखाने आहे. या मोठ्या मोठ्या याच्यामध्ये ज्या महिला कामगार काम करतात त्याला आपण संघटित क्षेत्र असं म्हणतो. आणि असंघटित म्हणजे ज्या ठिकाणी ठराविक सुरक्षा स्त्रियांना दिल्या जात नाही किंवा महिला कामगारांना दिल्या जात नाही आणि ज्या सुविधा मिळतात त्या सुद्धा खूप कमी प्रमाणात त्यांना तिथे पुरविल्या जातात, तर त्यालाच आपण असंघटित क्षेत्र असं म्हणतो. याच्यामध्ये जसं की शेतीकाम आहे, घरकाम आहे, बांधकाम मजुरी आहे, शिवणकाम आहे किंवा लघु उद्योग आहे, या क्षेत्रामध्ये जे कार्य करतात त्या महिला कामगार त्यांना असंघटित क्षेत्र असं म्हटलं जातं.
1: पण आज मला वाटतं दोन्हीकडे आपण असा विचार केला तर संघटित क्षेत्र मध्ये जास्त महिला काम करणारे आहेत की असंघटित क्षेत्रामध्ये जास्त आहेत, आपण असा आकड्यांचा विचार केला
0: तर असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग महिला वर्ग हा जास्त प्रमाणात दिसून येतो. आपल्या जर भारताचा आपण जर रेशो बघितला, विचार केला तर आपल्याला असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारा महिला कामगारांचा वर्ग हा जास्त दिसून येतो.
1: अच्छा, बरोबर आहे, कारण आजच्या तारखेला आपण बघतोय आजच्या प्रत्येक घरामध्ये म्हणा, प्रत्येक कुटुंबियांमध्ये म्हणा, घरकाम करण्यासाठी मोलकरणीचं काम करणारे, घरची साफसफाई, धुणी भांडी करणाऱ्या सुद्धा महिला प्रत्येक घरात आपल्याला दिसून येतात. आणि बहुतांश मला वाटतं ह्या सगळ्या खेड्यातील किंवा इतर प्रांतातील आलेल्या महिला आहेत ज्यांना स्थलांतर होऊन आलेले आहे. बरं, पुढचा प्रश्न असा पुन्हा विचारायचा वाटतो मॅडम की बघा आता संघटित क्षेत्रातील महिला कामगारांना त्यांच्या काही वेगळ्या समस्या असतात. कामगार म्हटला तर 24 तासातनं काम करणारा कामगार आहे, 3-3 शिफ्ट मध्ये सुद्धा काम करणारे कामगार आहेत, मग त्यात महिला सुद्धा आहेत काही कामगार, तर यांच्या काही सामाजिक समस्या अशा काही असतात का?
0: हो, आज जर आपण संघटित क्षेत्र बघा किंवा असंघटित क्षेत्र, इथे जो महिला वर्ग काम करतो आहे, कामगार जो वर्ग आहे, त्यांना कामाचा जो समस्या आहे किंवा सामाजिक समस्या ज्या आहे त्या दोन्हीकडे आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे कामाचा ताण, जो संघटित क्षेत्रामध्ये जो कामाचा स्ट्रेस ज्याला आपण म्हणतो तो आज त्यांना त्यांच्यावर जास्त आलेला आहे. त्यानंतर त्यांच्यामध्ये जी पदोन्नती होते, संघटित क्षेत्रामध्ये पदोन्नती

0: केला जाते, त्याच्यामध्ये भेदभाव केला जातो. आज जरी आपण म्हटलं की स्त्री पुरुष समान आहे, तरी कुठे ना कुठेतरी भेदभाव केला जातो. त्यांचं जो कार्यस्थळ आहे तिथे त्यांचा लैंगिक छळ सुद्धा केला जातो. बऱ्याच महिला याच्याबद्दल बोलत नाही, परंतु त्यांचा कार्यस्थळी छळ, लैंगिक छळ केला जातो. त्याचबरोबर त्यांची जी रात्रपाळीची जी ड्युटी असते त्याच्यामध्ये त्या असुरक्षित असतात, त्यांना पूर्ण सुरक्षितता मिळत नाही. आणि घर आणि नोकरी हा जो दुहेरी ताण आहे हा सुद्धा महिला कामगारावर असलेला आपल्याला दिसून येतो.
1: बरोबर आहे, कारण अशा तारखेला आपण म्हणतो, आता बघा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला म्हणू आपण, जसं आता अशा तारखेला बस कंडक्टर सुद्धा महिला आहेत.
0: महिला आहेत, बरोबर आहे.
1: त्याचप्रमाणे
0: ड्रायव्हर पण बनले,
1: बस ड्रायव्हर पण आता बनलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे आता ज्या ठिकाणी मेट्रो सिटी आहे, मेट्रोची रेल आहे म्हणा किंवा एक्सप्रेस ट्रेन सुद्धा आहेत, या ठिकाणी सुद्धा महिला पायलट म्हणूया, महिला ड्रायव्हर म्हणूया, म्हणजे एक्सप्रेस ट्रेनच्या म्हणतोय आणि लोकल ट्रेनच्या वगैरे, त्या सुद्धा महिला आलेल्या आहेत. आता ह्या 18 ते 20 तास या लोकल चालू असतात मुंबई सारख्या ठिकाणी, दिल्ली सारख्या ठिकाणी, मेट्रोपॉलिटन सिटी ठिकाणी, आणि मेट्रो सुद्धा, लोकल मेट्रो सुद्धा पुष्कळ ठिकाणी आलेल्या, तिथे पण महिला आलेल्या आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे विमानामध्ये जाणाऱ्या ज्या हवाई सुंदर्या आहेत,
0: आता पायलट पण
1: स्त्री आपण आले, आता हे विमानात 24 तास सुरू असतात जाणाऱ्या येण्याचा. त्या दिवशी पण बघा, मी असंच विमानतळावर येत असतो आणि एका जणाने सांगितलं, एका टॅक्सीमध्ये बसलेल्या प्रवाशांनी, अरे बोले मेरे को बोले 2 बजे की फ्लाईट है, मुझे शारजा जाना है, बोले नागपूर से शारजा. तर बर्डीवरून त्या टॅक्सी चालकांनी, प्रायव्हेट टॅक्सी चालकांनी एका कस्टमरला घेतलं, बोले म्हणजे 12 बजे हा रिपोर्ट करना पडते आहे, बोले आप मेरे को जल्दी से पोहोचाओ. सहज म्हणून त्यांच्याशी गप्पा मारल्या महिला कामगार, तर त्या हवाई सुंदर होत्या. मुझे बोले कोई वक्त का ये तकाजा नाही आहे, बोले असं तिने सांगितलं. आणि म्हणे आम्हाला म्हणे 2 तास आधी, फ्लाय होण्याच्या 2 तास आधी आम्हाला एअरपोर्टला रिपोर्टिंग करावं लागतं. दिवस नाही, रात्र नाही, काही नाही, म्हणे कुठल्या फ्लाईटला जी ड्युटी लागली त्या पर्टिक्युलर एअरलाईन्सच्या यायला ती आम्हाला पूर्ण कम्प्लीट करावी लागते. तर त्यांचं जेवण खाण्याचा वेळ पाळत नाही ते, झोपण्याचा वेळ सुद्धा त्यांना नसतो, असं त्यांच्याकडनं ते कथित झालं. सहज म्हणून असंच बोललो. बरं, पुढचा प्रश्न पुन्हा असं विचारावं वाटतं मॅडम की बघा, असंघटित क्षेत्रातील महिलांच्या समस्या या अधिक गंभीर मानल्या जातात. जसं आता तुम्ही सांगितलं की महिलांचा कार्यस्थळी लैंगिक छळ होतो, रात्रपाळीतील असुरक्षितता त्यांना असते, तर अशा काही गंभीर मानल्या जाणाऱ्या समस्या याबाबत आपण काय सांगू शकाल?
0: याचं उत्तर तर होय आहे, कारण असंघटित क्षेत्रामधील महिलांच्या समस्या या अधिक गंभीर असलेल्या आपल्याला दिसून येतात. तशा संघटित क्षेत्रामध्ये स्त्रिया या शिक्षित आहेत, बऱ्याच प्रमाणात त्या शिक्षित झालेल्या आहेत, तसं असंघटित क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येत नाही. त्यांना मिळणारं हे वेतन फार कमी असतं, त्याचबरोबर त्यांच्या नोकरीची सुरक्षितता त्यांना प्रदान केली जात नाही, त्यांच्या आरोग्याच्या कुठल्याही सुविधा त्यांना याच्यामध्ये दिल्या जात नाही, त्याचप्रमाणे जास्त शारीरिक श्रम त्यांना हे करावे लागतात. कारण आपण बघितलंय की असंघटित क्षेत्रामध्ये बरेच मजूर वर्ग हा बांधकामाचं काम करणारे आहे, शेतामध्ये काम करणारे आहे, घरगुती काम करणारे आहे, त्याच्यामध्ये त्यांना शारीरिक श्रम हे जास्त लागतात. आणि बऱ्याचशा ठिकाणी त्यांना सामाजिक सुरक्षा सुद्धा दिल्या जात नाही, त्याचा सुद्धा अभाव दिसून येतो. म्हणून यांच्या समस्या या आपल्याला असंघटित कामगारांच्या समस्या या जास्त असलेल्या समाजामध्ये दिसून येतात.
1: बरं, पुढचा पूर्ण प्रश्न असा विचारस वाटतो की बघा, आता ज्या महिला ज्या ठिकाणी कार्यस्थळी काम करत आहेत, का विशिष्ट इंडस्ट्रीमध्ये कार्य करणाऱ्या म्हणा किंवा कुठल्या ऑफिस मध्ये काम करणाऱ्या, तर अशा कोणत्या सामाजिक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते?
0: जसं की लिंगभेद आहे, म्हणजे स्त्री पुरुष लिंगभेद आताही आपल्या समाजात आपल्याला दिसून येतो. त्यानंतर वेतनातील असमानता आहे, हा मुख्य प्रश्न आपल्याला सांगावा असं वाटतं याच्यात. त्यानंतर लैंगिक छळ, स्त्रियांचा लैंगिक छळ हा बऱ्याच ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. आता याचं काय जे उदाहरण म्हणायचं असेल तर ते अशोक खरातचं जे प्रकरण आहे ते आपण याला जोडू शकतो नक्कीच. त्याच्यानंतर मानसिक ताण, आजकाल सगळ्याच कामाचा मानसिक ताण हा स्त्री कामगारांना दिसून येतो. त्याच्यानंतर अपुरी सुरक्षा आहे, आणि त्याचबरोबर बाल संगोपन सुविधांचा सुद्धा अभाव आहे. कारण आता बाळ छोटं 6 महिन्यापर्यंत संघटित क्षेत्रामध्ये स्त्रियांना सुट्ट्या मिळतात, त्याच्यानंतर त्यांच्या मुलांचा सांभाळण्याचा जो प्रश्न येतो तो बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणजे जे बाल संगोपनाच्या सुविधा आहे त्यांचा अभाव बऱ्याच ठिकाणी दिसून येतो. त्याच्यामुळे या बऱ्याचशा अशा सामाजिक ज्या समस्या आहेत त्यांना सामना करावा लागतो.
1: बरोबर आहे, कारण आजच्या तारखेला अशा वेगवेगळ्या सामाजिक समस्यांना तोंड देणे महिलांना तरी मला वाटतं जरा जडच जाते असं वाटतंय.
0: बरोबर आहे.
1: तर मॅडम, आपण थोडासा आता ब्रेक घेऊया. श्रोते हो, कामगार सभा या कार्यक्रमात आज आपण डॉक्टर अनुराधा खाडे बजाईत ज्या असोसिएट प्रोफेसर आहेत आणि त्यांची मुलाखत चालली आहे, आणि आपला विषय आज आहे महिला कामगारांच्या सामाजिक समस्या आणि त्यावरील उपाय. तर मॅडम आपण थोडा विरंगुळा घेऊया आणि विरंगुळ्यामध्ये आपण आमच्या कामगार मंडळींना तुमच्या आवडीचं गीत थोडं ऐकूया. आणि ते आवडीचं गीत कुठलं पण चालेल, देशभक्ती गीत, भक्ती गीत, कुठलं मराठी चित्रपटातील, हिंदी चित्रपटातील, तुम्ही तुमच्या मुखातून थोडं जर थोडं म्हणून दाखवलं तर आमच्या कामगार मंडळींना नक्कीच ऐकायला आवडेल.
0: चालेल, माझं आवडीचं मराठी गाणं आहे रुपेरी वाळू तमा.

0: आमच्या श्रोत्यांना आणि आमच्या कामगार मंडळींना तुमच्या आवडीचं गीत हे नक्कीच आवडलं असणार. तर मुलाखतीच्या पुढे जाऊया मॅडम. आता
1: हो चालेल.
0: आता बघा मॅडम, महिलांनी स्वतःच्या विकासासाठी अशा बऱ्याच काही गोष्टींना एक विचार त्यांचा असतो की आपल्याला आपला विकास झाला पाहिजे. आपल्याकडे काही साहित्य घ्यायचं असतं, त्यांना वॉशिंग मशीन घ्यायची असते, टीव्ही घ्यायचा असतो, घर पण बांधायचं असतं आणि स्वतःसोबत काही बचत सुद्धा करायची असते कुटुंबासाठी, मुलांसाठी.
1: बरोबर.
0: आणि स्वतःसोबत त्यांच्या घरच्यांचं सुद्धा आरोग्य सांभाळायचं असतं. अशा वेळेस अशा महिला कामगारांनी कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे असं वाटतं तुम्हाला?
1: माझ्या मते महिलांनी शिक्षण सर्वात पहिले, तर महिला कामगार जरी असेल तरी त्यांनी शिक्षण घ्यायला पाहिजे, त्यांच्या कौशल्याचा विकास करायला पाहिजे. बऱ्याच महिलांमध्ये विविध गुण असलेले आपल्याला दिसून येतात, तर त्या कौशल्यांचा विकास त्यांनी करायला पाहिजे. त्यांच्या आरोग्याची, जे आपलं शरीर ज्याच्यावर चालतं ते आरोग्य त्यांनी सांभाळायला पाहिजे. त्याचबरोबर कुटुंबाला हातभार लावायचा आहे म्हणजे आर्थिक बचत हा एक महत्वाचा मुद्दा आहे जो महिला कामगारांनी करायला पाहिजे. त्याचबरोबर कायद्याची माहिती त्यांनी ठेवायला पाहिजे. छोटा मोठा का असेना कुठलाही गुन्हा जर त्यांच्यासोबत घडतो आहे तर त्याच्याबद्दलची माहिती जी आहे ती महिलांनी ठेवायला पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास तो त्यांनी बाळगायला पाहिजे. आणि या गोष्टींना महिलांनी प्राधान्य द्यायला पाहिजे, म्हणजे स्वतःचं सेल्फ रिस्पेक्ट ज्याला आपण म्हणतो ते त्यांनी जपायला पाहिजे.
0: बरोबर आहे, कारण आजच्या तारखेला प्रत्येक व्यक्तीला, मग ते महिला असो वा पुरुष असो, आपला स्वतःचा विकास करणे हे महत्वाचं ठरतं. बरं, पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया मॅडम. तर पुढचा प्रश्न असा पुन्हा विचारसं वाटतो आहे की बघा, आता ज्या ठिकाणी महिला कामगार या कार्य करण्यासाठी कार्यस्थळी आहेत आणि अशा वेळेस काही

0: या समस्या जर निर्माण झाल्या त्या कार्यालयात म्हणा, त्या कार्यस्थळी म्हणा, फॅक्टरीमध्ये म्हणा, तर अशा वेळेस महिलांनी काय केलं पाहिजे?
1: ज्या ठिकाणी महिला कामगार काम करत आहे आणि त्यांना जर कुठे दाद मागायची असेल कुठल्या गोष्टीसाठी, तर त्यांनी सर्वप्रथम आपले वरिष्ठ अधिकारी किंवा व्यवस्थापनाकडे तक्रार करायला पाहिजे. त्यानंतर महिला तक्रार निवारण समिती हे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आता स्थापन झालेली आहे, त्यांच्याकडे त्यांना दाद मागता येते. त्याचबरोबर कामगार संघटना किंवा महिला आयोगाची सुद्धा त्यांना मदत घेता येते. आपण आता बघतो की प्रत्येक ठिकाणी कामगारांच्या संघटना तयार झालेल्या आहे, त्यांच्या मार्फत सुद्धा त्यांना मदत मिळू शकते. त्याचबरोबर पोलीस आहेत, पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करून त्यांच्याकडनंही मदत घेता येते. त्याचबरोबर कायद्याची सुद्धा मदत त्यांना घेता येते. आणि आता महत्वाचं म्हणजे महिला हेल्पलाईनचा वापर सुद्धा आपल्याला करता येतो. म्हणजे प्रत्येक महिलेसाठी आता महिला हेल्पलाईन सुरू झालेली आहे, त्यांना त्या हेल्पलाईनवर स्वतःसाठी दाद मागता येते.
0: बरोबर आहे, कारण प्रत्येक ठिकाणी महिला कामगारांसो की पुरुष कामगार असो काहीतरी घटना घटत असतात आणि त्या घटनांना सामोरे त्यांना जावं लागतं आणि अशा वेळेस त्यांनी काय करायला पाहिजे ही पण एक महत्वाची बाब आहे. बरं, पुढचा प्रश्न असा विचार असा वाटतो की बघा, आता महिला कामगार या जर संघटितपणे आल्या आणि त्यांनी एकत्रीकरण केलं स्वतःचं, तर मला वाटते त्यांच्या समस्या या चांगल्या प्रकारे सोडवू शकतील.
1: बरोबर आहे,
0: तर अशा कोणत्या पद्धतीने आपण या समस्यांना सोडवू शकू?
1: सर्वप्रथम तर महिलांनी संघटना स्थापन करायला पाहिजे किंवा त्यांनी एकत्रित यायला पाहिजे. कुठल्याही समस्येचा सामना करण्यासाठी त्यांनी एकत्रित यायला पाहिजे, आपल्या समस्या मांडायला पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो की कुठे लैंगिक छळ होतो आहे तर त्या महिला बोलत नाही, दुसऱ्यांना सांगत नाही. तर अशा ज्या समस्या आहे त्या महिलांनी एकत्रितपणे सोडवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. त्यांच्यामध्ये जागृती कार्यक्रम घ्यायला पाहिजे, त्यांना समजावून सांगायला पाहिजे एकमेकींना की नाही आम्ही तुझ्या सोबत आहोत, जर तुझ्यावर असा काही प्रसंग येतो आहे तर आपण त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी सुधारणा करू. आणि कायदेशीर मार्ग म्हणजे स्वतःहून पुढाकार घेण्यापेक्षा कायदेशीर मार्गाचा वापर केलेला कधीही चांगला असतो. आणि त्या मार्गाने जर त्यांनी न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला तर तो त्यांच्यासाठी जास्त चांगला होऊ शकतो आणि त्यांच्या समस्या पण सोडवल्या जाऊ शकतात.
0: बरोबर आहे, कारण आता कामगार जर संघटित राहिला तर त्यांची एकी राहते.
1: आपण म्हणतो ना एकीचं बळ
0: हे खूप मोठं आहे आज. आणि कुठल्याही क्षेत्रात एकीचं बळ कुठल्याही समस्यांना अगदी हमखासपणे तोंड देऊ शकतं.
1: बरोबर आहे.
0: तर मॅडम, आपला आता वेळ पण संपत आलेला आहे, पण शेवटी जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारूसा वाटतो, तो म्हणजे आजच्या महिला कामगारांना, मग त्या संघटित असो की असंघटित असोत, अशा महिला कामगारांना तुम्ही असा कोणता महत्वाचा मोलाचा संदेश प्रदान करणार?
1: आपल्याकडे अशी म्हण आहे, स्त्री शक्ती हीच समाजाची खरी शक्ती आहे, त्यामुळे महिलांनी शिक्षण घ्यावं, आत्मविश्वास आणि एकजुटीच्या बळावर स्वतःचे हक्क ओळखावेत. त्यांचे जे स्वतःचे हक्क आहेत ते त्यांना मिळायलाच पाहिजे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवून स्वावलंबी आणि सक्षम जीवन जगावं, इतकंच माझं महिला कामगारांना आज सांगायचं आहे मला, की त्यांनी स्वतः एकजुटीने स्वतःच्या बळावर आपले हक्क ओळखायला पाहिजे. आणि स्वतः कुठल्याही जर त्यांच्यावर अन्याय होतो आहे तर स्वतःहून त्याच्या विरोधात त्यांनी आवाज उठवायला पाहिजे.
0: बरोबर आहे, कारण आज भारतीय संविधानाने महिलांसाठी पण एवढे अधिकार दिलेले आहेत. पूर्वी जे अधिकार नव्हते ते अधिकार आज संविधानाने भारताला दिलेले आहे.
1: बरोबर,
0: आपण जर तसा विचार केला तर पूर्वी स्त्रियांना प्रॉपर्टीचा सुद्धा अधिकार नव्हता, तो संविधानाने दिलेला आहे. व्होटिंगचा अधिकार आहे, शिक्षणाचा अधिकार आहे, शिक्षण सुद्धा घेण्याचा अधिकार नव्हता, पण तो भारतीय संविधानाने स्त्रियांना प्रदान करण्यात
1: आलेला
0: आहे. खरोखर, तर आज मॅडम तुम्ही महिला कामगारांना सामाजिक दृष्टिकोनातनं त्यांच्या समस्या आणि त्यावर उपाय याबाबतची बरीच काही माहिती तुम्ही आज आमच्या कामगार मंडळींना पुरवलेली आहे, विशेषतः महिला कामगारांना. आमच्या कामगार मंडळींतर्फे आणि स्पेशली महिला कामगारांतर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. तसेच ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे सुद्धा आपले शतशः धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार.
1: धन्यवाद सगळ्यांना. नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण कामगारांसाठी असलेला कार्यक्रम ऐकलात, कामगार सभा. या कार्यक्रमात आपण महिला कामगारांच्या सामाजिक समस्या आणि उपाय या विषयावर प्राध्यापिका डॉक्टर अनुराधा मोरेश्वर खाडे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादर करते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आत्ताच आपण कामगार सभा हा कार्यक्रम ऐकला. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आहे. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येईल. आमची पुढील घोषणा थोड्याच वेळात.
1: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ॲप वरही.
2: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
3: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
3: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
2: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका. FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲप वर आप की

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान याविषयी एक विशेष रूपक लेखन आणि निवेदन मकरंद जोशी.
1: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथ संग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथ संग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.
0: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 न्यूज ऑन AIR ऍप सह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.
2: श्रोते हो, आता तीव्र उष्णतेसंदर्भात सार्वजनिक आरोग्य सूचना. सध्या राज्यात आणि देशभरात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटा येत आहेत. यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी शरीरात पुरेसे पाणी ठेवण्याची काळजी घ्यायची आहे. तहान लागली नसली तरी शक्य तितके पुरेसे पाणी प्या. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा. ORS वापरा आणि लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस यासारखी घरगुती पेये प्या. कलिंगड, खरबूज, संत्री, द्राक्ष, अननस, काकडी, लेट्यूस अशा जास्त पाण्याचे प्रमाण असलेल्या भाज्या आणि फळं खा. शरीर झाकून ठेवा. सैल व हलक्या रंगाचे सुती कपडे वापरा. उन्हात बाहेर जाताना छत्री, टोपी, कॅप, टॉवेल किंवा पारंपरिक डोक्यावरचे संरक्षण वापरा. उन्हात बाहेर जाताना चप्पल किंवा बूट वापरा. सतर्क रहा. एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी लोकांची नियमित काळजी घ्या. आपत्कालीन मदत. जर एखाद्या व्यक्तीचे शरीराचे तापमान खूप वाढले तर तात्काळ 112 कॉल करा. सूचना संपली. सायंकाळचे 7 वाजत आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

0: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका.
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
2: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार.
1: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. रामदास आठवलेंकडूनही जागेची मागणी. 11वी प्रवेशाची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर होणार. पावसाळ्यामुळे सोमवारपासून राज्यात मासेमारी बंदी. 15 जूनपासून कोकण रेल्वेचं नवं वेळापत्रक. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली. तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती 17 पैकी 17 जागा जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना व्यक्त केला. जागा वाटपाबाबत महायुतीच्या घटकपक्षांमध्ये मतभेद नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. मतभेद असल्यामुळे जागा वाटप करण्यासाठी उशीर होत आहे का असा प्रश्न विचारला असता जागा वाटपाचं सूत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ठरवलं आहे, त्यानुसार ते होईल असं शिंदे म्हणाले. महायुती अंतर्गत तणाव असल्याच्या विरोधकांच्या आरोपाबद्दल विचारलं असता महायुती एकसंध असून आपण महाराष्ट्राच्या विकासावर लक्ष केंद्रित केलं आहे असं शिंदे म्हणाले.
1: आम्ही एकच सांगतो की महायुती मजबूत आहे. आम्ही एकत्र काम करतोय. एकत्र महाराष्ट्राचा विकास वेगाने सुरू आहे. याची पोटदुखी विरोधी पक्षाला आहे, पचनी पडत नाही त्यांच्या. म्हणून अशा प्रकारच्या दिशाभूल करणारी वक्तव्य करत असतात, त्याच्यावर आम्हाला काही लक्ष द्यायचं नाही.
0: महायुतीत आरपीआयला कमी महत्व दिलं जात असल्याची खंत पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. आज यवतमाळमध्ये बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की शिवसेना भाजपा युती असताना ज्यावेळी आरपीआय युतीत आला तेव्हा शिवशक्ती भीमशक्ती झाली. मात्र आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष मिळून महायुती झाल्यानं रिपाईचं महत्व कमी झालं आहे. रिपाईला सत्तेत सहभाग मिळत नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा, त्यादृष्टीनं विधान परिषदेची एक जागा अपेक्षित आहे असं आठवले म्हणाले. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटींची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे. त्या दूर करण्यासाठी योग्य कारवाई केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचं निरसन केलं जाईल असं ते म्हणाले.
2: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूं, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की अनआंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. मासळी साठा संवर्धन आणि मच्छीमारांच्या जीवित तसंच वित्तरक्षणाच्या उद्देशानं राज्य शासनानं पावसाळी मासेमारीबंदी लागू केली आहे. याबाबत मत्स्य व्यवसाय विभागानं आदेश जारी केला असून येत्या 1 जूनपासून 31 जुलैपर्यंत यांत्रिक तसंच यंत्रचालित मासेमारी नौकांना सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापर्यंत मासेमारी करायला बंदी घातली आहे. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या मासेमारी नौकांवर सुधारित महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 2021 अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे सर्व मच्छीमार बांधव, नौका मालक, तांडेल आणि खलाशांनी शासनाच्या आदेशाचं काटेकोर पालन करावं असं आवाहन मत्स्य व्यवसाय विभागानं केलं आहे. प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं आज भोपाळ इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू भाषेत त्यांनी लिहिलेली शेरो शायरी देशकालाची बंधनं पार करून प्रसिद्ध झाली होती. आज कुलियते बशीर बद्र, अहमद, आहत आणि देवनागरी लिपीत लिहिलेल्या उर्दू गझलांचा संग्रह उजाले अपनी यादों के ही त्यांची पुस्तकं गाजली. भारत पाकिस्तान सिमला कराराच्या वेळी त्यांनी लिहिलेला शेर दुश्मनी जमकर करो लेकिन गुंजाइश रहे जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा न हो सर्वतोमुखी झाला होता. अयोध्येत जन्मलेले बशीर बद्र यांनी लहान वयात कविता लिहायला सुरुवात केली. मिरतमधलं त्यांचं घर आणि त्यातलं अप्रकाशित साहित्य जातीय दंगलीत जाळलं गेल्यावर भोपाळमध्ये त्यांनी आयुष्य नव्यानं सुरु केलं होतं. उर्दू भाषेचं अध्यापनही त्यांनी केलं. 1999 त्यांना पद्मश्री सन्मान मिळाला तसंच साहित्य अकादमी आणि इतर प्रतिष्ठेचे पुरस्कारही त्यांना मिळाले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या सरकारकडे पूर्ण बहुमत असून मुख्यमंत्री पदासाठी डी के शिवकुमार यांना शपथ घेण्यासाठी आमंत्रित करावं अशी विनंती त्यांनी राजीनामा पत्रात राज्यपालांना केली आहे. सिद्धरामय्या हे सर्वाधिक काळ कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते याआधी 2013-2018 या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पक्षानं आपल्याला राज्यसभेची जागा देऊ केली होती मात्र त्याला नम्रपणे नकार दिल्याचं सिद्धरामय्या यांनी सांगितलं. राष्ट्रीय राजकारणात आपल्याला रस नसून राज्यातल्या जनतेसाठीच आपण काम करत राहू असं ते म्हणाले. मुख्यमंत्रीपदासाठी नामनिर्देशित डी के शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयात त्यांची भूमिका महत्वाची होती. अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ठाण्यात 7,30,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचा माल अन्न आणि औषध प्रशासनानं जप्त केला आहे. तसंच प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या 6 जणांना अटक केली आहे. जप्त केलेल्या मालामध्ये फरसाण, तूप, नूडल्स, ताडी, शरबत यांचा समावेश आहे. तर अटक केलेल्या आरोपींकडून 4,53,344 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्यात कोकण विभागातला मुसळधार पाऊस आणि अवघड भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वेनं येत्या 15 जून ते 20 ऑक्टोबरपर्यंत विशेष पावसाळी वेळापत्रक लागू केलं आहे. प्रवाशांनी प्रवास सुरु करण्यापूर्वी गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळांची खात्री करून घ्यावी. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं 2026-27 या आर्थिक वर्षात चलनीकरणासाठी निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या काही भागांची यादी जाहीर केली आहे. निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गांची एकत्रित लांबी 1692 किलोमीटर असून हे रस्ते महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, तमिळनाडू, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणातून जातात. यात महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर्धा ते बुटीबोरी आणि राष्ट्रीय महामार्ग 52 छत्रपती संभाजीनगर ते कोरोडी या मार्गांचा समावेश आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 जूनपासून सुरू होणाऱ्या बेमुदत उपोषणादरम्यान आपल्या आरोग्याला अपाय झाला तर महाराष्ट्र सरकार त्याला जबाबदार असेल असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा समुदायाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि आरक्षणासंदर्भातल्या उरलेल्या मागण्या 29 मे पर्यंत पूर्ण कराव्यात अशी त्यांची मागणी आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला.

0: कोकण आणि विदर्भात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 46.6 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. रामदास आठवलेंकडूनही जागेची मागणी. 11वी प्रवेशाची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर होणार. पावसाळ्यामुळे सोमवारपासून राज्यात मासेमारी बंदी. 15 जूनपासून कोकण रेल्वेचं नवं वेळापत्रक. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. यानंतरचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल.
2: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151430. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही.
3: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छायाजी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
4: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
3: वाह.
4: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
3: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका. FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपकी याद आती.

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान याविषयी एक विशेष रूपक लेखन आणि निवेदन मकरंद जोशी.
1: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथ संग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथ संग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.
0: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 न्यूज ऑन AIR ऍप सह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.
2: श्रोते हो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर सुद्धा.
3: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
4: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती

0: गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
1: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
2: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
1: चला उलगडू आजही विस्मय गाथा.
3: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, उन्हा म्हटला की सुट्ट्या, कैरीचं पन्ह, गारेगार सरबत आणि रसाळ आंबे आठवतात. पण सोबतीला येतो तो अंगाची लाही लाही करणारा उकाडा, डिहायड्रेशन आणि थकवा. गेल्या काही दिवसांपासून आपल्या सर्वांनाच प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. वाढत्या उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटा आणि उष्माघातापासून स्वतःचा बचाव कसा करावा या विषयावर तज्ज्ञांनी केलेलं मार्गदर्शन आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत. श्रोते हो, राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, ठाणे आणि उत्तर कोकणात उष्णतेची लाट सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढचे 2 ते 3 दिवस मध्य आणि ईशान्य भारतामध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम राहण्याचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे. मध्य प्रदेश आणि विदर्भासाठी अतितीव्र उष्णतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यातही उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहेत. उष्णतेची तीव्र लाट येण्याची कारणं नेमकी काय आहेत आणि देशात ही परिस्थिती कधीपर्यंत राहील याविषयी मार्गदर्शन करत आहेत मुंबई हवामान विभागाच्या वैज्ञानिक डॉ सुषमा नायर आणि भारतीय हवामान खात्याच्या पश्चिम विभागाचे माजी उपमहासंचालक सुनील कांबळे.
1: विदर्भात गेल्या 17 दिवसापासून अतितीव्र उष्णतेची लाट कायम असून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नोंदवले जात आहे. नागपूरमध्ये सलग 10 दिवस कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नोंदवले गेले आहे. आजही चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटाचे रेड अलर्ट जारी करण्यात आला असून आणखी 5 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उद्यापासून या परिस्थितीत काहीशी सुधारणा होण्याची शक्यता असून विदर्भातील विविध भागांमध्ये मेघ गर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारी जिल्ह्यांमध्ये आज उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघ गर्जना, पावसाची हलकी सरी आणि विजांच्या कडकडाटासह शक्यता वर्तवण्यात आला आहे.
2: सध्या ज्या उष्णतेच्या लाटा येतात त्या डिक्लेअर करण्यासाठी कमीत कमी 40 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त तापमान ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये असतं, तर 40 पेक्षा जास्त टेम्परेचर किती दिवस राहण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे हवामान खातं त्या त्या डिस्ट्रिक्ट वाईज उष्णतेच्या लाटेची घोषणा करते. आणि हे पण दिलं जातं की हे किती दिवस ही लाट चालेल आणि ही लाटांना आपल्याला काय काळजी घ्यायला हवेत आणि हे कशामुळे येतात आणि त्याच्यापासून आपल्याला संरक्षण करण्यासाठी काय काय करायला हवं, ही सगळी उपयुक्त माहिती हवामान खात्या वेळोवेळी ही सर्व पब्लिकसाठी माहिती देत असते. आपण बघितलं की लास्ट 10-12 वर्षापासून आपण ऐकत असू की ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जे पृथ्वीचं जे सामान्य तापमान आहे ते 1.5 to 2 degree अधिक वाढ झालेला आहे. तर त्याच्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे टेम्परेचर वाढीचे जे प्रकार दिसतात, तर ह्या ज्या हीट वेव्हच्या ज्या लाटा आहेत पहिल्या 1 किंवा 2 यायच्या, तर आता त्याची फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे. आता 3-4 लाटा प्रत्येक सीझन मध्ये एप्रिल आणि मे मध्ये ह्या हीट वेव्हच्या लाटा येतात, म्हणजे टेम्परेचर साधारण 40 डिग्री पेक्षा जास्त वाढलं जातं आणि मग तिथे हीट वेव्ह डिक्लेअर केलं जातं. त्याचप्रमाणे आपण जर मुंबईला जर बघितलं तर मुंबई एक कोस्टल प्लेस असल्यामुळे ज्यावेळेस इथे 37 डिग्री पेक्षा जास्त जर तापमान असेल तर इथे मुंबईमध्ये किंवा कोस्टल रिजनला हीट वेव्ह डिक्लेअर करतात. आणि मध्य महाराष्ट्रामध्ये 40 डिग्री पेक्षा जास्त तापमान असेल तर तिथे हीट वेव्ह डिक्लेअर केलं जातं. आणि ह्या हीट

0: वेव च्या लाटा येण्याचं मुख्य कारण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. आपली अर्थ टेम्परेचर मागच्या 100 50 वर्षांमध्ये 1.5 डिग्री सेंटीग्रेडनी वाढलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला उष्णतेच्या लाटाचा प्रभाव जास्त आढळून येत आहे. तर राज्यात हीट वेव्ह करण्यासाठी आपल्याला बघावं लागतं की कुठला प्रदेश हा प्लेन प्रदेश आहे, म्हणजे महाराष्ट्र आहे, मध्य महाराष्ट्र आहे आणि विदर्भ आहे. तिथं जर 40 डिग्रीपेक्षा तापमान जास्त राहणार असेल येणाऱ्या 3 4 दिवसासाठी, तर ही हवामान खात्याला पूर्व सूचना त्याची मिळते. हवामान खातं कंटिन्युअसली मॉनिटरिंग करत असतं आणि विंड पॅटर्न प्रमाणे आपल्याला लक्षात येतं की विदर्भामध्ये पुढच्या 4 5 दिवसांमध्ये तापमान हे 40 डिग्रीपेक्षा जास्त राहणार आहे किंवा कोकणामध्ये तापमान हे 37 डिग्रीपेक्षा जास्त राहणार आहे. तर त्याप्रमाणे त्या त्या एरियासाठी हीट वेव्ह अलर्ट दिला जातो. आणि हे हीट वेव्ह अलर्ट येलो अलर्ट, ऑरेंज अलर्ट, रेड अलर्ट, म्हणजे समजा 40 पेक्षा 2 3 डिग्री टेम्परेचर वाढणार असेल तर आपण येलो अलर्ट देतो, 5 डिग्रीनी वाढणार असेल तर ऑरेंज अलर्ट देतो, आणि खूपच 5 डिग्रीपेक्षा जास्त नॉर्मल टेम्परेचर वाढणार आहे तर आपण रेड अलर्ट देतो. आणि हे अलर्ट दिल्यानंतर आपल्याला सर्व पूर्व सूचना मिळाल्यानंतर आपल्याला भरपूर प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. स्पेशली प्रिकॉशनसाठी आम्ही सजेस्ट करतो की 11 ते 4 च्या दरम्यान आपण ज्या दिवशी हीट वेव्ह डिक्लेअर केलेले आहे कमीत कमी त्या दिवशी तुम्ही बाहेर जाणं टाळावं. जर अगदीच ते टाळता येत नसेल तर भरपूर प्रिकॉशन घ्यायला हवेत, लूज सुती कपडे घालायला हवेत, पाणी प्यायला हवं, शाळेचं टायमिंग बदलायला हवेत आणि आपल्या वयानुसार आपल्याला भरपूर प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. ग्लोबल वॉर्मिंग होण्यासाठी त्याला जबाबदार आपणच आहोत, कारण आपण जी काही काळजी घ्यायला हवी होती, जे म्हणजे जागतिक तापमान कंट्रोल करण्यासाठी जी काही काळजी घ्यायला हवी होती ती घेतली नाही. पण आता आपण सुरुवात केलेली आहे, आपण आता इलेक्ट्रिकल व्हेकल आणले, एलईडी लॅम्प्स आणलेले आहेत, पेट्रोलच्या ऐवजी आपण सीएनजी वापरतोय, तर ह्यामुळे भरपूर प्रमाणात टेम्परेचर कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण ऑलरेडी 1.5 डिग्री तर ऑलरेडी वाढलेला आहे, त्याच्या पुढे वाढू नये म्हणून आपण भरपूर प्रयत्न करत आहोत. आणि आत्ताच जर फक्त 1.5 डिग्रीनी वाढल्यानंतर आपल्याला आपण बघतो की किती त्रास झालेत, वेदर पॅटर्न चेंज होत आहेत, थंडरस्टॉर्म ऍक्टिव्हिटीज होत आहेत, रेन पॅटर्न चेंज होत आहेत, सीझनल पॅटर्न चेंज होत आहेत, हीट वेव्हचे जे नंबर ऑफ डेज वाढत आहेत. सध्या 1.5 डिग्री टेम्परेचर वाढायमुळे आपल्याला जाणवतं आणि जर असंच जर वाढत गेलं तर आपल्याला जास्त हीट वेव्हच्या घटना आपल्याला सोसाव्या लागतात. एप्रिल आणि मे मध्ये आपल्याला अशा हीट वेव्हच्या घटना जास्तीत जास्त नोट केल्या जातात. आणि ज्यावेळेस मान्सून सेट व्हायला लागतो, केरळमध्ये मान्सून येतो आणि तो अडवान्स होऊन महाराष्ट्राकडे मान्सून यायला लागतो, तर मग 2 3 जून नंतर ह्याचं प्रमाण थोडं हीट वेव्हचं, ज्यावेळेस पावसाळा सुरू होण्याची शक्यता चालू होते त्यावेळेस हीट वेव्हचं प्रमाण थोडंसं कमी व्हायला लागतं. तोपर्यंत आपल्याला एप्रिल आणि मे महिन्यामध्ये ह्या घटना वारंवार आपल्याला विंड पॅटर्न जसा चेंज होईल त्याप्रमाणे हीट वेव्हच्या घटना वाढत राहतात. तर भारतीय हवामान खातं हे येणाऱ्या अडव्हान्समध्ये म्हणजे पुढच्या 2 3 दिवसांमध्ये कुठल्या कुठल्या ट्रिकमध्ये हीट वेव्ह येणार आहेत आणि तिथे काय प्रिकॉशन्स घ्यायला हवेत त्याचे सर्व सल्ला हा स्टेट गव्हर्नमेंट पण देतात, डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स पण देतात आणि हवामान खाते पण देतात. स्पेशली ज्यावेळेस हीट वेव्ह डिक्लेअर केलेले आहे एखाद्या राज्यामध्ये किंवा एखाद्या जिल्ह्यामध्ये, तर तिथे आपल्याला शक्यतो 11 ते 5 आपल्याला बाहेर जाण्याचं टाळायला हवं. आणि जर शक्यच नसेल बाहेर म्हणजे जायलाच आहे तर भरपूर प्रिकॉशन्स घ्यायला हवेत, म्हणजे वेळोवेळी पाणी प्यायला हवं, जरी तहान नसेल तरी पाणी प्यायला हवं, सुती कपडे वापरायला हवेत, गॉगल घालून बाहेर जायला हवं आणि मॅक्सिमम प्रिकॉशन हे घ्यायला की आपण शेडमध्ये जास्तीत जास्त करायला हवं. तर ह्या सगळ्या प्रिकॉशन घेऊन आपण थोडस हीट वेव्हचा इम्पॅक्ट थोडासा कमी करू शकतो.
1: श्रोते हो, उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे देशभरासह राज्यातील नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागतच आहे, पण मुंबईकर फक्त ऊन नाही तर दमट हवामानामुळे घामाच्या धारांनी त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील भारताच्या विविध भागांमध्ये अनुभवल्या जात असलेल्या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी अतिउष्णतेमुळे होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींबाबत सतर्क राहण्याचा सल्लाही दिला आहे. एखाद्या व्यक्तीला अस्वस्थ वाटत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल अथवा डोकेदुखीने त्रस्त असेल तर तिला तात्काळ थंड आणि सावलीच्या ठिकाणी हलवून पाणी आणि ओआरएस उपलब्ध करून घेण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे. तीव्र उष्णतेच्या काळात लहान मुलं, वृद्ध आणि घराबाहेर काम करणारे लोक विशेषतः असुरक्षित असतात असं प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं. त्यांच्यात दिसणाऱ्या धोक्याच्या चिन्हांकडे दुर्लक्ष केल्यास उष्माघात होऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला आहे. श्रोते हो, आला उन्हाळा तब्येत सांभाळा ही म्हण नाही तर आरोग्याची काळजी घेण्यासाठी दिला जाणारा एक महत्वाचा कानमंत्र आहे. तापमान वाढीचा आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर मुख्यत्वे कसा परिणाम होतो आणि तो होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून काय काळजी घ्यावी याविषयी अधिक माहिती देत आहेत डॉक्टर.

0: दिलीप भोसले।
1: उन्हाळ्यात वातावरणातील तापमान मोठ्या प्रमाणात वाढते आणि आपल्या शरीराचे तापमान साधारणपणे 37 अंश सेल्सिअसच्या आसपास नियंत्रित ठेवले जाते, परंतु बाहेरचे तापमान खूप वाढले की शरीरातला स्वतःला थंड ठेवण्याची अधिक मेहनत करावी लागते। यासाठी शरीरातून घामाच्या स्वरूपात पाणी बाहेर पडते। घाम येणे ही शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रक्रिया आहे, पण सतत घाम आल्यामुळे शरीरातील पाणी आणि आवश्यक क्षार जसे सोडियम पोटॅशियम कमी होऊ लागतात। जर आपण वेळेवर पाणी ताक लिंबू पाणी नारळ पाणी किंवा इतर द्रव पदार्थ घेतले नाहीत तर शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, यालाच डिहायड्रेशन असं म्हणतात। याशिवाय अनेक लोक कामानिमित्ताने दीर्घकाळ उन्हात राहतात, बांधकाम मजूर ट्रॅफिक पोलीस शेतकरी रस्त्यावरचे विक्रेते डिलिव्हरी कर्मचारी यांना उष्णतेचा जास्त सामना करावा लागतो। अशा वेळी शरीराचे तापमान नियंत्रण बिघडू शकते आणि शरीराचे तापमान धोकादायक पातळीपर्यंत वाढते। ही अवस्था म्हणजे उष्माघात किंवा हीट स्ट्रोक असं म्हणतात। उष्माघात हे एक वैद्यकीय इमर्जन्सीची अवस्था आहे आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। तापमान वाढल्यावर आपल्या शरीरातील अनेक अवयवांवर ताण पडतो। शरीरातील थंड ठेवण्यासाठी हृदय अधिक वेगाने काम करू लागते, त्यामुळे हृदयाची गती वाढते आणि रक्तभिसरणावर परिणाम होऊ शकतो। जास्त घाम आल्यामुळे शरीरातील पाणी कमी होते, त्यामुळे अशक्तपणा चक्कर येणे डोकेदुखी थकवा स्नायूमध्ये गोळे येणे मळमळ उलट्या अशा तक्रारी सुरू होतात। काही वेळा रक्तदाब कमी होऊ शकतो। उष्णतेचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो। व्यक्ती गोंधळल्यासारखे बोलू शकतो, चिडचिड होते, लक्ष केंद्रित होत नाही, गंभीर परिस्थितीत व्यक्ती बेशुद्धही पडू शकतो। तसेच सततच्या डिहायड्रेशनमुळे किडनीवर ताण येतो, लघवीचं प्रमाण कमी होते, गडद रंगाची लघवी होणे ही त्याची लक्षणं दिसू शकतात। मधुमेह डायबिटीस हृदयविकार रक्तदाब ब्लड प्रेशर किडनीचे आजार असलेल्या रुग्णांमध्ये ही परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे। उष्माघाताची सुरुवातीची लक्षणं ही अशी असतात, शरीराचं तापमान खूप वाढणे, खूप गरम वाटणे, तीव्र डोकेदुखी चक्कर येणे, खूप अशक्तपणा आणि थकवा मळमळ किंवा उलट्या जास्त ताण लागणे त्वचा गरम आणि कोरडी होणे घाम येणे कमी होणे श्वासोश्वास वेगाने होणे हृदयाचे ठोके वाढणे गोंधळल्यासारखे बोलणे चालताना तोल जाणे काही गंभीर परिस्थितीत बेशुद्ध पण पडायला होतं। अशी लक्षणं दिसल्यास दुर्लक्ष करू नये, त्वरित सावलीत नेऊन प्राथमिक उपचार सुरू करणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे। लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती हे उष्णतेच्या सर्वात संवेदनशील गट मानले जातात। लहान मुलांमध्ये शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची क्षमता पूर्ण विकसित झालेली नसते, ते खेळण्यात मग्न राहतात आणि ताण लागली तरी वेळेवर पाणी पित नाही, त्यामुळे त्यांना पटकन डिहायड्रेशन होऊ शकतो। म्हाताऱ्या लोकांमध्ये पण शरीराची प्रतिकारक शक्ती कमी झालेली असते। याशिवाय लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती यांना बाहेरील तापमानातील बदल सहन करण्याची क्षमता तुलनेने कमी असते, त्यामुळे उष्माघाताचा धोका त्यांच्यात अधिक होऊ शकतो। समजा उष्माघात किंवा हीट स्ट्रोक झाल्यास बिलकुल घाबरून जाऊन नाही चालत, तात्काळ त्याचं प्रथमोपचार करणं खूप महत्वाचे असते। सर्वप्रथम त्या व्यक्तीला उन्हातून सावलीत किंवा थंड जागे आणावे, घट्ट कपडे सैल करावेत, व्यक्तीला आरामदायक स्थितीत झोपवावे, शरीरावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, शक्य असल्यास पंखा किंवा थंड हवा द्यावी, शुद्धीत असल्यास ORS पाणी लिंबू किंवा नारळाचे पाणी द्यावे, शरीराचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा। जर व्यक्ती गोंधळलेली असेल किंवा बेशुद्ध पडली असेल त्वरित जवळच्या रुग्णालयात हलवावे किंवा वैद्यकीय मदत बोलवावी। उष्माघाताकडे कधीही दुर्लक्ष करू नये, कारण वेळेवर उपचार न मिळाल्यास मेंदू हृदय आणि किडनीवर गंभीर परिणाम होऊ शकतो। उन्हाळा हा आनंदाचा ऋतू असला तरी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे। दिवसातून भरपूर पाणी प्या, ताण लागण्याची वाट पाहू नका, शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळात कडक उन्हात बाहेर जाणे टाळा, हलके सैल आणि सुती कपडे वापरा, बाहेर जाताना टोपी छत्री गॉगलचा वापर करा, ताक लिंबू पाणी नारळ पाणी फळाचे रस यांचा आहारात समावेश करा, लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींची विशेष काळजी घ्या, घराबाहेर काम करणाऱ्यांनी नियमित पाणी पिण्याची सवय लावावी, शरीरात अशक्तपणा चक्कर किंवा जास्त थकवा जाणवल्यास त्वरित विश्रांती घेणं जरुरी आहे। उष्णतेची लक्षणं दुर्लक्षित करू नका, योग्य काळजी जागरूकता आणि वेळेवर उपचार यामुळे आपण डिहायड्रेशन आणि उष्माघातासारख्या गंभीर समस्यापासून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करू शकतो।
0: श्रोते हो, उन्हाचा पारा वाढतोय, पण आपल्या चेहऱ्यावरचा आनंद आणि शरीरातला उत्साह अजिबात कमी होऊ द्यायचा नसेल तर या काळात आपल्या आरोग्याची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे। भरपूर पाणी प्या, सुती कपडे वापरा आणि दुपारच्या कडक उन्हात विनाकारण बाहेर पडणं टाळा। स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित रहा। श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज

आत्ताच आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकला. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर तसंच FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत माझं आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 8 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 28 मे 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात माती परीक्षणानुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर सचिन कारले यांची मुलाखत ऐकूया.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजचा आपला विषय आहे माती परीक्षणानुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन, आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर सचिन कारले. सर, कृषी विज्ञान केंद्र रोहा येथे मृदशास्त्र या विभागात कार्यक्रम सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
2: धन्यवाद.
1: सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की माती परीक्षण म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याची आवश्यकता का भासते.
2: नमस्कार शेतकरी मित्रांनो. माती परीक्षण म्हणजे काय? तर माती परीक्षण म्हणजे आपला जो मातीचा जो नमुना आहे, आपण जो शेतातून घेतो आणि तो नमुना प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी आपण पाठवतो, आणि तपासणी केल्यानंतर त्या जमिनीमध्ये असणारे जे मूलघटक आहेत, मूलद्रव्य म्हणतो आपण त्यांना, त्यांचं प्रमाण हे पृथक्करण करून आपल्याला एक आरोग्य पत्रिकेद्वारे दिले जाते, ह्याला आपण माती परीक्षण असे म्हणत असतो. आणि ह्या करण्याची गरज का पडली आहे, कारण की आता काय झालेलं आहे, आज आपण पाहतोय तर जमिनीचं आरोग्य हे हळूहळू बिघडत चाललेलं आहे. याला कारण खूप आहेत, जसे जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता यांच्यामध्ये तफावत निर्माण झालेली आहे, कारण की हरितक्रांतीपासून आपण रासायनिक खतांचा वापर वाढवलाय, परंतु त्यासोबत आपण सेंद्रिय खतांचा वापर हा कमी केलाय. अनवधानाने ही गोष्ट घडली आहे, परंतु ह्याच्यामुळे जमिनीच्या आरोग्यावरती खूप मोठा परिणाम झालेला आहे. तसेच आपण जे जमिनीला अन्नद्रव्यांची गरज आहे, म्हणजे जमिनीतून ती पिकांना उपलब्ध होत असते, पण त्याची कमतरता जमिनीमध्ये हळूहळू निर्माण होते आणि ती आपण परत रिफिल करणं आपल्याकडून राहून जाते अनवधानाने, आणि ह्या गोष्टींमुळे जमिनीचे आरोग्य हे बिघडत चाललेले आहे. तसेच आज आपण जमिनीमध्ये पाहतो की विविध रसायनांचा वापर होतो, त्यामुळे सुद्धा जमिनीतले असणारे जे सूक्ष्म अन्नद्रव्य सूक्ष्म घटक आहेत हे मृत पावतात, आणि मग त्यामुळे तुमच्या जमिनीचं आरोग्य बिघडत चालले. मग ह्या सगळ्यांचं संतुलन करण्यासाठी आपल्याला जमिनीचं आरोग्य सुधारवण्यासाठी जमिनीत काय घटक किती प्रमाणात आहेत, कारण की जमिनीमध्ये भौतिक, जैविक आणि रासायनिक हे तीन घटक आहेत, आणि या तीन घटकांचा व्यवस्थित अभ्यास करून आपण जमिनीचं आरोग्य हे सांभाळू शकतो. म्हणून जमिनीचं आरोग्य पत्रिका काढणं हे गरजेचं आहे.
1: बर, आता हे माती परीक्षण करायचं असेल तर त्याचा काही ठराविक कालावधी असतो का?
2: हो, निश्चित. माती परीक्षण करण्यासाठी असं वर्षभर तुम्ही केव्हाही करू शकता, परंतु त्याचं एक विशिष्ट कारण आहे, म्हणून आपण माती परीक्षण हे कोणतेही पीक घेण्याच्या अगोदर करणं आवश्यक आहे, आणि आपल्याला त्या पीक घेण्याच्या अगोदर करणं गरजेचं आहे. त्याच्या अगोदर आपण करतो, परंतु त्यानंतर पीक काढून झाल्यानंतर जमिनीमध्ये काय बदल घडला हा अभ्यासण्यासाठी सुद्धा आपण त्यानंतर परीक्षण करू शकतो.
1: अच्छा, म्हणजे पीक घेण्यापूर्वी सुद्धा आणि पिकाची काढणी झाल्यानंतर असं दोन्ही वेळेला परीक्षण करणं जरुरी आहे.
2: पिकांसाठी अगोदर करणं गरजेचं आहे.
1: बरं, आणि किती कालावधी असायला हवा दोन माती परीक्षणांमध्ये?
2: सर्वसाधारण शेतकऱ्यांनी 2 वर्षातून एकदा तरी करणं गरजेचं आहे.
1: हा,
2: परंतु जर का शेतकरी वारंवार त्याच जमिनीमध्ये सातत्याने ती पिकं घेत असेल तर मात्र त्यांनी वर्षातून एकदा करणं गरजेचं आहे.
1: बरं, याचा शेतकऱ्यांना फायदा कशा प्रकारे होतो?
2: काय होतं, माती परीक्षण केल्यामुळे जमिनीमध्ये असणारे घटक हे आपल्याला माहिती होतात, आणि घटक माहिती पडले तर शेतकऱ्यांना आपल्या शेतीमध्ये जी पिकांना अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करायचं, आपण जे खतांचा वापर करतो

0: हा खतांचा वापर किती प्रमाणात करणं आवश्यक आहे हे समजतं, आणि त्याच्यामुळे खतावरती होणारा जो अवाढव्य खर्च आहे हा कमी होईल. आणि आज आपण पाहतोय देशाला आपल्याला जी खतं आहेत ही बाहेरून आयात करावी लागतात, आज त्याचा बोजा आपल्या देशावरती पडत असतो आणि आपण शेतकऱ्यांसाठी याच्यामध्ये सबसिडी सुद्धा देत असतो, परंतु ह्याचा जर का अनाठाई वापर झाला तर ते जमीन खराब होते आणि आपली पिकंसुद्धा एक चांगली उत्पादन देत नाहीत. मग हे सगळं थांबवण्यासाठी मातीचा तपासणी केली असेल तर निश्चितच आपण खतांचं व्यवस्थापन व्यवस्थित करू शकतो.
1: अच्छा, बरं, हे परीक्षण कुठे केलं जातं?
0: हे परीक्षण करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी या कार्यालयामार्फत तुमचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात आणि जिल्हा मृदा परीक्षण प्रयोगशाळा आहे असते, प्रत्येक जिल्ह्यामध्ये ती आहे, तर इथे याची तपासणी केली जाते. तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्राची कार्यालये आहेत, या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रयोगशाळेमध्ये सुद्धा माती परीक्षण केलं जातं.
1: आणि माती परीक्षणासाठी मातीचा नमुना दिल्यानंतर त्याचा अहवाल येईपर्यंतचा कालावधी किती असतो?
0: हा वेगवेगळा असू शकेल, कारण की प्रत्येक कार्यालयावरती किती लोड आहे कामाचा त्याच्यावरती डिपेंड करतं, पण साधारण महिना ते 2 महिना तुम्हाला नमुना हा तपासणी करून मिळायला हरकत नाही. ह्यासाठी जो प्रयोगशाळेत आपल्याला मातीचा नमुना जो पाठवायचा असतो, तर हा मातीचा नमुना घेण्याची सुद्धा एक शास्त्रीय पद्धत आहे. तर ही शास्त्रीय पद्धतीमध्ये आपण जे जमीन आहे ह्या जमिनीची आपण उंच आहे सखल आहे किंवा त्याच्या मातीचा रंग बदलत असेल त्यानुसार आपण जमिनीचे वेगवेगळे किंवा आपण जी पिकं घेतो त्या पिकांनुसार जमिनीचे आपण वेगवेगळे भाग तयार करतो. साधारण 1 हेक्टर किंवा 1 एकरचा जो प्लॉट असतो त्याच्यातला आपण एक नमुना हा तपासणीसाठी घ्यायचा असतो, पण तो प्रातिनिधिक नमुना घेण्यासाठी त्या 1 एकर जमिनीतले आपण रँडमली 7-8 ठिकाणचे नमुने गोळा करायचे असतात. हे नमुने गोळा करत असताना पायवाटीची जागा, गाईगुरं बसण्याची जागा किंवा जिथं आपण खतं साठवून ठेवतो ती जागा, पाणवठ्याची जागा, ह्या जागा वगळायच्या आहेत. झाडाखालची जागा जी असते ती सुद्धा वगळायची असते. बांधापासून 1 मीटर आतमध्ये मातीचा नमुना घ्यायचा असतो. हा नमुना घेत असताना आपण रँडमली 7-8 ठिकाणी खड्डे खणायचे आहेत. खड्डा खणताना आपण हत्याराने खड्डा खणल्यानंतर एक साधारण व्ही आकाराचा खड्डा तयार होतो, त्या खड्ड्यातली पूर्ण माती आपण काढून घ्यायची आहे. ती माती आपण तपासणीसाठी घ्यायची नाही, तर त्यातला जो एक बाजू पूर्ण वरपासून खालपर्यंत तासून घेतली तर जमिनीचा वरच्या थरापासून खालच्या थरापर्यंत पूर्ण लेअर हा तुमच्या खड्ड्यात येतो, ती माती तुम्ही उचलून घमेल्यात घ्या. असे तुम्ही 7-8 ठिकाणचे गोळा केल्यानंतर 1-5 किलो माती गोळा होईल, ती माती तुम्ही पूर्ण मिक्स करून घ्या, मिश्रण त्याचं व्यवस्थितरित्या करून घ्या. आणि हे झालेलं मिश्रण तुम्ही त्यामध्ये काही समजा दगडगोटे असेल तर ते काढून टाका, पालापाचोळा असेल तर ते काढून टाका, फक्त माती त्याच्यात राहिली पाहिजे आणि ते एका पेपरवर तुम्ही पसरवून घ्या. पसरवल्यानंतर त्याच्या बोटाने 4 भाग करा आणि समोरासमोरचे 2 भाग हे फेकून द्या. उरले 2 भाग समोरासमोरचे ते तुम्ही परत एकत्र करा. हे एकजीव केलेलं मिश्रण सेम प्रोसिजर परत करायचे. हे कधीपर्यंत करायचं तर तुमच्याकडे 1/2 किलो माती राहील इथपर्यंत, आणि ही शेवटची 1/2 किलो माती जी राहील ही माती छानपैकी सुकलेली असली पाहिजे. ती सुकवताना उन्हात सुकवायची नाही तर फॅनखाली सावलीमध्ये सुकवायची आहे. आणि त्याच्यामध्ये जर का काही दगडगोटे असतील ते काढून टाकायचे, चाळणीने चाळून दिलेत तर खूप छान, म्हणजे प्रयोगशाळेतील काम हलकं होतं. आणि ती माती तुम्ही एका पिशवीत भरून त्याच्यावरती कापडी पिशवीत भरून त्याच्यावरती तुमचा 7-12 तुमचं नाव, गाव पत्ता, आधार कार्ड नंबर, तुमचा ज्या जागेवरून घेतला तिथला GPS लोकेशन हे सुद्धा आवश्यक आहे आजकाल. तर ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही त्याच्यात माहिती देऊन हा प्रातिनिधिक नमुना तुम्ही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवायचा आहे. या पद्धतीने जर का तुम्ही नमुना दिला तर निश्चित फायदा होईल, कारण की तो तुमच्या पूर्ण शेतातल्या एका भागाचा नसेल तर तो पूर्ण शेताचा असेल. म्हणून या पद्धतीने तुम्ही मातीचा नमुना घेणं गरजेचं. मातीचा नमुना घेण्यासाठी आपली ही जी तृणधान्य पिकं, भाजीपाला पिकं ह्यांच्यासाठी साधारण 20 सेंटीमीटर खोलीपर्यंतचा नमुना घेणं अपेक्षित आहे. जर का तुमचं बागायती पिकं असतील जशी ऊस असेल, कापूस असेल, ही जी पिकं आहेत ह्यांच्यासाठी 1 फूट खोलीपर्यंत म्हणजे 30 सेंटीमीटर खोलीपर्यंतचा नमुना घेणं गरजेचं आहे. आणि जर का फळबागा असतील ह्यांच्यासाठी 1 फूट ते 2 फूट खोलीपर्यंतचा नमुना घेणं गरजेचं आहे.
1: अच्छा, बरं, कोणकोणते घटक यामध्ये तपासले जातात?
0: छान प्रश्न आहे आणि हाच महत्वाचा आहे, कारण की आपल्या जमिनीमध्ये ही 16 मूलद्रव्य ही पिकांना अत्यंत आवश्यक आहेत. पैकी नत्र, स्फुरद, पालाश ही मोठ्या प्रमाणात लागणारी पिकं आहेत. त्यानंतर कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही हवेतून आणि पाण्यातून पिकांना मिळत असतात. दुय्यम अन्नद्रव्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर ही येतात. त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य जी आहेत त्याच्यामध्ये लोह, जस्त, मॉलिब्डेनम, मंगल, त्यानंतर क्लोरीन, कॉपर, ही जी आहेत ही सगळी सूक्ष्म अन्नद्रव्य पिकांना आवश्यक असतात. परंतु आपण तपासणी करत असताना शक्यतो जमिनीचा सामू हा पहिला काढला जातो, त्यानंतर क्षारता काढली जाते.

0: जमिनीमध्ये असणारे सेंद्रिय कर्ब हे किती प्रमाणात आहे हे काढलं जातं. त्यानंतर पिकांना जी मोठ्या प्रमाणात लागणारी अन्नद्रव्ये आहेत, म्हणजे नत्रस्फुरद पलाश, यांचं पृथक्करण केलं जातं. त्यानंतर लागतात जी सूक्ष्म अन्नद्रव्ये, आता प्रत्येक भागानुसार वेगवेगळी आहेत, ज्यांच्यामुळे तिथे डेफिशियन्सी असू शकेल किंवा म्हणजे कमतरता असू शकेल अशी जी मूलद्रव्ये आहेत ती आपण तपासणी केली जातो. याच्यामध्ये शक्यतो पिकांना जास्त आवश्यक असणारी लोह, मॉलिब्डेनम, झिंक म्हणजे जस्त, त्यानंतर कॉपर, बोरॉन यांची आपण पृथक्करण करतो. तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर यांची सुद्धा आपण आरोग्य पत्रिकेमध्ये आपण तपासणी करून देत असतो.
1: सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असेल तर सुद्धा यातून कळतं का?
0: हो, सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता जर का असेल तर आपण हे मी आता तुम्हाला सांगितले यातले आपण पृथक्करण करून ज्यावेळेस रिपोर्ट देतो त्याच्यामध्ये याचा सर्व अंतर्भाव केलेला असतो.
1: माती परीक्षा अहवालानुसार खतांचं व्यवस्थापन करता येतं का?
0: निश्चितच याच्यानुसारच खतांचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, कारण की मातीचा अहवाल आल्यानंतर तुमच्या जमिनीमध्ये असणाऱ्या अन्नद्रव्यांचं प्रमाण हे समजतं. आज जे अन्नद्रव्यांचं प्रमाण आहे याची एक वर्गवारी केली जाते, एक 6-स्तरीय वर्गवारी आहे. त्याच्यामध्ये अत्यंत कमी, कमी, मध्यम, थोडे जास्त, जास्त आणि अत्यंत जास्त अशी वर्गवारी आहे. आपण ज्यावेळेस याचं पृथक्करण करतो आणि याचा रिपोर्ट आपल्याकडे येतो त्या रिपोर्टनुसार आपण त्याची वर्गवारीही ठरवतो. मग नत्राचं प्रमाण किती आहे, मध्यम आहे, जास्त आहे, कमी आहे किंवा स्फुरद, हे प्रत्येक मूलद्रव्यांचं आपण असं प्रमाण ठरवलं जातं. मग यानुसार जर का नत्राचं प्रमाण कमी असेल तर म्हणजे अत्यंत कमी असेल तर 50% जास्त देणं गरजेचं आहे खतांचं प्रमाण, आणि जर का कमी असेल तर 25% हे खतांची मात्रा जास्त देणं गरजेचं आहे. खतांची मात्रा आपण कशावरून ठरवतो तर शास्त्रज्ञांकडून किंवा विद्यापीठाकडून प्रत्येक पिकासाठी वेगवेगळी खतमात्राही ठरवलेली आहे. या खतमात्रेचं प्रमाण आपण देत असताना त्यामध्ये किती खत वाढवायचं आहे की कमी करायचं आहे हे आपण पृथक्करणानुसार किंवा अहवालानुसार आपण ठरवत असतो. मातीचं परीक्षण हे खूप अगोदरपासून फक्त हे प्रयोगशाळेमध्ये किंवा विद्यापीठांमध्येच होत होतं, मध्ये डिस्ट्रिक्ट सॉइल टेस्टिंग लॅबोरेटरीमध्ये सुद्धा ह्यांचं परीक्षण होत होतं, परंतु ह्याचा अवेअरनेस म्हणता येईल किंवा शेतकऱ्यांमध्ये जागृती ह्याच्याबद्दल फार कमी होती. तर 2014-15 पासून ह्यासाठी खूप मोठं अभियान घेण्यात आलेलं आहे आणि तेव्हापासून हे प्रत्येक जिल्ह्यातल्या किंवा तालुक्यातल्या कृषी अधिकाऱ्यांना हे टार्गेट दिलेलं आहे आणि त्यापासून प्रत्येक शेतकऱ्याचा नमुना हा तपासणी करून झाला पाहिजे याकडे जातीने लक्ष देऊन आज जवळजवळ बहुतेक शेतकऱ्यांचं हे माती परीक्षण करून झालेलं आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी फायदा हा होत आहे.
1: बरं, काही उदाहरणं सांगता येतील का तुम्हाला की माती परीक्षणामुळे कशा पद्धतीने फरक पडलेला आहे?
0: कसं आहे, शेतकऱ्यांची नावं सांगता नाही येणार, परंतु बरेच शेतकऱ्यांनी मातीचा नमुना तपासणी केल्यानंतर त्यांच्याकडे जो रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्टनुसार, पूर्वी ते कसं होतं की आता भाताचं पीक उभं आहे परंतु त्याच्यामध्ये हिरवटपणा कमी झाला आहे त्यामुळे म्हणजे ते डल झालेलं आहे थोडंसं, त्याच्यात नत्राची कमतरता असल्यामुळे शेतकऱ्याला हे काही माहीत नव्हतं. शेतकऱ्यांना काय वाटायचं की युरिया वापरला पीक एकदम हिरवगार होईल म्हणून त्यांनी पिकामध्ये युरियाचं खताचा वापर केला, परंतु त्या खताला प्रमाण असं काहीच नव्हतं. मग यामध्ये ते जिथं आपल्याला 100 किलोच वापरायचे तिथे त्यांच्याकडून 200 किलो सुद्धा वापरलं जात होतं आणि यामुळे काय होतं की एकतर तुमचा खताचा अपव्यय होतोय, खताचा वारेमाप वापर होतोय, त्याच्यामुळे जमीन तुमची खराब होते, पाणी सुद्धा खराब होत आहे, कारण की खतं ही पाण्यामध्ये विरघळून ते परत पाणी तुमचं वाहून जाते आणि पाण्याचे जे साठा आहे तो तुमचा त्याच्यामुळे खराब होतोय, आपल्याला पिण्यासाठी पाणी खराब येत आहे, म्हणजे दूषित पाणी मिळतं आपल्याला. मग हे सगळे असे वेगवेगळे परिणाम त्याच्यावरती होते. मग ज्यावेळेस आपण हे मृदा परीक्षण केल्यानंतर त्यांना सांगितलं की आपल्याला हे तुमच्या जमिनीमध्ये इतके अन्नद्रव्य घटक आहेत आणि त्यानुसार तुम्हाला इतकंच खत टाकणं गरजेचं आहे, हे जेव्हा शेतकऱ्यांना समजलं त्यावेळेस त्यांच्या खताचा वापरावरती प्रमाण हे व्यवस्थित आलेलं आहे आणि मग त्यांनी सांगितलंय आम्हाला की आम्ही पूर्वी इतके खत टाकत होतो त्यामुळे उत्पादनात वाढ होत नव्हती पाहिजे तशी, परंतु आता प्रमाणात खत पडल्यामुळे त्या खताचा व्यवस्थित वापर होऊन पीकही चांगलं येतं, त्यांचा आर्थिक बोजा जो आहे तो सुद्धा कमी झालेला आहे आणि जमिनीचं आरोग्यही चांगलं राहिलेलं आहे. ह्या तिन्ही गोष्टींचा याच्यामुळे फायदा झालेला आहे.
1: अच्छा, शेतकऱ्यांचा यामध्ये सहभाग कशा पद्धतीने आहे?
0: शेतकऱ्यांनी स्वतःहून मातीचा नमुना काढून हा प्रयोगशाळेत आणून देणं गरजेचं आहे आणि जर का ह्यामध्ये सहभाग घेतला तर त्यांना निश्चित फायदा होईल आणि त्यांच्या शेतीमध्ये सुद्धा त्यांचं प्रॉफिट लेवल जी आहे ती वाढेल याच्यामुळे.
1: शेतकऱ्यांचा माती परीक्षणामध्ये सहभाग वाढावा किंवा सक्रियता वाढावी यासाठी शासनाकडून काही अभियान राबवले जातात का किंवा काही वेगवेगळ्या युक्त्या शोधून काढलेल्या आहेत का?
0: निश्चितच शासनाने 2014-15 पासून प्रत्येक शेतकऱ्याकडे जाऊन मातीचे नमुने घेऊन हे तपासणीसाठी पाठवलेले आहेत आणि त्याचा अंतर्भाव केलेला आहे. तसेच कृषी विज्ञान केंद्र या कार्यालयामार्फत सुद्धा शेतकऱ्यांना अवेअरनेस प्रोग्राम हे घेतले जातात. आता सध्या सुद्धा चालू आहे संतुलित खतांचा वापर हे अभियान चालू आहे. यानुसार शेतकऱ्यांना आपण प्रत्यक्ष गावागाव जाऊन भेटी देऊन त्यांचे मेळावे घेऊन आपण त्यांना माती परीक्षणाबद्दलचा अवेअरनेस देत असतो आणि खतांचा वापर हा संतुलित प्रमाणात करण्यासाठी त्यांना आपण मार्गदर्शन करत असतो. तसेच कृषी विभागाकडूनही यासाठी वेगवेगळे उपाययोजना ह्या केल्या जातात. आपण पाहिलं तर ॲग्रोवन यासारखी जी काही कृषी आधारित वृत्तपत्रे आहेत किंवा मासिके आहेत यांच्यामध्ये सुद्धा याच्यावरती लेख येतात शास्त्रज्ञांचे आणि आपण शेतकऱ्यांना याचा अवेअरनेस करण्यासाठी ह्या पद्धतीने सुद्धा माहिती ही पुरवत असतो.
1: बरं, माती परीक्षणामध्ये जर शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग वाढला तर भविष्यात काय बदल दिसतील?
0: सर्वात मोठा बदल घडेल तो म्हणजे आपण जे ही रासायनिक खतं आपल्या इथे मिळत नाहीत आपल्यालाही बाहेरच्या देशांतून आयात करावी लागतात तर त्याचा जो आपल्या देशावरती येणारा मोठा जो भार आहे हा कमी होईल. दुसरी गोष्ट आहे की यामुळे शेतकऱ्यांचा खतांचा वापर प्रमाणात झाल्यामुळे तुमची जमिनीचं आरोग्य चांगलं राहील प्रथम आणि दुसरं त्यांना जे मिळणारं उत्पन्न आहे ते निश्चित चांगलं मिळेल. म्हणजे जमिनीची उत्पादन क्षमता वाढल्यामुळे पिकांचं येणारं उत्पादन हे सुद्धा वाढेल. यामुळे शेतकऱ्यांना निश्चित फायदा होऊ शकतो.
1: गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांचा वापर शेतामध्ये अतिरिक्त प्रमाणात होत होता. माती परीक्षण केल्यामुळे जमिनीचा बिघडलेला जो पोत आहे तो सुधारण्यासाठी मदत होऊ शकते का?
0: निश्चितच मृदा परीक्षण रिपोर्टमुळे किंवा माती परीक्षणामुळे जमिनीत असणारे अन्नद्रव्यांचं प्रमाण आपल्याला समजतंय त्यानुसार आपण खतांची मात्रा दिल्यामुळे निश्चितच तुमचा खतांचा वापर हा कमी होतो. जिथं जमिनीत अन्नद्रव्य कमी आहेत तिथे तुम्हाला खतांची मात्रा वाढवावी लागेल पिकांच्या उत्पादकतेनुसार. तसेच जर का तिथे जमिनीत अन्नद्रव्य जास्ती असतील तर आपल्याला खतंही कमी प्रमाणात द्यावी लागणार आहेत आणि जर का मध्यम प्रमाणात असेल तर आपला जो शास्त्रज्ञांनी दिलेला डोस आहे त्याप्रमाणे आपल्याला द्यायचा आहे.
1: म्हणजे यानुसार आपल्याला जमिनीचा पोत
0: बॅलन्स करता येतो निश्चितच. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या बाबतीतही आपण करू शकतो. काही ठिकाणी जर का त्यांच्या कमतरतेच्या लेवलच्या खाली असेल तर आपल्या तिथेही सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करणे किंवा जमिनीतून देणं गरजेचं आहे.
1: बरं, क्षारयुक्त किंवा आम्लयुक्त जमिनीसाठी कोणते उपाय केले जातात?
0: क्षारयुक्त किंवा आम्लयुक्त, मुळात आम्लयुक्त जमिनी म्हणजे काय तर ज्यांचा जमिनीचा सामू हा pH म्हणतो आपण त्याला हा 6.5 पेक्षा खाली आहे त्यांना आपण आम्लयुक्त जमिनी असे म्हणतो. तर आम्लयुक्त जमिनीमध्ये आपण खतं वापरताना मुळात आम्लयुक्त जमिनी ह्या कोकणातल्या जमिनी ज्या आहेत त्या आम्लयुक्त अतिवृष्टीच्या ठिकाणातल्या आणि इथे आपण जी खतं वापरायची आहेत ती विम्लयुक्त खतांचा वापर केला तर तो फायदेशीर ठरतो. जसे सोडियम नायट्रेट आहे, कॅल्शियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट ह्या खतांचा आपण जर का अशा जमिनींमध्ये वापर केला तर त्याचा आपल्याला चांगला रिझल्ट मिळू शकतो. तसेच ह्या आम्लयुक्त जमिनी सुधारण्यासाठी आपण चुनखडीचा वापर केला पाहिजे. चुनखडीचा वापर केल्याने ह्या तुमच्या आम्लयुक्त जमिनी आहेत ह्या उदासीन pH पर्यंत येतील आणि उदासीन pH मध्ये सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता ही मुबलक प्रमाणात पिकांसाठी होत असते. तसंच क्षारयुक्त ज्या जमिनी आहेत यांच्यामध्ये सुद्धा जमिनीचा सामू हा 8.5 पेक्षा जास्ती असतो. हा खूपच विम्लतेच्या दृष्टीने असतो आणि याच्यामध्ये सोडियमचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात असतं म्हणजे जवळ 15% कमी असतं सोडियमचं प्रमाण. परंतु याच्यात क्षारांची प्रमाण जे आहे ते मात्र 4 dSi पेक्षा जास्त असतं. हे पिकांना बिलकुल उपयुक्त नाही आहे. हा, ह्या क्षारयुक्त जमिनी ज्या आहेत ह्या आपल्याला मुळात पहिलं त्या जमिनीमध्ये चर खणून त्यातले पाणी काढून टाकण्यासाठी निचऱ्याची व्यवस्था ही व्यवस्थितरित्या करावी लागते. याच्यामध्ये पाणी भरून ठेवावे लागते आणि त्याच्यामध्ये क्षार विरघळून हे आपले निचरा वाटे काढून टाकले जातात. तसेच विहिरीतील आणि बोरवेलमधील पाणी जे आहे हे आपण तपासणी करून शक्यतो बोरवेलचं पाणी त्या जमिनीसाठी न वापरलेलं चांगलं राहतं. आता सध्या फिल्टर युनिटचे सुद्धा वापर वाढलेला आहे तर आपण त्याच्यातून फिल्टर करून त्याचं क्षारतेचं प्रमाण बॅलन्स ठेवून आपण ह्या जमिनीमध्ये पाण्याचा वापर करू शकतो. तसेच अजून आच्छादनांचा वापर केला तर तुमच्या जमिनीतून जे इव्हॅपोरेशन होऊन जमिनीतील क्षार वरती येऊन त्याचे जे वरती प्रेसिपिटेट तयार होतात हे होण्याचं प्रमाण कमी होईल. त्यामुळे आच्छादनांचा वापर वाढवलात, हिरवळीची खतं जमिनीमध्ये टाकलीत तुम्ही तर त्याचा अंतर्भाव झाल्याने जमिनीचा पोत सुधारतो, जमिनीची जी घडण आहे ती सुधारते आणि तुमच्या जमिनीतल्या असणारा जो क्षारता आहे ती कमी व्हायला मदत होते.
1: बरं, काही शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळलेले आहेत किंवा नैसर्गिक पद्धतीने शेती करत आहेत, तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा माती परीक्षण करण्याची आवश्यकता

0: असते का?
1: हो, आवश्यकता ही सर्वांनाच आहे. कारण की ज्यावेळेस सेंद्रिय पद्धतीने तुम्ही शेती करताय, पण तुमच्या जमिनीमध्ये असणारे घटक हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यांचं प्रमाण कमी आहे, जास्त आहे, त्याच्यानुसार तुम्ही सेंद्रिय पद्धतीने सुद्धा उपाययोजना करू शकता. म्हणून माती परीक्षण करून घेणं हे गरजेचंच आहे.
0: बरं, शेतकरी बंधूंनो, पिकाच्या उत्तम वाढीसाठी उत्तम प्रतीचं बियाणं आणि मुबलक पाणी आवश्यक आहेच, पण त्याचबरोबर माती परीक्षणालाही तितकंच महत्त्व आहे. तर आजच्या कार्यक्रमात सर तुम्ही आलात आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांना माती परीक्षणाचं महत्त्व समजावून सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोतांतर्फे तुमचे खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
2: मंडळी, आताच आपण माती परीक्षणानुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर सचिन कारले यांची मुलाखत ऐकली. शेतकरी मंडळींना आपल्या कामासाठी दिवसभर घराबाहेर राहावं लागतं. सध्या राज्यात आणि देशभरात उष्णतेच्या लाटा येत आहेत. अशा काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी काय काळजी घ्यावी यासाठी आरोग्य सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यानुसार शरीरात पुरेसे पाणी ठेवा. तहान लागली नसली तरी शक्य तितके पुरेसे पाणी प्या. प्रवास करताना पिण्याचं पाणी सोबत ठेवा. ORS वापरा आणि लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस यासारखी घरगुती पेय घ्या. कलिंगड, खरबूज, संत्री, द्राक्ष, अननस, काकडी, लेट्यूस असे जास्त पाण्याचे प्रमाण असलेली हंगामी फळं आणि भाज्या खा. शरीर झाकून ठेवा. सैल व हलक्या रंगाचे सुती कपडे वापरा. उन्हात बाहेर जाताना छत्री, टोपी, टॉवेल किंवा पारंपरिक डोक्यावरचे संरक्षण वापरा. उन्हात बाहेर जाताना चप्पल किंवा बूट वापरा. सतर्क रहा. रेडिओ ऐका, TV पहा, वर्तमानपत्र वाचा आणि स्थानिक हवामानाच्या बातम्या जाणून घ्या. भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावरील हवामान अपडेट पहा. शक्य तितके घरात किंवा सावलीत रहा. हवेशीर आणि थंड जागेत रहा. दिवसाच्या वेळी विशेषतः घराच्या उन्हाच्या बाजूची खिडकी आणि पडदे बंद ठेवा. रात्री थंड हवा येण्यासाठी खिडक्या उघडा. बाहेर जायचं असल्यास सकाळ किंवा संध्याकाळच्या थंड वेळेत जा. बाहेरील कामं किंवा उपक्रम दिवसाच्या थंड वेळेत नियोजित करा. उष्णतेमुळे कोणालाही त्रास होऊ शकतो, मात्र काही लोकांना अधिक धोका असतो. लहान मुलं आणि बालकं, गर्भवती महिला, हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब असलेली आजारी व्यक्ती, बाहेर काम करणारे लोक, तसंच मानसिक आजार असलेल्या लोकांनी या काळात विशेष काळजी घ्यावी. थंड हवामानातून उष्ण हवामानात आलेल्या प्रवाशांनी शरीराला वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी किमान एक आठवडा द्यावा. एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी लोकांची नियमित काळजी घ्या. घर थंड ठेवा. पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या आवर्जून उघडा. दिवसाच्या वेळी शक्यतो खालच्या मजल्यावर राहा. पंखे, पाण्याच्या फवारणीच्या बाटल्या, ओले कापड किंवा बर्फाचं टॉवेल वापरा. पाय घोट्यापर्यंत 20° सेल्सिअस ताप पाण्यात ठेवल्यास शरीर लवकर थंड होतं. या काळात काय करू नये याचीही काळजी घ्यावी. दुपारी 12 ते 3 या वेळेत उन्हात जाणं टाळा. दुपारच्या वेळेत जड कामं टाळा. गर्दीच्या किंवा हवेशीर नसलेल्या ठिकाणी जाणं टाळा. मद्य, चहा, कॉफी किंवा जास्त साखर असलेली शीतपेय टाळा. जास्त प्रथिनं असलेली किंवा शिळं अन्न आवर्जून टाळा. मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना बंद वाहनात सोडू नका. यावेळी कामाच्या ठिकाणीही काळजी घेणं आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा किंवा दर 20 मिनिटांनी पाणी पिण्याची आठवण करून द्या. थेट सूर्यप्रकाश टाळा. विश्रांतीसाठी सावलीची व्यवस्था करा. सकाळ आणि संध्याकाळच्या थंड वेळेत कामाचं नियोजन करा. बाहेरील कामांमध्ये दर तासाला किमान 5 मिनिटांची विश्रांती घ्या. हवामानाच्या बातम्या आणि हवामान विभागाच्या सूचना नियमित पहा. कामाचा वेग कमी करा किंवा अतिरिक्त कामगार

आमदारांची नेमणूक करा. शरीराला वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी कामाचा वेळ हळूहळू वाढवा. उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांची लक्षणे ओळखण्यासाठी प्रशिक्षण द्या. प्राथमिक उपचारांची सुविधा उपलब्ध ठेवा. गर्भवती महिला किंवा औषधे घेणाऱ्या कामगारांची विशेष काळजी घ्या. हलक्या रंगाचे पूर्ण बायांचे कपडे आणि पॅन्ट वापरा. उष्णतेच्या परिणामांबाबत जनजागृती करा. अशा वेळी मोठ्या सभा किंवा क्रीडा स्पर्धांदरम्यानही काळजी घ्यावी लागेल. गर्दीमुळे उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. शारीरिक श्रम, थेट सूर्यप्रकाश आणि पाण्याची कमतरता आरोग्य बिघडवू शकते. सभांमध्ये किंवा क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी व्यक्तींनी पाणी पित राहावं आणि लक्षणांकडे लक्ष द्यावं. उष्णतेचा आरोग्यावर परिणाम होत असतो. शरीराचं सामान्य तापमान हे 36.4 डिग्री सेंटीग्रेड किंवा 37.2 डिग्री सेंटीग्रेड दरम्यान असतं. जास्त उष्णतेमुळे शरीरावर ताण येतो आणि विविध आजार होऊ शकतात. उष्णतेमुळे त्वचेवर पुरळ येणं, सूज येणं, स्नायूंना गोळे येणं, चक्कर येणं, उष्णतेमुळे थकवा येणं किंवा उष्माघात, हीट स्ट्रोक ही होऊ शकतात. चक्कर येणं किंवा बेशुद्ध पडणं, मळमळ किंवा उलटी, डोकेदुखी, लघवी कमी होणं किंवा गडद पिवळी लघवी होणं, जलद श्वासोच्छ्वास होणं आणि हृदयाचे ठोके वाढणं ही उष्माघाताची लक्षणं असू शकतात. मात्र उष्णतेशी हे संबंधित आजार टाळता येऊ शकतात. तब्येत बिघडल्यास त्वरित सावलीत जा आणि पाणी प्या. शारीरिक हालचाल थांबवा. शरीराचं तापमान तपासा. स्नायूंना गोळे आल्यास ORS किंवा इलेक्ट्रोलयुक्त पेय घ्या. 1 तासापेक्षा जास्त काळ त्रास राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. उष्माघात म्हणजेच हीट स्ट्रोक ही वैद्यकीय आणीबाणी आहे. यावेळी डॉक्टरांची मदत घेणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला मानसिक गोंधळ किंवा चिडचिड वाटत असेल, त्वचा गरम, लाल किंवा कोरडी पडली असेल, शरीराचं तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झालं असेल, डोकेदुखी तीव्र झाली असेल, चक्कर किंवा बेशुद्ध पडला असाल, स्नायूंना गोळे आले असतील, श्वास जलद किंवा उथळ झाला असेल, खाण्यास नकार दिला जात असेल, जास्त चिडचिड होत असेल, लघवी कमी होत असेल, डोळे कोरडे पडले असतील किंवा झोप येत असेल आणि बेशुद्ध पडल्यासारखे वाटत असेल, फीट येत असेल, रक्तस्राव होत असेल, तर ही सर्व उष्माघाताची लक्षणे आहेत. जर एखाद्या व्यक्तीचं शरीराचं तापमान खूप वाढलं असेल किंवा घाम येणं बंद झालं असेल तर तात्काळ 112 कॉल करा. उष्माघात टाळता येऊ शकतो हे लक्षात घ्या. तर मंडळी, ह्या झाल्या उष्माघातासंबंधी घ्यायच्या काळजी. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात टाकाऊ टायरपासून बंधारा याबाबत मार्गदर्शन केले जाईल. हा कार्यक्रम दुपारी 2 पुन्हा प्रसारित होईल. बरं श्रोते हो, आजच्या कार्यक्रमापुरतं निरोप घेऊया. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

0: माझं आवार माझं शिवार हा शेतकरी बांधवांसाठी असलेला कार्यक्रम आपण ऐकलात। ही आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आहे। तसंच 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण उपलब्ध आहे। रात्रीचे 8 वाजत आहेत। यानंतर आमची उद्घोषणा थोड्याच वेळात।
1: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो। बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील। या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30। श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका। वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ऍप वरही।
2: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे। विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे।
3: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था।
2: वाह,
3: पुरस्कार समारोह के लिए जयदीप जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे। इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे।
2: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर। आपकी

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान याविषयी एक विशेष रूपक लेखन आणि निवेदन मकरंद जोशी.
1: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथ संग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथ संग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.
0: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 न्यूज ऑन AIR ऍप सह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.
2: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
3: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी.
4: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
5: श्रोतेहो नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 7:45 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9:00 अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.

0: 威。सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. डीके शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदासाठी शिफारस. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यानिक सिनर दुसऱ्याच फेरीत पराभूत. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटींची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे. त्या दूर करण्यासाठी योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिली. ते नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निश्चित निरसन केलं जाईल असं प्रधान यावेळी म्हणाले.
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही है. इसको मैं दायित्व लेता हूँ, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश परीक्षे प्रक्रियेसाठीची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधी अभ्यासक्रमात व्यापक सुधारणा करण्याच्या उद्देशानं आज इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत एआय अभ्यासक्रम कृती दलाबरोबर उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधलं सहकार्य अधिक दृढ करणं आणि एआय संबंधी शिक्षणाला भविष्यातल्या तांत्रिक गरजांशी जुळवून घेणं या मुद्द्यांवर चर्चा झाली. तांदूळ उत्पादनात चीनला मागं टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरला असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करत होते. देशातल्या कष्टाळू शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच देशात अन्नसाठ्याची कोणतीही कमतरता नाही. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चव्हाण यावेळी म्हणाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या सरकारकडे पूर्ण बहुमत असून मुख्यमंत्रीपदासाठी डीके शिवकुमार यांना शपथ घेण्यासाठी आमंत्रित करावं अशी विनंती त्यांनी राजीनामा पत्रात राज्यपालांना केली आहे. सिद्धरामय्या हे सर्वाधिक काळ कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते याआधी 2013 ते 2018 या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. 2023च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पक्षानं आपल्याला राज्यसभेची जागा देऊ केली होती, मात्र त्याला नम्रपणे नकार दिल्याचं सिद्धरामय्या यांनी सांगितलं. राष्ट्रीय राजकारणात आपल्याला रस नसून राज्यातल्या जनतेसाठीच आपण काम करत राहू असं ते म्हणाले. मुख्यमंत्रीपदासाठी नामनिर्देशित डीके शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 2023च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयात त्यांची भूमिका महत्वाची होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली, तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती 17 पैकी 17 जागा जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केला. जागा वाटपाबाबत महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मतभेद नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. मतभेद असल्यामुळे जागा वाटप करण्यासाठी उशीर होत आहे का असा प्रश्न विचारला असता जागा वाटपाचं सूत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ठरवलं आहे आणि त्यानुसारच ते होईल असं शिंदे म्हणाले. महायुतीत आरपीआयला कमी महत्व दिलं जात असल्याची खंत पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी

0: व्यक्त केली आहे. आज यवतमाळमध्ये बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की शिवसेना भाजपा युती असताना ज्यावेळी आरपीआय युतीत आला तेव्हा शिवशक्ती भीमशक्ती झाली, मात्र आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष मिळून महायुती झाल्यानं रिपाईचं महत्व कमी झालं आहे. रिपाईला सत्तेत सहभाग मिळत नाही अशी नाराजी त्यांनी यावेळी व्यक्त केली. एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा, त्यादृष्टीनं विधान परिषदेची एक जागा अपेक्षित आहे असं आठवले म्हणाले.
1: आम्ही दर्शन करतो आहोत की आम्ही सुद्धा त्याला 50% जबाबदार आहोत, कारण आमच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेची तयारी केली होती, आमच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद महापालिका नगरपालिकेची तयारी केली होती. तर हे पॉलिटिकल पक्ष आमचा उभारणार नाहीये. देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जेवढं आता महामंडळ होती आणि एक एमएलसी आम्हाला ती मिळेल अशी अपेक्षा आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचं संसदेतलं वर्तन महिलांप्रती अपमानास्पद असल्याची तक्रार तृणमूलच्याच खासदार काकोली घोष दास्तीदार यांनी केली आहे. बॅनर्जी यांचा महिलांविषयीचा दृष्टिकोन दूषित असून त्यांना शिक्षा करावी अशी मागणी काकोली यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून केली आहे. गडचिरोली तसंच छत्तीसगड पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत आज गडचिरोली आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती जंगलात नक्षलवाद्यांनी सुरू केलेला शस्त्रनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला. यावेळी पोलिसांनी अनेक बंदुका, स्फोटकं आणि ते तयार करण्याचं साहित्य ताब्यात घेतलं. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी चौकशीदरम्यान या कारखान्याबद्दल माहिती दिली होती. गेल्या आठवड्यात भामरागड तालुक्यातल्या बिनागुंडाजवळच्या जंगलातला असाच एक शस्त्रनिर्मितीचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता. कुस्तीपटू विनेश फोगट हिला यंदाच्या आशियाई खेळांसाठीच्या निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला भारतीय कुस्ती महासंघानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. मातृत्वाच्या रजेनंतर पुनरागमन करणाऱ्या विनेशला महासंघानं निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्यासाठी नकार दिल्यानं तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मातृत्वाला कोणत्याही प्रकारे व्यावसायिक अडथळा किंवा एखाद्या खेळाडूला प्रतिकूल वागणूक देण्याचं कारण मानलं जाऊ शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट करून विनेशीला निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली होती. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यानिक सिनर याला दुसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. अर्जेंटिनाच्या हुआन मॅन्युअल सेरुंदोला याची सिनरवर 3-6, 2-6, 7-5, 6-1, 6-1 अशी मात केली. पहिले दोन सेट्स हरल्यानंतरही दमदार पुनरागमन करत सेरुंदोलो यानं सामना जिंकला. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या सामन्यातून व्हिनस विल्यम्स आणि हेली बॅप्टिस्ट यांना कोणतंही कारण न देता माघार घेतली आहे. आज त्यांनी त्याची घोषणा केली. त्यामुळे या जोडीच्या जागेवर अमेरिकेची युडिस चोंग आणि ओरोनिका रेजवेक ही जोडी खेळणार आहे. प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं आज भोपाळ इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू भाषेत त्यांनी लिहिलेली शेरोशायरी देशकालाची बंधनं पार करून प्रसिद्ध झाली होती. आज कुलियते बशीर बद्र, अहमद आहट आणि देवनागरी लिपीत लिहिलेला उर्दू गझलांचा संग्रह उजाले अपनी यादों के ही त्यांची पुस्तकं गाजली. दुश्मनी जमकर करो लेकिन गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा न हो, हा भारत पाकिस्तान शिमला कराराच्या वेळी त्यांनी लिहिलेला शेर सर्वतोमुखी झाला होता. अयोध्येत जन्मलेले बशीर बद्र यांनी लहान वयात कविता लिहायला सुरुवात केली होती. मेरठमधलं त्यांचं घर आणि त्यातलं अप्रकाशित साहित्य जातीय दंगलीत जाळलं गेल्यावर भोपाळमध्ये त्यांनी आयुष्य नव्यानं सुरू केलं होतं. उर्दू भाषेचं अध्यापनही त्यांनी केलं होतं. 1999 त्यांना पद्मश्री सन्मान मिळाला, तसंच साहित्य अकादमी आणि इतर प्रतिष्ठेचे पुरस्कारही त्यांना मिळाले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. डीके शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदासाठी शिफारस. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यानिक सिनर दुसऱ्याच फेरीत पराभूत आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. याबरोबरच

0: आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे.
2: रात्रीचे 8:15 वाजले आहेत. आज लोकसंगीताच्या कार्यक्रमात अंबादास काशीनाथ तेवरे आणि सहकारी यांनी गायलेला ऊर्जेचा पोवाडा ऐकूया.

आत्ताच आपण राणी वर्मा यांच्या आवाजातलं गाणं ऐकलं. यानंतर ऐकूया एन एस पोहनेरकर लिखित करुणा देशपांडे यांच्या आवाजातलं गाणं.

नमस्कार, आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजलेत. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आज गोविंदराव दंताले यांचं गायन ऐकूया. राग जोगिया. विलंबित बंदिशीचे बोल आहेत ये रे मैना जानू, तर द्रुत बंदिशीचे बोल आहेत पार उतारो आज खेवतिया. विलंबित बंदिश एक तालात तर द्रुत बंदिश तीन तालात निबद्ध आहे. तबल्यावर साथ दिली आहे दिलशाद अहमद खान यांनी आणि हार्मोनियमवर साथ दिली आहे डी व्ही करंदीकर यांनी. तर ऐकूया गोविंदराव दंताले यांचं गायन राग जोगिया.

0: आत्ताच आपण नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम ऐकलात. यात गोविंदराव दंताले यांचे गायन आपण ऐकले, राग जोगिया.
1: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ऍप वरही.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजत आहेत. आता ऐकूया मालती जोशी लिखित नभूनाट्य चित्रा.
2: आकाशवाणी मुंबई प्रसारित करीत आहोत नभूनाट्य चित्रा. लेखक मालती जोशी, सादर करते रियाज शेख.

0: मी जाते गं. अगं कुठे चालली चित्रा? ए चित्रा, अगं बाहुली घेऊन कुठे चालली? अगं आपट्यांच्या काकूकडे.
1: हे बघ, काकूकडे थांब.

0: तू आपली घरात चल बरं.
1: अगं पण चलात सोड मला, सोड मला. अगं मला माहिती आहे तो वासू वाईट आहे,
2: त्याच्याकडे इथे चालली चित्रा नको जाऊ गं.
1: अगं मी आपट्यांच्या काकूकडे जाते. काकू, ओ काकू, दार उघडा ना. ए केशव, ए दार उघड रे. ए बघ माझं बार अडतंय, ए दार उघड ना काकू.

0: अरे ही बघ ना, चित्रातली खपटली
1: काकू। हा केसा बघा, मला हात एवढे येत नाही तुमच्याकडे। मला म्हणतो तुम्ही झोपल्यात। झोपल्यात तुम्ही काकू?
0: नाही,
1: झोपा झोपा, मी आपली चुपचाप तुमच्या पाशी बसेन। हा
0: आता काय झोपणार?
1: हा केशव आहे ना, हा मला आतच येऊ देत नाही काकू।
2: केशव येऊ दे रे तिला आज।
0: अगं पण
2: बिचारी माझी बाळती
1: कशी जिरली
0: म्हणे बिचारी, वाटेल तो काय येते काही कळत कसं नाही हिला। तू झोपली, मी अभ्यास करतोय। आणि ही बघ,
2: अरे अरे अरे जाऊ दे केशव।
1: हे बघ मी तुझ्या बरोबर अभ्यास करेन।
0: तू
1: शिकवशील मला? ए केशव शिकव ना। अय्या हे कसं चित्र आहे रे?
0: माकडाच।
1: माकड? वांद्रा वांद्रा हो तुझ्या शेंडीला तुप। ए थांब ना,
2: माझ्याकडे
0: आई हे चित्र बघ ना।
2: चित्र
0: आता तू माझ्याकडे आज ये पाहू।
2: ये बाई चल त्या केशवला अभ्यास करू दे, परीक्षा आली ना त्याची जवळ। चल
1: मी सुद्धा परीक्षेला बसू।
2: बस बार
1: काकू तुम्ही परीक्षेला बसा, मी काकाही बसतो।
2: हो हो
1: बाया तुम्ही बसा परीक्षेला, मग काय मजा येईल की नाही काकू? हो आपट्यांच्या काकू।
2: अगं काय
1: मागे ना मी सुद्धा ताई बरोबर शाळेत जात होते।
2: हो
1: तिने काकू ती वेडी पोरत ना, ती मला चिडवायला लागली वेडी वेडी म्हणून। काकू तू वेडी आहे का?
2: अगं नाही ग, तुला कोण वेडं म्हणेल?
0: नाही कशी आहेत मुली
1: बघा केशव, तर शाळेतल्या मुलांना एक दिवस मी दगड मारला होता, तसं तुला सुद्धा मारीन आता।
2: अगं चित्रा शहाणी ना तू बाळ, दे पावती काठी मला।
1: शहाणी
2: शहाणीची
1: हा केशव आहे ना, वेडाच आहे, सारखा सारखा अभ्यास करतो। हो की नाही रे बाळा? होय म्हणतोय माझ्या राजा। केशव ए केशव
0: ए आई मला अभ्यास करू दे ना।
2: चित्रा चल पावतू आज, आपण आज चहा करूया। चल
1: काकू। अहो आत्त्यांचे काकू।
2: हा
1: मी करू चहा?
2: नको ग बाई, तू फक्त मला मदत कर। हा तो पाठ घे भाऊ बसायला, बस तिकडे। अगं अगं हळू चित्रा, केवढ्यांदा धपकन बसतेस ग तू,
1: पाठ मोडील का काकू?
2: तसं नाही ते चित्रा, पण आता तू मोठी झाली असती नाही।
1: म्हणजे केवढी काकू? या माझ्या बाळा एवढी काकू। बेळगावची आजी आहे ना, ती देखील असंच म्हणते।
2: हो
1: आणखी मी काकू, परवा ताई आली होती ना, ती देखील असंच म्हणाली। चित्रा आता तू मोठी झाली, काय बाई तरी
2: अगं पण तुला एवढं हसायला काय झालं चित्रा?
1: अहो काकू आमची ताई आहे ना, तिचं पोट डोंगरा एवढं मोठं झालंय, हळूच हात लावला ना तर तो ताईचा नवरोबा माझ्यावर केवढ्यांदा तरी ओरडला।
2: हो
1: मला नाही ताईचा नवरोबा आवडत। अहो सारखा सारखा आपल्या ताईच्या मागे मागे, काय झालं मी ताईच्या पोटाला हात लावला तर काकू?
2: तसं नाही ग चित्रा,
1: मग माझीच तर ताई नाही का?
2: हो ना।
1: आणि काकू ताईच्या पोटाला मी हात लावला ना तेव्हा ताई पण घाबरली होती।
2: का ग?
1: मला म्हणाली चित्रा माझ्या पोटात बाय आहे, आता तू मावशी होणार। खरंच का हो काकू ताईला बाय होणार आणि मी मावशी होणार? सांगा ना काकू।
2: हो चित्रा तू खरंच मावशी होणार आहेस?
1: अय्या मी मावशी होणार होणार, ताईला बाळ होणार। ए बाया मग मी तुला नाही घेणार, चल दूर, मी माझ्या ताईच्याच बाळाला घेईन। गोर गोर पान फुलासारखं छान, ताईला बाळ झाल्यावर मग काय मज्जा येईल ना काकू?
2: हो ना
1: काकू, माझं बाळ रडतंय वाटत। ये रे माझ्या राजा, ये ये ये तुला टाकलं मी। अहो काकू ताईला बाळ झाल्यावर मलाही बाळ का होईल का हो? गोर गोर पाय फुलासारखं सा काकू सांगा ना।
2: चित्रा आधी तू चहा पिऊन घे बरं। केशव अरे केशव चहा घ्यायला आहेत ये पाहू।
0: काय ग चित्रा? ए चित्रा
1: काकू सांगा ना हो मला केव्हा बाळ होईल? पण वासू म्हणत होता की लग्न झाल्याशिवाय बाळच होत नाही, मग काय करायचं काकू? ए केशव तू करशील माझ्याशी लग्न?
0: चल

0: तू माझी बहीण आहेस.
1: हो का हो काकू,
2: मग
1: मी याची बहीण आहे.
2: अगं हो, तू केशवची बहीणच आहेस. आठवत ना तुला, साडी नेसून भाऊबीजेला तू केशवला ओवाळतेस दरवर्षी, आणि तो तुला भाऊबीज सुद्धा घालतो. विसरलीस की काय?
1: नाही नाही, मी तुला गोल गोल ओवाळते, विसरलेस रे केशव. तू खरंच माझा भाऊ
0: आहे
1: बाळा. हा माझा भाऊ आहे, लक्षात ठेवा. विसरशील विसरशील, देऊ देऊ थप्पड देऊ तुला. केशव तू माझा भाऊ, मग नवरा कोण रे? वासू वासू नाही, मला काही कळतच नाही. ए बाळा, तुला ठाऊक आहे? नाही म्हणतोस. काकू तुम्हाला ठाऊक आहे का?
2: नाही ग बाई, काहीतरी प्रश्न विचारते बाई.
1: ए केशव तुला ठाऊक आहे माझा नवरा कोणते?
0: मला नाही माहित.
1: कोणालाच ठाऊक नाही. मग मी आता आईलाच जाऊन विचारते. ए आई, ए आई. ए चित्रा, आवाज दे ना तुझा बाळ. नाही ग बाई, आज त्याचे बाबा येणार आहेत, म्हणून मी की नाही त्याला नवीन नवीन कपडे घातलेत. राजा, आज येणार ना तुझे बाबा?
2: अय्या होय म्हणतोय बघ मंदा. अय्या हो. ए पण चित्रा, त्याचे बाबा कोण ग?
1: तू तूच येते बाबा.
2: मंदा रे बाबा, बाबा रे मंदा, मंदा बाबा.
1: ए गप्प बसा ग. पुरे पुरे पुरे म्हणते ना,
3: म्हणजे
1: पुरे म्हटलं ना. ए चित्रा ती, चित्रा ती तू ये ना ठिकरी खेळायला, खेळ ना.
2: ठीक आहे तुझी ठिकरी
1: खेळू मी. चल खेळते. ए दोन बाळा, ती मग पडली मग चित्रा घरात.
2: छान खेळते ना ही,
1: बरं
2: किती छान हो ना.
1: दोन
2: पण वेडी कशाने झाली ग? बिचारी
1: कोण म्हणते मला वेडी? मी वेडी? मी मुळीच वेडी नाही. तू वेडी, तू वेडी आणि तू देखील वेडी. मारू मारू धरून सगळ्यांना, वेड्या मुली कुठल्या मारू सगळ्यांना. कशा पळाल्या, चांगलं मारलं सगळ्यांना. हो की नाही रे बाळा? मला वेडी म्हणतात काय? ए जा बसा घरी, मी चट्टी खेळते. बाळा तू खेळशील माझ्या बरोबर? खेळ हा, चल आपण खेळूया. चल ए दो.
4: काय चित्रा एकटीच खेळतेस वाटत ठिकरी? बाळ पडेल रागावलीस. होय आमच्याशी बोलायचं नाही वाटत. ए मी येऊ खेळायला.
1: अय्या तू आणि ठिकरी खेळणार?
4: मग तुला काय वाटलं?
1: लंगडी तरी घालता येते का डब्या?
4: डब्या डब्या काय, मी दाखवतोच तुला खेळून. दे दे ठिकरी दे इकडे, ठिकरी दे. हे बघ आता खेळतो बघ मी. ए ए लागले हा. ए एक दोन. आय आय आय आय आय.
1: पहिला पहिला कसा पहिला? आणि म्हणे ठिकरी खेळतो.
4: अगसला बायकी खेळ, बस झाली तुझी ठिकरी. ए चित्रा तुला बाळ पाहायचंय?
1: हो आले तुमच्याकडे गर गर पान.
4: आलंय. चल चल खोलीत ना, तुला बाळ दाखवतो.
1: नाही मी नाही आत येत.
4: अगं चल तुला बाळ पाहायचंय ना.
1: हो. ए पण खरंच आलंय का रे तुमच्याकडे गोर गोर पान बाळ?
4: हो म्हणून तर तुला बोलवतोय. चल चल आत चल.
1: नाही नाही
4: अगं
1: मी नाही आत येणार.
4: काही बाळ?
1: अरे आई म्हणते वासूकडे जायचं नाही, तो वाईट आहे, खोटाळला आहे.
4: काय नाही खोटाळा बिटा. चल चल तुला बाळ दाखवते. चल चल.
1: अरे पण
4: चल चल म्हणतो.
1: मी नाही सोड मला.
4: अगं ओरडू नको.
1: आई आई
0: वाशा चित्राचा हात सोड निर्लज्ज.
4: अरे पण तीच म्हणत होती की
0: काय काय म्हणत होती? मुस्काट फोडत असतात.
2: अगं भाई चित्रा चित्रा घरी चल बरं तू. अगं जरा माझा डोळा लागला तेवढ्यात काय ग तू?
1: पण आई मी शाणी आहे ना, मी वासूच्या खोलीत गेलेच नाही. शाणी आहे ना मी आई?
2: हो ग बाई माझी आई तू शाणी. आता काय म्हणू तुला? चल बर बाळा घरी.
1: आई आई आपण ताईच्या बाळाकडे जाऊया.
2: हो जाऊया.
1: बाळा तुलाही मी घेऊन जाईन. हा मजा लाजतो.
2: अग चल आता बाई घरी चल.
1: आई हे बघ मला की नाही दोन दोन बाळ आहेत, एक हे आणि दुसरं ताईचं.
2: चल चल आता घरी.

0: सिंधुताई, ओ सिंधुताई, कौन है? एवं का आदमी?
1: अगवे काकू या न बसा बसा।
2: काका नाही आले?
3: नाही, अहो ते शेतीच्या गावी गेलेत। केशवी कॉलेजच्या ट्रिपला गेलाय। घरात अगदीच करमेना मला, म्हटलं चला सिंधुताईंकडे जरा गप्पा मारायला जावं।
1: बरं झालं बाई आलात ते। अहो चित्रा, नाही ना आम्हाला अगदी करमत नाही बघा।
3: अहो तुम्हालाच काय, आम्हाला सुद्धा चुकल्या चुकल्यासारखं होतंय। कुठे गेले चित्रा?
1: ती ना,
2: ती त्याचं काय, परवा आई आली होती ना, तिच्या बरोबर चित्रा बेळगावला गेली।
1: हो हो, बेळगावला गेली।
2: अगं आमच्या डॉक्टर भावाला नाद झाली
1: आहे। हे कळलं मात्र चित्राला, अगदी नादच घेऊन बसली मी बाळाला पाहायला जाणार म्हणून।
3: म्हणजे आता अगदी बघायला नको, सारखी बाळाला खेळवत बसली असेल ती तिकडे।
1: आमच्या ताईच्या बाळणपणात पाहिलंच ना,
3: हो ना,
1: तिच्या कॉट पासून मुळी दूरच होत नव्हती।
3: हो, जसा काही अगदी कॉटचा पाचवा खूर।
1: हो ना,
2: कुठलंही बाळ दिसलं की आपली पागलच होते। मग तिला भूक नाही, तहान नाही, काही नाही।
3: खरंय हो, अगदी खरंय। अहो तुमची ताई बाळण होऊन उठून गेली
1: आणि काय काकू?
3: आणि अहो काय सांगणार आता तुम्हाला, सारखं काहीतरी बडबडत राहायची माझ्याकडे।
1: काय म्हणायची चित्रा?
3: हो सारखं म्हणायची, आता मला पण बाळ होणार आहे, पण माझ्याशी लग्न कोण करणार, नवरोबाशिवाय बाळच होत नाही। हो ना हो काकू, असं आपलं सारखं मला विचारत राहायची।
1: सोन्यासारखी पोर नसतं लग्न केलं तिचं, पण आमचं नशीब पडलं ना थोर।
2: थोडे का उपाय केले आपण सिंधू? अगं तू जरा,
3: हो नशिबापुढे कुणाचंही काही चालत नाही, हेच खरं। खरोखर चित्रा म्हणजे अगदी चित्रासारखी आहे हो तुमची।
1: करायचंय काय चित्रासारखी असू नो काकू, मेंदूची वाढच नाही झाली तिच्या, शरीर मात्र वाढतंय रोज।
2: निसर्गाला थोपवता येते का कुणाला? उगाच कष्टी होण्यात काही अर्थ नाही। काकू काकू तुम्हीच सांगा होईला।
3: अहो तसं नाही, त्यांना वाईट वाटणं साहजिकच आहे बाबासाहेब, काही झालं तरी ते आई आहेत, 9 महिने तिचं ओझं व्हायलंय त्यांनी पोटात। सिंधुताई येऊ मी?
1: हो,
3: नळ पण यायची वेळ झाली,
1: या येते। हा काकू येत जाओ, अशा आम्हाला तुमचा खूप आधार वाटतो।
3: हो येईन, तर चित्रा सुद्धा मला मुलीसारखीच आहे, येते हा।

0: हो?
1: अरे काय झालं ग? हा काय झालं? मला नाही सांगणार. हे बघ सिंधू, प्लीज रिलॅक्स.
0: चित्राची खूप आठवण येते हो. आपण दोघं असेपर्यंत ठीक आहे, पण पुढं तिचं कसं व्हायचं?
1: हे बघ पुढचं पुढं बघू. आता तर एका काळजीतून मुक्त झालो. त्या दिवशी केवढा घोर जीवाला लागला होता.
0: आठवण झाली की अजून जीवाचा थरकाप होतो. संध्याकाळची वेळ होती, तुमचीच वाट पाहत होते मी. तुम्ही कामावरून आला आणि मला हाक मारली.
1: सिंधू, अगं ए सिंधू, अगं चित्रा कुठं आहे?
0: अहो तिचीच तर मी वाट पाहते.
1: का कुठे गेली?
0: कुणास ठाऊक कुठे गेली. अहो दुपारपासून कुठे गेली आहे काही कळतच नाही मला.
1: काकूंच्याकडे बघितलं?
0: पण ती तर मंडळी शेतीच्या गावी गेली आहे. चार दिवस झाले सगळ्या चाळीत जाऊन शोधून आले, कुणाकडे नाही आहे. हो चित्रा
1: बघ वासूकडे पाहिलं.
0: काहीतरीच काय बोलणं तुमचं, आणि वासूच्या घरालाही कुलूपच आहे.
1: कुठं गेली असेल? हे बघ ती गेली तेव्हा तू काय करत होती आणि तू तिला जाऊ दिलंस कसं?
0: अहो पण मी जाऊ कशी देईन तिला? एक मिनिट तरी मी तिला विसमते का? आज दुपारी जरा अंग कचकचत होत, थोडी लवणले तर डोळा लागला.
1: आतून कुलूप नव्हतं लावलंस?
0: तेवढंच राहिलं. म्हटलं आत्ता तर उठेन, पण झोपच लागून गेली हो मला. आणि आणि त्याचा फायदा घेऊन चित्रा पळाली. कुठे असेल पोरगी, मला फार भीती वाटते.
1: ऐक जरा जरा वाट बघूया आपण.

0: नाहीतर मग पोलिसांना कळवा लावा.
1: नको नको चित्रा.
0: हे बघ सिंधू, आता ही रडायची वेळ नाही. चित्राला आपल्या घराचा पत्ता तरी सांगता येतो का?
1: नाही.
0: मग
1: परमेश्वरा,
0: अगं कधी शिकवलंस तिला? कुठे गेली कारची? कोण झाली? वेड ते वेड आणि वर तोंडाला काळो की फासली नाही म्हणजे मिळवली. जन्मजात का नाही मिळली कुणाला ठाऊक. ओरावर टांगती तळवार नुसती.
1: नको असं वेड वाकड बोलू.
0: आता काही वेड वाकड होण्यापेक्षा मिळी असती तर सुटलो तरी असतो. जन्मभर ही काळजी तरी अशा माणसाला खूप आयुष्य का देतो? पाहिलंस केवला चित्रा गेल्याची बातमी सगळ्या ताळभर पसरली असणार. कोणी ना कोणीतरी आता चित्राची चौकशी करायला म्हणून येत राहील.

0: काय बोलत आता बाबासाहेब चित्रा कुठं गेली वाटत नाही तुम्ही आत बाहेर करताय म्हणून विचारला आपलं अरे
1: आली का हो चित्रा
2: नाही आली
3: अहो सिंधुताई मी म्हणते तुम्ही चित्राला जाऊच कशी दिलीत अहो नाती नव्हती तर शिवाला खोर नुसता आली चित्रा कुठे गेली आहे हो
0: हो बाबासाहेब चित्र आली का
2: बघा आली म्हणजे सांगतो येऊन तुमच्या घरी कळलं
4: वयात आलेली पोरगी गेली असेल कोणाचा हात धरून
5: हो पण वेडी आहे ना ती
4: डोकं नसलं तरी वेड्याला असली अक्कल चांगली असते हो
1: शरीराची भूक आहे बाबा ती
5: अहो त्या वाशा बरोबर नुसत गेली नसल ना हो तो एक हलकट आणि त्याचा काका दसपट हलकट हा ही येडी त्या वाशा बरोबरच गेली असणार बघा
4: अहो त्याच्या दाराला कुलूप आहे आताच तर मी आले ना वा जिना चढून
5: वेडी असली तरी काय सुंदर दिसते म्हणून
3: शांत व्हा येईल हो चित्रा

0: అప్పుడు అబ్బాయి మామా
1: మామా
2: मला गोर गोर पान बाय दाखवलंच नाही ए आई बघ ना ग माझा नवा बाय ए आई ओ बाबा
3: चित्रा बघ कुठं गेली होती ऐकू येत आहे का कुठं गेली
4: अरे निर्मालने टाकायला समुद्रावर गेलो होतो तरी तुझी वेडी पोर आणि तो डॅम्बिस वाशा समुद्रावर बसलेले
1: बघा म्हटलं नव्हतं मी
4: एक माताराही होता कुणीतरी त्यांच्या बरोबर मला पाहताच वाशा आणि तो थेरडा असे पळालेत म्हणून सांगू पळाले म्हणून सुटले नाहीतर देणार तो वाशाला दोन लाफे ठेवून हलकट झालं घेऊन आलो या निष्पाप जीवाला देवाचं देणं आहे बाबा हे सांभाळाचा पोरीना जातो मी
3: किती उपकार तुमचे मामा मामा आज चला
4: नाही नाही आता
3: हे बघा मंडळी हे बघा मंडळी मंडळी चला आता जा आपापल्या घरी अरे जा म्हणतो ना

0: असं हे सगळं महाभारत त्या दिवशी घडलं.
1: आणि एखादा कर्ण चित्राच्या पोटी जन्म घेतो की काय, या भीतीने माझी झोप पार उडाली. सुदैवानं चित्रा फसली नव्हती. तिला तर बिचारीला काहीच सांगता येत नव्हतं. वाशा गोरोगोरो पान बाळ देणार म्हणून मी त्याच्याबरोबर गेले एवढंच सांगत होती हो पोर.
0: तिचं बाळाचं भेड इतका पराकोटीला गेलाय की बाळासाठी ती कळत नकळत केव्हाही फसण्याचा धोका आहे, संभव आहे, भीती आहे.
1: अहो निसर्ग शहाण्या शहाण्या माणसांना फसवतो. चित्रात बोलून चालून मंद बुद्धीची. तिला फसवायला काय लागतंय हो.
0: कार्टीच्या सौंदर्यामुळे तर फारच भीती वाटते. स्त्रीचं सौंदर्य हा कधी कधी शाप ठरतो हेच खरं. सिंधू, हा सगळा

0: उपचार करूनच डॉक्टर दादांना चित्राचं ऑपरेशन केलंय.
1: हो ना.
0: आता चित्रा कधीही आई होणार नाही.
1: हो.
0: तिची कूस निर्बीज झाली, निर्बीज. काय नशिबाचा क्रूर खेळ आहे सिंधू. लेकीची कूस निर्बीज झाली, म्हणून आपण आई बाप निर्धास्त झालोय, आनंदित झालोय.
1: देवाची इच्छा दुसरं काय. अब्रूच्या दृष्टीने झालं ते ठीकच झालं नाही का. ज्या मुशीतून सुंदर शिल्प साकार होत ते मूळच आता मुलीचा आग्यावर नाही. चित्रा चित्रा कशाला गं या हातभागी आईच्या पोटी जन्माला आली.
0: वेळे इकडे बघ, हे बघ मला का हा आनंद झालाय. अगं मी काय कसा आहे. तुला आठवत आहे, तुला दुसरी मुलगी झाली, तू खिन्न झालीस. पण मी चित्राचं ते देखणं रूप बघून खूप खूप आनंद होतो. आठवतंय तुला? सांग ना.
1: होय हो, सारं आठवतंय. चित्रा वर्षाची झाली आणि डॉक्टर दादांनी आपला तो क्रूर निर्णय सांगितला. चित्राच्या मेंदूची वाढ झालेली नाही आणि यापुढे ती तशी.
0: बघ परिस्थिती पुढे माणसाचं काही चालत नाही हेच कर. आता थोड्याच दिवसांनी डॉक्टर दादा चित्राला घेऊन येईल.
1: चमेल्या वाशाने इथून काळं केलं ते एक चांगलं झालंय. पण चित्राचं बाळाचं वेळ असंच चालू राहणार का हो. कसं करायचं मग आपण.
0: सगळं मी विचार केला या सगळ्याचा.
1: कसला विचार केलाय.
0: आपल्या घरात पाळणा घर सुरू करायचं.
1: पाळणा घर. माझ्याच्याने हा व्याप आता होणार नाही. बरं
0: बघ अगं, तेवढंच एक विसाव्याचं स्थान आहे ग चित्राला.
1: हो पण
0: नवी नवी मुलं येत राहतील, आपली चित्रा रमेल त्यांच्यात.
1: अहो पण माझी प्रकृती हल्ली पाहताना त्यातून चित्राची जबाबदारी काय कमी आहे का.
0: बघ आपल्या
1: नवा व्याप वाढवून घ्यायचा म्हणजे
0: चित्रासाठी हे सगळं करायलाच हवं. नाही म्हणू नको सिंधू, प्लीज. हे बघ मी तुला मदत करीन आणि मामा आणि मामी ही मदतीला तयार आहेत.
1: म्हणजे त्यांच्या जवळ पण झालंय वाटतं बोलून. जशी काही चित्राची आपल्याला एकट्यालाच काळजी आहे. म्हटलं चित्रा माझी सुद्धा मुलगी आहे.
0: हो ग बाई हो. संचालका बाई आता लवकरच दारावर पाटी.
1: काय
0: पाळणा घर. संचालिका सौभाग्यवती सिंधुताई पराडकर.
1: काहीतरीच काय तुमचं.
0: बर बर चित्राच्या आई. खरं ना.
1: हो हो अगदी खरं. चित्रा ग चित्रा.

0: आत्ताच आपण नवनाट्य चित्रा ऐकलं. लेखक होत्या मालती जोशी. यातील भूमिका आणि कलावंत बाबा विनायक पै, सिंधू वासंती वर्तक, काकू रोहिणी जोशी, केशव संजीव वडावकर, वासू विलास देसाई, मावशी चारुलता खांडेकर, मंदा स्वाती शाह, मामा विलास देसाई, चित्रा प्रणोती प्रभू तेंडुलकर. सादर करते होते रियाज शेख.
1: श्रोते हो, नभोनाट्य हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आता रात्री ठीक 11 वाजता हिंदीमधून आणि 11:05 इंग्रजीमधून प्रसारित होणारे समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.
2: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत.

0: 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30। श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका। वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ऍप वरही।
1: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे। विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे।
2: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था।
1: वाह,
2: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे। इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे।
1: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका। FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आप की

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान, याविषयी एक विशेष रूपक, लेखन आणि निवेदन मकरंद जोशी.
1: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथ संग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथ संग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.
0: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.

श्रोते हो, आपण ऐकत आहात मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. तसंच हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, न्यूज ऑन AIR ॲप आणि 103.6 मेगाहर्ट्सवरील आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही ऐकत आहात. रात्रीचे 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा येथेच समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीचे प्रसारण उद्या दिनांक 29 मे रोजी 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे प्रसारण रात्रभर आपण ऐकणारच आहोत.

शुभरात्री, जय हिंद। श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे प्रसारण आपण ऐकत आहात। रात्रीचे 11:11 झाले आहेत। आता ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। आज रात्री 10 नोंद झालेल्या वृत्तानुसार मुंबई शहर आणि उपनगरात अंशतः ढगाळलेलं वातावरण होतं। काल कोलाभाई येथे कमाल 35 तर किमान 28 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर सांताक्रूज येथे कमाल 35 आणि किमान 29 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। तसंच सांताक्रूज येथील हवेतील सापेक्ष आर्द्रता 70% होती, तर सांताक्रूजमध्ये हवेची आर्द्रता 68% होती। मुंबई आणि उपनगरांसाठी येत्या 24 तासांसाठीचा हवामानाचा अंदाज। हवामान उष्ण आणि दमट असण्याची शक्यता आहे। तापमान कमाल 35 तर किमान 29 अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे। मच्छीमार बांधवांसाठी हवामान संबंधी कोणतीही विशेष सूचना नाही, परंतु वाऱ्याचा वेग

ताशी 45 ते 55 किलोमीटर असेल आणि तो 65 किलोमीटर प्रति तास इतका वाढण्याची शक्यता आहे. आताच आपण हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज ऐकला. श्रोतो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 11:12:43 झालेले आहेत. आता सादर करत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया उत्तरा केळकर यांच्या स्वरातील पद्मा लोकूर यांची रचना

श्रोतेहो, कार्यक्रमात पुढील गीत आहे सुधाकर कुलकर्णी यांचं. संगीतबद्ध केलं आहे भूमानंद बोगम यांनी, तर स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो या गीता बरोबरच भावधारा हा कार्यक्रम इथे संपला. रात्रीचे 11:30 होत आहेत. आता ऐकूया शास्त्रीय वाद्य संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पंडित रामनारायण यांचं सारंगी वादन राग मारू बिहाग. मध्यलय आणि द्रुतगत लय 3 तालात निबद्ध आहे. तबल्यावर साथ दिली आहे सुरेश तळवळकर यांनी.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकला शास्त्रीय वाद्य संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्यामध्ये आपण पंडित राम नारायण यांचं सारंगी वादन ऐकलं, राग मारुबिहाग. त्यांना तबल्यावर साथ दिली होती सुरेश तळवळकर यांनी. श्रोतेहो, रात्रीचे 12 वाजले आहेत. आता आकाशवाणीच्या संग्रहातून मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या कार्यक्रमाचा भाग 41 आपण ऐकणार आहोत.
1: मधुगीतांच्या हिंदोळ्यावर.

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: श्रोते हो नमस्कार. काही भावगीतांना रसिकांच्या मनात असं काही कायमस्वरूपी स्थान मिळतं की त्याची नेमकी व्याख्याच करता येत नाही. तुलनेनं नव्या असलेल्या शांता शेळके यांच्या तोच चंद्रमान अभात तीच चैत्री यामिनी या भावगीतातील संदर्भ याबाबतीत मला वाटतं असंच काहीसं घडलं. काव्यप्रकाश या संस्कृत ग्रंथातील एका श्लोकावरून शांताबाईंना हे गाणं सुचलं असं मी कुठेतरी वाचल्याचं मला आठवतं. गझलच्या वळणावरची दोन गाणी आपल्याला करायची आहेत असं सुधीर फडके यांनी एकदा शांताबाईंना सांगितलं होतं. त्यावेळी शांताबाईंना हा तो संस्कृतमधला श्लोक आठवला आणि मग तोच चंद्रमान अभातचा जन्म झाला. मात्र मूळ श्लोकात असलेली स्त्रीची भूमिका बदलून गाण्यामध्ये मात्र
2: शांताबाईंनी
1: पुरुष नायकाची केलेली आहे, यात काही प्रश्नच नाही. आणि मला वाटतं हे देखील गाण्याचं एक वैशिष्ट्यच म्हणावं असं, आणि त्याचं श्रेय आपल्याला कवीला गीतकाराला
2: निश्चितच द्यावं लागेल. काय कुठल्या याच्यावरनं जरी घेतलेलं असलं तरी रचना त्यांची स्वतःची आहे. संदर्भ जरी थोडासा घेतलेला असला सुरुवातीच्या दोन वळीचा तरी सुद्धा नंतरची जी रचना आहे ती पूर्ण शांताबाई शेळके यांचीच आहे.

त्यामुळे आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ही रचना निवडलेली आहे शांता शेळकेंची, तोच चंद्रमाना भात. आणि कसं झालं, याच्या मागं जे गाणं आहे ते सुधीर फडकेंनीच गायलेलं आहे आणि गदी माडगुळकरांची रचना आहे. त्यांना एक गाणं पाहिजे होतं, त्याप्रमाणे हे एक गाणं त्यांनी घेतलं आणि तीच रचना त्याची रेकॉर्ड काढली, तोच चंद्रमाना भात.

0: यानंतर आपण जे गाणं ऐकणार आहोत ते सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गाणं आहे. मात्र गीतकार म्हणून श्रीकांत पुरोहित यांचं नाव आहे. त्यांची देखील फारशी माहिती आहे.
1: सांगायचं आता आपण अनेक हिंदी गाणी ऐकतो, मराठी गाणी ऐकतो आणि काही वेळेला ते आपल्याला गाणं आठवतं, चाल आठवते, पण गीतकार आठवत नाही. तशापैकी हा मराठीमधला प्रकार आहे. कारण फार प्रसिद्धी न पावलेले हे गीतकार.
0: पण आता इतक्या ठिकाणी आपण बघितलं, श्रीकांत पुरोहितांचं नाव मी इतर कुठल्या गाण्याच्या संदर्भात देखील ऐकिवात आल्याचं मला काही दिसलं नाही कुठं.
1: नाही, पण त्यांनी आता ह्या ज्या दोन रचना करून ठेवलेल्या आहेत त्या तुम्ही केव्हाही ऐकल्या तरी तुम्हाला आवडतील अशाच आहेत.
0: वादच
1: पण फक्त म्हणजे श्रीकांत पुरोहितांचं नाव आपल्याला आठवत नाही, पण गाणं आठवतं. जुळल्या सुरेल तारा ही रचना आपण आजच्या कार्यक्रमासाठी निवडलेली आहे आणि दशरथ पुजारी यांनी ही स्वरबद्ध केलेली रचना आपण सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात ऐकूया.

0: श्रोतेहो, भावगीतांच्या या दुसऱ्या टप्प्यातील भावगीतं आज आपण प्रामुख्यानं ऐकत आहोत. मंगेश पाडगावकर यांनी या काळात भावगीताला अर्थातच फार योगदान मोठं दिलेलं आहे. मागच्या आवाजात देखील मी त्याचा उल्लेख केला. निसर्ग, प्रीती यांच्याभोवती आकार घेणारे शब्द पाडगावकरांचे शब्द हे केवळ अफलातून असेच आहेत. त्यांची अर्थात पुढेही अनेक गाणी आपल्याला ऐकवावी लागणार आहेत. आत्ता आपण जे ऐकणार आहोत ते एक युगलगीत आहे आणि त्याचा देखील थोडासा वेगळेपण आहे.
1: वेगळेपण म्हणजे असं आहे की मराठी भावगीतांच्या मध्ये युगलगीतांचं प्रमाण जर आपण पाहिलं तर फार
0: कमी आहे.
1: कमी आहे म्हणजे अगदी एक 10-15 भावगीतं मराठीमध्ये युगलगीताच्या स्वरूपामध्ये आलेले आपल्याला आढळून येतील. अगदी सुरुवातीला जर आपण पाहिलं तर जी एन जोशी, गांधारी हंगल यांचं एक आपण ऐकवलेलं,
0: लीला लिमय आणि
1: जी एन जोशी लीला लिमय यांचं एक युगलगीत आपण ऐकवलेलं होतं. आणि त्यानंतर जवळजवळ मोठा कालखंड गेल्यानंतर हे आज आपण निवडलेलं आहे युगलगीत. आणि ते मात्र अतिशय प्रसिद्ध झालं. म्हणजे याचं असं होतं की श्रीनिवास खळे त्यावेळेला आकाशवाणीवरती नोकरीला होते आणि भाव सरगम या कार्यक्रमासाठी त्यांनी या गीताची निवड केलेली होती, शुक्र तारा मंद वारा. तर या गीताची निवड केल्यानंतर त्यांनी अरुणदातेंचा आवाज ऐकलेला होता, त्यामुळे आग्रह केला आणि यशवंत देवाने सांगितलं की बा मला ह्या गायकाला तुम्ही घेऊन या. आणि अरुणदाते इंदूरचे असल्यामुळं त्यांनाही हिंदी अगदी अस्खलितपणे यायचं, मराठीवरती त्यांचं थोडंसं कमीच होतं. तर मराठीमध्ये त्यांनी शिकवलं अरुणदातेंना सुद्धा. आणि सुधा मल्होत्रा ज्या गायिका आहेत त्यांनी काही मराठी गाणी गायलेली होती यशवंत देवांच्याकडं, त्यामुळं थोडं त्यांना मराठी समजत होतं. पण ही मोठी रचना आहे, म्हणजे 6 मिनिटाचं गाणं ह्या दोघांच्याकडनं गाऊन घेतलेलं आहे. आणि हे गाणं इतकं प्रसिद्ध झालं की नंतर याची रेकॉर्ड निघाली आणि त्याची नंतर पुन्हा व्हर्शनही निघाली. 25 वर्षानंतर पुन्हा ती तिसरी व्हर्शन निघाली असं हे या गाण्याचं वैशिष्ट्य मानता येईल. आणि एकलगीतातून युगलगीतामध्ये आणायचं आणि ते प्रसिद्ध व्हायचं ह्याला फार मोठं श्रेय संगीतकारालाच द्यावं लागेल. आणि पाडगाव

शुक्रांची ही रचना आपण आजच्या कार्यक्रमामध्ये निवडलेली आहे. शुक्रतारा मंदवारा ही सदाबहार रचना आहे आणि ह्या गाण्यामुळंच अरुंधतींना प्रसिद्धी मिळाली.

0: सुधा मल्होत्रा हे नाव तसं मराठीमध्ये फारसं आलेलं दिसत नाही, आणखी या युगल गीताच्या संदर्भामध्ये त्यांचं नाव आपल्या मात्र कायम लक्षात राहणार आहे, इतके प्रश्न नाही.
1: दोन गाणी सुधा मल्होत्रानी,
0: हात तुझ्या हातातून आणि हे शुक्रतारा,
1: दोन गाणी गायलेली आणि काही गाणी त्यांनी यशवंत देवांच्याकडेही गायलेली.
0: अच्छा,
1: विसरशील खास मला
0: हिंदीमध्ये देखील सुधा मल्होत्रांना सोलो गाणी अशी फार कमी मिळाली, बहुतेक त्यांची जी आठवली जातात ती युगलगीतं अशीच आहेत.
1: युगलगीतं आहेत, काही कवाल्यामध्ये वगैरे त्यांनी गाणी सादर केली हिंदीमध्ये, पण मराठी त्यांनी जी गायली ती अप्रतिम आहेत.
0: यानंतर आपण पुन्हा एकदा आपल्या लोकप्रिय त्रयीचं म्हणजे लता मंगेशकर, पी सावळा रमण की वसंत प्रभू यांचं गाणं ऐकणार आहोत. त्यासाठी अर्थातच वेगळ्या वर्णनाची मुळातच काही गरज नाही, जो आवडतो सर्वांना तोची आवड आहे देवाला.
1: आणि ते हे गाणं सगळ्यांनाच आवडलेलं होतं, आणि विशेषतः म्हणजे कुसुमाग्रजांनी एका पी सावळाराम यांच्या पुस्तकामध्ये त्याची जी प्रस्तावना लिहिली होती त्याच्यामध्ये ते म्हणाले होते की मला माझं अतिशय आवडतं गाणं म्हणजे जो आवडतो सर्वांना. तसं हे सर्वांना आवडलेलं गाणं आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकरांच्या आवाजामध्ये.

0: क्या बात है, ती उत्तम शब्द आहेत. जनसेवेचे बांधुनी कंकण त्रिभुवन सारे गेई जिंकून अर्पून आपले हृदयसिंहासन नित्य भजतो मी मानवतेला. म्हणजे प्रत्यक्षात कवीच्या संकल्पनेतलं जे हे माणूसपण आहे ते सावळारामांनी इतक्या साध्या शब्दात व्यक्त केलेलं आहे. आत्ताच आपण ते जे गाणं ऐकलं त्यामध्ये अप्रतिम. यानंतर श्रोते हो आपण जे गाणं ऐकणार आहोत त्यासाठी पुन्हा एकदा एका मराठी गायिकेचं नाव समोर येत आहे, जानकी अय्यर. मला वाटतं जानकी अय्यर,
1: जानकी अय्यरांचं आपण एक गाणं याआधी ऐकवलेलं होतं आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची जी गाणी निघाली ती सगळी श्रीरामाशी संबंधित असलेली गाणी,
0: रामाची पाऊले वगैरे.
1: जरा थांबवा रघुरायाला, धाडू नका ग रामवनाला, उमटली रामाची पाऊले, कलियुगात अवतरले राम राज्य भूवरी, अशी ही सगळी गाणी.
0: आठवणीतल्या गाणींच्या साईटवर देखील पटवर्धनांच्या तिच्या तीनच गाण्यांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. माझ्या मनात विणते नाव ग,
1: ते आपण ऐकवलं. आपण आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जे निवडलेलं आहे ते परदेशी सजण घरी आले, ही जानकी अय्यर
0: पुन्हा पाडगावकरांचंच गाणं आहे.
1: त्यांच्या आवाजामध्ये ऐकूयात जानकी अय्यर यांची रचना.

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: श्रोतेहो आकाशवाणीच्या संग्रहातील मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या कार्यक्रमाचा भाग 41 आत्ताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. पुढील घोषणा लगेचच.

श्रोतेहो, रात्रीचे 12:30 वाजले आहेत. आता ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया डबल सीट या चित्रपटातील जसराज जोशी आणि आनंदी जोशी यांच्या स्वरातील गीत. रचना आहे स्पृहा जोशी यांची, तर संगीत आहे ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांचं.

यापुढे ऐकूया ऋषिकेश रानडे यांच्या स्वरातील श्रीरंग गोडबोले आणि सतीश राजवाडे यांची रचना. संगीत आहे अविनाश विश्वजीत यांचं. चित्रपट मुंबई पुणे मुंबई.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांची रचना, संगीतबद्ध केला आहे भास्कर चंदावरकर यांनी, चित्रपट सामना आणि स्वर आहेत लता मंगेशकर यांचा.

0: अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. मधुसूदन काळेकर यांची रचना आहे, स्वर आहे सुरेश वाडकर यांचा. चित्रपट गुपचूप गुपचूप.
1: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

कार्यक्रमात पुढे ऐकूया टाइमपास या चित्रपटातील गीत. गायक स्वप्नील बांदोडकर, रचना आहे गुरु ठाकूर यांची. चिन्नर आणि महेश यांनी संगीत दिलं आहे.

सोनू निगम यांच्या स्वरातील गाणं आता आपण ऐकणार आहोत. चित्रपट दुनियादारी. मंगेश कांगणे यांची रचना आहे तर पंकज पडघन यांचे संगीत.

श्रोते हो या गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम इथंच संपला. श्रोते हो AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचा 1 वाजला आहे. आता सादर करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत विदुषी सुहासिनी कोरटकर यांचं उपशास्त्रीय गायन, ज्यामध्ये मिश्र मंद ठुमरी, मिश्र शिवरंजिनी दादरा याचं रसग्रहण आपण करणार आहोत. अनुक्रमे बोल आहेत कैसे मन लागे आणि सैया मोसे काहे रूठ गए. साथीदार आहेत तबल्यावर दायम अली कादरी, संवादिनीवर जयराम पोद्दार, तर सारंगीवर गुलाम साबिर खान.

श्रोतेहो, नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं विदुषी सुहासिनी कोरटकर यांचं उपशास्त्रीय गायन. साथीदार होते तबल्यावर दायम अली कादरी, संवादिनीवर जयराम पोद्दार, तर सारंगीवर गुलाम साबीर खान. पुढील उद्घोषणा लगेचच.

0: श्रोते हो, रात्रीचा 1:30 आहे. आता ऐकूया कार्यक्रम मालिका विशेष.
1: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या
0: माफ करा,
2: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मालिका प्रसारित करत आहोत भोहाडा आणि आदिवासी लोककला. आज ऐकूया या मालिकेचा भाग 7
3: कांबड गाणी आणि वाघ डेरा.
2: संशोधन आणि लेखन लक्ष्मण भांगरे. सहभाग दिनेश अडावतकर. सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत.
4: श्रोते हो नमस्कार. दिनेश तुलाही नमस्कार.
2: नमस्कार श्रोते हो. कांचन तुलाही नमस्कार. कांचन ऐकतेस का? हो? या वाद्याचा आवाज काहीसा वेगळाच येतोय. कसलं वाद्य?
4: अगदी वेगळाच आवाज आहे. हा,

0: कंचन, नाशिक जिल्ह्यामधल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या या आदिवासी भागामध्ये आपण जिथे आलेलो आहोत, किती घनदाट अरण्य बघ इथे.
1: हो, म्हणजे दूरवर पर्यंत दिसतंय. आपण ज्या भागात बसलो आहोत तिथे बाजूबाजूला सगळी शेत जमीन वगैरे आहे, म्हणजे लगेच अरण्याचा भाग नाही आहे सुरू, पण दूरवर ते दिसतंय.
0: म्हणजे जे डोंगर वगैरे दिसतात ते असे हिरवाईनी नटलेले आणि त्या हिरव्या रंगामध्ये वेगवेगळ्या छटा, जसं आपण मागे त्याबद्दल बोललो. आणि पुराण काळातल्या दंडकारण्याचा हा एक भाग आहे, त्यामुळे इथे घनदाट जंगल असणं अगदी स्वाभाविक आहे.
1: दिनेश, काय आहे की अनेक पिढ्यांपासून इथे आदिवासी नांदतायत आणि या जंगलाबद्दल त्यांना अत्यंत प्रेम आहे, कृतज्ञता आहे. बरं वाईट ओलं सुखं जे काही त्यांना मिळतं ते त्या निसर्गाकडून घेऊन ते इथे सुखासमाधानात आहेत.
0: म्हणजे अगदी प्राथमिक गरजा आपण म्हणतो, अन्न वस्त्र निवारा इथपासून त्यांच्या मनोरंजनापर्यंत, म्हणजे वाद्य त्यांची किंवा त्यांच्या गाण्यांमध्ये सुद्धा या जंगलाचे उल्लेख येतात.
1: कारण या जंगलातूनच त्यांना जगण्याचं एक साधन मिळतं, आस्था मिळते, श्रद्धा मिळते.
0: आणि म्हणून बघ, वनसंपदेला हे लोक देवासमान मानतात.

0: राज्य आहे. तिथे देवादेवकापासून जे देवा आणि आपण मानव जे देवास उत्पत्ती झाली ह्या मानवाची त्यांच्याबरोबर हे नारायण देवाचे तीन प्रकार आहे. एक नारायण देव म्हणजे आदिवासींचा, हा आदिवासी ते नारायण देवाला मानतात. एक नारद हा मुनी म्हणत आहे, संत म्हणत आहे. असं तीन प्रकार आहेत. तर तीन प्रकारामधून नारद मुनी जो आहे तो संत आहे, माळकरी वैष्णव पंथाचा. आणि हा नारायण देव जो आहे ना तर हा आदिवासींची परंपरा कुलदैवत. तर मग ह्या आदिवासींनी जन्म झाल्याबरोबर हा डोंगराला शेती करायचा. शेती करत असताना शेती करता तो जंगलामध्ये रात्री पण राहायचा. रात्री ते राहत असताना हा राक्षस जंगली राक्षस जंगलामध्ये राहायचा. आणि त्याने हे माणसाची वास्तविक त्याचा ते आंघोळ घालणं वास आलं त्याला राक्षसाला. आणि तो जंगलामधून ते मानव गवसत न्यायचा. मग तो मानव गवसत ते जो शेतकरी होता त्याच्या शेतीच्या जवळ गेला. गेल्यानंतर हा माणूस बसलेला होता शेतीजवळ. नंतर याने हल्ला केला त्याच्यावर. मग हल्ला केल्यानंतर हा कासावी झाला म्हणजे घाबरला. आता मला कोण सोडवील, माणूस तर ह्या ठिकाणी आहे, तो जंगलात हो ना, आता मला सोडवणारा कोण. नंतर हे नारायण देवाची त्यांनी धावा केला म्हणजे त्याची विनवणी केली. विनवणी केल्यानंतर हा नारायण देव त्याला प्रसन्न जागेवर झाला. जागेवर झाल्याबरोबर लगेच मग त्याने त्याचा त्याला वाचवला. वाचवल्यापासून मग ही दैवत त्याची ते माणसं आपले आदिवासींची ती दैवत झाली मानला. ते दिवसापासून त्यांनी पाहे पडला, हात जोडल्यानंतर तुझा मी आता कविता तुझा कार्यक्रम मी सदैव करेन.
1: आणि कांचन, हे आदिवासी लोक वेगवेगळी धान्य पिकवतात, त्याच्यामध्ये तांदूळ आहे, वरी आहे, बाजरी आहे, काही भागामध्ये गहू सुद्धा घेतला जातो.
2: हा उडीद आहे.
1: आणि उडदापासून छान पदार्थ पण बनवतात. नागली यासारखी ही पिकं हे लोक घेतात. आणि या सगळ्या धान्यांना मुख्य म्हणजे हे देव मानतात.
2: किती मार्मिक आणि किती सुंदर ही कल्पना आहे.
1: त्यासंबंधी एखादी कथा किंवा आख्यायिका यांच्यामध्ये नक्कीच प्रचलित असणार कांचन.
2: आपण काय करूया, आपण आता इतक्या वेळ त्यांचं गाणं ऐकलेलं आहे आणि ते काय म्हणतात वगैरे ते सगळं काही आता आपण तू बोललास मी बोलले ते सगळं अगदी सविस्तरपणे त्यांनाच विचारूया.
3: हे जे कांबड गाणी जी गायली जातात त्या कांबड गाण्यांमधून कणसरी देवीची आराधना केली जाते, तिला प्रसन्न करून घेतलं जातं. तर त्याच्यामागची काय आख्यायिका आहे? ही कणसरी देवी कुठेतरी हरवली होती, लपून बसली होती आणि तिला प्रसन्न करून घेतलं नारायण देवांनी, अशी काहीतरी गोष्ट आहे. काय गोष्ट आहे
0: मग? ती गोष्ट अशी आहे, मग ती कणसरी अगोदरही होती.
2: आधी कणसरी म्हणजे कोण?
0: आपण जी नागली वरी भात उडीद कुळीद गहू बाजरी ह्या ते प्रत्यक्ष तिचे साथीदार. या जसं आपला ग्रुप आहे असा त्यांचा ग्रुप. मग ते देवांच्या जवळ असताना त्या भरपूर त्यांचा धान द्रव्य पिकायला लागलं. जास्त झाल्यानंतर श्रीमंती वाढली. मग तांदळाचा पीठ दळायचा, असे भिंती धवळ्या दिसा चांगल्या दिसण्यासाठी त्या भिंतीला लावायचे. पीठ नाही का उडदाचा आपण खादला त्या दळायचा आणि नदीला जायचा, त्याचा बांध भरायचा आणि त्या उडदाची पिठाने बांधली पाहिजे आणि मच्छी मारायची. म्हणजे मग ते चांगल्या उडदाची डाळ तुडीची डाळ गोड लागत नाही, मग मच्छी मारून आणून तसे खायची. अशा तिचं फार आवकडा केल्या. आणि संडासला झाल्यानंतर गोळ वाळायचं पिठाचं, संडास करायची आणि बुंडा पुसून फेकून द्यायचा. त्याचं काय झालं तर कडुकांद. आता कडुकांद जे आहेत ना ते पिठाचं कडुकांद झालं आणि ते वाज माजवतात ना ते सुद्धा झालं. असं ते वाई गेली नाही ती कणसरी, तिनं जेलमच घेतला. 18-12 वनस्पती कणसरीपासून उत्पत्ती झाली. जशी जशी ती जिकडे फेकून दिली तशी तिची उत्पत्ती झाली. मग ती उत्पत्ती झाल्यानंतर कणसरीचा माई मावल्या स्वयंपाक कराय बसायच्या, चुलीमध्ये भाकर टाकायची, खाली घालायची, एकूण कुलती फाटी ढकावायची. मग ती जाळायची. जाळण्यानंतर तिचा फार मोठा हाल केला. मग कणसरीतलं वाईट वाटला. नंतर मग ही हे नारायण देवाला भेटली. नारायण देवाला भेटली त्याच्या पचारणं धरलं. देवा तू अधिपतीचा देव आहेस पण माझी फार मोठी अडचण झाली, आता मला जायचं आहे. पान देवाला पण भेटले, अग्नि देवाला भेटले.
2: पान देव म्हणजे
0: पाण्याचा देव. त्यांना जे तिचं भावबंध होते तिचं पालन तिचे पोषण पालन करायची त्यांना भेटली. नंतर त्यांचा दर्शन घेतला, ही रागा गेली. रागा गेली तर मोठे सागरात लपून राहिली. मग तिला शोधण्यासाठी ते 30 कोटी देव धावा द्यायचा पण कोणाला सापडले नाही. ते वेळेस हा नारायण देव हुंग्या सर माग्या सर पुढे घालून त्यांच्या नंतर हात गेला. मग यांनी कणसरी समुद्रात मोठे सागरात शोधून ही आणली. तिला मग ती अनेक प्रकारचा हाट खेळ करून दाखवला ना, अशा अनेक प्रकारचा खेळ केला.
2: हा म्हणजे दिनेश आपण पाहिलं की त्यांनी जो एक राक्षस आणला होता, मग अशी त्यांनी राक्षसाचा उल्लेख केला की हा धनुष्यबाण होता हातामध्ये आणि त्या राक्षसाच्या त्या धोत्रामध्ये राख होती, ती त्यांनी इकडे तिकडे फेकली, भीती दाखवली.
0: नंतर मग ती शोधली त्यांनी. मग त्यांनी नाचून असा हात थापड्या फोडून नाचून ती कणसरी डोळे उघडत नसेल

0: ती नग्न झोपत होती. नंतर मग तो प्रत्येक शक्तीचे शरा हिराला पाय पडायचा, तरी ती गोळ उघडत नाही.
1: कनश्रीसाठी 17 ढोंग करून पाहिलं,
2: तिला हसवायला
1: हसवायला, तरी ती हसत नाही.
0: नारायण देव जो आहे ना, हा राक्षस झाला, वाघ झाला, सिंह झाला, कोल्हा झाला, सगळे जे जंगली जंगली प्राणी
1: आहे असा
0: त्यांनी अवतार घेऊन पाहिला, नाचून पाहिला, सगळी वेडाई करून पाहिली. नंतर मोठी वेडाई केली, मग काय विचित्री त्यांनी नाचकाम गायन काम केला. नंतर मग तिला हसू वाटलं, डोळे लावले तिला हसू वाटलं. नंतर मग डोळे उघडलं, मग ती मग ते नारायण देवाने ही कणसरी 24 दाना 18 वर्णा आणली. ते आतापर्यंत तुमची आमच्या जवळ ही कणसरी आहे आणि नांदतन याचे पुढे राहणार आहे.
2: त्यामुळे आपल्याकडे एवढी धान्य पिकतात.
0: हो,
2: सुंदर कथा आहे ही.

0: तुम्ही हे जे वाद्य वाजवत होतात त्याच्याविषयीची पण माहिती आपल्याला हवी आहे ना? हा, तर ते वाद्य कसं बनवलेलं आहे?
1: ते आपले मडकं नाही राहत कुमाराचं, फाल तो अहंकार लागतो ना तेवढा,
0: म्हणजे तोंडाकडचं जे एक 1.5-2 इंचाचा भाग आहे तेवढाच कापून घ्यायचा. तो कसाने कापला?
1: मग आपलं ते इळा नाही करतो, त्याचे चाचूनी थोडलं थोडलं थोडलं थोडं
2: अगदी काळजीपूर्वक कापायला लागलं,
1: कापायला लागलं ते काढून घ्यायचं.
2: बरं,
1: नंतर मग ते आपल्या अहंकारात राहिला तेवढाच फळ भाग घ्यायचा. नंतर मग ते चांबडं आणायचं.
2: चांबडं कशाचं असतं?
1: गायीचं.
2: आणि मग ते कसं लावतं माहिती? वाळवायला वगैरे लागतं का? कोरडं करायला
1: लागतं ना? आपले पाण्यात भिजवायचं,
2: भिजवायचं,
1: भिजवायचं, एकदम नरम करायचं. नरम केल्यानंतर मग ते बरोबर अहंकारात आपले दोरीना बांधून घ्यायचं.
2: बरं,
1: बांधून घ्यायच्यानंतर मग तिला थोडासा भोक्सा पाडायचा.
0: ही दोरी कशाची असते?
1: हे आपली सुताची, सुताची दोरी राहते ती. मग आपल्या त्याच्यात पोवायची, नंतर मग तो आपले भोपळा नाही राहतो, भोपळाचं दोन्ही भाग काढायचं,
2: दुधाचा
1: भाग काढायचा आणि मगचाही भाग काढायचा. जो आपले अहंकारात भाग राहतो ना तेवढाच घ्यायचा.
2: म्हणजे दुधी भोपळा म्हणताय तुम्ही?
1: लांबट असतो. हा, लांबट भासत असतो. मग ते दोन्ही भाग पुढचा मागचा काढून घ्यायचा आणि आपले मध्यम भाग घ्यायचा.
2: म्हणजे एक मोठ्या नळीसारखा आकार होतो त्याचा.
1: ते मग आपले तिला ती दोरी ओवायची, नंतर मग ते नारनदेवाचं हे वाद्य,
0: जे वाद्य आहे तुम्ही चांबडं बांधलं आहे त्याच्यावर एक छोटासा चांबड्याचा तुकडा दिसतोय, अजून तो शिवलाय तुम्ही
1: चांबडं
0: आणि आरपार त्याला भूक पाडून ओवून घेतलाय.
1: ते मग सटकून नाही येऊ म्हणून त्याला थोडस एक तुकडा चांबड्याचा परत त्याच्यावर टाकून घ्यायचं.
0: आणि त्याचं दुसरं टोक हे तुम्ही या भोपळ्याच्या मध्ये बांधलेलं आहे, म्हणजे घुसवून त्याला काय आतमधन तेही सटकू नये म्हणून काय केलं?
1: मग आपली बांबूची काडी राहते नाही का, बांबूची काडी थोडीशी ती मध्ये बांधून घ्यायची, म्हणजे ते सटकून येऊ नये म्हणून.
0: आणि दिनेश, तू पाहिलंस का हे ते वाजवत असताना ते जे हातामध्ये भोपळा धरलाय तो डाव्या हातात धरलाय आणि उजव्या हातात ते वाजवतायत.
2: आणि ते वाद्य जे आहे तयार केलेलं
0: आपल्या काखेत
2: धरलेलं आहे
0: आणि ते वाजवतायत. तर ते आपण एखादं एकतारा किंवा कसा वाजवावा तो बोटानी वाजेल, पण या चारही बोटांनी ते झन झन असं वाजवतायत आणि हातातला भोपळा जो आहे तो पुढे मागे करतायत, त्यामुळे त्याचा जो नाद आहे तो बदलतोय आणि त्याच्यामुळे ही गंमत येते आहे. दिनेश, ही जी कांबड गाणी गात आहेत ना, ज्या वाद्याच्या सुरावर गातायत ते विलक्षण वाद्य, त्याला काठ असं म्हणतात, हो ना?
1: हा, तर मग आपले ते भोपळेचा, ते भोपळेचा भाग राहतो ना तो, नंतर चांबडीचा ते नाद समोर घ्यायचं, म्हणजे भोपळेचा नाद आपले वाहून घ्यायचं.
2: म्हणजे जी दोरी तुम्ही बांधलेली ती तारेसारखी तुम्ही वापरता,
1: ते डाव्या हाताने थोडीशी आवाज घ्यायचा
2: आणि ती हल ते हलवल्यानंतर त्या चांबड्यावरून त्याचा आवाज
1: मग आपले एके बोठानी त्याच्यावर.
0: छान छान. आणि तुमच्या ह्या कांबड नाच किंवा कांबड गीत याच्यामध्ये ह्या सगळ्या तुमच्या बहिणी आया बाया सगळ्या गायला बसल्या आहेत, तर त्यांच्याशीही बोलूयात.
3: ते ना आम्ही कधी मधी बसतो आणि आम्हाला सटझट करून तोड नाही देत आहे. हा दोन शब्द येत आहे ना, आता ते एक शब्द चांगला तर बाई दोन

0: त्याच्यात मग आम्हाला तोड देता नाही.
1: म्हणजे तुम्ही त्यांच्या बरोबरीने गाता की तुम्ही त्यांना तोड देता, काय म्हणायचं तुम्हाला?
0: तोड देते.
1: तोड देता?
0: तोड देते. म्हणजे तिकडे दोन शब्द येत आहे ना आणि इकडे एकाच शब्द येतो.
1: हा, इथे जे तुटक तुटक वाटत ना आपल्याला,
0: तुटक
2: कसं काय ते आपले नारायणदेव कसं राहतं, नारायण तिकडे बोलायचं, नारायणदेव तिची पत्नी लक्ष्मीपती राहते, म्हणजे तिना कसं दोन शब्द बोलायचं ते असं भाग आहे.
3: म्हणजे नारायणदेव आणि लक्ष्मीपती यांच्या संवादातून हे गाणं पुढे पुढे जात,
1: म्हणजे लक्ष्मा आणि लक्ष्मीपती असं म्हणायला पाहिजे. खरं तर चांगली माहिती सांगितली.
3: मला एक सांगा, मगाशी तुम्ही सांगितलं की ही तुमची कणसारी माताजी आहे ही रागावली होती आदिवासींवरती, तर ती रागावू नये यासाठी आदिवासींनी काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे तुम्हाला वाटतं?
4: फार जपून वागायला लागलं. कणसारी कधी पायाखाली आली तर तिला उचलायचा, पाय पडायचा आणि तिची चांगली मिशागत करायची.
1: पायाखाली आलेली कशी कळते?
4: ती अजिबात म्हणजे कशी, कधी कदाचित जर पायाखाली आली जर तर मग ती लगेच अशी उचलायची आणि पाय पडायचा.
1: पण कणसारी म्हणजे काय आली पायाखाली?
2: नागली, वरी, भात
4: सगळी,
1: कुठलंही धान्य जर पायाखाली आलं तर
4: धान्य, पण ती कणसारीच आहे. गहू म्हणा,
0: तुम्ही आता गहू बाजरी पिरत असेल ना तर तुम्ही काही आडवड ना तुमचे पूजा पात्री देते त्यांना, आणि काही लोक माहिती नाही मग त्याचा काहीच करत नाही. त्या बाया आम्ही तिकडे येतो ना काम आलं त्या मग शेण्या शेण्या बाया त्या सांगून धावते आमच्या इकडे.
1: म्हणजे ही जी सगळ्या निसर्गाच्या विषयीची जी कृतज्ञता आहे, हा कृतज्ञतेचा भाव फार मोठा आणि मार्मिक आहे
3: की या आदिवासी लोकांच्या दृष्टीने ही धान्य किती महत्वाची आहे. एक तर ही खूप कमी प्रमाणात त्यांना मिळत असतात आणि कष्ट करून मिळवली जातात.
1: तू फार मोलाची गोष्ट बोललायस की ही जी गोष्ट त्यांना मिळते ती कष्ट करून मिळते. ज्या ठिकाणी कष्ट न करता ती मिळते तेव्हा त्याची वज राहत नाही, त्याची किंमत उरत नाही.
4: जो आम्ही कष्ट करणारा आदिवासी आहोत तर आम्हाला जर समजा थोडीशी कणसरीची नुकसान झाली तर आमचे डोळे लगेच पाणी येतं. तिची हेळसांड होते म्हणून आम्ही सगळी नागली देत नाही. जरी वाळेला 8 दिवसाची भाकर असली तरी आम्ही टाकत नाही. किंवा आंबेल जर भात असला तरी आम्हाला खात, तो जर टाकला तर मग ते मागचा परंपरा सांगली ना, हे तशी जर हेळसांड केली तर कणसरी रागान जाते, मग आम्हाला त्याचा फार हाल होतात. त्याच्यामुळे हे आमच्या आदिवासींनी कांदमुळी खाऊन अन्न हे दिवस काढलं, म्हणजे ती आठवण परंपराची आठवण आम्हाला आहे.
1: बरोबर बरोबर, छान छान, धन्यवाद धन्यवाद.

0: दिनेश, या कांबड गाण्यांच्या सोबत टाळ, म्हणजे ज्याला आपण मंजिरी म्हणू किंवा असं, ते एक वाद्य आहे आणि त्याखेरीज आहे तो शंख. त्यामुळे एक वेगळीच मजा येते, नाही का?
1: खरंय कांचन, तू म्हणतेस ते.
0: आता आपण चल पुढे जाऊया.
2: थांब थांब थांब, हा आवाज तू ऐकतेस का? कसला आवाज आहे?
0: अरे काय रे, वाघोबासारखं गुरगुरण वाटतंय.
1: घाबरू नकोस, घाबरू नकोस.
2: हा इथल्या आदिवासींच्या एका वाद्याचं नाद आहे.
0: एका वाद्याचं?
2: हो.
0: मग नाव काय त्याचं?
2: या वाद्याचं नावच आहे वाघडेरा.
0: वाघडेरा म्हणजे काय? चक्क वाघ डेरे दाखल झालाय की काय?
2: तर काय, या वाघाचं म्हणण्यापेक्षा या वाद्याचा आवाज अगदी हुबेहूब वाघासारखा वाटतो.
0: अरे अरे, बापरे बाप. चल आपण त्यांच्याशी बोलूया.
2: मुळात काय आहे कांचन, की वाघाचं अस्तित्व ही एका परिपूर्ण जंगलाची एक खूण असते.
0: कारण काय की हा जंगलाचा सम्राट घनदाट जंगलामध्येच राहत असतो ना.
2: या इथे आपण ध्वनिमुद्रणासाठी जेव्हा आलो कांचन, तेव्हापासून मला या गोष्टीबद्दल कुतूहल होतं. काय
0: की इथल्या जंगलात अजूनही वाघ वगैरे आहेत का वगैरे, म्हणजे आता पटेरी वाघ तर नव्हे पण बिबट ज्याला म्हणायचं ते आहेत का? तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. हे आदिवासी लोक आहेत ना दिनेश, ते वाघाला सुद्धा देवच मानत असणार. कारण ते कणसाला धान्याला देव मानतात, या हिरव्या निसर्गाला देव मानतात. तर वाघ म्हण किंवा इतरही पशु पक्षी हे त्यांचे देव असतात, दैवत असतात.
2: म्हणजे अवघ्या चराचरामध्ये किंवा निसर्गामध्येच हे ईश्वर पाहतात आणि त्याला ईश्वर मानतात.
0: म्हणजे आपण खूप काही वाचतो आणि खूप शिक्षण घेतो आणि निसर्गाकडे पाहतो आणि त्या निरीक्षणातून मग आपण लक्षात घेतो की हे सगळं चराचर सृष्टी ही सगळी एकच आहे. या सगळीकडे एकच ते तत्व भरलेलं आहे. कोणी त्याला परमात्मा म्हणेल, कोणी ईश्वर म्हणेल, कोणी असं काही म्हणेल, निसर्ग देव आहे हा, तर हा यांचा देखील निसर्ग देव आहे. आणि त्यासाठी खूप काही शिक्षणाची गरज इथे आहे असं मला दिसत नाही.
2: अजिबात नाही. आणि कांचन, तुला हे सगळे आध्यात्मिक विचार सुचण्याचं कारण म्हणजे या वाघाचा आवाज असं मला वाटतंय. वाघडेऱ्याविषयी त्यांच्याशी बोलूया का?
0: त्याच्याविषयी खरंच खूप कुतूहल वाटतंय मला. या महिला व किती जमल्यात आणि बोलूया त्यांच्याशी.

0: तुमचं नाव काय?
1: कासूबाई ररवडे.
0: कासूबाई, तुम्हाला सुना आणि नाचसुना सुद्धा आले असतील. नाही,
2: विकार आहे.
0: तर किती वर्षापासून तुम्ही गात आहात?
1: वाडावडलापासून.
0: वाडावडलांपासून गात आहे, लहानपणापासून गात आहे. तुमचं नाव काय?
2: सैनाबाई गोपीनाथ दरवडे.
0: हे जे वाद्य आहे त्याच्याविषयी माहिती आपण घेऊयात.
3: म्हणजे मला एक जाणवलं की अगदी साध्या साध्या वस्तूंपासून, घरामध्ये ज्या वस्तू आपण वापरतो त्याच्यापासून ही वाद्य यांनी तयार केली.
0: किती सुंदर वाद्य आहे आणि कसं वाजतंय. जसं काही मला तर वाजायला लागलं तर वाटलं की असं वाघ गुरगुरल्यासारखं.
2: तोच आहे ना,
0: वाघच आहे.
1: वाघ जवळ येतो असा जेलून आम्ही गावाला, तर मग रात पडते, तर मग तस वाघ आडवा होतो, मग ते उतारायचा आणि तसे गाणं म्हणायचा, तहा मग वाघ बाजूला जातो.
3: अरे वा,
0: हा
3: किती छान आहे.
1: आणि यावर हवा येते आणि मग ते दातानी असा कोंबडा चावून टाकत.
0: दातानी कोंबडाचा?
2: दातानी चावून टाकायचा कोंबडा. घ्या लागत
3: कोंबडा घ्यायला लागतो. अच्छा,
0: तुम्ही कोंबडा विकत घेणार, या ओव्या गायला सुरुवात करणार आणि ओवी गात असताना अंगात वगैरे येतं का? कुणाच्या अंगात येत?
2: वारकरी.
0: बरं, मग त्यांनी तो कोंबडा चावायचा का? बर, म्हणजे अशा प्रकाराने तुम्ही त्या वाघाला तो कोंबडा अर्पण केला असं असं त्याचं प्रतीक आहे.
1: वाघदेव अंगात येतो तहा मग हे आम्हाला तठ 12 दिवसात फिरवायला लागतो आणि मग 12 गाव हा मग त्याला पूजा द्यायला लागते.
0: पण मग आता तुम्ही 12 गाव हिंडता, म्हणजे हे माठ घेऊन तुम्ही
1: हिंडणार?
0: पण तिथे जाऊन काय, कोणते कोणते गावात जाणार?
1: आम्ही आता यमद, खडकी, घोटी हिरा, मानकापूर, गांडोळपाडा, पोंडेचा माळ, चिरेचा पाडा, रायतळा, हे मानकापूर, शिंगदर, हेदपाडा, तोंडवळ, भेपेठ आणि हे बारापाडा, उस्तळेच.
0: पण म्हणजे तुम्ही असं काही करता का त्यात की तुमच्याकडे हा वाघ आला आणि त्याचं भय तुम्हाला वाटलंय तर त्याचं शांती केली आणि हे संकटाचं जे हे माठ आहे हा दुसऱ्या गावाला नेऊन सोडून दिला, असं काही त्याच्या मागे आहे का?
1: नाही नाही, हा आमच्या गावातच ठेवायचा. मग दुसऱ्या टायमात अजून ते 12 दिशाला काय अजून फिरवाय नाही यायचा.
0: मग 12 गावातले लोक तुमचं काय स्वागत करतात, कसं करतात?
1: मग ते हे येत आहे ना पंच, मग तो वारकरी तिकडे बसतो, मग त्याला अट गाणं म्हणला ना काय, वारकरी येतो तिकडून, मग ते कोंबडा चावून टाकतो काय. मग
0: प्रत्येक गावातच ना
1: वाघदेव आहे. ते
0: कुठे आहे वाघदेव? देऊळ आहे का?
1: देऊळ नाही, असा झाडात राहतो.
0: कुठे झाडामध्ये?
1: बारी आहे ना ही बारी, हनुमत पाडेची बारी आहे. तठ
0: कोणतं झाड?
1: सागाचा झाड.
3: पण याच्या मागे काय म्हणजे हेतू असेल यांचा की वाघाबद्दलची भीती जी माणसाला वाटते त्या भीतीपासून मुक्ती मिळवण्यासाठी वगैरे असं काही आहे?
0: भीतीपासून मुक्तीसाठी भक्ती.

0: हाँ चांगली आहे युक्ती.
1: तुम्ही सगळ्या बायका आता हे जे डेऱ्यावर ओव्या गायल्या, तर तुम्ही सगळे वारली का काय?
2: नाही वारलीच, वारलीच सगळे.
1: तुमचं गावच?
2: गावच आमचं,
1: गावच वारली. म्हणून तर तुमच्या डेऱ्यावर ही वारली चित्रकलाच दिसते. हे काय डेऱ्यावर काढलंय नक्षी चित्र?
2: तुम्ही ओळखा ना आम्हाला, सांगा तुम्ही.
1: आम्हाला नाही ते कळत आहे, काहीतरी दिसते.
2: डोंगरच्या मावले आहेत हा सगळ्या. वाघ आहे, नाग आहे, गाय आहे, वासरू आहे, चांद आहे, दिवस आहे,
1: हे सगळं सगळं काढलेलं आहे. हा बरं, हा डेरा जो आहे हा पाण्याने भरलाय का रिकाम आहे?
2: रिकाम आहे. त्याचे एक रुपया टाकलाय, एवढं दाणं टाकलंय, कुंजारेनी दिलंय, हे फिरवाय बा तुम्ही.
1: त्याच्या वर जे पान बांधलंय ते मला वाटतं पळसाचं आहे का?
2: सागा,
1: सागाच आहे. हा तुमचा हा जो वाघदेव आहे हा सागामध्ये असतो.
2: सागा
1: बरोबर. तर मग या सागाच्या पानाला एकच पान आहे की दोन तीन पान आहे?
2: दोन आहे,
1: दोन पान आहेत. त्याच्या मधल्या जी देठ असत
2: शिर आहे,
1: त्या शिरेला तुम्ही दोरा बांधलेला,
2: दोरा बांधलाय,
1: आणि त्या दोऱ्याला वर मोरपीस, अख्खा मोरपीस, बाकी सगळं त्याची पिसाचा भाग काड्या काढून टाकून नुसती त्याची जी मधली देठासारखी काडी जी आहे मोरपिसाची ती धरली, आणि मोरपिसाच्या काडीचाच खाली आकडा करून त्या पानाच्या दोऱ्याच्या आकड्यात घातलाय.
2: घातलंय.
1: आता तुम्ही पाणी लावून लावून वाजवताय सारखं?
2: हा मग पाणी लावाच लागत आहे.
1: तसं वाजणार नाही
2: ना
3: वाज.
1: बरं बरं बरं बरं, एकदा दाखवा कसा वाजतोय.
2: वाजव.

0: आणि हा जो माठ आहे हा मातीचाच असायला पाहिजे,
1: मातीचाच,
0: काळा नको, लालच पाहिजे,
1: लालच पाहिजे.
0: बर, स्टीलचा माठ का नाही चालणार आता? स्टीलच्या, पितळ्याच्या, तांब्याच्या,
1: देवाधर्माला चालत नाही,
0: चालत नाही पाहिजे. त्याच्यातनच आवाज चांगला येतो,
1: येतो
0: है ना,
1: आवाज चांगला.
0: बर बर, मग माय बयानो आता तुम्ही काही आणखीन थोड्या ओव्या आम्हाला ऐकवणार का?

0: पण मला असं सांगा की हा वाघ डेरा बारा गावी फिरवायचा किंवा त्याची पूजा करायची, प्रतिष्ठापना करायची, ती नेमकी केव्हा?
1: दिवाळीची जर वाघ बारस येते ना, त्याच्यात 12 दिवसात त्याच्यावर वाघाचा थापन करत आहे.
0: मार्गशीर्षामध्येच फक्त फिरायचं. वाघ बारस म्हणजे वसुबारस असते, त्या दिवशी वाघ बारस असेल यांची, है ना.
2: तुमचं नाव काय?
3: राघव लक्ष्मण दरवळे.
4: कंचन, मगाशी तू या आयाबायांशी बोलत होतीस आणि यांच्या ओव्या जेव्हा चालू होत्या त्यावेळेस ह्या भाऊंच्या अंगामध्ये वाघ आलेला होता आणि तो वाघासारखा घाव घाव घाव असा आवाज

0: काढत होता आणि नखांनी अशी जमीन वगैरे उकरत होता.
1: अरे बापरे, मला नाही ते पाहायला मिळालं, पण थांबा जरा, मला ह्यांना काही अजून विचारायचंय.
2: ही टोपली सारवलाय गायीचे शेणाने आणि त्याच्यामध्ये तुम्ही भात ठेवलाय, त्याच्यात डेरा ठेवलाय. भात कशासाठी ठेवायचं तिथे?
3: तकल तो वातीचे भात ठेवायचं.
2: आणि डेऱ्याच्या आत काय आहे?
3: त्याच्यात 1 रुपया एवढस
2: तांदूळ. ते कशासाठी ठेवायचं?
3: ते त्याला जामीन म्हणून ठेवायचं,
2: देवाला जामीन ठेवायचा त्याच्यात.
3: मोकळा नाही यायचा रिता.
2: बर, हा जो डेरा आहे हा इतर कुठल्या कामासाठी नंतर वापरायचा नाही?
4: पाणी सुद्धा त्याच्यात पिऊ शकत.
3: 12 दिवस लागतंय ना ते, तसं तो बांधायचा
5: नंतर ते ठेवूनच दियायच. घरात ठेवायचा नाही तो, जरा बाजूलाच ठेवायचा. तो वाघ येतो ना त्याच्यावर, मग ते वाघ पाहून जातो. रानातला वाघ आला ना तर ते मडकं सांभाळून तो जातो, दर्शन घेऊन जातो. मग घरात ठेवायचं नाही, असं भीतीला बाजूलाच ठेवायचं.
2: सोनाभाई, तुम्ही नेहमी डेरा वाजवता की?
6: अर्धन बर्लन वाघांचे वाजवते.
2: तुमच्यापैकी सगळ्यांना वाजवता येतो म्हणजे मला पण येईल?
5: सगळ्यांना येईल.
7: भोहाडा आणि आदिवासी लोककला या मालिकेतला हा होता 7वा भाग, कांबड गाणी आणि डेरा वादन. संशोधन आणि लेखन लक्ष्मण भांगरे, मुख्य कलाकार सुरेश दरोडे, काळीबाई रामा दरोडे आणि सहकारी. सहभाग दिनेश अडावतकर. बाह्य ध्वनिमुद्रण निनाद वेंगुर्लेकर. सादरकर्त्या कांचन प्रकाश संकी. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती.

0: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कामगारांसाठी असलेला कार्यक्रम कामगार सभा। या कार्यक्रमात आपण महिला कामगारांच्या सामाजिक समस्या आणि उपाय या विषयावर प्राध्यापिका डॉक्टर अनुराधा मोरेश्वर खाडे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
1: श्रोते हो नमस्कार, श्रोते हो

0: कामगार सभा या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व कामगार मंडळींना सप्रेम नमस्कार. श्रोते हो, कामगार म्हटला तर विविध कारखान्यात काम करणारा, मग ती खदान असो की निरनिराळे कारखाने असोत. आता कारखाने म्हटले तर केमिकलचे कारखाने, मेटल्सचे कारखाने, आपण विविध उद्योगामध्ये वाहनांचे कारखाने, वाहनांचे पार्ट्स तयार करणारे कारखाने, वस्त्रोद्योग मधील कार्य करणारे कारखाने, आणि अशा या कारखान्यात काम करणारे कामगार पुरुषच नव्हे तर स्त्रिया सुद्धा आज या विश्वात आहेत, अर्थात कामगार विश्वात. आणि महिला कामगार म्हटला तर महिला कामगारांच्या काही वेगळ्या समस्या सुद्धा असतात, आणि या समस्या सामाजिक पण असतात. तेव्हा आज महिला कामगारांच्या समस्या ज्या सामाजिक आहेत आणि त्यावर कोणकोणते उपाय आहेत याचे निरासरण करण्यासाठी आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर अनुराधा खाडे बजाईत, ज्या असोसिएट प्रोफेसर आहेत, ज्यांनी पीएचडी हे सोशियोलॉजी या विषयात केलेलं आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांनी त्यांना पीएचडी प्रदान केलेली आहे, आणि मागील 17 वर्षापासून त्या निर्धन पाटील वाघाय कॉलेज लाखनी जिल्हा भंडारा या ठिकाणी कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे समाजशास्त्र अभ्यासाच्या अभ्यास मंडळाची त्या सदस्य आहेत नागपूर विद्यापीठामध्ये, आणि कवी कुलगुरू संस्कृत विद्यापीठामध्ये अभ्यास मंडळामध्ये सदस्य म्हणून तसेच पीएचडी गाईड म्हणून त्यांच्याकडे सध्या 5 विद्यार्थी पीएचडी कार्य करून राहिले आहेत अशा या डॉक्टर अनुराधा खाडे, आणि समाजातील समाज कार्यामध्ये सुद्धा त्या सक्रिय सहभाग घेणाऱ्या आहेत बरं का. तर डॉक्टर अनुराधा मॅडम, तुमचे आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार.
1: आकाशवाणीचे श्रोते हो, माझा सगळ्यांना नमस्कार.
0: तर कामगार बंधू आणि भगिनींनो, आपण जाणून घेऊया आज महिला कामगारांच्या सामाजिक समस्या आणि त्यावर उपाय. तर मॅडम, आपला पहिला प्रश्न एक साधारण प्रश्न म्हणजे असा की आज बघा, महिला कामगार प्रत्येक क्षेत्रात आपले योगदान देत आहेत आणि अशा या सगळ्या क्षेत्रांमध्ये महिला कामगारांचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे. तर तुमच्या माहितीप्रमाणे आज कुठल्या क्षेत्रात महिला कामगार या जास्त प्रमाणात कार्य करून राहिलेत?
1: आज महिला कामगार आपल्याला विविध उद्योगांमध्ये, कारखान्यांमध्ये आणि सेवा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कार्य करताना दिसून येतात. काही क्षेत्रामध्ये तर महिलांचे प्रमाण हे पुरुषांच्या पेक्षाही आपल्याला जास्त दिसून येतात. त्यामध्ये वस्त्रोद्योग आणि रेडीमेड कपड्यांचा उद्योग आहे, यामध्ये शिवणकाम आहे, गारमेंट फॅक्टरी आहे, सूतगिरण्या आहेत, भरतकाम करणे आहे, या अशा वस्त्रोद्योगाच्या याच्यामध्ये बऱ्याच महिला कामगारांचा समावेश असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे अन्न प्रक्रिया उद्योग, याच्यामध्ये छोटे छोटे कुटीर उद्योग आहे, लघु उद्योग आहे, पापड मसाले लोणची तयार करणे आहे, बेकरी उद्योग आहे, दुग्ध व्यवसाय आहे, फूड पॅकेजिंग आहे, यामध्ये सुद्धा महिलांचा सहभाग जास्त प्रमाणात दिसून येतो. आणि या क्षेत्रामध्ये ग्रामीण भागातील महिलांचं प्रमाण किंवा कामगारांचं जे प्रमाण आहे महिला कामगारांचं, ते जास्त असलेलं आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल या क्षेत्रामध्ये पण आता महिला आलेल्या आपल्याला दिसून येतात. आरोग्य सेवा क्षेत्र, यामध्ये नर्स आहे, आशा वर्कर्स आहे, अंगणवाडी सेविका आहे, त्याचबरोबर लॅब टेक्निशियन आहे, अशा सुद्धा महिला कामगार कार्यरत आहे. त्यानंतर मोठं क्षेत्र म्हणजे आता शिक्षण क्षेत्र आहे, याच्यामध्ये आयटी कार्यालय आहे, कॉल सेंटर आहे, डेटा एंट्री करणे किंवा बँकिंग आहे, ई कॉमर्स आहे, अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्याला महिला कामगार दिसून येतात. शहरी भागाचा जर विचार आपण केला आता तर आपल्याला जास्तीत जास्त महिला कामगार या मॉल्समध्ये, मोठ्या मोठ्या मॉल्समध्ये सेल्स गर्ल्स म्हणून किंवा कॅशियर म्हणून कार्य करतानी दिसून येतात. आणि सगळ्यात महत्वाचा आज महिला कामगारांचा जो जास्त वर्ग जो आहे तो घरगुती आणि असंघटित क्षेत्रामध्ये जास्त कार्यरत असलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये घरभांडी करणे, धुणं करणे, त्याचबरोबर स्वयंपाक करणे, साफसफाई करणे इत्यादी अनेक कार्यामध्ये आज महिला कामगार आपल्याला दिसून येतात.
0: बरोबर आहे, कारण आपण तसा विचार केला तर आज आपली भारताची लोकसंख्या आपण जर पकडली तर त्याच्यातली अर्धी लोकसंख्या जी आहे ती महिलांचीच आहे.
1: बरोबर.
0: आणि महिलांचं विश्व पण हे थोडं वेगळं आहे. जरी आपण सामाजिक दृष्टिकोनातून विचार केला तर एक मुलगी कोणाची तरी मुलगी आहे, मग शिक्षण झाल्यानंतर आणि मग कोणाची तरी सून होते,
1: आणि मग पुन्हा कोणाची तरी
0: आई होते. हा नाही, म्हणजे कोणाची तरी पत्नी होते, पण ती जन्मजन्माची आई सुद्धा होते. आणि आजच्या तारखेला आपण असा विचार केला की बघा, इतकी महागाई वाढून गेलेली आहे की माणसाच्या पुरुषाच्या एका पगारात काही भागत नाही.
1: बरोबर.
0: मग त्यामुळे आता महिला सुद्धा
1: पुढे आल्या
0: की आपल्याला काहीतरी कमवलं पाहिजे, आणि कमवणं मिळून तो त्या कुटुंबाला हातभार लागतोय, आणि म्हणूनच या सगळ्या महिला

0: आज या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रवेश त्यांनी केलेला आणि आपलं विश्व त्यांनी निर्माण केलेलं आहे, कुठेतरी कार्य करत राहावं. बरं, पुढचा प्रश्न पुन्हा माझ्या डोक्यात असा आला मॅडम की बघा, आता महिला कामगार या संघटित पण आहेत. आताच तुम्ही सांगितलं की संघटित आणि असंघटित, तर संघटित आणि असंघटित क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या या ज्या महिला आहेत त्या कशा प्रकारे विभागल्या गेलेल्या आहेत याबद्दलची थोडी माहिती आमच्या कामगार मंडळींना सांगाल.
1: बरोबर, हा छान प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. आता यामध्ये संघटित क्षेत्र म्हणजे काय आणि असंघटित क्षेत्र म्हणजे काय ते बघू. संघटित क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी निश्चित पगार मिळतो, कामाचे नियम असतात आणि सुट्ट्या आणि सरकारी सुविधा सुद्धा त्यांना दिल्या जातात, यालाच आपण संघटित क्षेत्र असं म्हणतो. जसं याच्यामध्ये सरकारी कार्यालय आहे, बँका आहेत, शाळा व महाविद्यालयामध्ये नोकरी करणे आहे, रुग्णालय आहे किंवा मोठे कारखाने आहे. या मोठ्या मोठ्या याच्यामध्ये ज्या महिला कामगार काम करतात त्याला आपण संघटित क्षेत्र असं म्हणतो. आणि असंघटित म्हणजे ज्या ठिकाणी ठराविक सुरक्षा स्त्रियांना दिल्या जात नाही किंवा महिला कामगारांना दिल्या जात नाही आणि ज्या सुविधा मिळतात त्या सुद्धा खूप कमी प्रमाणात त्यांना तिथे पुरविल्या जातात, तर त्यालाच आपण असंघटित क्षेत्र असं म्हणतो. याच्यामध्ये जसं की शेती काम आहे, घरकाम आहे, बांधकाम मजुरी आहे, शिवणकाम आहे किंवा लघु उद्योग आहे, या क्षेत्रामध्ये जे कार्य करतात त्या महिला कामगार त्यांना असंघटित क्षेत्र असं म्हटलं जातं.
0: पण आज मला वाटतं दोन्हीकडे आपण असा विचार केला तर संघटित क्षेत्रामध्ये जास्त महिला काम करणारे आहेत की असंघटित क्षेत्रामध्ये जास्त आहेत, आपण असा आकड्यांचा विचार केला तर
1: असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग, महिला वर्ग हा जास्त प्रमाणात दिसून येतो. आपल्या जर भारताचा आपण जर रेशो बघितला, विचार केला तर आपल्याला असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारा महिला कामगारांचा वर्ग हा जास्त दिसून येतो आहे.
0: बरोबर आहे, कारण आजच्या तारखेला आपण बघतो आहे आजच्या प्रत्येक घरामध्ये म्हणा, प्रत्येक कुटुंबियांमध्ये म्हणा, घरकाम करण्यासाठी मोलकरणीचं काम करणारे, घरची साफसफाई धुणी भांडी करणाऱ्या सुद्धा महिला प्रत्येक घरात आपल्याला दिसून येतात
1: आज.
0: आणि बहुतांश मला वाटतं ह्या सगळ्या खेड्यातील किंवा इतर प्रांतातील आलेल्या महिला आहेत ज्यांना स्थलांतर होऊन आलेले आहे. बरं, पुढचा प्रश्न असा पुन्हा विचारायचा वाटतो मॅडम की बघा, आता संघटित क्षेत्रातील महिला कामगारांना त्यांच्या काही वेगळ्या समस्या असतात. कामगार म्हटला तर 24 तासातनं काम करणारा कामगार आहे, तीन तीन शिफ्ट मध्ये सुद्धा काम करणारे कामगार आहेत, त्यात महिला सुद्धा आहेत काही कामगार, तर यांच्या काही सामाजिक समस्या अशा काही असतात का?
1: हो, आज जर आपण संघटित क्षेत्र बघा किंवा असंघटित क्षेत्र, इथे जो महिला वर्ग काम करतो आहे, कामगार जो वर्ग आहे, त्यांना कामाचा जो समस्या आहे किंवा सामाजिक समस्या ज्या आहे त्या दोन्हीकडे आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे कामाचा ताण, जो संघटित क्षेत्रामध्ये जो कामाचा स्ट्रेस ज्याला आपण म्हणतो तो आज त्यांना त्यांच्यावर जास्त आलेला आहे. त्यानंतर त्यांच्यामध्ये जी पदोन्नती होते, संघटित क्षेत्रामध्ये पदोन्नती केल्या जाते, त्याच्यामध्ये भेदभाव केला जातो. आज जरी आपण म्हटलं की स्त्री पुरुष समान आहे तरी कुठे ना कुठेतरी भेदभाव केला जातो. त्यांचं जो कार्यस्थळ आहे तिथे त्यांचा लैंगिक छळ सुद्धा केला जातो. बऱ्याच महिला याच्याबद्दल बोलत नाही परंतु त्यांचा कार्यस्थळी छळ, लैंगिक छळ केला जातो. त्याचबरोबर त्यांची जी रात्रपाळीची जी ड्युटी असते त्याच्यामध्ये त्या असुरक्षित असतात, त्यांना पूर्ण सुरक्षितता मिळत नाही. आणि घर आणि नोकरी हा जो दुहेरी ताण आहे हा सुद्धा महिला कामगारावर असलेला आपल्याला दिसून येतो.
0: बरोबर आहे, कारण आजच्या तारखेला आपण म्हणतो, आता बघा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला म्हणू आपण, जसं आता आजच्या तारखेला बस कंडक्टर सुद्धा महिला आहेत.
1: महिला आहेत, बरोबर आहे.
0: त्याचप्रमाणे
1: ड्रायव्हर पण बनले,
0: बस ड्रायव्हर पण आता बनलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे आता ज्या ठिकाणी मेट्रो सिटी आहे, मेट्रोची रेल आहे म्हणा किंवा एक्सप्रेस ट्रेन सुद्धा आहेत, या ठिकाणी सुद्धा महिला पायलट म्हणूया, महिला ड्रायव्हर म्हणूया, म्हणजे एक्सप्रेस ट्रेनच्या म्हणतोय आणि लोकल ट्रेनच्या वगैरे, त्या सुद्धा महिला आलेल्या आहेत. आता ह्या 18 ते 20 तास या लोकल चालू असतात मुंबई सारख्या ठिकाणी, दिल्ली सारख्या ठिकाणी, मेट्रोपॉलिटन सिटी ठिकाणी, आणि मेट्रो सुद्धा, लोकल मेट्रो सुद्धा पुष्कळ ठिकाणी आलेले, तिथे पण महिला आलेल्या आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे विमानामध्ये जाणाऱ्या ज्या हवाई सुंदरी आहेत,
1: आता पायलट पण
0: स्त्रिया पण आल्या, आता हे विमान 24 तास सुरू असतात जाणार येणार. त्या दिवशी पण बघा, मी असंच विमानतळावर येत असतो आणि एका जणाने सांगितलं एका टॅक्सीमध्ये बसलेल्या प्रवाशांनी, अरे बोले मेरे को बोले 2 बजे की फ्लाईट है, मुझे शारजा जाना है, बोले नागपूर से शारजा. तर बर्डीवरून त्या टॅक्सी चालकांनी, प्रायव्हेट टॅक्सी चालकांनी एका कस्टमरला घेतलं, बोले मुझे 12 बजे वहां रिपोर्ट करना पडता है, बोले आप मेरे को जल्दी से पहुंचाओ. घेतलं वा, सहज म्हणून त्यांच्याशी गप्पा मारल्या महिला कामगार, तर त्या हवाई सुंदर होत्या. मुझे बोले कोई वक्त का ये तकाजा नाही आहे, बोले असं तिने सांगितलं. आणि म्हणे आम्हाला म्हणे 2 तास आधी, फ्लाय होण्याच्या 2 तास आधी आम्हाला एअरपोर्टला रिपोर्टिंग करावं लागतं. दिवस नाही, रात्र नाही, काही नाही, म्हणे कुठल्या फ्लाईटला जी ड्युटी लागली त्या पर्टिक्युलर एअरलाइन्सच्या यायला ती आम्हाला पूर्ण कम्प्लीट करायची.

0: ते,
1: लागते बरोबर.
0: तर त्यांचं जेवण खाण्याचा वेळ पाळत नाही ते, झोपण्याचा वेळ सुद्धा त्यांना नसतो, असं त्यांच्याकडनं ते कथित झालं. सहज म्हणून असंच बोललो. बरं, पुढचा प्रश्न पुन्हा असं विचारस वाटतं मॅडम की बघा, असंघटित क्षेत्रातील महिलांच्या समस्या या अधिक गंभीर मानल्या जातात. जसं आता तुम्ही सांगितलं की महिलांचा कार्यस्थळी लैंगिक छळ होतो, रात्रपाळीतील असुरक्षितता त्यांना असते, तर अशा काही गंभीर मानल्या जाणाऱ्या समस्या याबाबत आपण काय सांगू शकाल?
1: याचं उत्तर तर होय आहे, कारण असंघटित क्षेत्रामधील महिलांच्या समस्या या अधिक गंभीर असलेल्या आपल्याला दिसून येतात. तशा संघटित क्षेत्रामध्ये स्त्रिया या शिक्षित आहेत, बऱ्याच प्रमाणात त्या शिक्षित झालेल्या आहेत, तसं असंघटित क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येत नाही. त्यांना मिळणारं हे वेतन फार कमी असतं, त्याचबरोबर त्यांच्या नोकरीची सुरक्षितता त्यांना प्रदान केली जात नाही, त्यांच्या आरोग्याच्या कुठल्याही सुविधा त्यांना याच्यामध्ये दिल्या जात नाही, त्याचप्रमाणे जास्त शारीरिक श्रम त्यांना हे करावे लागतात. कारण आपण बघितलंय की असंघटित क्षेत्रामध्ये बरेच मजूर वर्ग हा बांधकामाचं काम करणारे आहे, शेतामध्ये काम करणारे आहे, घरगुती कामं करणारे आहे, त्याच्यामध्ये त्यांना शारीरिक श्रम हे जास्त लागतात आणि बऱ्याचशा ठिकाणी त्यांना सामाजिक सुरक्षा सुद्धा दिल्या जात नाही, त्याचा सुद्धा अभाव दिसून येतो. म्हणून यांच्या समस्या या आपल्याला असंघटित कामगारांच्या समस्या या जास्त असलेल्या समाजामध्ये दिसून येतात.
0: बरं, पुढचा प्रश्न असा विचारायचा वाटतो की बघा, आता ज्या महिला ज्या ठिकाणी कार्यस्थळी काम करत आहेत, का विशिष्ट इंडस्ट्रीमध्ये कार्य करणाऱ्या म्हणा किंवा कुठल्या ऑफिस मध्ये काम करणाऱ्या, तर अशा कोणत्या सामाजिक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते?
1: जसं की लिंगभेद आहे, म्हणजे स्त्री पुरुष लिंगभेद आताही आपल्या समाजात आपल्याला दिसून येतो. त्यानंतर वेतनातील असमानता आहे, हा मुख्य प्रश्न आपल्याला सांगावा असं वाटतं याच्यात. त्यानंतर लैंगिक छळ, स्त्रियांचा लैंगिक छळ हा बऱ्याच ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. आता याचं काय जे उदाहरण म्हणायचं असेल तर ते अशोक खरातचं जे प्रकरण आहे ते आपण याला जोडू शकतो नक्कीच. त्याच्यानंतर मानसिक ताण, आजकाल सगळ्याच कामाचा मानसिक ताण हा स्त्री कामगारांना दिसून येतो. त्याच्यानंतर अपुरी सुरक्षा आहे आणि त्याचबरोबर बाल संगोपन सुविधांचा सुद्धा अभाव आहे, कारण आता बाळ छोटं 6 महिन्यापर्यंत संघटित क्षेत्रामध्ये स्त्रियांना सुट्ट्या मिळतात, त्याच्यानंतर त्यांच्या मुलांचा सांभाळण्याचा जो प्रश्न येतो तो बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणजे जे बाल संगोपनाच्या सुविधा आहे त्यांचा अभाव बऱ्याच ठिकाणी दिसून येतो. त्याच्यामुळे या बऱ्याचशा अशा सामाजिक ज्या समस्या आहे त्यांना सामना करावा लागतो.
0: बरोबर आहे, कारण आजच्या तारखेला अशा वेगवेगळ्या सामाजिक समस्यांना तोंड देणे महिलांना तरी मला वाटतं जरा जडत जाते असं वाटतंय.
1: बरोबर आहे.
0: तर मॅडम, आपण थोडासा आता ब्रेक घेऊया. श्रोते हो, कामगार सभा या कार्यक्रमात आज आपण डॉक्टर अनुराधा खाडे बजाईत, ज्या असोसिएट प्रोफेसर आहेत, आणि त्यांची मुलाखत चालली आहे आणि आपला विषय आज आहे महिला कामगारांच्या सामाजिक समस्या आणि त्यावरील उपाय. तर मॅडम, आपण थोडा विरंगुळा घेऊया आणि विरंगुळामध्ये आपण आमच्या कामगार मंडळींना तुमच्या आवडीचं गीत थोडं ऐकूया. आणि ते आवडीचं गीत कुठलं पण चालेल, देशभक्ती गीत, भक्ती गीत, कुठलं मराठी चित्रपटातील, हिंदी चित्रपटातील, तुम्ही तुमच्या मुखातून थोडं जर थोडं म्हणून दाखवलं तर आमच्या कामगार मंडळींना नक्कीच ऐकायला आवडेल.
1: चालेल, माझं आवडीचं मराठी गाणं आहे रुपेरी वाळूत माळ.

0: आमच्या श्रोत्यांना आणि आमच्या कामगार मंडळींना तुमच्या आवडीचं गीत हे नक्कीच आवडलं असणार. तर मुलाखतीच्या पुढे जाऊया मॅडम. आता
1: हो चाल.
0: आता बघा मॅडम, महिलांनी स्वतःच्या विकासासाठी अशा बऱ्याच काही गोष्टींना एक विचार त्यांचा असतो की आपल्याला आपला विकास झाला पाहिजे, आपल्याकडे काही साहित्य घ्यायचं असतं, त्यांना वॉशिंग मशीन घ्यायची असते, टीव्ही घ्यायचा असतो, घर पण बांधायचं असतं आणि स्वतःसोबत काही बचत सुद्धा करायची असते कुटुंबासाठी, मुलांसाठी.
1: बरोबर.
0: आणि स्वतःसोबत त्यांच्या घरच्यांचं सुद्धा आरोग्य सांभाळायचं असतं. अशा वेळेस अशा महिला कामगारांनी कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे असं वाटतं तुम्हाला?
1: माझ्या मते महिलांनी शिक्षण, सर्वात पहिले तर महिला कामगार जरी असेल तरी त्यांनी शिक्षण घ्यायला पाहिजे, त्यांच्या कौशल्याचा विकास करायला पाहिजे. बऱ्याच महिलांमध्ये विविध गुण असलेले आपल्याला दिसून येतात, तर त्या कौशल्यांचा विकास त्यांनी करायला पाहिजे. त्यांच्या आरोग्याची, जे आपलं शरीर ज्याच्यावर चालतं ते आरोग्य त्यांनी सांभाळायला पाहिजे. त्याचबरोबर कुटुंबाला हातभार लावायचा आहे म्हणजे आर्थिक बचत हा एक महत्वाचा मुद्दा आहे जो महिला कामगारांनी करायला पाहिजे. त्याचबरोबर कायद्याची माहिती त्यांनी ठेवायला पाहिजे. छोटा मोठा का असेना कुठलाही गुन्हा जर त्यांच्यासोबत घडतो आहे तर त्याच्याबद्दलची माहिती जी आहे ती महिलांनी ठेवायला पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास तो त्यांनी बाळगायला पाहिजे. आणि या गोष्टींना महिलांनी प्राधान्य द्यायला पाहिजे, म्हणजे स्वतःचं सेल्फ रिस्पेक्ट ज्याला आपण म्हणतो ते त्यांनी जपायला पाहिजे.
0: बरोबर आहे, कारण आजच्या तारखेला प्रत्येक व्यक्तीला, मग ते महिला असो वा पुरुष असो, आपला स्वतःचा विकास करणे हे महत्वाचं ठरतं. बरं, पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया मॅडम. तर पुढचा प्रश्न असा पुन्हा विचारायचं वाटतो आहे की बघा, आता ज्या ठिकाणी महिला कामगार या कार्य करण्यासाठी कार्यस्थळी आहेत आणि अशा वेळेस काही वेगळ्या समस्या जर निर्माण झाल्या त्या कार्यालयात म्हणा, त्या कार्यस्थळी म्हणा, फॅक्टरीमध्ये म्हणा, तर अशा वेळेस महिलांनी काय केलं पाहिजे?
1: ज्या ठिकाणी महिला कामगार काम करत आहे आणि त्यांना जर कुठे दाद मागायची असेल कुठल्या गोष्टीसाठी, तर त्यांनी सर्वप्रथम आपले वरिष्ठ अधिकारी किंवा व्यवस्थापनाकडे तक्रार करायला पाहिजे. त्यानंतर महिला तक्रार निवारण समिती हे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आता स्थापन झालेली आहे, त्यांच्याकडे त्यांना दाद मागता येते. त्याचबरोबर कामगार संघटना किंवा महिला आयोगाची सुद्धा त्यांना मदत घेता येते. आपण आता बघतो की प्रत्येक ठिकाणी कामगारांच्या संघटना तयार झालेल्या आहे, त्यांच्या मार्फत सुद्धा त्यांना मदत मिळू शकते. त्याचबरोबर पोलीस आहेत, पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करून त्यांच्याकडून मदत घेता येते. त्याचबरोबर कायद्याची सुद्धा मदत त्यांना घेता येते. आणि आता महत्वाचं म्हणजे महिला हेल्पलाईनचा वापर सुद्धा आपल्याला करता येतो, म्हणजे प्रत्येक महिलेसाठी आता महिला हेल्पलाईन सुरू झालेली आहे, त्यांना त्या हेल्पलाईनवर स्वतःसाठी दाद मागता येते.
0: बरोबर आहे, कारण प्रत्येक ठिकाणी महिला कामगारांसो की पुरुष कामगार असो, काहीतरी घटना घटत असतात आणि त्या घटनांना सामोरे त्यांना जावं लागतं आणि अशा वेळेस त्यांनी काय करायला पाहिजे ही पण एक महत्वाची बाब आहे. बरं, पुढचा प्रश्न असा विचारायचा वाटतो की बघा, आता महिला कामगार या जर संघटितपणे आल्या आणि त्यांनी एकत्रीकरण केलं स्वतःचं, तर मला वाटते त्यांच्या समस्या या चांगल्या प्रकारे सोडवू शकतील.
1: बरोबर आहे,
0: तर अशा कोणत्या पद्धतीने आपण या समस्यांना सोडवू शकू?
1: सर्वप्रथम तर महिलांनी संघटना स्थापन करायला पाहिजे किंवा त्यांनी एकत्रित यायला पाहिजे. कुठल्याही समस्येचा सामना करण्यासाठी त्यांनी एकत्रित यायला पाहिजे, आपल्या समस्या मांडायला पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो की कुठे लैंगिक छळ होतो आहे तर त्या महिला बोलत नाही, दुसऱ्यांना सांगत नाही, तर अशा ज्या समस्या आहे त्या महिलांनी एकत्रितपणे सोडवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. त्यांच्यामध्ये जागृती कार्यक्रम घ्यायला पाहिजे, त्यांना समजावून सांगायला पाहिजे एकमेकींना की नाही आम्ही तुझ्या सोबत आहोत, तर तुझ्यावर असा काही प्रसंग येतो आहे तर आपण त्याच्यामध्ये नक्कीच काही

0: काहीतरी सुधारणा करू आणि कायदेशीर मार्ग म्हणजे स्वतःहून पुढाकार घेण्यापेक्षा कायदेशीर मार्गाचा वापर केलेला कधीही चांगला असतो आणि त्या मार्गाने जर त्यांनी न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला तर तो त्यांच्यासाठी जास्त चांगला होऊ शकतो आणि त्यांच्या समस्या पण सोडवल्या जाऊ शकतात.
1: बरोबर आहे, कारण आता कामगार जर संघटित राहिला तर त्यांची एकी राहते.
0: आपण म्हणतो ना एकीचं बळ
1: हे खूप मोठं आहे आज, आणि कुठल्याही क्षेत्रात एकीचं बळ कुठल्याही समस्यांना अगदी हमखासपणे तोंड देऊ शकतं.
0: बरोबर आहे.
1: तर मॅडम आपला आता वेळ पण संपत आलेला आहे, पण शेवटी जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारूस वाटतो, तो म्हणजे आजच्या महिला कामगारांना, मग त्या संघटित असो की असंघटित असोत, अशा महिला कामगारांना तुम्ही असा कोणता महत्वाचा मोलाचा संदेश प्रदान करणार?
0: आपल्याकडे अशी म्हण आहे, स्त्री शक्ती हीच समाजाची खरी शक्ती आहे, त्यामुळे महिलांनी शिक्षण घ्यावं, आत्मविश्वास आणि एकजुटीच्या बळावर स्वतःचे हक्क ओळखावेत. त्यांचे जे स्वतःचे हक्क आहे ते त्यांना मिळायलाच पाहिजे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवून स्वावलंबी आणि सक्षम जीवन जगावं, इतकंच माझं महिला कामगारांना आज सांगायचं आहे मला, की त्यांनी स्वतः एकजुटीने स्वतःच्या बळावर आपले हक्क ओळखायला पाहिजे आणि स्वतः कुठल्याही जर त्यांच्यावर अन्याय होतो आहे तर स्वतःहून त्याच्या विरोधात त्यांनी आवाज उठवायला पाहिजे.
1: बरोबर आहे, कारण आज भारतीय संविधानानी महिलांसाठी पण एवढे अधिकार दिलेले आहेत. पूर्वी जे अधिकार नव्हते ते अधिकार आज संविधानानी भारताला दिलेले आहेत.
0: बरोबर.
1: आपण जर तसा विचार केला तर पूर्वी स्त्रियांना प्रॉपर्टीचा सुद्धा अधिकार नव्हता, तो संविधानाने दिलेला आहे. व्होटिंगचा अधिकार आहे, शिक्षणाचा अधिकार आहे, शिक्षण सुद्धा घेण्याचा अधिकार नव्हता, पण तो भारतीय संविधानाने स्त्रियांना प्रदान करण्यात
0: आलेला आहे.
1: खरोखर. तर आज मॅडम तुम्ही महिला कामगारांना सामाजिक दृष्टिकोनातनं त्यांच्या समस्या आणि त्यावर उपाय याबाबतची बरीच काही माहिती तुम्ही आज आमच्या कामगार मंडळींना पुरवलेली आहे, विशेषतः महिला कामगारांना. आमच्या कामगार मंडळींतर्फे आणि स्पेशली महिला कामगारांतर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. तसेच ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे सुद्धा आपले शतशः धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार.
0: धन्यवाद सगळ्यांना. नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण कामगारांसाठी असलेला कार्यक्रम ऐकलात, कामगार सभा. या कार्यक्रमात आपण महिला कामगारांच्या सामाजिक समस्या आणि उपाय या विषयावर प्राध्यापिका डॉक्टर अनुराधा मोरेश्वर खाडे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादर करते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, कामगार सभा हा कार्यक्रम इथे संपला. पहाटेचे 2:25 झाली आहेत. गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया एक होता विदूषक या चित्रपटातील आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या स्वरातील नाधो महानूर यांचे गीत, संगीत आनंद मोडक यांचं.

श्रोते हो, यापुढं ऐकूया शंकर महादेवन यांच्या स्वरातील मंदार चोळकर यांचं गीत. संगीत आहे शंकर महादेवन एहसान आणि लॉय यांचं. चित्रपट कट्यार काळजात घुसली.

आता आपण यापुढे ऐकणार आहोत साधना सरगम आणि मोहम्मद अजीज यांच्या स्वरातील गीत, संगीत मधु कृष्णा यांचं, चित्रपट थरार.

यापुढे सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं सौमित्र यांचं गीत ऐकूया. चित्रपट एक उन्हाळ दिवस. स्वर आहे शुभा जोशी यांचा.

आता आनंदी गोपाळ या चित्रपटातील राहुल देशपांडे, आदर्श शिंदे, रोहित राऊत, अवधूत गुप्ते आणि जसराज जोशी यांच्या स्वरातील गीत आपण ऐकणार आहोत. गीत वैभव जोशी यांचं, तर संगीत ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांचं.

श्रोतेहो, यापुढे अनुराधा पौडवाल आणि किशोर कुमार यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांचं गीत ऐकूया. संगीत अनुराधा पौडवाल यांचं, तर चित्रपट गंमत जंमत.

या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. पहाटेचे 3 वाजता आहेत. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार, मी तृप्ती राणे आठवणींच्या गंधकोशी या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आपण खरंच भाग्यवान आहोत की आपला जन्म भारतात झाला आहे. संस्कृती, कला यांचा जबरदस्त वारसा, त्यातील विविधता, त्यामुळे आपल्याला अनुभवायला मिळते आहे. निसर्गाच्या कणाकणात जे रंग आहेत, जे संगीत आहे, तेच आपल्याला इथल्या विविध संस्कृतीत उतरलेले पाहायला मिळतात. हे रंग, हे संगीत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं मोलाचं काम करत आहेत ते म्हणजे इथले लोककलाकार. मग ते गाणं असो, एखादं वाद्य असो, शिल्पकला, नृत्यकला, प्रत्येक कलेतून ही संस्कृती समृद्ध होत जाते. आजच्या पिढीला जोडत कधी ती फ्युजन रूपात आपल्या समोर येते. नव्या जुन्याचा योग्य मेळ साधत आपली लोककला देशविदेशात लोकप्रिय करणारे जे मोजके कलाकार आहेत, त्यापैकीच एक म्हणजे नंदेश उमप. गेल्या दोन भागात आपण नंदेशशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, तरीही खूप काही जाणून घ्यायचे, समजून घ्यायचे, खूप काही ऐकायचं सुद्धा आहे. तेव्हा चला तर सुरुवात करूयात आपल्या या गप्पांना. नंदेश, तुझं पुन्हा एकदा आमच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: नंदेश, तुझा अल्बम जो होता गझलचा, जो तू संगीतबद्ध सुद्धा गेलेला आहेस आणि मला वाटतं त्याच्यामध्ये तू लिहिलं सुद्धा आहेस, तर ती आम्हाला एक थोडस

0: गझल पहिला अल्बम माझा झाला बाबा असतानाच आम्ही तो करायचा ठरवला होता. पण गंमत अशी झाली की ते गाणी काय तेव्हा पैसे नव्हते किंवा बाबांची आणि खूप आमची धावपळ सुरू असल्यामुळे ते काय झालं नाही. पण बाबा गेले आणि त्यानंतर 2 वर्षानंतर तो अल्बम झाला. खऱ्या तर बाबा असताना तो व्हायला हवा होता. मला त्यांच्या आवाजात निवेदन आणि माझं गाणं असं मी डोक्यात ठेवलं होतं.
1: अच्छा.
0: पण ते काही माझ्याकडनं झालं नाही. बाबा गेल्यानंतर तुला गंमत सांगतो, त्या गझला मी करायचं ठरवलं आणि 2 वर्षानंतर मी ती गझलांची वही चाळत होतो. मला गझलांची वही कुठेच भेटली नाही आणि मी फार अस्वस्थ झालो. 20 डिसेंबर माझा वाढदिवस होता आणि त्या दिवशी मी बाबा गेल्यानंतरची गोष्ट सांगतो. मी 2012 मी असाच घरी बसलो होतो. सकाळचा माझा वाढदिवस होता, मला फार बेचैन होत होतं. तर संध्याकाळी मी म्हटलं आपण जरा बाबांच्या घरी जाऊया. मी राहतो मुलुंडला, मी विक्रोळीला आलो आणि घरी कोणी नव्हतं. संध्याकाळी डोळे मिटून शांत बसलो होतो बाबांच्या तसबिरीजवळ आणि मला काय माहीत नाही अचानक मला जाग आली आणि मला काय वाटलं मी की आपण ही डायरी शोधूया. इकडे आलोच आहोत तर बघूया आपण डायरी भेटते का आपल्याला. पुन्हा एकदा आपण शोधूया. तुला मी खरं सांगतो, मी सगळी कबाट शोधून काढली. वर्ण शोधत शोधत शोधत शोधत मी आलो. कुठेच भेटे ना सहज आणि थोड्या वर हात घातला आणि 1-2 वेळा बघायला गेलो तर नेमकी ती ब्ल्यू डायरी त्यांची गझलांची माझ्या हातात आली.
1: वा, एक वेगळा ठेवा तुला मिळाला.
0: ते एक मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी ती गिफ्ट, ती जी डायरी मला नेमक्या त्याच दिवशी मिळावी हे माझ्यासाठी त्यांनी करून ठेवलं असेल मला माहित नाही. आणि ती डायरी मिळाली आणि त्याच दिवशी मी ठरवलं आपण अल्बम करायचा. मी माझे सगळे पैसे कमवलेले त्यात टाकले आणि एक उत्तम अल्बम युनिव्हर्सल कंपनीसाठी मी बनवला आणि त्या गझलचं नाव होतं ती याद आहे 6 जणाची. त्यात सगळ्या गझला बाबांच्या होत्या.

0: मला एक गझल खूप छान आठवते. ही रात जागण्याचे हे वय अजून आहे, ते म्हणतात ही रात जागण्याचे हे वय अजून आहे, बेहोश नाचण्याचे हे वय अजून आहे, अंधारले आभाळ गरजो कितीही मेघ, पाऊस झेलण्याचे हे वय अजून आहे.
1: क्या बात आहे, वाह.
0: ते पुढे म्हणतात की वयमान कितीही झाले, वयमान कितीही झाले वयात काय आहे, वयमान कितीही झाले वयात काय आहे, आनंद फुलविण्याचे हे वय अजून आहे.
1: क्या बात आहे,
0: इतका पॉझिटिव्ह पण आहे तो मी त्या गझल अल्बम मध्ये आहे. आणि सगळी संगीतबद्ध मी केली आणि सगळ्या गझला मी प्रयत्न केलाय गाण्याचा.
1: पण थोडस आम्हाला अजून तुझ्याच आवाजामध्ये यातलं आणखीन एक गझल आम्हाला जर ऐकवलीस तर आम्हाला निश्चित आवडेल.
0: हो नक्की.

0: आज खरंच म्हणजे आठवणींचा हा जो गंधकोश उघडलेला आहे तो संपू नये आणि असं इतकं छान वाटतंय की किती ऐकावं आणि काय ऐकावं.
1: त्याच्यानंतर मी सुफियरी अल्बम, पहिला मराठी सुफी अल्बम, आणि त्याच्यात मी एक दोन गाणी लिहिली होती की तूच माझा राम तू ही मेरा मौला, तू गुलफाम तू ही सुबह शाम, असं मी गाणं म्हटलं होतं. तर हे गाणं त्याच्यामध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल सुफियारी मध्ये.
0: बरं, आणि आणखीन एक सुफियारी मधलंच
1: ते एक छान गाणं आहे, ते मी लिहिलं नव्हतं पण त्याची साईन मी लिहिली होती की ये इश्क है खुदा, ये इश्क है खुदा, ना इश्क से ना खुदा से रह सकता कोई जुदा, ये इश्क है खुदा.
0: दोन ओळी.
1: ये इश्क है खुदा, ये इश्क है खुदा, ये इश्क है खुदा, ये इश्क है खुदा, ना इश्क से ना खुदा से रह सकता कोई जुदा, ये इश्क है.

0: क्या बात. असाच एक वेगळा प्रयोग तू आणखीन एका ठिकाणी केला आणि त्या पद्धतीने परफॉर्मन्स करणारा तू मराठीतला एकमेव लोककलाकार होतास आणि ते म्हणजे कोक स्टुडिओसाठी तू गायलास.
1: बिलकुल बिलकुल बिलकुल.
0: तर ती संधी तुला कशी मिळाली?
1: ती संधी मला खऱ्या अर्थाने एक दीपक बोरकर नावाचे आमचे फार ज्येष्ठ असे वादक कलावंत आहेत इंडस्ट्रीमध्ये, तर दीपक बोरकरांनी माझं नाव तिथे पुढे केलं त्या रेड चिली म्हणजे शाहरुख खान त्यांच्या त्या सगळ्या माहोलमध्ये. आणि तिथनं मग लेझली लुईस साहेबांच्या ऑफिसमधनं मला फोन आला, आप नंदेश मग बात कर रहे हैं, म्हणजे हा कल रेकॉर्डिंग है आप आज आएंगे. अगदी म्हणजे 11 वाजता रात्री फोन आला, सकाळी 8-8:30 वाजता मी त्या शूटिंगच्या ठिकाणी पोहोचलो. आणि काय गायचं, काय करणार आहेत, काय नाही, कोण आहे, काय, मला काही माहित नव्हतं.
0: अच्छा.
1: मला एका रूम मध्ये घेऊन गेले आणि लेझली सर तिथे बसले होते. हा नंदेश, हाय माय नेम इज लेझली. मी म्हणलं हाय सर माय नेम इज नंदेश. मग अरे ये ये ये बस बस उडालो मी, इतका छान मराठी बोलतात ते. त्यांच्याबरोबर मी पूर्वी पण काम केलं होतं. ओ हो काय झालं, काय पाहुणं, अहो काय झालं, याला आम्ही कोरस केला होता, हे कोणाला माहित नाही. कलोनियन कझन्स साठी मी कोरस केला होता, मला आणि अभिमानाने सांगतो मी कोरस केला होता इतक्या मोठ्या दिग्गजांसाठी. तर त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्यावर काम करण्याची संधी आली. त्यांनी मला तिथे विचारलं की नंदेश भाई अभी हम लोग ऐसे ऐसे करेंगे, तर तुमचं काय म्हणणं आहे, आपण कुठली गाणी घेऊया, आम्ही थोडंसं वेस्टर्न आणि मराठीला आम्ही असं एकत्र करून करणार आहोत, तर काय करता येईल, काय घेऊया, महाराष्ट्रामध्ये काय आहे. म्हटलं सर महाराष्ट्रामध्ये काय आहे विचारू नका, काय नाही आहे विचारा, असं म्हटलं. तर ते एकदम हसले आणि काहीतरी आम्हाला ऐकवा. आणि मग मी सुंबरान गाणं त्यांना ऐकवलं, तर ते एकदम सगळे जे बसले होते क्लासिकलवाले आणि सगळे ते प्रादेशिक वाजवणारे गिटार आणि सगळे असे उडाले, अरे क्या सुनार आहे भाई. तर असं सगळं झालं आणि मग दोन गाणी माझ्याकडनं गाऊन घेतली, सुंबरान आणि गोंधळ. ते कोक स्टुडिओ जर टाईप केला तर युट्यूबला ते अजूनही अवेलेबल आहेत. आणि आजही लोक मला कुठे ना कुठे रस्त्यावर भेटले की तुम्ही ते कोक स्टुडिओमध्ये गायलं तुम्हीच आहात का, कारण तेव्हा गायलेले मी लोकांना तुम्हीच आहात का, म्हटलं हो मीच आहे. आणि परत जाऊन लोक बघतात की अरे हेच आहेत का खरे ते.
0: तुझं सुंबरान मलाही ऐकायला आवडेल,
1: अप्रतिम आहे ते. नानु सुंबराने मांडले गा सुंबराने मांडले दवा जागा येरा.

0: क्या बात आहे, भन्नाट आहे. आणि असंच भन्नाट दुसरं सुद्धा तुझा गोंधळ जो आहे तो अप्रतिम झालेला आहे, तर त्याचे सुद्धा दोन बोल होऊ जाऊ दे.
1: बिलकुल बिलकुल. नमो माया भगवती अनादि सिद्धी मूळ प्रकृती महालक्ष्मी त्रिजगती मया दारुघड दारुघड दारुघड.

0: वा वा, म्हणजे आज तू आम्हाला इतकं अफाट दर्शन घडवलंय. तर हे सगळं तू इतके वेगवेगळे प्रयोग करत होतास, मला वाटतं तू आणखीन एक वेगळा प्रयोग केलास तो म्हणजे संगीत नाटकामधन तू अभिनय आणि आणि ही म्हणजे उडी मला वाटतं खूपच वेगळी आहे.
1: मला विश्वास बसत नाही.
0: लोकसंगीत आणि नाट्यसंगीत.
1: हो अगदी अगदी, मला असं वाटतं की ते स्पर्धेचे प्रयोग होते आणि प्रायोगिक किंवा व्यावसायिक दृष्ट्या करत नव्हते, तर ते स्पर्धेचे प्रयोग होते. आणि स्पर्धेसाठी माझं नाव कोणीतरी सजेस्ट केलं आणि मला तिकडे सोशल लीग जे आहे आपल्या परळ मधलं दामोदर हॉलच्या वरचं, तिथे त्या मंडळींनी मला बसवलं आणि म्हणालं नंदीश तुम्हाला अभिनय करायचंय आणि गाणं म्हणायचंय. म्हटलं हो करीन ना. आणि जेव्हा म्हणाले संगीत नाटक आहे तेव्हा मी अरे बापरे म्हटलं धन्यवाद. म्हटलं मला नाही जमणार हो ते संगीत नाटक आणि त्याचे ते सगळे आलापी आणि हे ते. नाही नाही अहो तुम्ही करू शकाल, तुम्ही आता काम करता नाटकातनं वगैरे. म्हटलं अहो नाटकात काम करणं वेगळं आणि संगीत नाटकात गाणं आणि काम करणं हे फार वेगळं आहे. म्हटलं नाही नाही नाही तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही इथे रोज या. आणि मग मी रोज तिकडे जायचो. परब नावाचे एक हार्मोनियम वादक होते, नेहमी संध्याकाळी गाणं शिकवायचे, थोडी रागातलं गाणं किंवा मग भैरवीतलं आणि सगळं ते करून घ्यायचं माझ्याकडनं. आणि त्याच्या नाटकाला ते जे लागतं आहे तेवढं माझ्याकडनं व्यवस्थित आलापी आणि तेवढं त्या मात्रांमध्ये बसून घेतलं आणि सांगलीमध्ये माझ्याबद्दल चांगलं लिहूनही आलं. संगीत पंढरपूर नावाचं संगीत नाटक होतं, जवळजवळ 3 तासाचं नाटक. मी लिंबराजाची भूमिका आणि 3 तास मी ते ऑन स्टेज सादर करत होतो. मला विश्वासच बसत नाही मी ते केलंय. लावणी भुलली अभंगाला हे एक संगीत नाटक होतं, तेही त्यांनी माझ्याकडनं करून घेतलं. ते स्वप्न होतं का मला काही आठवत, पण माझ्याकडनं करून घेतलं. आणि कदाचित अंगावर तुमच्या एकदा जबाबदारी आल्यानंतर तुम्हाला करावं लागतं.
0: पण मग तुला कमर्शियली संगीत नाटकासाठी वगैरे असं कोणी विचारलं नाही का?
1: नाही विचार कोण धाडसही करणार नाही. कारण संगीत नाटकांसाठी उत्तम गायक लागतो, एक उत्तम अभिनेता लागतो, तसा मी निश्चित नाहीये. आणि मी परत त्या वाटेला जाणार नाही, कारण बरीच मंडळी चांगलं चांगलं करते, त्यांना मला हे करायचं नाहीये.
0: तर आजही आपण गप्पा मारत होतो नंदेश उमप याच्यासोबत. याच्यानंतरही आपण पुढच्या भागामध्ये पुन्हा एकदा भेटणार आहोत आणि आठवणींचा हा जो खजिना आहे तो नंदेश सोबत उलगडणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.

0: बेटा वेळोवेळी इथे धर्म सुधारक आणि समाज सुधारक चळवळी पेटल्या. टिळक, कर्वे, ज्योतिबा सारखे अनेक थोर महात्मा असा मी पुण्यास भेटल्या. स्वातंत्र्यानंतर पुणे भारतीय लष्कराच्या सदन कमांडचं ठाणं झालं, मग प्रगतीचं वाळण आलं. इंडियासाठी खडकवासला आणि एनसीएल साठी पाषाण झालं. मग पुण्याने उद्योगपुत्र निपजले, औद्योगिक हालचालींनी वेग धरला. पुण्याचा परिसर भोसरी पिंपरी सारख्या अनेक उद्योग क्षेत्रांनी भरला. उद्योग कोणताही असो, तज्ञ इथे हजर आहे. म्हणूनच तर भारतात भांडवल गुंतवणाऱ्या देशांची पुण्यावर खास नजर आहे. पुण्याची सुशिक्षित मराठी संस्कृती, शिक्षण, कला, संगीत यावर आधारली आहे. आणि सुंदर हवामान, देखणं आर्किटेक्चर, नीटनेटकी शहर रचना या साऱ्यांनी पुण्याची किंमत अधिकच वधारली आहे.
1: Wow, this is really awesome. मला इथे पुणे यायला खूप आवडेल.
0: एक मिनिट,

0: आमच्या मुलाचे लग्न आता ठरले आहे, कृपया स्थळे आणू नये. येथे सर्व भाषेत झेरॉक्स काढून मिळतील. येथे प्राण गेलेल्या पादत्राणात त्राण घालून मिळेल. अमेरिकेतील बटूंच्या मुंजीसाठी खास निळ्या डोळ्यांचे भज्जे मिळतील.
1: फोटो वाईट आल्यास वडिलांना जबाबदार धरावे, आम्हाला नाही. मंदिराची दुरुस्ती चालू असल्यामुळे यावर्षी रामजन्म होणार नाही.
0: बंडे अशी आग मारल्यास नंतर होणाऱ्या परिणामात आम्ही जबाबदार नाही. बंगला रिकामा आहे, आज चोरण्यासारखं काही नाही. उगाच कष्ट घेऊ नयेत.

श्रोतेहो, वनिता मंडळ हा कार्यक्रम इथेच संपला. पहाटेचे 3:30 वाजून गेले आहेत. आता ऐकूया मिश्र संगीत. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेलं श्रीनिवास सिंदगी यांचं गीत, स्वर केतकी भावे जोशी यांचा.

श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे प्रसारण आपण ऐकत आहात. आता यापुढे ऐकूया GN जोशी यांच्या स्वरातील माधव जुलियन यांचं गीत.

श्रोतेहो, मिश्र संगीत कार्यक्रमात यापुढे वर्षा देसाई यांचं हिराबाई बडोदेकर यांच्या स्वरातील गीत आपण ऐकणार आहोत.

कार्यक्रमात यापुढे ऐकूया रामकृष्ण वझे यांनी संगीतबद्ध केलेलं य न टिपणीस यांचं गीत, स्वर सुरेश बापट.

या गीताबरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम इथे संपला. श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम. पहाटेचे 4 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत शास्त्रीय वाद्य संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. आजच्या कलाकार आहेत नंदिनी शंकर, यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत. राग देवगिरी बिलावल. विलंबित गत 1 तालात तर द्रुत गत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्यावर साथ केली आहे अजित पाठक यांनी.

0: श्रोतेहो, शास्त्रीय वाद्यसंगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म आत्ताच आपण ऐकला. कलाकार होत्या व्हायोलिन वादक नंदिनी शंकर, राग देवगिरी बिलावल आणि तबल्यावर साथ होती अजित पाठक यांची.
1: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ऍप वरही.
2: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
3: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
3: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
2: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका. FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आप की या

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान, याविषयी एक विशेष रूपक, लेखन आणि निवेदन मकरंद जोशी.
1: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथ संग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथ संग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.

0: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 न्यूज ऑन AIR ऍप सह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर।
1: श्रोते हो, पहाटेचे 4:30 वाजले आहेत। आता सादर करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म। कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मंदार गाडगीळ यांचं गायन राग बैरागी भैरव। विलंबित गत 1 तालात तर द्रुत गत 3 तालात निबद्ध आहे। विलंबित आणि द्रुत बंदिशींचे बोल अनुक्रमे मोरे मन बसो आणि सूर सुरासी साधले त्यांना तबल्यावर रोहन चिंचोरे यांनी तर संवादिनीवर लीलाधर चक्रदेव यांनी साथ केली आहे।

0: श्रोतेहो, नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम इथेच संपला. कार्यक्रमात आपण ऐकलं मंदार गाडगीळ यांचं शास्त्रीय गायन राग भैरावी भैरव. तबल्यावर साथ होती रोहन चिंचोरी यांची, तर संवादिनीवर साथ होती लीलाधर चक्रदेव यांची.
1: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आवश्यायिका वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ऍप वरही.
0: श्रोते हो, एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. पहाटेचे 5 वाजतायत. आता सादर करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया अष्टविनायक या चित्रपटातील गीत. गीतकार जगदीश खेबुडकर, संगीत अनिल अरुण यांचं, तर स्वर अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, जयवंत कुलकर्णी, शरद जांभेकर आणि मल्लेश यांचा.

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तित एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

गीत बहार कार्यक्रमात यापुढे ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरातील त्यांनीच संगीतबद्ध केलेलं गीत, गीतकार जगदीश खेबुडकर. चित्रपट आराम हराम आहे.

ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ऍपचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. पहाटेचे 5:30 वाजले आहेत. भावधारा.